स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

अखिन्नो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही. आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत किल्ले वर्धनगड विषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. संतोष, वारूगडाच्या परिसराची आपण भटकंती केली, इतिहास पाहिला. संतोषगडाच्या दक्षिणेस जेथे शिवाजी महाराजांनी जवळजवळ एक महिना विश्रांती घेतली तो वर्धनगड उभा आहे. स्वराज्याच्या इकडच्या भागावर लक्ष राहावं म्हणून शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची एक लांब साखळी तयार केली. यापैकी महिमानगड, वर्धनगड, नांदगिरी, अजिंक्यतारा असे किल्ले होते. त्यापैकी नांदगिरी आणि अजिंक्यतारा हे शिवाजी महाराजांच्या आधीपासून उभे आहेत. वर्धनगडाची बांधणी उभारणी शिवकालात झाली. शिवाजी महाराज इसवी सन 1661 च्या सुमारास या गडावर एक महिना विश्रांतीस होते. शिवाजी महाराजांनंतर हा किल्ला प्रतिनिधींच्या ताब्यात होता. इसवी सन 1800 मध्ये तो शिंदे यांच्या लष्कराने घेतला. 1803 मध्ये फिरंग्यांविरुद्ध झालेल्या लढाईत गडाचा अंमलदार बक्षी याने खंडणी दाखल फिरंग्यास 3000 रुपये दिल्याचा उल्लेख आहे. पुढे 1805 मध्ये फत्तेसिंह माने याने या किल्ल्यावर हल्ला केला आणि गडावरील मनुष्यास ठार केलं. 1806 सुमारास प्रतिनिधीने हा किल्ला बापू गोखल्यांचे ताब्यात दिला. 1811 पर्यंत तो त्यांच्या ताब्यात होता. नंतर लवकरच गोखल्यांनी तो दुसऱ्या बाजीरावास दिला. याचे स्वामित्व 1818 मध्ये इंग्रजांकडे आले. 1857 बंडात रंगो बापूजींच्या कटात सामील झाल्याबद्दल एका कारखानीस सरनाईक आणि मांग यांना इंग्रजांनी याच गडावर तोफेच्या तोंडी दिलं. यांचे वंशज अद्यापही वर्धनगड गावात आहेत. गावात 18 पगड जातीचे म्हणजेच सावंत, घोरपडे, देशपांडे, कारखानीस, फडणीस, वाघ असे लोक आहेत. गडाच्या पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावातून गडाची चढण सुरू होते. गडावर जाताना मध्ये एक मारुतीचे स्थान लागते, त्यास उघडा मारुती असं म्हणतात. यावर देऊळ वगैरे काही नाही. असं सांगतात की या परिसरातील अनेक धनिक लोकांनी देऊळ बांधण्यासाठी पैसे देऊ केले, पण या मारुतीने म्हणे असं सांगितलं की कृष्णामयीच्या अर्थात नदीच्या पाण्याने एक दिवस व एक रात्री देऊळ उभारले तरच ते उभे राहील, अन्यथा नाही. म्हणून आजही हा मारुती पावसा वाऱ्यात गडावर जाणाऱ्यांचे स्वागत करीत उभा आहे. येथून पुढे वर गेलं की गडाच्या पूर्वेस असणारा दक्षिणमुख दरवाजा लागतो. दरवाजा शाबूत असून त्यावर तोफीचे गोळे लागल्याच्या खुणा आहेत. हे गोळे 1805 मध्ये फत्तेसिंह याने केलेल्या हल्ल्यात वेळचे आहेत. संपूर्ण गडाभोवती तटबंदी असून पश्चिमेकडील तट ढासळले आहेत. गडावरील सर्वात उंच जागेवर गडदेवता वर्धिनी देवीचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. याशिवाय मारुती, महादेव आणि खंडोबा यांची स्थाने आहेत. गडावर मोठ्या प्रमाणात पडक्या अवस्थेतील ज्योती आहेत. तसंच हत्ती टाक, आवळ जावळ टाक आणि आणखी 3 ते 4 टाकी आहेत. त्यापैकी काही टाकी गाळाने बुजली आहेत. आवळ्या जावळ्या टाक्यांजवळ जी ज्योती किंवा घरांचे ओटे आहेत तोच महाराजांचा वाडा होय असे येथील लोक सांगतात. याशिवाय गडावर एक पिराचे स्थान आहे. पूर्वी गडावर पठाणांची वस्ती जास्त होती. गडावर अनेक मोठमोठ्या तोफा होत्या, पण त्या गाळात रुतल्या आहेत असं कळतं. त्यापैकी मध्यम आकाराच्या 2 तोफा औंध येथील म्युझियम मध्ये नेल्या आणि 2 वर्धनगड गावात शिवेजवळच बसवल्या आहेत.
गावातील फडणीसांचा वाडा हा पठाणांचा वाडा म्हणून ओळखला जातो. या वाड्यात एक भुयार असून या भुयारात आजही दर 3 वर्षांनी एक बोकड बळी देतात. ही प्रथा पूर्वापार चालत आली आहे. या भागात पूर्वी खूप दरोडेखोर येऊन राहत आणि संपत्ती ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग करत. आजही गडावर भरपूर संपत्ती आहे असं ग्रामस्थ सांगतात. पूर्वीची वस्ती ही गडावर होती, नंतर ती गडाच्या उतारावर आली आणि सध्या पायथ्याशी आहे. पूर्वी या भागी निवडुगांचे मोठे वन होते. गडाची उंची 3493 फूट आहे. गड बघण्यास अर्धा दिवस पुरतो. गडावर पाणी आहे मात्र झाडी बिलकुल नाही. कोरेगाव उसेगाव या रस्त्यावर वर्धनगड या गावी उतरून गडाची चढण सुरू होते. साताऱ्याहून कोरेगाव सुमारे 20 किलोमीटर आहे तर वर्धनगड गाव 40 किलोमीटर अंतरावरती आहे. गडावर नांदगिरी, महिमानगड, अजिंक्यतारा, जरांड्याचा डोंगर इत्यादी दृष्टीस पडतात. अशा या शिववास्तव्याने पुनीत झालेल्या वर्धनगडावर आपण गेलंच पाहिजे. मित्रांनो, इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकोटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हो काय सांगता नाही.
1: अरे मग काय गड्या हो, क्यो बसला हाय ना गणिम, येडा मांडून आलई ये आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं?
0: काय केलं महाराज?
1: राजांनी आता युगत
2: काय
0: मांडली?
1: अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली,
2: युगत मांडली,
1: अरे युगत मांडली राजन, युगत मांडली.

0: सुलूखनात.
1: आता राजांच्या मनीच कुणाला ठाव.
2: अहो तुम्हाच ते ठाव नाही असं झालंय वय नाही.
1: अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठाव की
3: बघा बघा बघा
2: राजांनी आता

मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची अर भ्याक

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: चला भटकन दिला रसिक हो नमस्कार स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM वरील चला भटकन दिला या ट्रॅव्हल शो मधील नगर परिक्रमा या विशेष मालिकेत तुमचं मनापासून स्वागत. नगर परिक्रमा ही 15 भागांची मालिका असेल, ज्यामध्ये आपण आपल्या अहिल्यानगर शहरासोबत जिल्ह्यातील सर्व म्हणजे 14 तालुक्यांची भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगांनी ओळख करून घेणार आहोत. आज ऐकूयात अकोले तालुक्याविषयी, त्याआधी हे छानसं गाणं.

मंडई सह्याद्रीच्या पर्वतरांगेतलं सर्वोच्च शिखर जिथं विराजमान आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेकडचा अकोले तालुका. कळसुबाई हे त्या शिखराचं नाव आणि त्याची उंची आहे 1646 मीटर. दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वतात अडुळा, बाळेश्वर आणि हरिश्चंद्र अशा 3 प्रमुख डोंगररांगा आहेत. या डोंगररांगेतील रतनगडाची उंची 4255 फूट, हरिश्चंद्र गडाची 4671 फूट, मदनगडाची 4841 फूट, बुलंग गडाची 4822 फूट, बितनगडाची 4682 फूट तर अलंगगडाची उंची 4852 फूट आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी प्रवरेचा उगम याच तालुक्यात रतनगड कुलंग परिसरात तर मुळा नदीचा उगम आजोबा हरिश्चंद्रगड परिसरात झाला आहे. अढळा नदी बिताका इथून, कस नदी बेलापुरातून, म्हाळुंगी नदी पट्टागडावरून तर कृष्णावंतीचा उगम कळसुबाईच्या उदरातून पावतो. सुमारे 150,400 हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या अकोले तालुक्यात 191 महसुली गावं आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघात असलेल्या या तालुक्यात अनुसूचित जमातीसाठी राखीव अकोले विधानसभा मतदारसंघ आहे. जिल्हा परिषदेचे 6 गट आणि पंचायत समितीचे 12 गण इथं आहेत. मंडई अकोले तालुक्याविषयी बरंच काही आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

अन्न पाण्याच्या शोधार्थ रानो माळ भटकंती करणारा माणूस हळूहळू नद्यांच्या काठी स्थिरावला. त्यानं आपली संस्कृती विकसित केली. प्रवरा नदीकाठी इंदुरी, टाकळी, अकोले, सुगाव, कळस, धांदरफळ, संगमनेर, जोरवे ही गावं वसली. अकोले तालुक्यातून मुळा, अढळा, म्हाळुंगी, कस किंवा कच, कृष्णावंती या नद्या वाहतात. या सर्व प्रवरेच्या उपनद्या. प्रवरा खोऱ्याचं एकूण क्षेत्रफळ 6,567 चौरस किलोमीटर असून नगर जिल्ह्यातील एकूण 6 तालुके त्यात येतात. प्रवरेचा उगम 3 ते 4 कोटी वर्षांपूर्वी सह्याद्री पर्वताच्याही पलीकडे काही किलोमीटर अंतरावर होता. अर्थात त्यावेळी सह्याद्री अस्तित्वातच नव्हता. 1.5 ते 2 कोटी वर्षांपूर्वी टेक्नोनॉमिक हालचालींमुळे सह्याद्री पर्वतरांग अस्तित्वात आली आणि मग प्रवरामाई पूर्व वाहिनी झाली. प्रागैतिहासिक काळातील शेवटच्या कालखंडात आज दिसणारी नदी पातळी तयार झाली. प्रवरेच्या जवळपास आद्य मानवानं प्राथमिक स्वरूपाच्या वस्त्या उभारल्या. प्रवरा खोऱ्यात आद्य पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग असे अश्मयुगीन संस्कृतीचे टप्पे आढळतात. जोरवे आणि दायमाबादच्या उत्खननात आद्य शेतकऱ्यांची जोरवे संस्कृती प्रकाशात आली. 500 वर्षांच्या अस्तित्वानंतर बदलत्या प्रतिकूल पर्यावरणामुळे या वस्त्या पुन्हा उजाड झाल्या. प्रवरा, तिच्या उपनद्या आणि पर्वत शिखरांविषयी अनेक पुराणकथा म्हणजे मिथकं तयार झाली आहेत. नद्यांवरच संस्कृती पोसत असल्यानं त्यांना आदरानं लोकमातेचा दर्जा दिला गेला. हरिश्चंद्र, अमृतेश्वर ही शिवालय, वाल्मिकी, तातोबा, अगस्ती हे आश्रम, कळसुबाई भगवती या शक्तिदेवता, भैरोबा हे कुलदैवत, आजोबासारखा पर्वत, प्रवरेला दिलेलं अमृतवाहिनी हे संबोधन यात लोकांच्या मनातील आदरभावच व्यक्त होतो. त्या पाठीमागील विज्ञानही नीट अभ्यासायला हवं. श्रोते हो, या परिसराचा संबंध टाहाकरीच्या रूपानं रामायण कथेशीही जोडलेला आहे. टाकळीजवळचा अगस्ती आणि कोंदणीजवळचा तातोबाचा आश्रम हेही त्याची उदाहरणं आहेत. मुळा प्रवरेच्या वरच्या दुर्गम खोऱ्यात बहुसंख्य आदिवासी आणि पूर्वेकडे कारू नारूंसह सर्व 18 पगड जाती जमाती शेकडो वर्षांपासून गुण्यागोविंदानं नांदत आहेत. मंडई, अकोले तालुक्याविषयी आज आपण जाणून घेत आहोत. पुढे जाण्याआधी ऐकूया हे गाणं.

मंडई आजोबा पर्वताच्या पश्चिम पायथ्याला घनदाट वृक्षराजीत आदिवासींचं श्रद्धास्थान असलेला वाल्मिक आश्रम आहे. आजोबावर पावसाळ्यात सरासरी 6000 मिलीमीटर जलाभिषेक होतो. अहिल्यानगर जिल्ह्याची ही चेरापुंजी समजली जाते. मुळा नदीचं हे उगमस्थान. तिची लांबी सुमारे 215 किलोमीटर आहे. नेवासे तालुक्यातील पाचेगाव जवळ मुळा नदी प्रवरेला जाऊन मिळते. कोरडूच्या मुळातून निघाली म्हणून स्थानिकांनी तिचं नामकरण केलं मुळा. समुद्र मंथनाच्या पुराणकथेत मोहिनीनं राहूचा शिरच्छेद केल्यानंतर त्याच्या पोटात राहिलेला अमृताचा अंश काढण्यासाठी पायाच्या अंगठ्यानं बोट जोरात दाबलं. त्या दाबानं राहूच्या मुळातून सुरा बाहेर पडली ती मुळा, असा संदर्भ पुराणात येतो. 12व्या शतकात चांगावटेश्वर म्हणजे योगी चांगदेव महाराजांनी हरिश्चंद्रगडावर तपश्चर्या करून तत्वसार या ग्रंथाची रचना केली. तिथली मळगंगा नदी देखील या मुळेलाच मिळते. धारेराव नावाचं आदिवासींचं दैवत आजोबाच्या पायथ्याला मुळेच्या दक्षिण तीरावरच्या कोंबड्या जवळ दाट झाडीत आहे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे थकून भागून सहकाऱ्यांसोबत विश्रांतीसाठी याच धारेवरच्या आश्रयाला येत असे. प्राचीन लोकसंस्कृतीत पर्वत, त्यांची शिखर, नद्यांचे उगम यांना देवत्व बहाल केलेलं दिसतं. मुळा खोऱ्यातील हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास ही शिखर, हरिश्चंद्रेश्वराचं शिवालय, प्रवरेच्या उगमाजवळची रत्नादेवी आणि रत्नगड म्हणजे रतनगड, रत्नगडाच्या पायथ्याचं अमृतेश्वर शिवालय, सर्वोच्च शिखरावरील कळसुबाई, रंधाजवळची घोरपड्या आई, कोदणीजवळचा तातोबाचा आश्रम, गावाजवळच्या डोंगर माथ्यावरचा भैरव अशी त्यांची उदाहरणं सांगता येतील.

त्याप्रमाणे भासणारे पर्वत, आकाशाला भिडणारी त्यांची उंच शिखर, पावसाळ्यात बेहोशपणे झेपावणारे जलप्रताप, इथली समृद्ध वनश्री, तिच्या आश्रयानं राहणारे पशुपक्षी यांचा लळा आदिवासींना लागला आहे. जैवविविधतेच्या दृष्टीनेही पश्चिम घाटाचा हा भाग अत्यंत समृद्ध आहे. तो केवळ पर्जन्यदाता वनश्रीदाताच नाही, तर तो सर्व मुळा प्रवरा खोऱ्याचाच जीवनदाता आहे. इथल्या मूल निवासींच्या उदरनिर्वाहाचं ते साधन आहे. आद्य शेतकऱ्यांच्या जोरवे संस्कृतीपासून कृषी संस्कृतीचा विकास होत गेला. भोळ्या भाबड्या आदिवासींनी त्यांच्या श्रद्धामधून, लोकसंगीतातून, लोककथांतून संपूर्ण परिसराला उदात्त बनवलं. श्रोते हो, समुद्रमंथनाचे मिथक, समुद्रमंथनाचे सर्व प्रसंग प्रवरामुळा खोऱ्यात घडल्याचं पुराण कथांमध्ये दिसतं. देवदानवांनी मिळून केलेल्या समुद्रमंथनातून जेव्हा अमृत बाहेर पडलं, त्यावेळी त्याच्या वाटपावरून गोंधळ झाला. देवांची वेगळी आणि दानवांची वेगळी अशा दोन पंक्ती केल्या गेल्या. मोहिनीचं रूप घेतलेल्या विष्णूनं फक्त देवांनाच अमृत वाटप सुरू केलं. राहूच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर वेश पालटून तो देवांच्या पंक्तीत बसला. राहूची ही चलाखी चंद्राच्या लक्षात आली. त्यानं मोहिनीला, म्हणजे विष्णूला, याबाबत सांगितलं. मग मोहिनीनं आपलं खरं रूप प्रकट करून राहूचं शिर उडवलं. तरीही त्याच्या पोटात काही अंश गेलेला असल्यानं पायाच्या अंगठ्यानं पोटावर दाब दिल्यानं ते मुळीतून बाहेर पडलं. जिथं राहूचं मुंडकं जाऊन पडलं, त्या रतनगड परिसरातून अमृत वाहू लागलं. म्हणून प्रवरेचं दुसरं नाव अमृतवाहिनी. तिथं अमृतेश्वराचं मंदिर आहे आणि मंदिराच्या भिंतीवर अमृतमंथनाचं शिल्पही कोरलेलं आहे. शिव ही आर्यतरांची देवता. या भागात मंदिरे आहेत ती प्रामुख्यानं शिवाचीच. हरिश्चंदेश्वर, अमृतेश्वर, त्र्यंबकेश्वर, भैरव हेही शिवाचंच रूप. अनेक डोंगरमाथ्यावर भैरवनाथाची मंदिरं आहेत. आर्य आणि अनार्याच्या समन्वयाचं प्रतीक आणि कृषी क्षेत्राला दिशा देणारा म्हणून अगस्तीकडे पाहता येईल. आर्य अनार्याचे संघर्ष टोकाला पोहोचले तेव्हा अगस्त्याने मुंडा जमातीतील लोपामुद्रेशी विवाह करून अनार्याचा विश्वास संपादन केला.

कारी किंवा भित्ती खडक हा प्रवरा खोऱ्यातला वैशिष्ट्यपूर्ण भूप्रकार आहे. बेसॉल्ट खडक कठीण असला तरी त्याला काही ठिकाणी लांबलचक कित्येक किलोमीटरचे तडे गेले आहेत. या अरुंद भेगांमधून कालांतराने पुन्हा लावा बाहेर पडला. तो थंड होऊन त्याच्या भिंती तयार झाल्या. लावामधील वेगवेगळ्या खनिजाच्या प्रमाणानुसार त्या भिंती कठीण किंवा कारदळाच्या असतात. या भिंती 7 ते 10 मीटर रुंद आणि कित्येक किलोमीटर लांब आहेत. त्या कधी जमिनीवर तर कधी जमिनीत गेलेल्या असतात. तांभोळ जवळ अशी भिंत डोंगर माथ्यावरून पुढे गेलेली दिसते. भंडारदऱ्याजवळ प्रवरा नदीला छेदणाऱ्या डाईक्स, घाट माथ्याजवळ प्रवरेस मिळणारे अनेक प्रवाह वायव्य किंवा आग्नेय दिशेकडून वाहतात. या दिशांमध्येच बेसॉल्ट खडकांना तडे गेलेले आहेत. त्यातूनच हे प्रवाह वाहतात. प्रवरेचा सुरुवातीचा प्रवाह पूर्व पश्चिम दिशेस जाणाऱ्या या तड्यामधून तयार झालेल्या दरीतूनच वाहतो. अकोल्यातील काही कारी भेट संगमनेर मधील चंदनापुरी घाट किंवा सायखिंडीच्या डोंगरापर्यंत आणि त्याच्याही पुढे गेलेले आहेत. रंदा धबधब्याच्या वरच्या बाजूस आणि धबधब्याच्या खालीही रुंद पेटीसारखी बेसॉल्ट मध्ये तयार झालेली यू आकाराची दरी आहे. वास्तविक भूशास्त्रज्ञाच्या सिद्धांताप्रमाणे ही निसर्गातील विसंगती आहे. भूशास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून असा निष्कर्ष काढला की 3-4 कोटी वर्षांपूर्वी प्रवरेचा उगम आजच्या उगमाच्याही पश्चिमेकडे काही किलोमीटर दूर होता. त्यावेळी सह्याद्री पर्वतरांग अस्तित्वातच नव्हती. 1.5 ते 2 कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातील शक्तिशाली हालचालीमुळे सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली. त्यामुळे या नदी प्रवाहातील बदल झाले. रंधा धबधबा आणि ही 26 किलोमीटर लांबीची वैशिष्ट्यपूर्ण बेसॉल्ट मधील दरी ही भूरूपे विवर्तनीय हालचालींमुळे बनली. असंच भूरूप अढळा नदीवर तवा धबधब्याच्या दरीत दिसत. कोतुळ जवळच्या कोतुळेश्वर जवळ मुळा नदीचं नागमोडी वळण ही भूगर्भातील विवर्तनीय हालचालींमुळे तयार झालं. नदी पात्रात लांबलचक अरुंद घळई इथं दिसते. 1 ते 2 कोटी वर्षांपूर्वी या कालखंडास टर्शरी काळ म्हणतात. सांब्रत गावाजवळ जिथं भंडारदऱ्याचं बॅक वॉटर पसरलं आहे तिथं एक भिंत बांधलेली आहे. तिच्या दक्षिणेस एक नाला कोकणात उतरतो. तो एका अरुंद दरीतून वाहतो. इतर कुठल्याही दरीपेक्षा ही दरी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण. 7 ते 8 फूट रुंदीची यू आकाराची ही दरी 3 ते 4 किलोमीटर लांब आहे. तिच्या उभ्या भिंती 50 ते 75 मीटर उंच आहेत. वास्तविक पाहता ही सुद्धा डाईकच, परंतु ठिसूळ खडकामुळे मधल्या कारीची झीज होऊन भिंतीऐवजी दरी तयार झाली. मोठ्या दगडावर छोटे दगड रचून ठेवल्यासारख्या नैसर्गिकरित्या तयार झालेल्या रचना म्हणजे टॉर. ऊन, वारा, पाऊस यामुळे मृदू खडकांची झीज होऊन कठीण खडकांना टॉरचा आकार मिळाला. हरिश्चंद्रगडावर तारामती शिखराच्या पश्चिम उतारावर या वैशिष्ट्यपूर्ण रचना पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात.

1950 मध्ये पुरातत्ववेत्ते डॉक्टर हसमुख सांकलिया यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात प्रवरेच्या काठावर असलेल्या जोरव्याच्या पांढरीवर झालेल्या उत्खननातून एका नव्या मानवी संस्कृतीचा शोध लागला. ही संस्कृती म्हणजे भटकंती संपवून नदीकाठी स्थिरावलेल्या कल्पक मानवाची संस्कृती, म्हणजेच प्रवराकाठच्या शेतकऱ्यांची आद्य संस्कृती. रानटी अवस्थेकडून सुसंस्कृत अवस्थेच्या वाटचालीकडे जाणारी ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, हीच ती ताम्रपाषाण काळातील जोरवे संस्कृती. पक्क्या भाजणीच्या तांबड्या रंगाची आणि त्यावर वैशिष्ट्यपूर्ण भौमितिक नक्षी काढलेली घाटदार मातीची भांडी ही या संस्कृतीची ठळक ओळख होती. या संस्कृतीला जोरवे संस्कृती म्हणत असले तरी या संस्कृतीचे जोरवे एकमेव ठिकाण नव्हते, ते फक्त समकालीन संस्कृतीचे एक ठिकाण होते. तिथं पहिल्यांदा उत्खनन झाल्यानं ही संस्कृती उजेडात आली होती. त्यानंतर दायमाबाद, नेवासे आणि महाराष्ट्रातील सुमारे 100 ठिकाणी अशी उत्खनन झाली. तिथेही अशीच भांडी मिळाली. तिचा पद्धतशीर अभ्यास केल्यानंतर पुरातत्ववेत्त्यांनी या संस्कृती संबंधी अहवाल सादर केला. इसवीसनपूर्व 1500 ते इसवीसनपूर्व 2000 अशी सुमारे 500 वर्ष ही संस्कृती प्रवरेकाठी नांदल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला. त्यानंतर आलेल्या प्रतिकूल पर्यावरणामुळे, सततच्या आवर्षणामुळे नदीकाठी स्थिरावलेल्या या शेतकऱ्याला चैरवेतीच्या मार्गाने जावं लागलं आणि त्याची पुन्हा भटकंती सुरू झाली.

मंडई, आता वेळ झालीय चला भटकंदीला या ट्रॅव्हल शो मध्ये तुमचा निरोप घेण्याची. नगर परिक्रमा मालिकेत अकोले तालुक्याची उर्वरित माहिती आपण पुढील भागात घेऊ. भेटूया पुढच्या रविवारी. नमस्कार.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार, माझे नाव श्रेया सचिन गोरपडे आणि तुम्ही ऐकत आहात 90.4 FM आवाज तुमचा। तर मित्रांनो, मी आत्ता 6वीची कविता म्हणणार आहे। ती कविता एका फुलावर आधारित आहे। माझ्या कवितेचं नाव आहे गवत फुला रे गवत फुला। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, सांग तुझा रे तुझा लळा। मित्रांसंगे माळावरती पतंग उडवित फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता असताना। विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्रांना, पाहून तुझला हरपून गेलो, अशा तुझा रे रंग कळा। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, सांग तुझा रे तुझा लळा। हिरवी नाजूक रेशम पाती दोन बाजूला सळसळती, निळनिळुली एक पाकळी पराग पिवळे जगमगती। हिरवी नाजूक रेशम पाती दोन बाजूला सळसळती, निळनिळुली एक पाकळी पराग पिवळे जगमगती। तळी पुन्हा अन गोजिरवानी, लाल पाकळी खुल्ली रे उन्हामध्ये, हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, सांग तुझा रे तुझा लळा। वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्री वली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला। वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्री वली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला। मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे, विसरून शाळा घर सारे। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, सांग तुझा रे तुझा लळा। तुझी गोजरी शिकवणी भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या। तुझी गोजरी शिकवणी भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या। आबाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालून रंगीत कपडे फूल पाखरा फसवावे। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा, सांग तुझा रे तुझा लळा। तर आता वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: माझे नाव श्रेया सचिन घोरपडे आणि तुम्ही ऐकत आहात 90.4 FM आवाज तुमचा. तर मी आज तुमच्यासमोर झाडाचे विचार व्यक्त करणार आहे. सोपं नसतं झाड होणं, मातीमध्ये रुजून येणं, एका श्वासासाठी आभाळाचे ऋण घेणं, सूर्य डोळी घ्यावा लाग तसंच कोणी सावली मागतो, बसेल त्याला झुळूकभर वारासुद्धा घ्यावा लागतो. सोपं नसतं मागेल त्याला मागेल ते देत जावणं, तळाखालच्या तळाशी लढता येत नाही, घाव दिले कुणीतरी रडता येत नाही. सोपं नसतं ओट दाबून सगळं सोसत जाणं, नव्यासाठी जुनं निमूट सांडून घ्यावं लागतं, ऋण म्हणेल तसं जगून जावं लागतं. सोपं नसतं आयुष्यात खोल गाडून घेणं, सोपं नसतं झाड होणं. तर मित्रांनो, आत्ताच मी तुमच्यासमोर झाडाविषयी माझे विचार व्यक्त केले आहे. तर आता वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया. नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ये जो चिलमन है

उत्तर दे तर वेळ झाली आहे कुठे लावणार आवाजचा.

0: घरातील मुलगा किवलीचा जर लगेच छळ होत असेल,
1: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा विवाह झाला किंवा होणार असेल,
0: तर तत्काळ आमच्याशी संपर्क राहा. आहोत रक्षक
1: कार्यकर्ते बाल आधार प्रकारचे स्नेहालय संस्था. हा उपक्रम असतो
0: बालिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचार बालना सुरक्षित न्याय आणि नवीवन देण्यासाठी,
1: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकाच्या संरक्षणाचा कायदे पोसे अंमलबजावणीसाठी.
0: लक्ष ठेवा की बळी बाळांसाठी आम्ही उदाहरण. माहिती देण्याचं नाव मी गुप्त ठेवतो.
1: आमचा आहे तज्ञ आणि उपदेशक.
0: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आसनाच्या मनोधारी योजनेचा लाभ.
1: आमच्या सेवा पूर्णतः मोफत.
0: आम्ही सेवांचा कोणताही शुल्क घेत नाही.
1: या अभियानाचे कार्यकर्ते होऊ शकता.
0: चल मिळून संकल्प करू.
1: अहिल्या जिल्हा लैंगिक शोषण करू.
0: भारत देश बालकासाठी सुरक्षित करू.
1: लैंगिक अत्याचार की आढळले तर मागू नका.
0: आमच्या त्वरित संपर्क साधा.
1: क्रमांक आहे 77-0275
0: आणि 0-2-66-95.
1: पत्ता
0: स्म बाल प्रकल्प घनश्याम अपॉइंटमेंट द बेकरी समोर रस्ता अहिनगर.

आणि थोडी गम्मत जमत नगरच्या मातीतल्या अस्सल हौश कलाकार गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो. त्याचं नाव आहे किस्से नाटकात. तर ऐकायला नका आपल्या सोबत रेडिओ 90.4.

माझं नाव श्रेया शिंगरपडे आणि ऐकता रेडिओ 94 FM आवाज. तर मी आज मला सांगत आहे मुझा विश्वास पुरीची आली बापाच धरत जे घडणार मग आता आत रडत हसरे कर बाबा एकदम धीरगंभीर दिसतात. पुढला पाय मागण्यापेक्षा स्वतः उठून घेऊ लागतात. या घरात चिची वाट आता काय थांब असतो म्हणून आपले झोपल्या तिच्याकडे पाहून रसतो. पूजाली पूजा करत मोठं ती झाली कळलंही बाप सांग तिला सोड कधी पाणी पिलो ना. कुठल्यापासून झोपेपर्यंत बापाचं काळजी घेत असते. आज मध्ये

0: पोरगी जास्तच लढायची असते. पण जाण म्हटले की बाप तून तुटत असतो कळही बैठून अचानक का उठून जातो इकडे तिकडे जाऊन चुप डोळे पुसतो की जखम झाल म्हणून पुन्हा टकी थरत बसतो. सगळा जीपट क्षणाला आठवतो डोळ्यात येणाऱ्या अन्ना परत ठेवत बिबीची गोड घेतली आता कुचारेल ग जास्त गोड खाऊन म्हणून कोण कशाला दरावी बाचा ऐक नाही पोरला नार देत नाही. तिने आगात पाहिलं की आटात गुरजाम घे नाही. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला पोरीचं कसा त्याचे विचार मांडले. तर आता वेळ झाली आहे ब्रेकची जाऊ ऐकता रेड अगर 9.5 FM. आज तुम्ही
1: स्नेहाची संचार बालभवन झोपडपट्टीतील लोकांचे प्रश्न किंवा शिक्षण आणि सक्षमीकरणाचे प्रश्न सर्व प्रश्नांवर साठी काम करणारा कल्प स्नेहालय भवन संपर्क क्रमांक 9 11 0 0 1 77 ऐकत राहा नगर 90.5 FM आवाज तुमचा.

स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव श्रेया सचिन गोरपडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मी आज तुम्हाला समजूतदारीच्या जगात नेणार आहे. कागदाची नाव होते, पाण्याचा किनारा होतो, आई वडिलांचा सहारा होतो, मन हे वेडे होते, कल्पनांच्या दुनियेत जगत होते. कुठे आले या समजूतदारीच्या जगात, त्यापेक्षा ते वेडे बालपणच सुंदर होते.

त्यापेक्षा ते वेडे बालपणच सुंदर होते. तर मित्रांनो, आत्ताच आपण समजूतदारीच्या जगात सफर करून आलो आहे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: हाय हॅलो नमस्कार मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आणि मी आहे तुमचे लाडके मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळच्या वाफाळत्या चहा सोबत भरपूर अशा फरमाईशे घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. तर आजची आपली पहिली फरमाईश आली आहे जामगाव येथून दिनेश चव्हाण यांची. त्यांनी गीताराम गोडसे, अदिती चव्हाण, मनीषा चव्हाण आणि उमेश चव्हाण या त्यांच्या खास व्यक्तींसाठी पत्ते पत्ते पर दिल का इकरार लिख दिया या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी ऐकूयात दिनेश जी यांनी फरमाईश केलेलं हे सुंदरसं गाणं.

नमस्कार, माझे नाव विधी गोसावी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। तर मित्रांनो, माझी गाण्याची चॉईस अशी काही खास नाहीये, पण मी माझ्या घरापासून खूप दूर राहते, मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते आणि त्यासाठी मी माझ्या वडिलांना हे गाणं डेडिकेट करेन, दमलेल्या बाबाची कहाणी। मिस यू मम्मी, मिस यू पप्पा।

पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत

या गेले जमलच नाही काली येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खाल मानेने निघून, तास तास जातो खाल मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवत, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं।

नमस्कार, माझे नाव ठोकळ पूजा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मला हे गाणं माझ्या आई वडिलांबरोबर, स्पेशली माझ्या वडिलांबरोबर ऐकायला खूप आवडत. उरामध्ये माया त्याची काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसार खूप आवडत. उरामध्ये माया त्याची काळ्या मेघवानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सायली राजेंद्र आढाव आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी एक सुविचार किंवा संदेश म्हणा असं सांगू इच्छिते, ज्यांनी आजपर्यंत मला प्रोत्साहित केलं. आजपर्यंत माझ्या सोबत आहेत ते म्हणजे माझे शिक्षक, आई वडील आणि माझे सोबती मित्रमैत्रिणी. झाडासारखे उंच व्हा, झाडासारखे जगा, उंच व्हा, पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका.

नमस्कार नगरकर, माझे नाव मंगल विनायक साठे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझे नाव शीतल सूरज कुणजिया आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। माझे पसंतीदा गाणे आहे बहना मेरी आणि हे गाणं मी माझ्या दोघी बहिणींसोबत ऐकायला पसंत करेन।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: नमस्कार, माझे नाव सुहानी सूरज कनोजा, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM। मी तुम्हाला एवढा संदेश देऊ इच्छितो की मुलगी वाचवा मुलगी शिकवा, आणि माझे आवडती गाणे आहे काली बिंदी।
2: लगाना टिकली काळी काळी हिरोणी कत तू चाली खेते मजारी की पाणी नजारी।

नमस्कार, माझे नाव शिरसागर भाग्यश्री संतोष। मी आज एवढा संदेश देऊ इच्छिते की स्त्री मृणहत्या ही थांबलीच पाहिजे आणि माझं आवडतं गाणं आहे लव यू जिंदगी।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सिद्धी संदीप खेडकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 19.4 FM आवाज तुमचा। मी तुम्हाला हा संदेश देऊ इच्छिते की स्त्रियांवरील अत्याचार हा थांबलाच पाहिजे। मी माझे आवडते गीत तुम्हाला ऐकू इच्छिते, हृदयात वाजे समथिंग।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार, माझं नाव श्रावणी ज्ञानेश्वर जोशी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मला माझ्या आई वडिलांसोबत हे गाणं ऐकायला खूप आवडेल. सारी जिंदगी माझी मी तुला जपणार आहे. कधी

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आईशिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी, आईची आरती.

पूर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते पुस्तकाच्या पानांतून. या शोमध्ये आज ऐकूया अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाच्या अभिवाचनाचा पुढचा भाग. या पुस्तकातील प्रकाशाचा उत्सव आणि आयुर्विमा आणि आधाराची स्मार्ट काठी या प्रकरणांचा अभिवाचन ऐकूया श्रीमती उषा देशमुख यांच्या आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी.
1: प्रकाशाचा उत्सव. मुंबई IIT प्रकल्पात ग्रामीण विद्यार्थ्यांना सौर दिवे 2016 ते 2018. ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरवण्याचं काम एकीकडे चालू असतानाच प्रकाशदूत होण्याचं भाग्यही आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या वाट्याला चालून आलं. त्यानिमित्त मुंबई IIT सारख्या शैक्षणिक क्षेत्रातल्या देशातल्या एका सर्वोत्तम संस्थेबरोबर आकांक्षा केंद्राला काम करायला मिळालं. सौर दिव्यांचं वितरण करून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यास हातभार लावता आला याचा आनंद आजही होतो. द मिलियन सोलर ऊर्जा थ्रू लोकलायझेशन फॉर सस्टेनेबिलिटी असा उपक्रम मुंबई IIT 2014-15 या वर्षी हाती घेतला. दुर्गम ग्रामीण भागात सौर तंत्रज्ञानाचा प्रसार करणं हा त्याचा उद्देश. या उपक्रमातून महाराष्ट्रासह 4 राज्यांमध्ये 10 लाख सौर दिवे वितरित करण्याचं उद्दिष्ट होतं. शाश्वत ऊर्जेचा मार्ग दाखवणारी आणि ती पुरवणारी ही अनोखी योजना. मुंबई IIT ह्या एवढ्या मोठ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी आकांक्षा केंद्राला कशी मिळाली त्याचं सगळं श्रेय आपले विश्वस्त श्री अविनाश चाबुकस्वार यांना जात. त्यांचे जवळचे नातेवाईक श्री मुकुंद भागवत बेल्जियम देशात असतात. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात त्यांनी बरंच मोठं काम केलेलं असून संशोधनही केलंय. मुंबई IIT ते माजी विद्यार्थी. साहजिकच सौर ऊर्जेच्या या प्रकल्पासाठी IIT त्यांचीही मदत घेतली. राईट टू क्लीन लाईट, स्वच्छ आणि सहज प्रकाश मिळवण्याचा अधिकार अशी या उपक्रमाची टॅगलाईन होती. पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी उपयोगी पडणार होते हे दिवे. त्यांच्या अभ्यासाआड लाईटच नाही ना हे कारण त्यामुळे येणार नव्हतं. हैदराबादची थ्राईव्ह सोलर एनर्जी कंपनी या दिव्यांचं उत्पादन करत असे. त्या सौर दिव्यांची शेवटच्या टप्प्यातली जोडणी त्याचं वितरण करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने करणं अपेक्षित होतं. त्यानुसार आपण आकांक्षा केंद्रामध्ये ते काम करू लागलो. या उपक्रमातील एक गोष्ट मात्र स्पष्ट होती की हे दिवे कोणालाही मोफत दिले जाणार नव्हते. थ्राईव्ह सोलर एनर्जीकडून IIT हे दिवे विकत घेत असे. त्यासाठी त्यांना काही चांगल्या संस्था उद्योग यांनी भरघोस निधी देऊ केला होता. एका सौर दिव्याची किंमत होती 500 रुपये. आपण हा दिवा खेड्यापाड्यातील गरजू विद्यार्थ्यांना फक्त 100 रुपयांना उपलब्ध करून दिला. वितरणाची किंमत आणि मूळ किंमत यामध्ये मोठा फरक पडत होता. त्याचा आर्थिक भार श्री मुकुंद भागवत आकांक्षा केंद्राचे विश्वस्त व हितचिंतक यांनी उचलला. हेल्थ ऑन व्हील्स फिरता दवाखाना या L&T कंपनीशी निगडीत प्रकल्पामुळे नगर शहराच्या आजूबाजूच्या खेड्यांमध्ये आकांक्षा केंद्राची चांगली आणि व्यापक संपर्क यंत्रणा तयार झाली होती. याच संपर्क यंत्रणेचा सोलार लॅम्प प्रकल्प यशस्वी करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आपण 25 खेड्यांमधल्या जवळपास 5,000 विद्यार्थ्यांना हे दिवे वितरित केले. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक जीवनात नवीन प्रकाश आला. अगदी दूरवरच्या डोंगर दऱ्यांमध्ये असलेल्या वस्त्यांमधल्या विद्यार्थ्यांना याचा फार उपयोग झाला. खेड्यांमध्ये फार चांगलं यश मिळालं ह्या कार्यक्रमाला. झटपट दिवे विकले गेले. विविध शाळांतील शिक्षकांनाही हा उपक्रम आवडला. बहिरवाडी वस्तीच्या शाळेतील अनुभव तर एकदम सुंदर होता. ही शाळा फार छान. तळमळीने काम करणारे आदर्श शिक्षक जगताप सर आणि शाळेतल्या शिक्षकांनी मिळून 30 दिवे विकत घेतले आपल्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांची ऐपत नव्हती म्हणून शिक्षकांनी त्यांना अशी मदत केली. त्यांचं हे काम खरोखरच कौतुकास्पद. सौर दिवे म्हणजे काय, त्यांचा उपयोग कसा करता येईल, ते आवश्यक का आहेत, असं सगळं शाळांमध्ये समजावून सांगत असे मी. त्या कामात गावोगावच्या शाळांमधील शिक्षकांची मोठी मदत झाली. ही सर्व गावं अशी होती की तिथे दिवसातले 12-12 तास वीज नसायची. या दिव्यांमुळे ती अडचणच राहणार नव्हती. सौर दिवे वापरल्यानंतर मुलांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की लाईट नसली तरी आता अभ्यास करता येतो. त्यांचा आनंद पाहण्यासारखा होता. त्यांना दिव्यांचा उपयोग होतोय हे समजल्यावर आतून छान वाटायचं. जणू दिव्यांचा उत्सवच साजरा केला. या उपक्रमाच्या माध्यमातून. हे लिहिताना ज्येष्ठ कवी शंकर रामाणी यांच्या त्या नितांत सुंदर कवितेतल्या ओळी सहजपणाने आठवतात. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, कुणी जागले रे कुणी जागले. आयुर्विमा. आकांक्षा केंद्रात काम करणारे सगळेच विकलांग. त्यांचं केंद्रात रोज सहज येणं आणि घरी परत जाणं यासाठी क्रॉम्प्टन ग्रीव्ज कंपनीच्या मदतीमुळे टाटा मॅजिक गाडीची सोय झालेली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची वाटणारी काळजी बरीचशी दूर झाली. पण त्यांच्या आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षिततेचा भुंगा कधीकधी डोकं वर काढायचा. त्यांचा विमा उतरवण्याचा विचार मनात चमकला. त्यासाठी आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयात चौकशी केली. दिव्यांगांचा विमा उतरवता येईल पण त्यांच्या पॉलिसीसाठी सर्वसामान्य धडधाकट व्यक्तीपेक्षा वेगळे निकष आहेत असं आयुर्विमा महामंडळातील अधिकाऱ्यांशी बोलल्यावर समजलं. विमा उतरवताना वैद्यकीय तपासणी ही त्यांच्या पॉलिसीसाठी सर्वात महत्वाची अट होती. सगळे निकष करू पूर्ण पण विमा उतरवूच, कारण ही केंद्रातली दिव्यांगांसाठी आवश्यक अशीच बाब आहे. त्याचा त्यांना व्यक्तिगत जीवनात उपयोगच होईल. आयुर्विम्याची पॉलिसी काढणं तुलनेने सोपं होतं. पुढचा मोठा प्रश्न होता तो पॉलिसीचे हप्ते नियमित भरण्याचा. ते कोण भरणार? दिव्यांगांना ते कसं शक्य होईल? त्याही आधीची एक अडचण अशी होती की पॉलिसी उतरवणं कसं आवश्यक आणि फायदेशीर आहे हे सगळ्यांना समजावून सांगणं आणि पटवून देणं. या सर्व दिव्यांगांचा विमा आकांक्षा केंद्रामार्फतच उतरवण्याचा निर्णय मी आणि विश्वस्तानी घेतला. एकाच वेळी जास्तीत जास्त जणांना त्यात सहभागी करून घ्यावं म्हटलं. म्हणून मग केंद्राशी पूर्वी संबंध आलेल्या आणि नंतर इतर ठिकाणी नोकरी करणाऱ्या दिव्यांगांशीही संपर्क साधला. त्यांना विम्याची गरज व महत्व समजावून सांगितलं. सगळ्यांच्या पॉलिसी उतरवल्या. केंद्रामार्फत हप्ते नियमित भरले जाऊ लागले. ते चुकणार नाहीत, त्याला विलंब होणार नाही ही काळजी घेतली. आधी ठरवल्यानुसार आकांक्षा केंद्रातल्या व्यक्तींच्या विम्याचे हप्ते आम्ही संस्थेतर्फे भरत होतो. केंद्राच्या पद्धतीनुसार विमा पॉलिसी, हप्त्याची तारीख, ते भरल्याची पावती ह्या सगळ्या नोंदी अगदी व्यवस्थित ठेवल्या गेल्या. आकांक्षाचा अजून एक असा स्तुत्य उपक्रम म्हणजे आधाराची स्मार्ट काठी, अर्थात संवेदनेचा तिसरा डोळा, स्मार्ट केन. दृष्टी हिरावून घेऊन क्रूर नियतीने अनेकांच्या डोळ्यांपुढे आणि आयुष्यात अंधार निर्माण केला. अशा समस्त अंधार यात्रींना प्रकाशाचे पाईक बनवण्यासाठी जणू संवेदनेचा तिसरा डोळा होऊन आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान धावून आलं. त्यामुळे मार्गाच्या शोधात चाचपडणारे हे अंधारयात्री जीवनाच्या पथावर मार्गक्रमण करणारे प्रकाशयात्री झाले. त्यांना प्रकाशाची वाट दाखवणारी माणसं त्यांच्यासाठी जणू देवदूतच ठरली. दिल्ली IIT व सक्षम संस्था यांच्या अथक प्रयत्नातून अंधांच्या हातातील परंपरागत पांढऱ्या काठीला नव्या काळाला अनुरूप असं स्मार्ट बनवण्यात आलं. तिचा आधार मिळाला आणि दृष्टीहीन विकलांग विज्ञानांचे पंख लाभलेले समर्थ दिव्यांग झाले. अल्ट्रासॉनिक म्हणजेच अल्ट्रासाऊंड तंत्रज्ञानावर आधारित दूरसंवेदक या काठीमध्ये बसवण्यात आलं. दूरसंवेदकांमधील कंपनांच्या तीव्रतेनुसार रस्त्यातील 3 मीटरपर्यंतच्या अडथळ्यांची जाणीव अंधांना नेमकेपणाने होऊ लागली. केनचा स्पर्शही न करता वाटेतील अडथळे टाळून सहजगत्या चालता येणं पूर्ण अंध व्यक्तींनाही शक्य झालं. या स्मार्ट केनच्या सहाय्याने वाटेत येणारे अडथळे टाळत सफाईदारपणे चालणारे अंधजन पाहून ह्यांना थोडं दिसतंय की काय असा प्रश्न सामान्यांना पडू लागला. ही बहुगुणी स्मार्ट केन आत्मसन्मानाने जगण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक अंध व्यक्तीपर्यंत पोचवावी म्हणून डोळस वृत्तीची सहृदय माणसं धडपडू लागली. आकांक्षा केंद्राचा स्थापनेपासूनचा मार्गदर्शक आहे महेश भागवत. हा कवी मनाचा माणूस दृष्टीहीन. स्मार्ट केन बाबत मनात आलेल्या भावनांना त्यांनी शब्दांच्या मदतीने वाट करून दिली आहे. अंधार तो पाचविला जरी होता पुजलेला, जगण्याचा सूर होता नियतीने चुकविलेला. अशा उद्विग्न क्षणात ज्ञान प्रकाश भेटला, उजळल्या दाही दिशा आणि मार्ग माझा रुंदावला, मार्ग माझा रुंदावला. महेशनं लिहिलं अशीच परिस्थिती ह्या अंधजनांची झाली. नगर येथील प्रोफेसर कॉलनीजवळ आकांक्षा पुनर्वसन केंद्राच्या परिसरात 24 ऑगस्ट 2017 रोजी स्मार्ट केनच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला. प्रत्येकी 3,600 रुपये किमतीच्या 75 स्मार्ट केन उपलब्ध करून देण्यासाठी अहमदनगर रोटरी मिडडाऊन क्लब व आकांक्षा केंद्राचे 2 विश्वस्त रंजना ब्रह्मा आणि रमेश वाबळे यांचं सहकार्य लाभलं. स्मार्ट केनच्या योग्य वापरामुळे अंध व्यक्तींना संरक्षण कसं मिळतं, संरक्षण कसं होतं हे पुण्यातील नामवंत मोबिलिटी इन्स्ट्रक्टर श्री अमृत ब्रह्मनकर आणि श्री अशोक पाटील यांनी अंधजनांना शिकवलं. त्याबरोबरच त्यांनी व्हाईट केन टेक्निक, अपर आर्म टेक्निक, लोअर आर्म टेक्निक, साईटेड गाईड टेक्निक इत्यादी अनेक बारीक सारीक गोष्टी प्रात्यक्षिकासह समजावून सांगितल्या. अडथळे टाळून कसं चालावं, रस्त्याची कड कशी शोधावी, वळणाचा अंदाज कशा पद्धतीने घ्यावा अशा कितीतरी गोष्टी प्रात्यक्षिकांसह प्रत्येकाला शिकवण्यात आल्या. तूच काठी तूच दिवा, तुझाच समर्थ हात हाती हवा. प्रत्येक अंध प्रशिक्षणार्थीच्या मनात स्मार्ट केनबद्दल हीच भावना होती. महेश भागवत याने लिहिलं, स्मार्ट केन ही सखी चामुची, तिची आम्हाला साथ. स्मार्ट केन ही सखी चामुची, तिची आम्हाला साथ. अंधत्वाची खंत कशाला, करू त्यावरी मात. प्रत्येक अंध व्यक्तीला आकांक्षा केंद्रांनी हा आत्मविश्वास दिला. स्वयंरोजगार करून आपलं आयुष्य घडवू पाहणाऱ्या अंध व्यक्तींना समाजातील दात्यांनी अशाच प्रकारे मदतीचा हात दिला तर अंधांचं जगणं अधिक सुसह्य होईल, आयुष्य समृद्ध होईल ह्यात मुळीच शंका नाही. असाच आधुनिक जगामध्ये अत्यंत महत्त्वाचा असलेला एक उपक्रम दानयज्ञासाठी जनजागृती, अवयवदान, नेत्रदान, देहदान. आकांक्षा पुनर्वसन केंद्राचा गाजावाजा करावा असं मला कधी वाटलंच नाही. आपलं कामच नेहमी बोलत राहिलं, त्यामुळे संस्थेबद्दल स्वाभाविकपणाने वेगवेगळ्या प्रकारचा विश्वास निर्माण झाला. त्यातून मोठमोठ्या उद्योगांनी त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं. अशाच एका वेगळ्या योजनेत सहभागी होण्याचं खास निमंत्रण आलं ते विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं. नगरजवळच्या विळदघाटात असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाला नेत्रदान, अवयवदान, देहदान या महत्वाच्या विषयांवर समाजात जागृती करणं आवश्यक वाटलं. अशा जनजागरणातून सामान्य माणसांना ह्या दानासाठी प्रवृत्त करायचं होतं. या मोहिमेत आकांक्षा केंद्राने त्यांच्या जोडीने सहभागी व्हावं अशी कॉलेजच्या प्राचार्यांची व त्या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या प्राध्यापकांची इच्छा होती. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत आर्थिक आणि वस्तुरूपी दानाएवढंच हे वैद्यकीय दान ही फार मोलाची गोष्ट आहे, किंबहुना अमूल्य म्हणावं असंच हे दान म्हणता येईल. त्यामुळेच विखे वैद्यकीय महाविद्यालयाच्या जोडीने हे काम करण्यात मोठाच आनंद होता. याच भावनेतून जनजागृती मोहिमेत बरोबरीने काम करण्याचं आकांक्षा केंद्रांनी आनंदाने मान्य केलं. फिरत्या दवाखान्यामुळे आम्ही नगर परिसरातल्या 50 अधिक गावांमध्ये पोचलो आहोत. गावागावांमध्ये जाऊन आम्ही वैद्यकीय शिबिरं घेतो, जमेल तसं आणि जमेल तेवढं प्रबोधन करतो याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाला होती. त्यामुळेच त्यांनी या मोहिमेसाठी आकांक्षा पुनर्वसन केंद्राशी सामंजस्य करार केला. त्यानुसार छोट्या मोठ्या गावांमध्ये जाऊन नेत्रदान, देहदान का करायचं, त्याची प्रक्रिया काय आहे याची माहिती सर्वसामान्य गावकऱ्यांपर्यंत पोचवणं हे आम्ही उपक्रमात करणं अपेक्षित होतं. अशा पद्धतीने कुणाला देहदान वा अवयवदान करता येईल, त्याचा उपयोग कसा होतो आणि अशा दानाची गरज का आहे हे सगळं त्यांना विश्वासात घेऊन त्यांना पटणाऱ्या भाषेत सांगणं अभिप्रेत होतं. आम्ही छोट्या छोट्या गावांमध्ये गेलो. विखे वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि त्यांची टीम सोबत असायची. मनापासून सांगते की लहान गावांमध्येही ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळेल अशी कल्पनाच केली नव्हती मी, पण तसं झालं. असं काही दान करता येतं आणि आपले अवयव इतरांचं जगणं सोपं करतात याची माहितीच गावकऱ्यांना नसायची. ती ह्या कार्यक्रमातून मिळू लागली. एका गावात तर वारकरी संप्रदायातील अनेक व्यक्ती पुढे आल्या. त्यांनी स्वतः देहदानाची तयारी दाखवलीच, पण मोहिमेचा प्रसार करण्याचंही ठरवलं. या कामामुळे मला फार समाधान वाटलं. समाजाच्या हितासाठी असलेल्या अशा मोहिमेत विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने आकांक्षा केंद्राशी सामंजस्य करार केला. त्यांना केंद्राबद्दल वाटणारा विश्वासच यातून दिसून आला. कामाची पावती अशा वेगवेगळ्या पद्धतीने मिळत राहिली हे आमच्यासाठी अभिमानाचं आणि आनंदाचं होतं.
0: श्रोते हो, पुस्तकाच्या पानांतून या शोमध्ये आपण ऐकलत बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकातील प्रकाशाचा उत्सव आणि आयुर्विमा आणि आधाराची स्मार्ट काठी या प्रकरणांचं अभिवाचन. अभिवाचक स्वर होता श्रीमती उषा देशमुख यांचा. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचं शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी पुस्तकाच्या पानातून या शोमध्ये.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी मुरळी अंबिका मल्हार, लोककला अभ्यासक. समाजातील शोषित आणि वंचित महिला मुलींसाठी स्नेहालय संस्था करत असलेलं काम पाहायला एकदा जरूर या आणि आपल्या सामाजिक जाणीवा समृद्ध करा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय एफ ब्लॉक श्री टाईल्स चौक न्यू अमोनिया प्लांट शेजारी MIDC अहमदनगर.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपल्या अहिल्यानगर शहराचे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक आणि नगरचा चालता बोलता इतिहास ज्यांना म्हटलं जायचं ते म्हणजे भूषणजी देशमुख. काल यांचं दुर्दैवी निधन झालं आणि खरं तर त्यांची 18 एप्रिल 2026 रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त घेतलेली मुलाखत आज आपण पुन्हा ऐकणार आहोत. दुर्दैवानं ही मुलाखत त्यांची शेवटची मुलाखत ठरली होती. रेडिओ नगर 90.4 FM ते मानद संचालक देखील होते. जागतिक वारसा दिनानिमित्त घेतलेली ही त्यांची मुलाखत आपण आता पुन्हा ऐकणार आहोत. नमस्कार सर.
1: नमस्कार अनु, तुला आणि सगळ्या श्रोत्यांना आज जागतिक वारसा दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊयात. आणि तू म्हणालीस तसं खूप मोठं ऐतिहासिक संचेत आपल्या या शहराला लाभलेलं आहे. नाव बदललं असलं तरी इतिहास काही बदलत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी आपला इतिहास या निमित्ताने माहिती करून घ्यावा. आजचा दिवस हा इतिहासाकडे पुन्हा एकदा सजग दृष्टीनं बघण्याचा दिवस आहे. आणि इतिहास म्हणजे केवळ कुठला तरी गाडला गेलेला भूतकाळ असं न मानता भविष्यकाळाची संधी म्हणून या सगळ्या इतिहासाकडे बघावं आणि त्याचा फायदा करून घ्यावा हा एक संदेश आज या निमित्ताने आपण सगळ्यांनी समजून घ्यायला हवा.
0: नक्कीच, या दिवसानिमित्त आज आपण बोलतो आहोत सर, पण आजही आजच्या काळामध्ये वारसा जपण्याची गरज खूप मोठी आहे. इतिहास जपण्याची गरज खूप मोठी आहे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला हे समजावून सांगण्याची सुद्धा खूप गरज आहे. आज आपण पाहतोय की सोशल मीडियामध्ये अनेक गोष्टी व्हायरल होतात, अनेक गोष्टी लोकांना माहिती होतात, पण तरीसुद्धा आपल्या नगर शहराच्या वारसाबद्दल, इतिहासाबद्दल अजूनही अनेक नगरकरांना सुद्धा माहिती नाही आहे. ही खरंच खूप खंत आहे. तर सर, आपल्या नगर शहराबद्दल, आपल्या ऐतिहासिक वारशाबद्दल काय सांगाल?
1: आपण खरं म्हणजे भाग्यवान आहोत की आपल्याकडचा हा इतिहास आहे, जो वारसा आहे तो आपल्याला अनेक पुस्तकांच्या रूपानं उपलब्ध आहे. आणि केवळ पुस्तकातच या नोंदी वाचायला मिळतात असं नाही, तर प्रत्यक्षात त्या वास्तू पण इथे आपल्याला उभे असलेले आजही दिसतात. म्हणजे पुणे, मुंबई किंवा आता छत्रपती संभाजीनगर, नाशिक असेल, यापेक्षाही एकेकाळी हे शहर आपलं अहमदनगर, आजचा अहिल्यानगर, हे महाराष्ट्रातलं एक प्रमुख शहर म्हणून ओळखलं जायचं. आणि त्या काळी म्हणजे 400-500 वर्षांपूर्वी जेव्हा इथे एक राज्य नांदत होतं, निजामशाही असं त्याचं नाव, त्या काळात ज्या काही बांधल्या गेलेल्या वास्तू आहेत त्या आजही आपल्याला बघायला मिळतात. आणि कदाचित पुस्तकामध्ये काही गोष्टी कमी जास्त प्रमाणात लिहिल्या जातात, काही वेळा इतिहास अतिरंजित स्वरूपात मांडला जातो, किंवा जो लेखक असतो तो त्याच्या चष्म्यातून त्या गोष्टीकडे, घटनेकडे बघत असतो. पण वास्तू तर काही चुकीचं सांगत नाही. जे काही आहे त्या काळात घडलेलं ते वास्तूंच्या रूपानं आजही आपल्याला इथे बघायला मिळतं, हे आपलं भाग्य आहे. आणि मला असं वाटतं की या वास्तू जरी आपण बघितल्या तरी त्या काळात जे जे घडत होतं, त्या काळातलं तंत्रज्ञान असेल, त्या काळातलं लोकजीवन असेल, त्या काळातला राजकीय संघर्ष असेल, त्या काळातलं सांस्कृतिक वैभव असेल, मग नृत्य असेल, चित्रकला असेल, साहित्य असेल, काव्य असेल, या सगळ्यांची आपल्याला कुठे ना कुठे ओळख पटायला सुरुवात होते. आणि म्हणून आजचा हा दिवस आहे हा आपण नगरकरांनी मुद्दाम मोठ्या प्रमाणात साजरा करायला हवा, कारण हे आपल्याकडे आहे ते यानिमित्ताने आपण पुढच्या पिढ्यांना नक्की सांगू शकू. कारण अनु, आता शाळेमध्ये, कॉलेजमध्ये

आणि म्हणून आजचा हा दिवस आहे हा आपण नगरकरांनी मुद्दाम मोठ्या प्रमाणात साजरा करायला हवा, कारण हे आपल्याकडे आहे ते यानिमित्ताने आपण पुढच्या पिढ्यांना नक्की सांगू शकू. कारण अनु आता शाळेमध्ये कॉलेजमध्ये

0: इमारत आहे. अनेक दालनं आहेत ज्यामध्ये शिल्पं आहेत, त्यामध्ये शस्त्र आहेत, त्यामध्ये वेगवेगळी साधनं आहेत रोजच्या वापरातली. काही आपण पूर्वीच्या काळी ताटं वाट्या असतील, दिवे असतील, अडकित्ते असतील, कुलूप असतील. नंतर जामखेडचे पोपटलाल हळपाव त्यांनी दिलेला मोठा गारगोट्यांचा संग्रह आहे, नाण्यांचा संग्रह आहे, पुस्तकं आहेत, पोथ्या आहेत, मोडीतली कागदपत्रं आहेत. मला असं वाटतं की एखाद्या अभ्यासकाला एक दिवस पुरणार नाही एवढ्या गोष्टी आपल्या संग्रहालयात. दुर्मिळ गोष्टींमध्ये तर खूप सांगता येईल. आपल्याकडे छत्रपती संभाजी महाराजांचं दुर्मिळ चित्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण वंशावळ आपल्याला तिथे बघायला मिळते. अनेक जन्मकुंडल्या 150-150 फूट लांबीच्या, 200 फूट लांबीच्या संग्रहालयामध्ये आहेत. अलीकडच्या काळातलं म्हणजे 1885ची चेनलेस सायकल मेड इन जर्मनीची आहे, किंवा एक छोटीशी अंगठी आहे जिच्यावर एक खड्यावर रामपंचायतन तुम्हाला पाहायला मिळतं. अशा मला असं वाटतं की अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा खजिना आपल्या संग्रहालयात. त्यामुळे तुम्हाला निजामशाहीचा अभ्यास करायचा असेल, नगरचं राज्य कसं विस्तारलं आणि नंतरच्या काळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी मग मुघलांच्या काळात असतील, मराठ्यांच्या काळात असतील, नंतर ब्रिटिश आले, तर हा सगळा 400-500 वर्षांचा इतिहास तुम्हाला संग्रहालयामध्ये बघायला मिळतो, वाचायला मिळतो. त्यामुळे वारसा दिनाच्या निमित्ताने एक किमान एक अपेक्षा मी व्यक्त करतो की नगरमधल्या प्रत्येकाने या संग्रहालयाला कधीतरी भेट दिली पाहिजे. म्हणजे तुमचा एखादा वाढदिवस तुम्ही तिथे साजरा करा, एखादा पाहुणा आला तर त्याला घेऊन नक्की दाखवा की हे आमचं संग्रहालय आहे आणि आमचा सगळा इतिहास, आमचा काय म्हणूयात, आमचं सगळं संचित तिथे तुम्हाला बघायला मिळेल. तर यातून खूप काही प्रसार होऊ शकेल, प्रचार होऊ शकेल. आणि मग जर ठरवलंच आपण तर मग अनेक वास्तू अशा आहेत की ज्या तुम्हाला दर शनिवार रविवारी सुट्टीचा दिवस बघितला तुम्ही, किंवा तुमच्या फॅमिली गेट टुगेदरसाठी असेल, छोटीशी संमेलनं असतील, अगदी किटी पार्टीज असतील, तर अशा वास्तूंच्या सान्निध्यात जर तुम्ही जाऊन हे कार्यक्रम केले तर तुमचाही दिवस आनंदात जाईल आणि त्या वास्तूलाही थोडासा देखभालीचा स्पर्श लावेल, स्वच्छता होईल तिथली. तिथे जे बाकीचे उद्योग सुरू असतात एरवी, जिथे कुणी जात नाही तिथे मग जुगारी जातात, किंवा काहीतरी तिथे मटका किंवा दारूचे अड्डे सुरू होतात. तर अशा वास्तूंना हे जे दुर्दैवानं अतिशय वाईट स्वरूप प्राप्त झालेलं आहे, काही ठिकाणी उकिरडे झालेले आहेत, काही ठिकाणी अनेक गैरव्यवहार सुरू असतात. एकदा पर्यटक तिथे जायला लागले, एकदा लोक यायला लागले की मग हे प्रकार कमी होतील. नवीन जरी काही आपल्याला निर्माण नाही करता आलं, मी पुन्हा चांदबिबीचा महाल, आपण सलाबत खान मकबऱ्याला चांदबिबीचा महाल म्हणतो, तसा महाल 500 वर्षात पुन्हा नवीन निर्माण नाही करता आला, पुढच्या 500 वर्षातही तसा महाल उभं राहणं शक्य नाही. पण आहे तो आपण जपून ठेवला तर आणखीन 1000-2000 वर्ष तो टिकू शकेल. एवढा तो दख्खनचा काळापाषाण भक्कम आहे, एवढं तिथलं इंजिनिअरिंग उत्तम आहे की कुठलाही तुम्हाला तिथे विद्युत रोधक नसताना, कुठली संरक्षणाची व्यवस्था नसताना, अनेक भूकंप झाले असतील, वादळं आली असतील, पण महाल या सगळ्या संकटांना तोंड देत खंबीरपणे उभा आहे. तर हा खंबीरपणा आपण त्याच्याकडून शिकायला पाहिजे.
1: नक्कीच सर, जतन आणि संवर्धनाचा विषय सर निघालेला आहेच, तर आपलं प्रशासन असेल या सगळ्या वास्तूंकडे जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीनं पाहतोय का असं तुम्हाला वाटतं का?
0: दुर्दैवाने काय होत आहे, पुरातत्व खातं असेल आपल्याकडे, एक दिल्लीचं पुरातत्व केंद्रीय विभाग म्हणून ते काम करतं, अनेक वास्तू त्यांच्याकडे आहेत, म्हणजे बागरोजा असेल सिन्हा नदीकाठी जिथे अहमद बादशाह ज्यांनी अतिशय वैभवशाली हे शहर आणि राज्य उभं केलं, त्यांचा मकबरा आहे, किंवा दमडी मशीद आहे, फरहा बख्श महाल आहे, सलाबत खान मकबरा असेल, अशा महत्त्वाच्या काही वास्तू आपल्या केंद्रीय पुरातत्व विभागाकडे. पण त्यांच्याकडे पूर्ण वेळ आता सेवक नाही आहेत, रक्षक नाही आहेत, देखभाल करणारे जाणकार नाही आहेत. एखादा भाग पडका झाला किंवा धोकादायक झाला तर तातडीने त्याच्यावर कार्यवाही जी करायला हवी ती होत नाही. कधीतरी निधी मिळतो किंवा पुढच्या 1-2 वर्षांनी निधी मिळतो आणि मग तोपर्यंत खूप मोठं नुकसान होऊन जातं. फराबक्ष महालाचं सांगता येईल, म्हणजे निधी खूप खर्च झाला, याच कागदोपत्री जर म्हटलं तरी 50-60 लाख रुपये खर्च झालेले दिसतील, पण त्या महालाची दुरावस्था

0: दिवसेंदिवस आणखीनच वाढते. जी गोष्ट करायला नको असते ती गोष्ट पुरातत्व विभाग करते. तिथे खरं म्हणजे रस्त्याची काही गरज नव्हती, जो तलाव बुजून मधून दगडं टाकून रस्ता केला आहे, किंवा काही ठिकाणी पी ओ पी म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर केला आहे, तर या गोष्टी न करता केवळ स्वच्छता ठेवली असती, किंवा नगरमधले जे चांगले असे दानशूर कुटुंब आहेत, काही संस्था आहेत, आयलो नगर किंवा नरेंद्र फिरोज यांचा मी उल्लेख करेन, की ज्यांच्या मदतीने या सगळ्या वास्तूंना खरं म्हणजे खूप छान मेंटेनन्स आपण करू शकलो असतो, त्या वास्तूंना पुन्हा नवीन आयुष्य देऊ शकलो असतो. पण पुरातत्व खातं मी आजवर एकाही मोठ्या अधिकाऱ्याला इथे प्रत्यक्ष भेटलेलो नाही. हे अधिकारी कधीतरी येऊन जातात, रात्री येऊन सह्या करून आम्ही भेट दिली असं शेरा मारून जातात, पण इथल्या लोकांना सहभागी करून घेतील किंवा कार्यक्रम करतील अशा गोष्टी फार अभावाने घडतात. नाही घडलं असं नाही, पूर्वी पवार नावाचे एक चांगले होते अधिकारी, ते बोलवायचे किंवा घेऊन जायचे वास्तूंचं काम काय चालू आहे, पण असे अपवादात्मक अधिकारी सोडले तर ठेकेदारीचंच राज्य या सगळ्या सरकारी कामामध्ये दिसतं. आणि खरे इतिहासाचे अभ्यासक आता राहिले नाही आहेत, किंवा त्या विषयाची फार आतून ज्यांना ओढ आहे असे कुणी अधिकारी राहिले नाही. त्यामुळं सरकारचा निधी जसा मिळेल, ठेकेदार जसं करेल, तसे ती कामं होतात. त्यामुळे मला सांगायला तर खूप खंत वाटते की चांदबिबीचा महाल, सलाबत खान मकबरा, तिथे खरं म्हणजे दिवे बसवले होते. संध्याकाळी आपण प्रकाश झोत टाकून तो महाल सगळा संध्याकाळी उजळवला जायचा, छानपैकी तो सोनेरी महाल इतका म्हणजे बघण्यासारखा तो वाटायचा की लोक लांबून लांबून तिथे यायचे, डोंगरा खालून महाल उजळला की रात्री अंधारातून तिथे वाट काढत यायचे. पण लोकांनी दिवे फोडले, तिथे पाणी आणलं होतं, तिथे बगीचा करायचा होता, तो होऊ शकला नाही. तिथे आता 1,000-2,000 लोक रोज येतात, रविवारी तर 5,000 संख्या जाते, पण स्वच्छतागृह तिथे नाही आहे. हे मंजूर झालं होतं पण चुकीच्या पद्धतीने बांधकाम सुरू झालं, त्याला विरोध झाला आणि ते काम बंद पडलं. आता पर्यटक वाढले त्यामुळे कचराही वाढला आहे, मुलं किंवा फॅमिलीज मोठमोठे जेवणाचे डबे घेऊन येतात, खरकटं तिथेच टाकतात, आणि मग कचरा साठायला लागला की मग दुर्गंधी आणि बाकीच्या गोष्टी सुरू होतात. तर त्यासाठी मग टुरिस्ट पोलिसिंग नावाचा प्रकार आहे, किंवा एनजीओची मदत घेऊन तिथे काही तिकीटिंग सारखी व्यवस्था करता येईल का. या सगळ्या वाईट गोष्टी ज्या घडतात पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या, त्यांना कसा आपण प्रतिबंध करू शकतो, हा एक पर्यटनात फार महत्वाचा भाग असतो. पुरातत्व खातं हे त्याच्याशी संबंधित नसतं, त्यामुळे ते काही फार विचार करत नाही. तर म्हणून मला असं वाटतं की पर्यटनाची आणि पुरातत्व आणि इतिहासाची जर सांगड घातली आणि एखाद्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर थोडंसं काय म्हणूयात, थोडी वाट वाकडी केली, चाकोरी बाहेरचा थोडासा निर्णय घेतला आणि नगरकरांना पण बरोबर घेत त्यांनी थोडं मोटिवेट केलं की आपण सगळे मिळून हे चांगलं करूयात, रस्ते चांगले होतील, दिवाबत्ती होईल, बगीचा होईल, तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था होईल, स्वच्छतागृह होईल, महिलांसाठी सुरक्षा असेल, असं जर झालं तर रोजगार वाढेल, त्यातून लोकांना कामं मिळतील, व्यवसायासाठी चालना मिळू शकेल. मी तर असं म्हणतो की जर आपण पर्यटनाकडे जर लक्ष दिलं या ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून, तर दरवर्षी 10-15% आपला विकास होईल. कारण शनिशिंगणापूर आहे, शिर्डी आहे, आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, म्हणजे भंडारदरा तर आता 100 त्याला पूर्ण होत आली आहेत, म्हणजे लोक येतातच आपल्याकडे, मेहराबादसाठी लोक येतात, आनंद ऋषीजींच्या आनंदधामच्या दर्शनासाठी लोक येतात, विशाल गणेशाच्या दर्शनासाठी येतात. ही सगळी चर्चेस आहेत, ह्यूम चर्च, क्राइस्ट चर्च, जॉन चर्च, या सगळ्या चर्चसाठी पण खूप मोठा भाविकांचा वर्ग नगरमध्ये येत असतो. त्यांना माहिती आपण देत नाही, त्यामुळे ते नगरमध्ये थांबत नाहीत. ही जर मंडळी थांबली नगरसाठी, त्यांनी 2 दिले तर नगरमध्ये ते साधारण 2-3,000 एक पर्यटक खर्च करेल आणि त्याचा फायदा शहराच्या विकासाला. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की महापालिका किंवा आपण जिल्हा प्रशासन म्हणूयात, हे कागदी घोडे नाचवण्याशिवाय काही करत नाही. साधे फलक लावा असं सांगितलं तरी गेली 10-20 मी सगळ्या आमदार खासदारांना विनंती केली, मंत्र्यांना विनंती केली की तुम्ही दिशादर्शक तरी लावा. रेल्वे स्टेशनवर इथल्या आपण उतरलो तर किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता कुठे कळत नाही. माळीवाडाला जो विशाल गणेश आहे तो कुठे, हे रस्त्याने जाताना कोणाला विचारलं तरच कळतं. किंवा आनंदधाम असेल, मेहराबाद असेल, दिशादर्शक लावायला किती खर्च येणार, फलक लावायचे फक्त बाण आणि थोडीशी माहिती. आपल्याकडे 7 रस्ते जातात शहरातून, जे आता हायवे झालेले आहेत सगळे, मोठे महामार्ग झालेले आहेत, बायपास झालेले आहेत, मोठमोठे रिंग रोड आता आपण बघतो, पण कुठेही शहरातल्या या वास्तूंची माहिती आपण प्रदर्शित केली नाही. त्यामुळे येणारे लोक आता बाहेरच्या बाहेर निघून जातात. एवढं मोठं आशिया खंडातलं पहिलं रणगडा संग्रहालय आपल्या शहरात आहे, पण आपण त्याची पब्लिसिटी नाही करू शकलो, आपण त्याचा प्रसार करू नाही शकलो. आपल्याकडे नगरदर्शन सहल नेणारी एक बस पण उपलब्ध नाही. काही अधूनमधून रसिक ग्रुपसारख्या जैन येलुलकरांनी प्रयत्न केले, महापालिकेने सुरुवात केली, पण सातत्य महापालिकेने जे ठेवायला पाहिजे होतं, दर शनिवारी रविवारी ती बस पाहिजेच उपलब्ध. सुट्टीच्या दिवशी तर सिटी बसेसचा वापर तुम्ही करू शकता. तर आर्मीच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने, पुरातत्व खात्याने, सगळ्यांनी म्हणून एका ठिकाणी बसून निर्णय घेतले ना, तर यात अवघड काहीच नाही आहे आणि फायदा सगळ्यांचाच आहे. म्हणजे पुरातत्व खात्याला पण काही जास्त पैसे मिळतील, उत्पन्न वाढेल, आर्मीला पण एक चांगलं वलय त्यातून प्राप्त होईल. एवढं मोठं काम त्यांनी केलेलंच आहे. ते जगापुढे येईल, देशविदेशातले पर्यटक इथे येतील. म्हणजे आपण मध्यवर्ती ठिकाणी आहोत, रेल्वेची सुविधा झालेली आहे. आता विमानतळ पण 1.5-2 तासाच्या अंतरावर आहे, शिर्डीचं असेल किंवा पुण्यातलं लोहगावचं असेल, ते काही फार लांब नाही आहे. म्हणजे मुंबईतल्या मुंबईत देखील 2-3 तास आपल्याला विमानतळावर जाण्यासाठी लागतात. नगरमधून आपण 1.5 तासात शिर्डीला पोहोचू शकतो, रस्ते चांगले झाले तर. पण ही कामं वर्षानुवर्ष केली जात नाहीत. महापालिकेकडे 700 एकराचा पिंपळगाव माळवीचा तलाव आहे. तू कल्पना कर, 700 एकराच्या जमिनीचं काय व्हॅल्युएशन होऊ शकेल, मूल्यांकन किती होऊ शकेल. तिथे नुसता बगीचा केला, वॉटर स्पोर्ट्स केले, ते पण वारसास्थळच आहे, खूप जुनं आहे. तिथे चक्रधर स्वामींचं मंदिर पण आहे, अगदी रामायणा काळापासूनचे संदर्भ आहे तिथे. निजामशाहीच्या गडातला मांजरसुंभागड असेल, किंवा शरभंग ऋषींचा आश्रम असलेला डोंगरगणचा परिसर असेल, इतकं सुंदर नयनरम्य ठिकाण कुठे आपल्याला तयारच करता येणार नाही. मेहरबाबांचा आश्रम शेवटच्या काळातला तिथे होता, मेहरा जात नावाने ओळखला जायचा. आता खंडोबाचं एक नवीन मंदिर तिथे आता टेकडीवर ते पण विकसित झालेलं आहे. झाडं आहेत, पाणी आहे, इच्छाशक्ती पाहिजे. तर वारसा जपण्यासाठी थोडा आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल, आणि केवळ सरकारी विभाग नाही काम करून उपयोगी, प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे, नगरकरांना वाटलं पाहिजे की हा माझा आनंदाचा ठेव आहे, हे माझं वैभव आहे, हे मी जपलं पाहिजे. पण होतं काय, राजकारणासाठी, काही मतांसाठी किंवा काही विद्वेषातून काही गोष्टी आता अशा सुरू झाल्यात की हे पाडा ते पाडा, त्याला निधी देऊ नका, त्यांना मोठं करू नका. तर हा इतिहास पुसण्याचा किंवा इतिहासाला काहीतरी वेगळं वळण लावण्याचा जो प्रयत्न आहे तो नक्कीच क्लेशदायक आहे.
1: नक्कीच सर. या सगळ्या वास्तूंबरोबर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जर आपण गेलो तर अनेक वाडे आहेत, 100-200 वर्ष झालेले सुद्धा काही वाडे आहेत. काही वाड्यांना नीलफलक आपल्याला दिसतात लावलेले, पण काही वाड्यांची खरंच खूप दुरावस्था झालेली आहे. धोकादायक इमारत म्हणून, धोकादायक वाडा म्हणून महापालिकेने तिथे बोर्ड सुद्धा लावलेले आहेत. तर हे सुद्धा एक वारसा जतन करायला आपण हवा, कारण
0: मोठी माणसं राहून गेली आपल्याकडे. तू आता म्हणालीस वाडे वगैरे, म्हणजे सरदार मिरीकरांचा वाडा आज ते राहतात म्हणून तो व्यवस्थित आहे. किंवा दुधाटांचा वाडा, दुधाटांचा वाडा पण खूप छान
1: आहे,
0: मेंटेन केलेला आहे. कुकड्यांचा वाडा एक स्वातंत्र्य काळातल्या अनेक घडामोडी तिथे झालेल्या आहेत. पण अनेक वाडे माझ्या डोळ्यासमोर मी आता नाहीसे झालेले बघतोय. एक दो बोटी चिराजवळचा एक रामजी जाधवांचा वाडा होता, त्यांची माडी म्हणून ती वास्तू प्रसिद्ध होती, ती आता राहिलेली नाही आहे. कोट गल्लीमध्ये काही वाडे होते, तिथे आता नवे नवे अपार्टमेंट्स उभे राहिलेले पाहायला मिळतात आहेत. किंवा दिल्ली दरवाज्याच्या परिसरामध्ये काही होते. आपण आनंदी बाजारातून हा जो परिसर आहे ना, चौपाटी कारंजा, नेहरू मार्केट वगैरे, तिथे खूप मोठे वाडे होते. विशेषतः चितळ्यांचा वाडा, रावबहादूर चितळ्यांचा खूप सुंदर वाडा होता. तर हे सगळे वाडे गेल्या 10-20 वर्षामध्ये आता जमिनीला किमती आल्या किंवा लोकांना राहण्यासाठी मग जागा हव्या, दुकानदार किंवा व्यापारी संकुलं, म्हणून आता मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्यात. 15-16 मधली इमारती आता नगरमध्ये उभ्या राहिल्याच आहेत. पण हे सगळं करताना आपण कुठेतरी इतिहास हरवतो की काय असं वाटायला लागलं. पण हे जपलं तर निदान कुठेतरी डॉक्युमेंटेशन म्हणून तरी ते बघायला मिळेल. तर मी अनेकांना सांगत असतो की तुम्ही तुमचा वाडा, मला नाही माहिती कारण खाजगी प्रॉपर्टी असल्यामुळे तुम्ही त्याचं काय कराल किंवा ते तुम्हाला किती परवडेल तो वाडा चांगल्या स्थितीत ठेवणं, पण आता फोटो काढून घ्या. तुमच्याकडे मोबाईल आहे, त्याचं व्यवस्थित मोजमाप करून घ्या, एखादं मॉडेल करून ठेवा. बरोबर, तर तुम्ही निदान त्याची आठवण तरी त्या रूपानं जपू शकाल. जुनी कागदपत्र असतील ती आता स्कॅन करणं काही अवघड नाही राहिलं. पूर्वीसारखं आता काही स्कॅनर दुर्मिळ नाही राहिला. तर आपल्याकडे आता या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा पाश्चात्यांच्या पद्धतीने जर त्याची कुठेतरी नोंद कशी होईल हे जर बघितलं तर त्याचा खूप फायदा होऊ शकेल. आणि पुण्यापेक्षा नाशिकपेक्षा आपले वाडे वेगळे होते.
1: हो.
0: आणि त्याच्याही आधीपासून म्हणजे जेव्हा पुणे शहरच नव्हतं तेव्हा आपल्याकडे अनेक वास्तू उभ्या राहिल्या होत्या. आज पुण्यात चनोरवाड्याची काय अवस्था आहे, तिथे एकही आतमध्ये इमारत तशी राहिली नाही, फक्त ज्योती आहेत. मूळ जो लाल महाल होता तो आता राहिला नाही, नवीनच बांधलेला आहे. पण पुण्यामध्ये अनेक वाडे खूप चांगले, आता नाना फडणवीसांचा वाडा, नाना वाडा तर खूप चांगला त्यांनी जपलेला आहे. तर पुण्यात जसे प्रयत्न होतात आहेत, मॉडेल्स तयार होतात आहेत, पुस्तकं लिहिली जातात आहेत, नगरमध्ये थोडंसं ते होताना दिसत नाही. तर नगरमधले आर्किटेक्ट्स इंजिनियर्स असतील किंवा ज्यांच्याकडे संघटन आहे, असोसिएशन्स आहेत, त्यांनी थोडासा पुढाकार घ्यावा. आणि निदान चित्रकारीच्या माध्यमातून किंवा काही मूर्त्यांच्या माध्यमातून हा सगळा इतिहास कसा जिवंत ठेवता येईल हा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आमचे एक हेरिटेज ग्रुपमधले एक सदस्य आहेत बालाजी वल्लाळ म्हणून, त्यांनी छोट्या छोट्या प्रतिकृती केलेल्या आहेत. अगदी किचन असतील किंवा टेबलावर ठेवायचं पेपरवेट सारखं एखादं भेटवस्तूचं आपण हे म्हणूयात, नमुना म्हणूयात. माळीवाडा वेस असेल, दिल्ली दरवाजा वेस असेल, किल्ल्याची 9 नंबरच्या बुरुजाची प्रतिकृती असेल, किंवा वैद्य सर आहे ते 3D तयार करतात, त्यांनी पण फराबक्ष महाल किंवा चांदबिबीचा महाल त्याच्या खूप छान त्यांनी मशीनवर त्या वास्तू तयार केलेल्या. तर हे सगळं खरं म्हणजे फार महत्वाचं आहे, कारण पुढच्या काळामध्ये नगरमधून जाताना काहीतरी आठवण काय न्यायची असा जर प्रश्न आला तर मग या वस्तूंचा नक्की आपल्याला विचार करावा लागणार आहे. आग्र्याहून जसं आपण ताजमहलची प्रतिकृती आणतो, पेठा आणतो, नगरमधून जाताना आशीर्वाद चिवडा, रामप्रसाद चिवडा घेऊन जायला पाहिजे. गुंडू साडी, ती गुंडू साडी आता राहिली नाही, हातमागाची साडी राहिली नाही, ते खरं वैभव होतं आपलं. तांब्याची भांडी इथे मिळायची, टाळ मिळायचे, काशाचे टाळ. आता हे सगळं मार्केट बदलत चाललंय, पण कुठेतरी पुन्हा एकदा आपण प्रयत्न करून जपून ठेवलं तर नक्की पुढच्या काळामध्ये पर्यटकांसाठी ते आकर्षण बनू शकेल. नगरमध्ये उत्तम जेवण मिळतं, नगरमध्ये बटाटेवडा उत्तम मिळतो, मिसळ मिळते, नॉनव्हेज उत्तम मिळतं. पण त्याच्याबरोबर हे पारंपरिक जे आपले प्रकार होते पूर्वीचे, रेवड्या असतील, तर हे सगळं प्रमोट करणं हे मला असं वाटतं की आज या निमित्ताने पुन्हा एकदा त्यावर विचार आपण सुरू करायला हवा.
1: नक्कीच सर. वाड्यांबरोबर काही अशी मंदिरं सुद्धा जुनी आहेत आपल्या नगर शहरामध्ये. आता बऱ्याच मंदिरांचं रचना बदलली जाते किंवा त्याला रंगरंगोटी केली जाते, काही बदल केले जातात, पण कुठेतरी त्याचं मूळ सौंदर्य हरवू नये किंवा तो वारसा कुठेतरी पुसून जाऊ नये, ती खूण पुसून जाऊ नये, यासाठी सुद्धा काही करायला हवं का?
0: खरं म्हणजे मंदिरं ही आता अनेक खाजगी मंदिरं आहेत किंवा काही ठिकाणी ट्रस्ट आहेत. आता मंदिरांचा थोडासा विषय आपल्या श्रद्धेशी आणि भावनेशी जोडलेला असतो. त्याला नुसतं पर्यटनस्थळ म्हणून विचारात घेता येत नाही. पण सुदैवाने आपल्याकडे म्हणजे भिंगार परिसरातलं जे शुक्लेश्वराचं मंदिर असेल किंवा आपल्याकडे काळेश्वराचं मंदिर आहे, अमृतेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे मालोजी राजांच्या काळात बांधलं गेलं असं म्हणतात, किंवा पेशवाईच्या काळातलं आपलं विशाल गणपतीचं मंदिर असेल, सिद्धीबागेतलं, ही सगळी मंदिरं खरं म्हणजे खूप सुंदर आहेत. त्याबरोबर नव्याने पण अनेक मंदिरं उभी राहिलेली आहेत, मशिदी आहेत, चर्च आहेत. हे नगर हे असं ठिकाण आहे की सगळ्या धर्माचं एक चांगलं मिश्रण तुम्हाला इथे बघायला मिळतं. अगदी दक्षिणेतले अय्यप्पा पण आपल्याकडे आलेले आहेत. मंत्रालयाचं देखील ठाणं आपल्याकडे आहे. बुरानगरची देवी असेल, तुळजापूरच्या देवीचं ठाणं मानलं जातं. या सगळ्या वास्तूंचा जीर्णोद्धार होताना दिसतोय, गर्दी वाढताना दिसते, जत्रा यात्रा खूप मोठ्या प्रमाणात तिथे होत असतात. पण पुन्हा एकदा असंच आहे की मूळ स्वरूप कायम ठेवणं ही फार मोठी गरज असते. म्हणजे तुमच्याकडे निधी आला किंवा सरकारने त्याला ब वर्ग दिला, अ वर्ग दिला की लगेच टाईल्स लावल्या जातात, ऑइल पेंट दिला जातो. नगरपुरतंच म्हणत नाही मी, जिल्ह्यामध्ये जिथे जिथे हिंडलो ना तिथे तिथे निधी आला किंवा उत्पन्न वाढलं की पहिल्यांदा जुनं काढून टाका, मूर्ती पण नवीन बसवतात, नंदी पण तिथला मूळ भंगलेला असेल थोडासा तर लगेच तो काढून टाकला जातो. त्यामागे कोणाचा हे अभ्यासकांचा विचार घेतला जात नाही किंवा अभ्यासकांना विचारलं जात नाही की याचं काय महत्व आहे. प्रत्येक गोष्टीला महत्व आहे, दिशेला महत्व असतं, तिथल्या शिल्पांना महत्व असतं आणि हजारो वर्षांची परंपरा चालत आलेली असते. पण नव्यानं काय होतं, नवीन ट्रस्टी येतात आणि मग पैशानुसार मग त्यांचे सगळे बाकीचे प्लॅन्स ठरतात. पण मूळ स्वरूपात वास्तू जतन करणं किंवा ऐतिहासिक ज्या काही महत्वाच्या गोष्टी तिथल्या त्या अधोरेखित करणं, येणाऱ्यांना त्यांची माहिती देणं, म्हणजे काही ठिकाणी दोन दोन चार चार कोटी खर्च होतात रंगकामावर आणि टाईल्सवर. पण माहिती असलेली पुस्तिका त्यांना विचारलं की आहे का एखादी पुस्तिका या देवस्थानची माहिती असलेली, ती मिळत नाही. अगदी ज्ञानेश्वर मंदिर जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली पैसखान, त्या मंदिराचा इतिहास पण तिथे आपल्याला विचारला तरच कळतो. मला असं वाटतं की शासनाने किंवा निधी देणारी जी व्यक्ती असेल किंवा CSR असेल काय जे कोणी असतील त्यांनी हा इतिहास पण तुम्ही जपा असं एक त्यामध्ये कलम टाकलं पाहिजे. नुसताच निधी आला, आता आपल्याकडे चोंडीला अहिल्याबाई होळकरांचं जे जन्मगाव आहे 1000 कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर झालेला आहे. पण मूळ जे तिथे जे हे होतं अहिल्याबाईंचं घर होतं ते मूळ स्वरूपात आता पाहायला मिळत नाही, ते शोधावं लागतं. गडीचा जीर्णोद्धार झाला पण मूळ जे माणकोजी शिंदेचं म्हणजे अहिल्याबाईंच्या वडिलांचं घर होतं अगदी छोटंसं मातीचं, ते मूळ स्वरूपात जतन करणं आवश्यक होतं असं मला वाटतं. त्यामुळे निधी खूप मिळतो, सरकारही देत असतं, पण त्याचा योग्य पद्धतीने इतिहासाला जपण्याच्या दृष्टीने जो विनियोग व्हायला हवा तो होताना दिसत नाही. चांगले डॉक्युमेंटरीज तयार करणं महत्त्वाचं असतं. सिनेमा तुम्ही काढू शकता पण डॉक्युमेंटरीला वस्तुनिष्ठतेचा स्पर्श झालेला असतो तेव्हा ती ऑथेंटिक असते. नगरमध्ये अनेक वाडे आहेत. माझे एक मित्र सुमित डेंगळे म्हणून आहेत जे त्र्यंबकजी डेंगळेंचे वंशज आहेत, त्यांनी उत्तरेतल्या वाड्यांचा तू वाड्यांचा उल्लेख केला म्हणून सांगते. शिवाजी महाराजांचे अनेक सरदार जे खूप मोठे कर्तबगार ज्यांनी युद्धामध्ये किंवा प्रशासनामध्ये खूप मोठा सहभाग दिला होता त्यांचे प्रचंड मोठे वाडे आहेत, गड्या आहेत. पण आज अनेक गड्या रिकाम्या पडल्यात, त्यातली लाकडं चोरीला जातात आहेत, माती लोक दुसऱ्या कामासाठी वापरत आहेत, दगडं नेली जातात आहेत आणि ती घराणी पण इथे काही राहिलं नाही म्हणून मग शहरात जाऊन त्यांचे पुढचे जे वंशज आहेत ते तिथे आता स्थायिक झालेले आहेत. त्यामुळं त्या वास्तू आता पूर्ण ओसाड आणि त्याला काही अर्थच राहिला नाही. तर मला असं वाटतं की एक सर्वांगीण असा एक सर्वे झाला पाहिजे प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात काय काय ऐतिहासिक आहे त्याची जर आपण आराखड्यानुसार जर माहिती गोळा केली आणि ती शाळेतल्या मुलांपर्यंत पोहोचवली, नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं साधन म्हणजे शाळाच. कारण नंतरच्या काळामध्ये कोणी काही त्या गांभीर्याने विचारच करत नाही. पण शाळेतल्या मुलांना तिथे स्लाइड शो दाखवले, तिथे डॉक्युमेंटरीज दाखवल्या, पुस्तिका त्यांना दिल्या, स्पर्धा घेतल्या, मुलांसाठी जर काही प्रश्नमंजुषेसारखे उपक्रम घेतले तर हा इतिहास कुठेतरी नक्की त्यांच्यापर्यंत पाजरत जाईल आणि मग त्यांना त्यांच्यातले कुणीतरी म्हणेल की आपण नक्की पुढच्या काळात देखील हे जपण्याचा प्रयत्न करूयात. आता माझ्याकडे एक छान असं पुस्तक आहे जे डॉक्टर अरुण मांडे यांनी लिहिलेलं, आपट्याचं पान. जानकीबाई आपटे खूप मोठ्या आपल्या सामाजिक कार्यकर्त्या होऊन गेल्या, किती मोठं काम त्या बाईंनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे मुलींसाठी अनाथ वसतिगृह असेल, शाळा असेल, किंवा त्या काळात विधवेला कुंकू लावण्यासाठी आग्रह असेल त्यांच्यासाठी कार्यक्रम घेणं असेल, ज्या देहविक्रय करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी त्यांनी कार्यक्रम घेतले होते. तर अशा स्त्रियांच्या गोष्टी कुठेतरी मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजे. नगरमध्ये जी जी मोठी माणसं होऊन गेली त्यांचा कुठेतरी आपल्या नव्या पिढीच्या त्यांच्या स्वतःच्या ग्रंथालयामध्ये कुठेतरी एक चिरा कायम असला पाहिजे. आणि रेडिओ हे काम मला असं वाटतं की चांगल्या प्रकारे करू शकेल. रेडिओच्या माध्यमातून हा इतिहास जिवंत ठेवण्याचं काम सगळ्यांनी केलं, वर्तमानपत्रांनी त्यांच्या पद्धतीने केलं, आता सोशल मीडिया खूप प्रभावी झालेला आहे. सोशल मीडियामध्ये खूप छान क्लिप्स असतात पण अर्धवट ज्ञान देणारे असतात, म्हणजे परिपूर्ण माहिती मिळत नाही. काही वेळा त्या स्थळाचं नाव नसतं, काही वेळा तिथे जायचं कसं हे माहिती नसतं, मग उगाच काहीतरी सेन्सिटिव्ह म्हणून ते दाखवलं जातं आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. पण जी जुनी मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 80-90 वर्षांची अनेक बुजुर्ग अभ्यासू मंडळी आहेत, नगरचा 101 वर्षांचा काळ त्यांनी बघितलेला आहे, किंवा ज्येष्ठ दिवंगत पत्रकार श्रीपाद मिरीकर आहेत, त्यांनी एक अस्सल नगरी नावाचं पुस्तक लिहून अनेक कुटुंबांविषयीच्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, किंवा अलीकडेच शाहीर अरुण काय त्यांचं नाव, त्यांनी एक मोठं पुस्तक आपल्यासाठी त्यामध्ये कलाकारांची माहिती त्यांनी नमूद केलेली आहे. तर या सगळ्यांचा मला असं वाटतं की आपण कुठेतरी काय सोर्स म्हणून रेडिओ किंवा प्रसारमाध्यमांनी जर भूमिका निभावली. शब्बीरभाई शेखसारखे खूप संशोधक आपल्या शहरामध्ये आहेत की ज्यांनी नगरमधला साहित्यिकांचा इतिहास त्यांच्या पुस्तकांच्या नावासह नोंदीसह सगळा लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे वारसा वेगळा काय असतो. रसिक ग्रुपचे पण मी आभार मानतो कारण शहराचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. जेव्हा हे शहर 500 वर्षांचं झालं तेव्हा ऐतिहासिक वास्तूंच्या सहवासात दरवर्षी 28 मे हा पण आपल्या दृष्टीने वारसा दिनच आहे, लोकल स्थानिक म्हणूयात आपण, तर त्या दिवशी कुठेतरी जाऊन गाण्याचे कार्यक्रम असतील, मैफली असतील, गजला असतील, त्यानिमित्ताने मग हेरिटेज वॉक असतील, त्यानिमित्ताने तिथे जाऊन स्वच्छता करणं असेल, तर या सगळ्यांमध्ये मुलांना आपण सहभागी करून घेऊ शकतो. आणि एकदा त्यांना समजलं की हे महत्वाचं आहे की मग ती जबाबदारी पुढे त्यांची होते, त्यांनी ती पुढे नेणं, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं. पण आपणच काही केलं नाही आजच्या या पिढीने, आपल्या पिढीने, तर मग त्यांना दोष देण्याचा काही आपल्याला अधिकार नाही. आणि सुदैवानी मला असं वाटतं की ही ठिकाणं इतकी जवळ आहेत, म्हणजे तुम्ही अगदी मांजर सुंबा गडावर अर्ध्या तासात पोहोचू शकता, चांदबिबी महालावर 20-25 मिनिटात पोहोचू शकता, जिथे लढाई झाली होती 1624 शहाजीराजांनी गनिमी काव्याचा वापर करून मुघलांना आणि आदिलशाही सैन्याला पाणी पाजलं होतं, तो बातोडीचा तलाव 17-18 किलोमीटरवर आहे, किंवा स्नेहालयसारखं एक फार मोठं काम ज्यांनी या वंचित शोषित समाजासाठी जे आधार म्हणून काम उभं केलं, ती संस्था MIDC आहे, हिवरे बाजारजवळ आहे, रायगड सिद्धी आहे. आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये, म्हणजे अनु 14 तालुक्यांमध्ये प्रत्येकी 10 ठिकाणं अशी आहेत की ती तुम्ही बघायलाच पाहिजेत. तुम्ही एक वेळ सिंगापूरला जाऊ नका, काश्मीरला जाऊ नका, गोव्याला जाऊ नका, पण आपले तालुक्यातली ही ठिकाणं बघा, नक्की बघा. निगोजचे रांजणखळगे असतील, किंवा वडगाव दर्याचे लवणस्तंभ असतील, किंवा कोतुळमध्ये तुम्हाला काही ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये खूप छान कुंड तयार झालेले दिसतील, अगदी नगर शहराजवळ आपला गवळीवाडा म्हणून आहे, किंवा आपल्याकडे अनेक ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण अशी मंदिरं आहेत, लेणी आहेत. समुद्र सोडला तर सगळं काही आहे, म्हणजे समुद्राचे फक्त आपण वारसा पुढे नेणारे नाही आहोत, पण आपल्याकडे कळसुबाई उत्तुंग महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे आणि तिथून हा सगळा इतिहास जर बघितला तर वन्यजीवसृष्टी आपल्याकडे प्रचंड आहे. झाडांमध्ये विविधता आहे, शेतीच्या पिकांमध्ये असेल, अगदी गारगोट्यांमध्ये असेल, तर हे सगळं मला वाटतं वारसाच आपला आहे. आणि मला सांगायला खरं म्हणजे अभिमान वाटतो नेहमी की महाराष्ट्रातला पहिला माणूस जो आपल्याला ज्ञात आहे तो आपल्या याच नगर जिल्ह्याच्या, तेव्हा नगर जिल्हा म्हटलं जात नसेल पण ही जी सगळी भूमी आहे इथेच पहिल्यांदा शेती केली गेली, इथेच पहिल्यांदा लोकवस्ती केली गेली. मोहनजोदडोच्या कितीतरी आधी देखील इथे मनुष्यवस्ती होती आणि त्यांच्या सगळ्या खणाखुणा, त्यांची भांडी, त्यांचे दागिने, त्यांचं राहण्याचं सगळं, तेव्हाचं गावच्या गाव, आपण दायमाबादमध्ये गेलो तर हे सगळं आपल्याला पुराव्यानिशी सापडलेलं आहे. पण आज दायमाबादमध्ये गेलं तर काय, तिथे नुसती झाडी आहे, तिथे काहीही तुम्हाला बघायला मिळत नाही. नेवाशाची लाडमोड टेकडीची अवस्था तीच आहे. जोरव्यामध्ये तर आता काही राहिलंच नाही, सगळ्या नव्या इमारती उभ्या राहिलेल्या. त्यामुळे आपण सगळं हे पुसून टाकायच्या मागे लागलो की काय, किल्ल्याची अवस्था, नगरच्या किल्ल्याची अवस्था, निधी येऊन अनेक महिने अनेक वर्ष कामं सुरू होत नाहीत. आणि मग कधी लष्करी अधिकारी

0: सगळे नेते होते त्यांच्या कोठड्यांची अवस्था किंवा जिथे स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं, तो जो किल्ल्यातला मूळचा तुरुंग जो आहे त्याची अवस्था बघितली की डोळ्यात पाणी येतं. इतकी वाईट अवस्था आपण आपल्या इतिहासाची करून ठेवली. कुठल्या तोंडाने आपण सांगणार आहोत की आम्ही जिल्ह्यात आकाराने सगळ्यात मोठे आहोत, आमच्याकडे महात्मा फुले येऊन इथे शाळा बघून मग पुण्यामध्ये शाळा सुरू केली, नगर हा छोटा मारवाड आहे, नगर हे महाराष्ट्रातलं जेरुसलेम आहे, किंवा एकेकाळी भारतातलं नव्हे तर जगातलं कैरो बगदाद नंतरचं सुंदर शहर म्हणून अहमदनगरचा उल्लेख केला जायचा. आज लोक विचारतात कशामुळे केला जायचा उल्लेख, तुमच्याकडे काय पुरावे आहेत? आज पुरावे आहेत, पण आज दुर्दैवानी त्या सगळ्या गोष्टी इतक्या वाईट अवस्थेत आहेत की त्याचा अभिमान तर जाऊ द्या, पण तिथे कुणी जर चला असं म्हणलं तर आतून धडधड वाटा लागते की हा कचरा हा उकिडा दाखवल्यावर त्यांचं काय मत होईल. तर आपण जो सुवर्ण काळ आपण अनुभवला या शहराने अनुभवला तो पुन्हा एकदा जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने जर थोडा जरी आपण शहराला चांगलं ठेवण्याचा चांगलं करण्याचा प्रयत्न केला, नुसत्याच इमारती बांधल्या, नुसतेच काँक्रीटचे रस्ते केले तर आपल्यामध्ये आणि बाकीच्या शहरांमध्ये काही फरक राहणार नाही. सगळीकडे तेच असतं. पुणे मुंबईला 100-100 मजली आता इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. आपणही बांधू शकू, पण आपला जो इतिहास आहे, आपल्या ज्या वेशी आहेत, आपल्याकडे जे महाल आहेत, जलमहाल असतील, हमामखाने असतील, बादगीरसारखे वैशिष्ट्यपूर्ण टॉवर्स असतील, संदेशवनासाठीचा सलाबत खान मकबरा असेल, किंवा गनिमी काव्याचा वापर करून लढलेल्या लढाया असतील, हे नव्याने नाही आपण तयार करू शकत ना. आणि ते जर आपण पुसून टाकलं, ते जर काढून टाकलं, ते जर नेस्तनाबूत केलं, तर आपली झोळी जी भरलेली असायला पाहिजे होती या सगळ्या वैभवाने ती रिकामी झाल्याचंही आपल्याला लक्षात येणार नाही. आणि त्याच्यासारखे करंटे दुसरे कोणीच असू शकणार नाही. तर मला असं म्हणायचं की सगळ्यांनी मिळून, आमदार खासदार असतील, जिल्हाधिकारी असतील, बाकीचे नगरसेवक असतील, या सगळ्यांनी या शहरासाठी हा दिवस थोडासा सत्कारणी लावायला हवा आणि शांत डोक्याने कुठल्याही पक्षीय, जातीय, धार्मिक कुठलाही अभिनिवेश न बाळगता शहराच्या भल्याचा, पुढच्या 100 वर्षांचा विचार करून हा वारसा कसा आपण टिकवू शकू हे एकदा गांभीर्याने तपासायला हवं.
1: नक्कीच सर. सर, वारसा म्हणजे थोडक्यात जपणं, आणि या सगळ्या वास्तू असतील, या सगळ्या घटना असतील, त्यांच्या नोंदी असतील, या सगळ्या जपायला हव्यात आणि यासाठी आवाज उठवायला हवा असं वाटतं. आत्ताचा जर आपला प्रश्न पाहिला काही दिवसांपूर्वीचा, तर वेशीचा, माळीवाडा वेशीचा, तर यासाठी अनेक निवेदनं अनेक पालिकेनं मागितली होती, पण तरीसुद्धा काही पक्षीय घडामोडी घडून त्या वेशीचा निर्णय जो आहे तो अगदी ठाम लागत नाही, किंवा ती वेश जपावी, ती वेशीचं जतन व्हावं यासाठी नगरकरांचा कुठेतरी सहभाग जो आहे तो कमी पडतोय. तर या निमित्तानं, या दिवसानिमित्तानं तुम्ही नगरकरांना काय आवाहन कराल?
0: नाही, यामागे सगळ्यात मोठं अज्ञान एक कारण आहे. काही जण म्हणाले याला काय इतिहासच नाही आहे. तर अशी जी विधानं आहेत ना ती अज्ञानमूलक आहेत. म्हणजे त्यांना काहीच, ज्यांनी वाचलं नाही आहे, ज्यांनी ऐकलं नाही आहे, ज्यांनी पाहिलं नाही आहे, ज्यांना फक्त काहीतरी सत्ता आली म्हणून काहीतरी बोलण्याची संधी मिळते आहे, तर अशा सगळ्यांचं जे काय म्हणूयात प्राबल्य आता वाढतं आहे, किंवा आम्ही आता सत्तेवर आहोत, आम्ही म्हणू ती दिशा, आम्ही म्हणू ते झालं पाहिजे, तर हे थोडंसं शहरासाठी दुर्दैवी आहे. मला असं वाटतं की ज्यांना असं काही करायचं असेल त्यांनी करावं. खूप जागा रिकाम्या आहेत. सिना नदीचं पात्र आहे, ते सुशोभित करून त्याच्याकडेला मोठे बगीचे करून मोठमोठे पुतळे उभारावेत, मोठमोठी स्मारकं उभी करावीत. किल्ल्यामध्ये खूप मोठी जागा आहे, किंवा आपल्याकडे अनेक ठिकाणं आहेत की जिथे तुम्ही छानपैकी प्रशस्त अशी स्मारकं उभी करू शकता, जिथे वाहतुकीची कोंडी होणार नाही, जिथे बसण्यासाठी पुरेसे बाक असतील, उत्तम प्रकाशझोत तिथे टाकलेले असतील, कारंजी उडत असतील, मुलं खेळतील, वरिष्ठ नागरिकांना बसण्यासाठी एक संध्याकाळी 2 तास तिथे छान असा विसावा मिळू शकेल. अशी नवी ठिकाणी तुम्ही विकसित करू शकाल. पण आहे त्या गोष्टी पाडू.

0: मग तिथे आणखीन गर्दी करून किंवा नियम धाब्यावर बसून काहीतरी साकारण्यात काहीच अर्थ नसतो. तर हे शांत डोक्याने आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यांचा विचार घ्यावा. इतिहासातले अनेक जाणकार आहेत, जुन्या मंडळींनी लिहून ठेवलेलं आहे, कायदे आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये या सगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. मला बाबासाहेबांचं ऋण यासाठी पण मानावं असे वाटतं की त्यांनी माणसांसाठी तर घटनेमध्ये सगळ्या कर्तव्य आणि हक्कांमध्ये गोष्टी नमूद केल्याच आहेत, पण या जुन्या वस्तू पण जपायला हव्यात किंवा वाईल्ड लाईफ देखील महत्वाचं आहे हे घटनेतच नमूद केलेलं आहे. त्यामुळे या वास्तू उद्ध्वस्त करून, शहर उद्ध्वस्त करून नवं काहीतरी उभं करायचं हा विचार थोडासा आपण बाजूला ठेवूयात. महापुरुषांची स्मारकं जरूर उभी करावीत, त्यासाठी आपल्याकडे लागणारी जी आवश्यक अशी जागा असेल किंवा अन्य गोष्टी असतील त्या आपण निर्माण करू शकू आणि त्याला कोणाचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही. आणि अनुवी दुसरी एक गोष्ट या निमित्ताने नमूद करू इच्छितो की पूर्वीच्या काळी ज्या गोष्टी झालेल्या आहेत ना त्या आजच्यासाठी पण फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे दिल्ली दरवाजा पाडला किंवा मळेवाडा वेस पाडली तर पुढे सगळे रस्ते जे आतमध्ये शहरात येतात ते इतके अरुंद आहेत की निम्मं नगर पाडावं लागेल. तुमची सांगळे गल्ली, कोर्ट गल्ली असेल किंवा घुमरे गल्ली असेल, पंचपीर चावडी असेल किंवा माळीवाड्यातला आतला जो भोपळे गल्लीचा भाग असेल, आशा टॉकीजकडे जाणारा रस्ता असेल, जुना बाजार असेल, दोन ट्रक जर समोरासमोर आले तर काय होणार आहे? म्हणजे ती वाहतूक कोणी सुटणारच नाही दिवस दिवस. मोठे ट्रेलर आतमध्ये शिरले तर किती अपघात होतील तू कल्पना कर. दिल्ली दरवाज्याकडनं मोठे ट्रेलर आलेच आणि चौपाटी कारंजावर वाहतूक कोंडी झाली, कुठे जाणार? नालेगावाचा रस्ता किती अरुंद आहे, जाता येईल का कोणाला? आजच चितळे रस्त्यावर चालणं अवघड झालेलं. आपण नेहरू मार्केटचा प्रश्न सोडवू शकलो नाही गेल्या 10-15 वर्षात. नुसत्या बातम्या येतात, घोषणा होतात की आम्ही आराखडा झालाय, गाळे देणार आहोत, प्रत्यक्ष का होत नाही 10-20 वर्ष? तर हे प्रश्न मला असं वाटतं की त्याच्याकडे आधी आपण बघायला हवं आणि नंतर आपण काय काय करता येऊ शकेल ते आपण बघूयात. मला तर असं वाटतं की किल्ल्यामध्ये एवढी मोठी जागा आहे की एक मोठं महापुरुषांचं स्मारक तिथे उभं करता येईल. संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सगळ्यांचं एकत्रित दर्शन तुम्हाला किल्ल्यामध्ये घडेल. एवढी मोठी प्रशस्त जागा तिथे आहे. आज दुर्दैवाने त्या सगळ्या महालांमध्ये वटवागळे फिरताना दिसतात. मग तुम्हाला वटवागळे फिरू द्यायची आहेत की महापुरुषांची स्मृती जपायची हा प्रश्न तुम्ही तुमच्या अंतर्मनाला प्रामाणिकपणे विचारा आणि मग पुढचं पाऊल उचला.
1: नक्कीच सर, हा प्रश्न नक्कीच प्रत्येक नगरकरांनी स्वतःच्या मनाला विचारायला हवा, कारण एक नगरकर म्हणून सुद्धा आपलं कर्तव्य आहे. सर, जागतिक वारसा दिनानिमित्त आज तुम्ही रेडिओ नगरमध्ये स्टुडिओमध्ये तर नेहमी असतातच, पण श्रोत्यांना आज या निमित्ताने, या दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटलात आणि या निमित्ताने एक खूप छान आपली चर्चा झाली, त्याबद्दल सर खूप मनापासून तुमचे आभार.
0: जाताना फक्त एक दोन गोष्टी. हेरिटेज वॉकचा उपक्रम आपण करतो, स्वागत अहमदनगर, अहिल्यानगर, पूर्वी आपण सातत्याने दर रविवारी करत होतो. आता मला असं वाटतं की संगमनेरमध्ये अकोले भागामध्ये पण तिथल्या मंडळींनी, इतिहासप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन असा हेरिटेज वॉक तिथे सुरू केलेला आहे. आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये तिथले शिक्षक इतिहासाचे कोणी असतील, प्राध्यापक असतील, इतिहासाचे विद्यार्थी असतील, तिथल्या संस्था असतील, त्या सगळ्यांनी मिळून महिन्यातला एखादा रविवार त्या परिसरातल्या वास्तू जर बघायचं ठरवलं, विद्यार्थ्यांच्या सहली काढल्या, यासाठी जिल्हा परिषदेने, जिल्हाधिकाऱ्यांनी थोडंसं त्यांना प्रोत्साहन दिलं, तर मला असं वाटतं की दर शनिवारी जे आता आपण म्हणतो ना की दप्तराशिवाय शाळा, तर तशा पद्धतीचा उपक्रम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर राबवता येईल आणि त्यातून मग नक्कीच खऱ्या अर्थाने इतिहासाचा वारसा जतण्याची, जतन करण्याची चळवळ एक खूप प्रभावी पद्धतीने आपल्याला, आपल्याकडे राबवता येऊ शकेल. तर अशा काही चांगल्या सूचना जर असतील तर जरूर कळवा आणि ज्यांना ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांनी जर संपर्क साधला तर मला त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा या सगळ्या ऐतिहासिक वस्तूंच्या सहवासात फिरण्याचा एक आनंदच म्हणूयात तो नव्याने मला घेता येऊ शकेल. त्यामुळे सगळ्यांना खूप धन्यवाद, खूप शुभेच्छा आणि अनु आज आपण एक अपेक्षा व्यक्त करूयात की निदान एखादं ठिकाण का होईना पण जरूर आजच्या या वारसा दिनी तुम्ही जाऊन बघा. नगरचं रेल्वे स्थानक किंवा सिन्हा नदीवरचं लोखंडी पूल असेल, जुनं टपाल कार्यालय असेल, खूप गोष्टी आहेत अगदी शहरात की ज्या काही फार दूर नाही आहेत, त्यासाठी फार वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. पण या सगळ्या आपल्या वैभवाच्या साक्षीदार आहेत, इतिहासाच्या साक्षीदार आहेत, तर त्या कशा जपल्या जातील हाच एक विचार आपण आजच्या दिवशी करूयात.
1: नक्कीच सर, नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर.

0: आहेत, इतिहासाच्या साक्षीदार आहेत, तर त्या कशा जपल्या जातील हाच एक विचार आपण आजच्या दिवशी करूयात.
1: नक्कीच सर, नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर.
0: प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा। श्रोतेहो, आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, अभ्यासू, प्रेमळ, निगर्वी आणि सतत सहकार्याची भावना असलेले आमच्या सगळ्यांचेच रेडिओ नगरचेच मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख सर आज आपल्यात नाही। काल त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि अनेक अशी नगरकर मंडळी आहेत, अनेक असे त्यांचे मित्रपरिवार आहेत, अनेक सोबती आहेत, अनेक सोबती काम केलेले माणसं आहेत, पत्रकार आहेत, यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा या निमित्तानं दिला आहे। तर त्यांच्या या प्रतिक्रिया आणि आठवणींचा उजाळा आपण ऐकूया। नमस्कार।

0: केलेले माणसं आहेत, पत्रकार आहेत, यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा या निमित्तानं दिला आहे. तर त्यांच्या या प्रतिक्रिया आणि आठवणींचा उजाळा आपण ऐकूया. नमस्कार.
1: संवेदनशील व्यक्तिमत्व पत्रकार आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि या शहराचा निस्सीम चाहता अभ्यासक भूषण देशमुख, तुम्ही दिलेली संस्कृतीची शिदोरी आज आम्हा सगळ्यांसोबत आहे. माझ्या स्टुडिओमध्ये नुकताच झालेला हेरिटेज वॉक अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. त्याच्या आठवणी मनात घर करून आहेत. नगरसाठी या शहराच्या विकासासाठी कितीतरी गोष्टी तुमच्या मनात होत्या, पण आज अचानक एवढ्या लवकर सगळंच संपवून गेलात. भावपूर्ण श्रद्धांजली.
2: खरं तर आज हा

0: खरं तर आज हा दुखलासा व कसं पुढा केला जावयाच्यात काम हे सगळं इतिहासाचं काम सरांनी मला दिलं की इतिहासाचा डोळा म्हटलं तरी चालेल. तर अशा सरांविषयी खूप आठवणी आहेत. केवळ मी एक अशोक निंबाळकर म्हणूनच नव्हे तर सर्व पत्र याच्या पलीकडे खरोखर काही बोलता येत नाही. सर, तुमचा कामाचा जो काही वारसा आहे तो आमच्या माध्यमातून आम्ही निश्चितच पुढे घेऊन जाऊ हीच तुम्हाला श्रद्धांजली ठरेल.
1: आज एक अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. इतिहासाचे गाढे अभ्यासक आणि नगरच्या इतिहासातील एक मोठं नाव निजामकालीन अभ्यासक भूषणजी देशमुख आपल्यातून निघून गेले आहेत. खऱ्या अर्थानं आजचा दिवस हा नगर शहरासाठी आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्दैवी असा आहे. मी संजय शिंदे, मुख्याध्यापक छावणी परिषद शाळा. थोर समाजसेवक अण्णा हजारे असतील किंवा अनेक समाजसेवक असतील त्यांच्या समवेत भूषणजी आमच्या शाळेत अनेकदा आले. आमच्या विद्यार्थ्यांना अनेकदा त्यांनी इतिहासाच्या बाबत मोठमोठी मार्गदर्शन केली, सविस्तर मार्गदर्शन केलं. अनेकदा शाळेच्या कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असायची. हेरिटेज वॉकच्या निमित्तानं त्यांनी भिंगारमधीलच नव्हे तर नगर शहरातील अनेक ऐतिहासिक स्थळांना त्यांच्या समवेत भेटी देण्याचा योग आला. एक त्यांच्या त्यांनी एकदा विषयाला सुरुवात केली की तो विषय कधी शेवटला जायचा हे कळतसुद्धा नसायचं. एक अत्यंत अभ्यासू समाजाप्रती त्यांचं योगदान हे अत्यंत म्हणजे जमिनी स्तरावर असं असायचं आणि प्रत्येक नागरिक असो, विद्यार्थी असो, समाजातील प्रत्येक घटक असो, त्या प्रत्येक घटकाला त्यांचं मार्गदर्शन असायचं. आणि एक आमचं मार्गदर्शक, एक ऋषितुल्य मार्गदर्शक आज आम्हाला सोडून गेला आहे याचं निश्चित दुःख आहे. मी माझ्या छावणी परिषद शाळेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या आमच्या शाळेतच आमच्या मनामध्ये अत्यंत सदैव चिरंतर अशा राहतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आज अत्यंत दुःख होत आहे की त्यांना या ठिकाणी आपण म्हणजे आज त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्याची वेळच का परमेश्वराने आपल्यावर येऊ द्यावी हा मोठा प्रश्न आहे. आपल्याला सोडून गेलेत निश्चित त्यांच्या जाण्यानं आमच्या या शहरावर खूप मोठी दुःखाची शोककळा पसरली आहे. त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो.
2: अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार भूषणजी देशमुख साहेब यांनी शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वर्षाचे संवर्धन, जतन आणि संशोधन करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. आज ते आपल्यात नाही आहे. अचानक आज जी बातमी मोबाईलवर पाहिली की असं वाटलं की त्यांचा वाढदिवस असेल, शुभेच्छा द्याव्यात. पण थोडंसं मोबाईल थोडंसं पुढं सरकवल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली असं नाव दिसलं. अचानक मला चटकाच लागून गेला की अशी घटना अचानक कशी झाली. आणि कोविड काळापासून आणि त्यांचा अगोदर माझ्याशी खूप जवळचा संबंध होता, त्यामुळं अचानक म्हणजे कार्यक्रमाच्या ठिकाणी मी बऱ्याच ठिकाणी त्यांना शाळेंमध्ये पण कार्यक्रमा ठिकाणी नेलेले, प्रमुख पाहुणे म्हणून नेलेले, त्यांचं मार्गदर्शनासाठी नेलेले. त्यानंतर बऱ्याच वेळा किल्ल्यामध्ये पण आमची बऱ्याचशा वेळेस भेट झाली होती. आमच्या शिंदे कुटुंबियातर्फे, स्नेहबंध सोशल फाउंडेशन आणि पीयूष डिजिटल तर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो.
3: नमस्कार नगरकर, मी आहे अनु तुमच्यासोबत. आणि आज खरं तर नगर शहरासाठी खरंच खूप काळा दिवस आहे किंवा वाईट दिवस आहे असं आपण म्हणूयात, कारण शहरावर प्रेम करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार भूषणजी देशमुख आज आपल्यात नाही आहेत. सर, अनेक आठवणी असतील कारण प्रत्येकाकडे त्या आहेत. सरांचे हेरिटेज वॉक असेल, बाहेर निसर्ग अभ्यासक म्हणून त्यांनी जे दिलेलं ज्ञान असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना भेटत होते. तुमची काही सरांसोबतची आठवण आहे का?
4: माझी आणि भूषण सरांची जवळजवळ 30-35 वर्षापासून जुनी ओळख. एक अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचा आणि सरळ स्वभावाचा. म्हणजे आजच्या पत्रकारितेत किंवा आजच्या समाजात शक्य तो एवढा सरळ माणूस आणि सगळ्याला सहकार्याची भावना असणारा मित्र सापडणार नाही. त्यांचा नुसता पत्र

0: प्रकारे ते अनुभव नाही, तर नगरच्या इतिहासाची, नगर जिल्ह्याच्या इतिहासाची किंवा संपूर्ण इतिहासाची त्यांनी जिल्ह्याला नव्हे, भारताला नव्हे तर सगळ्या जगाला ओळख करून दिली होती. इतिहासाची प्रत्येक गोष्ट, बारीक सारीक गोष्ट त्यांना माहिती होती. जुने जाणकार लोक नगर शहरातले असतानासुद्धा त्यांना जेवढी माहिती नव्हती तेवढी भूषण देशमुखच्या यांना कल्पना होती. आणि अतिशय सरळ स्वभावाचा, कोणालाही सहकार्य करण्याची तयारी, कोणाशीही कधी त्यांचं वैमनस्य नाही, भांडण नाही, काय नाही, अतिशय चांगल्या स्वभावाने अभ्यासू व्यक्तिमत्व. असे पत्रकार किंवा असे अभ्यासू व्यक्तिमत्व आता होणं पण सध्या अवघड आहे. मी सुद्धा 52-53 वर्षापासून पत्रकारिता स्वतः करतोय, पण तरीसुद्धा असे माणसं सापडणं आता फार अवघड आहे. आजकाल पत्रकारिता कशा पद्धतीने चाललेली आहे, पण भूषण देशमुख त्यांना अपवाद होते हे निश्चित. मी आमच्या नवमराठा परिवारातर्फे, शहर सहकारी बँकेतर्फे, कारण शहर सहकारी बँकेतही ते सभासद होते आणि जिल्हा पत्रकार संघाचे आमचे सदस्य होते, त्यामुळे जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष यांना त्यांसुद्धा मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो.
1: देशमुख सरांविषयी बोलायचं म्हणजे एक महान माणसाविषयी बोलायचं म्हणजे, कारण ते देव माणूस होते. जसे मी स्नेहालयाला जॉईन झालेले, जसं मी बघते, मला कमीत कमी आता 20 वर्ष झालेले, तर तेव्हापासून जर सरांचा इतका प्रतिसाद आमच्या सगळ्यांसोबत राहिलेला आहे का, जे जसे स्नेहालय सुरू झालं तसं गिरीश सरांसोबत ते असे कांद्याला कांदा लावून काम केलं त्यांनी. आणि जे काही आमच्या अडचणी असते आणि महिलांच्या असते, आणि त्यांनी त्यांचा दिव्य पेपर होता, त्याच्याद्वारे त्यांनी जाहिरात देऊन इंटरव्ह्यू घेऊन आम्हाला सगळ्यांना समजून घेतलं. आमचे आवाज प्रत्येक देशामध्ये त्यांनी पोहोच केली. आणि खूप आज वाईट वाटत का ते आपल्यातून निघून गेले. ज्यावेळेस मी स्नेहालयामध्ये यायचे त्यावेळेस मी त्यावेळेस सरांनी नुसतं हसून माझ्यासंग बोलायचं, जयताई खूप छान बोलतात, जयताई खूप चांगलं बोलतात. तर ते प्रेरणा सगळी ही गिरीश सरांमुळे भेटलेली आहे आम्हाला, देशमुख सरांमुळं. खरंच आज त्यांच्या कुटुंबाला बघून असं वाईट वाटतं, खास करून आईला बघून वाईट वाटतं आणि त्यांच्या मंडळीला बघून पण वाईट वाटतं, कारण त्या आईने लेखासमोर जायला पाहिजे, पण आज लेख त्यांच्यासमोर गेला, खूप वाईट वाटलं मला ते बघून. देवबाप त्यांच्या आत्म्याला शांती देऊ परमेश्वर. खरंच असे माणूस कधी जीवनात आले नाहीत, आणि येतेन का नाही येतेन ते माहीत नाही, पण आज खरं सांगते स्नेहालय मोकळं झालं आणि गिरीश सरसुद्धा थोडे मोकळे झाल्यासारखे वाटतात, कारण भाऊ गेला खांद्याला खांदा लावून काम करणारा. तर गिरीश सरला सगळ्यांनी आपण आदर दिला पाहिजे, एक भावाच्या एक लेखाच्या रूपामध्ये.
2: नमस्कार, मी नरेंद्र फिरोदिया. आज भूषणजीच्या जाण्यानं मला असं वाटतं इतिहासाचं तो जो एक पान होता की ज्यांना संपूर्ण भारताचा इतिहास, मी फक्त अहिल्यानगर किंवा अहमदनगर किंवा महाराष्ट्राचं याचा इतिहासाचं नाही बोलणार, त्यांना संपूर्ण इतिहासाची त्यांना माहिती होती. आणि अशा व्यक्तीच्या जाण्याने आज आपली फार मोठी हानी झाली आहे, आणि हा फार एक दुर्दैव मला वाटतं आपल्या सर्वांसाठी आहे. मी आय लव्ह नगरतर्फे, शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे सर्वप्रथम त्यांना श्रद्धांजली वाहतो. आणि भूषणजी हे व्यक्तिमत्व म्हणजे पडद्यामागचा कलाकार की ज्यांच्याकडं सर्व माहिती उपलब्ध, आणि कधीही कुठलीही जुनी माहिती पाहिजे किंवा कुठलीही माहिती पाहिजे ज्याचं रेलिव्हंट काय आहे, रेलिव्हन्स काय आहे, हे त्यांच्याकडं होतं. मी मला असं वाटतं की कधीही त्यांना कुठल्याही गोष्टीचं आपण माझं नाव घ्या किंवा मी ही माहिती दिली आहे असं कधीच केलं नाही. त्यांनी आय लव्ह नगरसाठी भरपूर त्यांनी व्हिडिओज केले आहे जे आज आमच्यासाठी अमूल्य झालेले आहे, आणि संपूर्ण शहरावर त्यांचं प्रेम होतं. माहिती इतकी होती की मला नाही वाटत की आजच्या जनरेशनकडं कोणाची ती माहिती आहे. अशा व्यक्तीच्या जाण्यानं मला असं वाटतं की संपूर्ण शहराची फार मोठी हानी झालेली आहे. ही पोकळी कधीही न भरणारी आहे, कारण त्यांचं जितकं नॉलेज होतं ते आता नॉलेज कोणाकडेच नाही. त्यामुळे मी मला असं वाटतं ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. मी पुन्हा एकदा त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या आत्म्यास संतगती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
3: भूषण सरांचा आणि माझा पहिला परिचय सी एस आर डीलमधील जे सी पी आर या कोर्समध्ये झाला. त्यावेळी सरांनी आम्हाला जे शिकवलं की बातमी कशी लिहितात, कशी एडिट करतात, फोटो कॅप्शन कशा द्यायच्या, बातमीत काय पाहिजे काय नाही पाहिजे, त्यांनी जे आत्तापर्यंत त्यावेळी जे सांगितलं ते फॉलो करत आज आम्ही पत्रकारितेत यशस्वी होत आहोत. आणि त्यावेळेसपासून जे सरांशी नाही का ऋणानुबंध जुळले ते आजपर्यंत कायम होते. पण सरांच्या अशा अचानक जाण्याने एक मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
4: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरकरांसाठी आजचा दिवस खरंच खूप वाईट आहे, कारण नगर शहरावर निस्सीम आणि मनापासून प्रेम करणारं, नगरचा इतिहास सगळीकडे पेरणारे एक व्यक्तिमत्व ज्येष्ठ पत्रकार भूषणजी देशमुख सर आज आपल्यात नाही आहेत, ही गोष्ट अजूनही आपल्याला पचत नाही आहे. आत्ता आपल्यासोबत रंगकर्मी पी डी कुलकर्णी सर आहे. सर, खरंच हे अजूनही आपल्याला ॲक्सेप्ट होत नाही आहे आणि अनेक आठवणी सरांनी सगळ्यांकडे पेरून ठेवल्या आहेत, मग हेरिटेज वॉक असेल, भेटीगाठी असतील.
5: आजचा दिवस खरोखरीच दुर्दैवी आहे. आजकालच्या मंडळींना भूषण देशमुख हा हेरिटेज वॉक इतिहास संशोधक म्हणून परिचित आहे, पण माझा आणि त्याचा परिचय माझ्या मते 85-86 सालापासूनचा आहे. कारण नगरमध्ये दैनिक केसरीची आवृत्ती जेव्हा सुरू झाली होती त्यावेळेला भूषण देशमुख तिथं उपसंपादक म्हणून लागले होते. त्याच वेळेला मी तिथं अर्धवेळ क्रीडा वार्ताहर म्हणून काम करत होतो. तेव्हापासून आम्ही सहकारी, म्हणायला सहकारी, पण भूषणची जी विचारांची दिशा होती, अभ्यासवृत्ती होती, तेव्हापासूनच आम्ही विविध विषयांवर चर्चा करीत असो. आणि कालांतरानं त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या आवड डेव्हलप झाली त्यातलं नगर शहर, नगर शहराचा इतिहास, त्याचं संशोधन, आणि त्यांनी झपाटल्यासारखं काम केलं. आणि इतका शांत निर्गवी, म्हणजे मी त्याला माझ्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, जवळजवळ 40-45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, आमच्या स्नेहाच्या कारकिर्दीमध्ये कधी चिडताना पाहिलं नाही, कधी रागवताना पाहिलं नाही, कुणाविषयी वाईट बोलताना पाहिलं नाही. अजात शत्रू, सर्वांविषयी सकारात्मक विचार करणारा हा व्यक्ती होता. विविध संस्थांशी जोडलेला होता, त्यातल्या त्या स्नेहालय, रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ केंद्राशी तर माझं फार जुनं नातं आहे. हे केंद्र सुरू झालं तेव्हापासून मी इथं सातत्याने येतो आहे. आणि नंतर भूषण आल्यानंतर तर अधिक माझी त्याची जवळीक ह्या निमित्ताने वाढली होती. सेवानिवृत्तीच्या काळानंतर तर त्यांनी स्वतःहून झोकून दिलं होतं या सगळ्या कामाला. आणि रेडिओ नगर 90.4 FM प्रगतीमध्ये त्यांनी जे काही काम केलेलं आहे त्याची रेंज म्हणा किंवा त्याची गुणवर्णन करणं खरोखरीच अवघड आहे. नगर शहराला मिळालेला हा इतिहासाचा जो वारसा भूषणच्या रूपाने मिळालेला होता तो आज आपण हरपलेला आहे. त्याला आमच्या संपूर्ण नाट्यकर्मींच्या वतीने रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ म्हणजे नाटकाचं सेन्सॉर बोर्ड त्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि भूषण आपल्यात नाही आहे हे खरं म्हणजे स्वीकारणं खूप अवघड आहे, पण शेवटी कटु सत्य आपल्याला स्वीकारावंच लागतं, ते आपण आज सगळेजण स्वीकारूयात.
4: कुठून सुरुवात करू तेच लक्षात येत नाही आहे आणि कशी सुरुवात करू. आपल्या नगरचं भूषण असणारे ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक भूषणजी देशमुख सर आज आपल्यामध्ये नाही आहेत, ही गोष्ट खरं तर आपण ॲक्सेप्ट करू शकत नाही आहोत. अनेकांसोबत सरांच्या खूप आठवणी आहेत, वेगवेगळे गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, सर तुमच्या सोबतच्या सरांच्या काय आठवणी आहेत सर, कसे आठवतात सर तुम्हाला?
6: माझ्याकडे कुठलाही शब्द नाही आहे बोलायला, भावना दाटून आलेल्या आहेत. डोळ्यात अश्रू जरी असले तरी समोर येणाऱ्या प्रसंगाला आपण जायला पाहिजे. रडणं काय आहे त्याच्यावरचा उपाय नाही आहे. खरं आहे, खूप भावना आहेत. मी जेव्हा 5 वर्षापूर्वी नगरला आलो ते एक ध्येय घेऊन आलेलो होतो. मला इथं भरपूर काम करायचं होतं. विविध क्षेत्रातल्या मंडळींशी मी संवाद साधत होतो. अशातच एक हजारोंमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व मला लाभलं. जेव्हा जेव्हा सकाळचे कुठलेही सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम होते तेव्हा जेव्हा राबवायचे असतील तसे कसे राबवायचे, कसे नियोजन करायचं, त्यात नगरच्या नागरिकांचा लोकसहभाग कसा असेल, हे जेव्हा जेव्हा माझ्यासमोर प्रश्न यायचे तेव्हा तेव्हा मला भूषण सर आठवायचे. भूषण सरांना मी जेव्हा फोन करायचो तर पहिल्या रिंगला ते फोन घ्यायचे. प्रकाशराव मी येतो, अर्ध्या तासात येतो, एक तासात येतो, आणि दिलेली वेळ ते पाळायचे, त्या वेळेला यायचे. असं छान व्यक्तिमत्व होतं, दिलखुलास होतं, चेहऱ्यावर नेहमी स्मित होतं. कधीही त्या माणसाच्या चेहऱ्यावर गर्व आहे किंवा आपण कोणीतरी एक्स्ट्रा आहोत असं कधीही वाटलं नाही. ते अगदी लहानांपासून त्या मोठ्या थोरा मोठ्यांपर्यंत भूषण हे नाव होतं. त्याने नगरचं नाव नगरचंच भूषण होतं हे ते हे सांगताना मन खूप दाटून आलेलं आहे. माझ्या अतिशय जवळचा एक मित्र, सहकारी म्हणा किंवा माझे मोठे बंधू म्हणा, अशा पद्धतीने त्यांचा शेवट व्हावा. आणि ज्या भूषण देशमुख सरांनी निसर्गावर, प्राण्यांवर प्रेम केलं, त्याच त्यांच्याच बाबत असं काहीतरी कोणीतरी त्यांना बाईट घ्यावा, चावा घ्यावा, किंवा तो त्याचा चेहराही दिसू नये, अंग सगळं काळं पडावं, खरं तर त्यांना वाटलं असेल का नसेल मला माहीत नाही. मला वाटते त्यांना ती शंकाही आली नसेल, कारण हा माणूस पर्यावरणात रमणारा होता, साहित्यिकांमध्ये रमणारा होता, लेखक होते, नगरचा चालता येत बोलता इतिहास होता. कारण मीच नव्हे तर अनेक वर्ष तो माणूस या नगरसाठी झिजत होता. नगरची एक सांस्कृतिक वंशी वाढवण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. अशा माणसाने अशी अचानक एक्झिट घेतली हे माझ्या मनाला काही खूप वेदना होत आहेत. मी कोणत्याही यावर आता एक शब्दही बोलण्याचं माझं धाडस नाही. पण भूषण सर एक सांगतो, मी आज ना उद्या इथे नगरमध्ये राहीन न राहीन, पण तुमचे भूषण हे 3 जे शब्द आहेत ते मी माझ्या हृदयावर कोरून ठेवलेले आहेत. ते हृदयाच्या कोपऱ्यात एका कप्प्यात असतील, ते कधीही बाहेर निघणार नाही. इतकीच माझी तुम्हाला श्रद्धांजली अशी. थँक्यू.
5: मी रफिक मुन्शी, भूषण देशमुख यांना प्रथम मी श्रद्धांजली अर्पित करतो. आणि वास्तविक मी त्यांचा वर्गमित्र, एका वर्गमित्राने दुसऱ्या वर्गमित्राला अशा दुःखद प्रसंगी श्रद्धांजली अर्पित करावी याचं दुःख आहे. भावना दाटून आल्यामुळं शब्दात प्रकट करता येत नाही. मी एवढं सांगू इच्छितो की भूषण देशमुख आणि मी प्रथम बॅच पत्रकारिता जनसंपर्क मिरीकर सरांचे विद्यार्थी, अत्यंत भूषण शांत स्वभावाचा, ग्रुप डिस्कशन असू, वैयक्तिक केस पेपरची चर्चा असू किंवा पत्रकारिता जनसंपर्क यांचा समन्वय संबंध कसा याबद्दल माहिती असू, अत्यंत विद्यार्थ्यांना, कारण तो पत्रकारिता क्षेत्रामध्ये पूर्वीच असल्यामुळं माहिती देत असे, त्यामुळं आम्हाला एक तो मित्र आणि शिक्षक असं वाटत होतं. अत्यंत शांत स्वभाव. आम्ही खेळीमेळीने वागलो. दिल्ली दौरा, संसदेला भेट, बेंगलोर येथे दौरा, पुणे, औरंगाबाद लोकमत प्रेस, दारडा साहेबांची भेट, अशा विविध अधिकाऱ्यांच्या भेटी, तसेच ग्रुप डिस्कशनच्या वेळेस त्यांचा जो चर्चाचा बिंदू असायचा तो पत्रकारिता आणि जनसंपर्क याच्यामधला असायचा. आज या दुःखद प्रसंगी भूषण देशमुख यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि सर्व त्यांच्या कुटुंबियांना देवानी सहनशीलता द्यावी, सगळं हे करावं.
7: पत्रकार शिल्पा रसाळ. भूषण माझा चांगला मित्र होता, चांगला सहकारी होता. आज त्याच्याबद्दल भूतकाळात बोलावं लागतंय याचा जास्त त्रास होतो. 1991 ते 1993 आम्ही MMRचे वर्गमित्र होतो. MMRची ती फर्स्ट बॅच. आम्ही एकत्र अभ्यास करायचो, एकत्र वर्गात असायचो. भूषणचा स्वभाव खरं तर तसा मिश्किल होता, मितभाषी होता, अजातशत्रू होता. त्यानंतर पुढे जवळजवळ 10 वर्ष लोकसत्ताला आम्ही दोघंजणं उपसंपादक म्हणून बरोबरच होतो. आमच्या दोघांचंही टेबल एकमेकांना खेटून होतं, मी, भूषण आणि राजू इनामदार. आम्ही तिघही जणं एकाच साईडला असायचो. त्यावेळेला दिवसातले 10-10 तास आम्ही बरोबर असायचो, एक सहकारी म्हणून, एक मित्र म्हणून. काही अडचणी आल्या, काही गोष्टी घडल्या, नवीन काही करायचं असेल तर आमची रोजच चर्चा व्हायची. बातम्यांचे मथळे, बातमी कुठून आणायची, बातमी कशा पद्धतीनं प्रेझेंट करायची या संदर्भात आमच्या रोजच चर्चा व्हायच्या. त्याच्यातनं खरं तर त्याचा स्वभाव पण उलगडत गेला होता. इतिहासाची त्याला पहिल्यापासूनच आवड होती, त्याच्यात तो तज्ज्ञ होता. कुठल्याही याच्यामध्ये जर का लक्ष घातलं तर तो त्याच्या मुळापर्यंत जात होता, हा त्याचा स्वभाव होता. फिरणं हे त्याला पसंतच होतं. कुठेही एखादी गोष्ट धागादोरा इतिहासाचा मिळाला तर तो तिथपर्यंत पोहोचायचा. अतिशय कल्पक अशी त्याची वृत्ती होती. दरवेळेला काहीतरी नवीन, अभिनव असं काहीतरी करायचं. शहरावरती प्रेम करणारा, स्वतःवरती प्रेम करणारा, शहरातल्या वास्तूंवरती प्रेम करणारा असा हा एक चांगला मित्र, चांगला सहकारी आज काळाच्या पडद्याआड गेला. भूषणचं असं जाणं खरं तर मनाला खूप क्लेशदायक असं आहे, खूप दुःखद असं आहे. असा धिप्पाड, अजातशत्रू असलेला, कोणाच्याही अध्यात्मधेत नसलेला असा भूषण आपल्यातनं अशा पद्धतीनं निघून जातो हे खरंचच आपल्या सगळ्यांचीच खरं तर ही हानी आहे. भूषण, तू जिथे कुठे असशील तिथे मस्त राहा, तुझ्या आत्म्याला सद्गती मिळो ही सदिच्छा.
8: नमस्कार नगरकर. आपल्यासोबत आत्ता आपल्या नगरचेच राजेंद्र स्वामी सर आहेत. आणि खरंच सर अजूनही विश्वास बसत नाही आहे भूषण सर आपल्यात नाही आहेत आणि नगरचा चालता बोलता इतिहास कुठेतरी थांबला आहे हे अजूनही पटत नाही. सरांच्या तुमच्यासोबतच्या काही आठवणी आहेत का?
9: सरांच्या आठवणी म्हणण्यापेक्षा तसं तर कॉलेजपासून आम्ही म्हणजे सर सिनियर होते. गिरीश सरसुद्धा आम्हाला ज्युनियर होते. म्हणजे गिरीश सरांचे वडील जे दिनुभाऊ जे होते ते आम्हाला शिक्षण, आम्ही स्पोर्ट्समध्ये होतो त्याच्यामुळे त्याही आठवणी आहेत. म्हणजे तेव्हापासून आमची सरांबरोबरची ओळख आहे. नंतर मग सरांनी हेरिटेज वॉक चालू केला नगरमध्ये, तर मग तो एक छोटा ग्रुप होता त्यावेळेस, एक 10-12 जणांचा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये सरांनी मग मेसेज टाकले की वो हेरिटेज वॉक चालू करतो आपण, त्याच्यामध्ये जे ऐतिहासिक धार्मिक जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांची माहिती आपण लोकांना करून देऊ. आणि खरंच आहे की बरंच लोकांना नगरमध्ये ज्यांचं आयुष्य गेलं त्यांनाही माहिती नाही असे ठिकाणं सरांनी दाखवले. नंतर लोक आश्चर्य करतात की अरे इतके वर्ष झाले नगरमध्ये राहतोय, परंतु हे पाहिलंच नव्हतं, ह्याच्याविषयी माहितीच नव्हती. काही गोष्टी माहिती होत्या, परंतु त्याची जी काही माहिती, पूर्ण जी काही माहिती आहे ती सर सांगायचे. त्याच्यामुळं लोकांना एक उत्साह निर्माण झाला. तो उत्साह असा झाला की दर आठवड्याला लोक वाट पाहायचे की भूषण सर आता कुठे आहे, दुसरा हेरिटेज वॉक कुठे आहे. सर त्यांच्या डोक्यात जे प्लॅन चाललेले असायचे ते म्हणले ठीक आहे, मी जो पुढचा हेरिटेज वॉक असेल तो मी शुक्रवारी किंवा शनिवारच्या ह्याच्यामध्ये आधी एक मेसेज टाकून देईल की आपला हेरिटेज वॉक तिथं आहे. आणि हेरिटेज वॉकमध्ये हे एक पाहिलं मी सरांचं की माहिती तर त्यांना भरपूर होतीच, आणि लोकांना समजून सांगणे, लोकांना आवड इतकी निर्माण केली त्यांनी की आज आपण पाहतो की वो नाशिकमधले लोकंसुद्धा जे आहेत, बाहेरगावचे लोक जे आहेत, ते आपल्या इकडचे होते नगरमध्ये, एक आमचे मित्रच म्हणा सावळे सर म्हणून आहेत, ते इथं होते सर्व्हिस निमित्त, तर त्यांना आवड निर्माण झाली, आमच्याबरोबर ओळख झाली. त्याच्यामुळं ती त्यांची ओळख फोटोग्राफीमुळे झाली होती आमची, बर्ड वॉचिंग याच्या त्याच्यात, तर त्यांना ती आवड निर्माण झाली. ते इथं राहिले, त्यावेळेस त्यांनीसुद्धा इथं बरेच हेरिटेज वॉक केले. त्याच्यानंतर ते नाशिकला गेले, नाशिकला त्यांनी तिथं ग्रुप तयार केला, सरांना गेस्ट म्हणून तिकडं ते बोलवायचे, आणि नाशिकमधल्या लोकांमध्ये सुद्धा त्यांनी एक हेरिटेज वॉकचं जे काय आहे ते तिथं लोकांमध्ये उत्साह निर्माण केला त्यांनी. तर बरेच लोक असं सांगतात जे आम्ही आता आम्ही कंटिन्यूस असायचो सरांबरोबर, तर बरेच लोक म्हणायचे की काय दर आठवड्याला इकडं जायचं तिकडं जायचं, परंतु ज्यांना आवड होती की वो काहीतरी माहिती, नगरचा इतिहास काय आहे हा माहीत नव्हता लोकांना, तर तो इतिहास मग सर सांगत गेले गेले. नंतर मग लोक लहान मुलं त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हायला लागले, मुलांनाही आवड निर्माण झाली. तर जे आम्ही 10-15 लोक जे जायचो ते नंतर जवळजवळ 50-100-150 इतक्या मोठ्या संख्येने लोक यायला लागले. आणि ह्याच्यामध्ये खर्च कोणाला काही नव्हता. सरांचं कसं आहे, तुम्ही तुमचं जेवण, नाश्ता, पाण्याची बॉटल, सेफ्टीच्या हिशोबाने उन्ह असेल तर कॅप, अशा हिशोबाने तुम्ही तुमच्या जबाबदारीवर या. आणि एक ठराविक पॉईंट द्यायचे सर की वो जिथं जायचं त्याच्या अलीकडं एक पॉईंट असायचा, तिथं येऊन सगळे जमा व्हा, तिथून पुढं आपण जाऊ. तर अशा गोष्टी ज्या आहेत सरांनी खूप केल्या. मी त्यावेळेस बरीच फोटोग्राफी केली, काही माझ्याकडं व्हिडिओ पण काढले होते मी, माझ्याकडं कॅमेरा होता त्यावेळेस, तर ते कॅमेरामध्ये व्हिडिओ शूटिंगसुद्धा मी केलं होतं. आणि ह्याच्याबरोबर नंतर मी हेरिटेज वॉकबरोबर बर्ड वॉचिंगसुद्धा लोकांनी करत होते, तर ते दोन्ही पण कॉमनमध्ये काही ठिकाणी आम्ही एकत्र यायचो. त्यावेळेस मग ते बर्ड वॉचिंग व्हायचं, त्याची माहिती व्हायची लोकांना की नगरमध्ये इतिहासाबरोबर सरांच्यामुळं लोकांना बर्ड वॉचिंगचीही आवड निर्माण झाली. आणि नगरमध्ये कापूरवाडी तलाव जो आहे तो कापूरवाडी तलाव फक्त एक पाण्यासाठी तलाव आहे असंच लोकांचं म्हणत होतं, परंतु तिथं मायग्रेटेड पक्षी जे आहेत, परदेशातून जे येणारे पक्षी जे उन्हाळ्यामध्ये असतात, तर तेही इथं नगरमध्ये येतात इतक्या मोठ्या प्रमाणात. पिंपळगाव माळवी झालं, नगरमध्ये कापूरवाडी झालं, तर अशा ठिकाणी इतके मायग्रेटेड पक्षी येतात हे सुद्धा लोकांना माहीत नव्हतं. ते सुद्धा भूषण सरांमुळे जास्त लोकांना माहीत झालं. तर अशा बऱ्याच आठवण आहे. आता नेहमीच म्हणजे आता सरांशी तर कायमच बोलणं असायचं, सरांना विचारायचं की काय चाललं काय नाही, आम्ही मित्र ग्रुप एकत्र आलो की आता हे हॉस्पिटलमध्ये आम्हाला भेटता नाही आलं ते एक दुःख आहे आम्हाला, त्यांच्याशी बोलणं नाही झालं. तर स्नेहांकोरला होते त्यावेळेस आमच्या ग्रुपमधले दोघं तिघं गेले होते भेटायला. म्हणजे एवढी घटना मोठी घडून सुद्धा सरांच्या डोक्यामध्ये नगरचा इतिहास आणि स्थापना दिवस आलेला होता. 28 मेचा स्थापना दिवसाच्या आधीची गोष्ट आहे. तर ते गेले भेटायला, माझं दुर्भाग्य की बो मी नाही भेटू शकलो त्यांना, त्यावेळेस बोलू शकलो नाही. मी म्हणलोय होतो मित्रांना की बो तुम्ही जाताल त्यावेळेस, परंतु रिस्ट्रिक्शन होते की वो भेटू नका जास्त करून, सरांना त्रास नको व्हायला म्हणून. तर त्यावेळेसुद्धा म्हणजे जो माणूस इतक्या मोठ्या प्रमाणात आजारी आहे, त्यांचं दुःख स्वतःच्या बाजूला ठेवून ते चौकशी करत होते, की तुम्ही 28 तारीख आली, 28 तारखेचं काय नियोजन केलं? म्हणजे खरंच त्या माणसाचं डिवोशन, डेडिकेशन इतकं होतं की काहीच सांगू शकत नाही. म्हणजे त्या माणसाचं किती प्रेम नगरवर होतं आणि इतिहासावर प्रेम होतं हे त्यांच्याकडनंच आम्ही शिकलो सरांकडनं.
8: नक्कीच नक्कीच सर, थँक्यू सर. श्रोते हो, ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक भूषण देशमुख सर यांचं दुर्दैवी निधन झालं. पत्रकारितेमध्ये आपला ठसा उमटवून निवृत्तीनंतर पूर्ण वेळ स्नेहालयाचे ते कार्यकर्ते झाले. रेडिओ नगरची पूर्ण धुरा आणि इतर अनेक कामांमध्ये भूषण सर यांचा खूप मोठा वाटा आहे. श्रोते हो, आठवणींचा उजाळा आपण ऐकलात अनेकांकडून, त्यांच्याविषयीच्या आठवणी, त्याचबरोबर त्यांच्यासोबत घालवलेला क्षण या आठवणींच्या उजाळ्याच्या माध्यमातून आपण ऐकलात. श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात स्नेहाने याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. श्रोतेहो, संपूर्ण नगर शहरावर अत्यंत प्रेम करणारे निजामी इतिहासाचे गाडे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार श्री भूषण गोपाळ देशमुख यांचं काल 6 जूनला निधन झालं. नगरच्या इतिहासाची ओळख करून देणारा उपक्रम गेली अनेक वर्ष ते हेरिटेज वॉक ते अनेक वर्ष चालवत. स्नेहालयाच्या 90.4 FM रेडिओचे ते अनेक वर्ष संचालकही होते. त्यांच्या निधनानं नगरचा सांस्कृतिक ऐतिहासिक कोश हरपला आहे. काल त्यांचं अंत्यदर्शन अहिल्यानगरमध्ये अमरधाम या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी झालेली शोकसभा आपण ऐकूयात. या शोकसभेमध्ये अनेक उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं.

0: खरंतर सर्व ऐतिहासिक वास्तू घराघरात पोचवणारा एक व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा आजचा हा शेवट खरंच बोलायलाही शब्द अपुर आहे. परंतु जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत भूषण सरांचं नाव या अहिल्यानगरमध्ये नक्कीच घेतलं जाईल. त्यांना मी माझ्या परिवारातर्फे आपल्या सर्वांतर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाटतो.
1: या ठिकाणी सहकारी बँकेचे माजी चेअरमन माननीय अशोकजी कांडे, मयवाडा देवस्थानचे अध्यक्ष,
2: आज आपण पाहतो भूषणजी म्हणलं की सर्व नगर शहर त्यांना ओळख आणि एक नगर शहराची एक वेगळ्या प्रकारे ओळख करून देणं आणि इथली इथून बहुत माहिती असणं आणि ती देणं अतिशय त्यांचा आवडीचा हा प्रोग्राम होता. मला आठवतं जयंती लोणकरांनी नगर दर्शन चालू केलं त्यावेळेस दर रविवारी ते एक लग्झरी बस घेऊन मायवडा देवस्थानच्या तिथे यायचे गणपती मंदिरामध्ये. आणि भूषणजीचा फोन असायचा की बा आपण ट्रस्टी तिथे हजर राहावं की मला जी माहिती देतो त्याच्यामध्ये काही कमी आहे का. आणि अशा पद्धतीने नगरवासियांना मुलांना सर्वांना नगर शहराची ओळख व्हावी, नगर शहराबद्दल अतिशय तळमळ असणारे असे भूषणजी आज आपल्यात नाहीत. सर्वांना निश्चितच त्याचं दुःख झालेलं आहे. अशा या महान व्यक्तीस मी माळेवाडा देवस्थान ट्रस्ट शहर सहकारी बँकेच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद.
1: ट्रस्टचे पदाधिकारी अध्यक्ष माननीय लांडगे साहेब,
3: नगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मी प्रथमतः भूषणजींना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे आमच्या पत्रकारितेचे नावप्रमाणेच भूषण होतं आणि ते आज आपल्यात नाहीत हे सांगताना मला अत्यंत दुःख होत आहे. जसं बाकीच्यांनी सांगितलं त्यांनी नगर शहरासाठी किती चांगलं काम केलं, किती असायचे किती गाडी अभ्यासक होते. यापेक्षा नगरमधल्या कुठल्याही पत्रकाराला जर एखाद्या कुठल्याशा माहितीचा काही अडचण आली तर ते 100% सगळ्या पत्रकारांना मदत करणारं ते एक चांगलं व्यासपीठ होतं. अत्यंत व्याकरणाच्या संदर्भात ते खूप चांगल्या पद्धतीने पत्रकारिता त्यांनी या ठिकाणी केली. त्यांचे अनेक अनुयायी आमच्यासारखे सगळे या ठिकाणी आहेत. मी त्यांना पुन्हा एकदा सर्व पत्रकारांच्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण आदित्य,
1: लोकमतचे संपादक माननीय सुधीरजी लंके.
4: दुपारी मी जयंतराव आणि भूषण सरांनी एक पुस्तक काढले नगरच्या इतिहासावर सहज नजरेखालून घालत होतो. त्याच्या पहिल्याच पानावर त्यांनी असं लिहिलं आहे की आमच्या शहरातील वास्तू हे काय ताजमहल सारख्या इतक्या मोठ्या नाहीत, पण ज्या वास्तू आहेत त्यांचा इतिहास ताजमहलपेक्षा कमी नाही. मला असं वाटतं की आपल्या गावाबद्दल शहराबद्दल इतक्या आत्मीयतेने प्रेम करणारा हा इतिहासकार होता. जेव्हा त्यांना दवाखान्यात भेटायला गेलो तेव्हा ते असं म्हटले शेवटचं की म्हणजे जेव्हा बरे झाले ते मागच्या महिन्यात ते म्हणजे सुधीर बरं झालं की हा सर्पदंश मला झाला, पाहुण्यांना झाला नाही, पर्यटकांना झाला नाही. म्हणजे विचार करा की आपल्या पाहुण्यांबद्दल इतकी आत्मीयता, आपल्या गावाबद्दल जे पाहण्यासाठी येतात आपलं गाव त्यांना आपण इतक्या आत्मीयतेने सांगावं आणि त्यांना छोटासा काही त्राससुद्धा होऊ नये इतका हा माणूस या शहरावरती गावावरती आपल्या जिल्ह्यावरती प्रेम करत होता. आता जसं म्हटले भगवानराव की खरोखर आपल्या गावचं ते भूषण होते, अशी माणसं गावामध्ये सहसा लवकर घडत नाहीत, अशी माणसं घडणं खूप अवघड असतं. मी सर्व पत्रकारांच्या वतीने आमच्या लोकमत परिवाराच्या वतीने आणि राज्य अधिस्वीकृती समितीच्या वतीने भूषण सरांना भावपूर्ण शब्द दिले आहेत.
1: ज्येष्ठ पत्रकार श्री महादेव कुलकर्णी, यानंतर माननीय श्रीराम जोशी.
5: भूषण गेल्याचं खूपच मला वाईट वाटतं आणि दुःख झालं आहे. खरं म्हणजे मी परवा फाटक हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यावेळेस मला कळलंच नाही आणि आज सकाळी मी म्हणून कळलं तिथे तिथे ॲडमिट होते त्यामुळे भेटता आलं नाही, शेवटची भेट मला घेता आली नाही. तिथं अति दुःख झालं. खरं म्हणजे भूषण हा माझा सहकारी, आम्ही ज्यावेळेस केसरी नगरला आणला तर पहिली माझी सतीश कुलकर्णी, भूषण देशमुख, नंतर पद्मभूषण देशपांडे हे आमचे सहकारी होते. त्यामुळे आम्ही केसरीच्या द्वारा सुरू केला की बऱ्याच लोकांना धडकी भरली इथल्या पत्रकारांना की कसं काय वगैरे, तसं काही नव्हतं पण आम्ही जोरात अंक सुरू केला होता आणि त्याच्यानंतर भूषणचं त्याच्यामध्ये मोठं योगदान होतं. नंतर मग आम्ही लोकसेवेत गेलो, लोकसेवेतसुद्धा भूषण, सतीश, पद्मभूषण ही सगळी मंडळी आली होती आणि त्यात पण हा महेंद्र मोहिनीराज वगैरे त्यातलं आता महेंद्रही गेला, भूषणही गेला आणि आमची अशोक तुके म्हणून श्रम करूचे माझ्याबरोबरची नेतिक मंडळी गेल्यामुळे मला खूपच हे होत आहे की आपण घडवलेली मंडळी एक एक पुढे हे जाते आहे. भूषण आता म्हणजे मला स्प्रे जोशीनंतर एक पुराणपुरुष म्हणा किंवा इतिहासाचा तज्ज्ञ गेल्यामुळे नगरचा इतिहासाला मी सांगत होतो की सर्व धर्म समभावाचा आहे तो तू लिही, मला मौर्य सरांनी सांगितलं होतं, तर माझ्याने हे झालं नाही, म्हटलं तू लिहू शकते, तो म्हणाल जाऊ द्या काय करता पुस्तकं कोणी वाचत नाही, म्हटलं अरे असे तू करू शकतो म्हटलं हे काम, पण ते अर्धवटच राहिला होता आणि दिवसांनी आम्हाला सोडून गेला, त्यामुळे मी के सी लोकसत्ता वगैरे आणि पत्रकारांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि
6: कृपया थोडक्यात श्रद्धांजली अर्पण करावी सर्वांना बोलायचे नगर टाइमचे निवासी संपादक श्रीराम जोशी.
7: अत्यंत दुःख दिवस आहे आजचा. भूषण आणि आम्ही 1989 पासून बरोबर होतो. भूषण स्वतः टेक्सटाईल इंजिनियर आहे, त्यांनी कनवारीमध्ये काम पण केलेलं होतं, परंतु केवळ लिखाणाची आवड आणि अभ्यास त्यामुळे तो पत्रकारितेत आला. त्याच्यासमोर त्याने आम्हाला शिकवलं, उभं केलं, वैयक्तिक माझ्या जीवनात त्याचा मोठा वाटा आहे, त्याच्यामुळं मला पत्रकारितेचं दालन उघडं झालं. त्याचं जाणं हे अत्यंत दुःखद आहे, नगरचं मोठं नुकसान झालेलं आहे. मी माझ्या परिवाराच्या वतीने, आमच्या पत्रकाराच्या वतीने त्याला भावपूर्वक श्रद्धांजली वाहतो.
6: केंद्र भाजपचे सरपंच आदर्श गावचे मान्य पोपटराजी पद्मश्री पोपटराजी पवार.
8: खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या नगरकरांच्या दृष्टीने आजचा दिवस हा अतिशय दुःखद असा आहे. एक 8 दिवसापूर्वीच जवळपास 1 तासभराने गप्पा मारत होतो आणि विषय म्हणला की आता काय अडचण नाही, मी आता यातून बाहेर पडलेलो आहे. आणि पण आजही सकाळी ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलला गेलो त्यावेळेची परिस्थिती पाहिली तर अतिशय वाईट या दृष्टीने आहे की राज्यातून परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना तुमचं नगर कसं आहे आणि या नगराचा ऐतिहासिक वारसा काय काय आहे हे अतिशय तळमळीन ते सांगायचे. खरं म्हणजे सर्पदंश झालेला सुद्धा त्यांना समजला नाही एवढे ते आपल्या विषयात एकरूप झालेले होते. आणि अशा परिस्थितीत 2 दिवस ते सगळं अंगाव काढलं गेलं आणि मग ट्रीटमेंट सुरू केली. खरं म्हणजे डॉक्टर पाठक सरांनी अतिशय जिद्दीने प्रयत्न केले आणि त्यातून बाहेर काढलं, पण दुर्दैव आपल्या सर्वांचं ते आज आपल्यात नाही घेत. मी आमच्या सर्व हिवरे बाजार परिवाराच्या वतीने भूषणला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
6: ज्येष्ठ नगरसेवक मान्य समाज कदम.
9: अखेरचा निरोप देण्यासाठी खरं तर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. भूषण सरांचं असं अकाली जाणं नगर शहराच्या जडणघडणीमध्ये खरं तर पसरणं अवघड आहे. आणि आपण ज्यावेळेस या व्यक्तीच्या जवळ गेलो त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने या नगर शहराचा इतिहास कळाला. आणि हेरिटेज वॉकच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी चळवळ या नगर शहरामध्ये नगर जिल्ह्यातून बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी खरं तर उभी केली. आणि आम्ही त्यांच्या जवळ आल्यानंतर आम्हाला समजलं की या चालतं खरं तर चालता बोलता इतिहास म्हटलं तर भूषण सरांकडं आपण आम्ही पाहायचो. आणि त्यांच्या अकाली जाण्याने व्यक्तिशः त्यांच्या कुटुंबाचं समाजाचं नगर शहरातील एक वेगळ्या पद्धतीचं एक त्यांचं व्यक्तिमत्व होतं. खरं तर आमचा कायम बोलणं ह्याचं वेगवेगळ्या विषयावर. आत्तामध्ये माझ्याकडे वेशीचा विषय आल्यानंतर देखील त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या शहराचा आणि या वेशीचा इतिहास देखील त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितला, त्याची माहिती दिली. ते अशा या सरांच्या जाण्याने खऱ्या अर्थानं आपल्याला असं दुःख झालेलं आहे. मी माझ्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली द्या.
6: आदरणीय सुवर्ण जोशी सर. भूषण म्हणजे आमच्या स्नेहालय परिवाराचा एक मुख्य खांब होता. अगदी पहिल्यापासून संस्था उभी करण्यासाठी भूषणने जे काही केलं आमच्या बरोबर ही खांबी कशी भरून मिळणार, मी ती पुढं काय करणार, असं आमच्या स्नेहालय परिवारातर्फे त्यांना गिरीशने खूप खूप प्रयत्न केले. डॉक्टर पाठक बरोबर राहून मोठमोठे तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेतले, पण काही इलाज झाला नाही. असं तर आम्ही सिंधी परिवार आणि स्नेहालय परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो.
10: माझी नगरविश्व मान्य आभ्यावरकर.
11: भूषणचं जाणं हे नगर शहराच्या दृष्टिकोनातून अत्यंत क्लेशकारक आणि दुःखद आहे अशी घटना. भूषण नावाप्रमाणे या शहराचं नव्हे तर या जिल्ह्याचं भूषण होत. त्यांचं अत्यंतिक हळव्या मनाचं आणि अजातशत्रू आणि वेदनेला वाचा फोडणारा असा हा अवलिया आज आमच्यातून निघून गेला. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या वतीनं आणि मळीवाडा देवस्थानच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाटते.
12: माजी उपमहापौर ज्येष्ठ नगरसेवक श्री गणेशजी भोसले.
13: भूषणजी आज आपल्यातून गेले ते कळालं आणि अत्यंत दुःख झालं. एक चांगला माणूस, नगर शहरातला एक चांगला माणूस आपल्यातून गेला. त्यांच्याबरोबर मी नगर शहराचा इतिहास जाणून घेतला, त्यांच्याबरोबर हेरिटेज वॉकला गेलो. आपण समजा सर्वजण ह्या ठिकाणी जाणवलो, आपल्याला इतिहास माहीत आहे, पण भूषणजीबरोबर तो इतिहास जाणून घेणं हा एक वेगळेच विषय होता. म्हणजे ते आपल्याला त्या काळात घेऊन जायचे आणि मी ते अनुभव त्यांच्याबरोबर घेतलेला आहे. मी माझ्या बोरगाव रोडला आय टी आयच्या बाजूला एक भिंती चित्र तयार केलं आणि त्यांच्याच त्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच हस्ते आमदार साहेबांनी आम्ही ते त्याचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते केलं. एकदम अत्यंत आनंद त्यांना ते झाला होता. तो सगळा इतिहास नगर शहराचा त्याच्यावर आपण साकार केला आणि मला ते सगळे क्षण या ठिकाणी अनुभवतात. माझ्या इलेक्शनला सुद्धा त्यांनी स्वतः एक इलेक्शनची बाईट त्यांनी दिली. म्हणजे मोठा विषय हा झालेला आहे. माझी त्यांची ओळख आमचे सर सतीशजी गोगळे सर त्यांच्याबरोबर माझी त्यांची ओळख झाली. त्यांनी गाठ घालून दिली. नगर शहरामध्ये बरेच वेळा आम्ही त्यांच्याबरोबर काम केलं आणि आज एक चांगला नगर शहराचा आपला एक हिरा आपल्यातून निघाला. म्हणजे ते कधी न भरून निघालं नुकसान आपल्याला झालेलं आहे. तर मी माझ्या वतीने, माझ्या भोसले कुटुंबियाच्या वतीने, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो.
12: प्रमुख नवराष्ट्रचे संपादक सुहास देशपांडे अविनाश खराडे.
3: खऱ्या अर्थानं या पहिल्या नगर शहराचं नव्हे तर जिल्ह्याचं भूषण असणारं, नावाप्रमाणे भूषण असणारे आमचे भूषण देशमुख सर, ज्यांच्यासोबत 6 ते 7 वर्ष आम्ही एकत्र काम केलं, आज त्यांचं जाणं हे खरं आपल्या प्रत्येकाला हळहळ व्यक्त करण्यासारखं आहे. मी दैनिक नवराष्ट्राच्या वतीने आणि आम्हाला सर्व मेहरकरांच्या वतीने त्यांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
12: माननीय श्री अमृत मुखा.
14: भूषण ज्या वेळेला जामखेडून आला होता त्याची माझ्या शेतावरती, चांद्याला माझं शेत आहे, माझे शशिकांत व्हरायटी बरोबर त्याची सगळ्यात पहिली व्हिजिट माझ्या शेतावर झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी बांबूवरती माझा महाराष्ट्राचा मॉडेल प्रोजेक्ट आहे त्याच्यावरती त्यांनी कविता केली होती आणि त्यानंतर मैत्री ग्रुप आहे आमच्या नंदकृष्ण आडव सुहास मुळे यांचा, त्यामुळे प्रत्येक मैत्री ग्रुपला त्यांचा आमचा संबंध आला आणि 91.4 FM रेडिओवरती माझ्या त्यांनी 2 वेळा मुलाखत घेतलेली आहे. तसं व्यक्तिमत्व आपल्या नगरमधलं इतकं अचानक जाणं याच्यासारखं दुर्दैव्य नाही आहे. तसा दृष्टिकोन असलेला आजही एकही पत्रकार नाही आहे. मी फार पत्रकार लोकांबरोबर काम केलेलं आहे. कायम उत्था कन्सल्टंट आर्किटेक्ट इंजिनियर असताना आम्ही 50 वर्षापासून कामं केलेली आहेत. पण भूषणसारखा माणूस आणि इतका आर्टिस्टिक आणि इतका कलेचा जाणकार तसा माणूस मी पाहिला नाही. त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या नगरकारातर्फे.
12: या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार आयनानगरचे संपादक माननीय श्री विजय बनव.
15: भूषण सरांबद्दल बरंच बोलून झाले, रिपिटेशन नको म्हणून सांगतो. ते आमच्या पत्रकारांचे जसे सहकारी होते तसे आमच्या पत्रकारांचे शिक्षकही होते. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी, माझ्यासारखे विद्यार्थी सध्याही पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी जसं इतिहास आणि इतर क्षेत्रात काम केलं, जसे सगळ्यांची मनं जिंकली इतिहास केला, तसं पत्रकारितेचं त्यांचं खूप मोठं योगदान आहे. विविध वृत्तपत्रात त्यांनी काम केलं आणि खरंच हाडाचा पत्रकार कसा असावा हे त्यांनी दाखवून दिलं आणि आम्हालाही त्यांनी शिकवलं याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. धन्यवाद.
12: ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पाडवे. थोडक्यात आपली श्रद्धांजली
16: भावन सरांचं आणि माझं गेले 40 वर्ष खूप चांगला संबंध होता. आम्ही दोघांनी मोर्टीस नावाच्या मासिकात संपादन केलं. जेव्हा कधी आम्ही कुसुमराज यांनी नाशिकला भेटायला जायचं त्याच भूषण सर अजून आपले जयंतराव आणि खांकरे मॅडम असायच्या. भूषणचं माझं वैयक्तिक प्रेम म्हणजे त्यांना जुन्या कागदपत्रांची खूप हौस होती. माझ्याकडे त्यांनी जुनी पुस्तकं दिली आणि त्यांनी पण मला काही दिली. तर भूषण सरांच्याबद्दल खूप खूप आठवणी आपण सर्वांनी सांगितल्या आणि त्यांच्याबद्दल काय बोलावं या क्षणाला काही समजत नाही. त्यांना चांगली सगळी मिळो आणि त्यांच्या शांती मिळो.
12: मानसी कोठारीचे हिंद सेवा मंडळाचे
17: भूषण आणि आमचा कोठारी परिवार हा तिथे पहिल्यापासून जाणतेपासून आम्ही पारिवारिक संबंध असलेला परी. तर भूषणच्या जाण्याने आपल्या सर्व नगर जिल्ह्याची हानी झालेली आहे हे तर सर्वश्रुत आहेच. तर मी माझ्या कोठारी परिवारातर्फे दामखेडवासियांतर्फे व हिंद सेवा मंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने सर्व नगरकरांतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो.
12: माननीय श्री गोगोजन
18: या ठिकाणी भूषण सरांच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संपूर्ण जिल्ह्याभरामधून या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. भूषण सरांनी आमच्यासारखे अनेक इतिहासप्रेमी तयार केले त्याचं संपूर्ण एक 12 ते 13 वर्षापासून भूषण सर हेरिटेज वॉकच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचले होते. आणि विशेष म्हणजे माजी उपमहापौर गणेशजी भोसलेसाहेब आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून नगरदर्शन बससुद्धा एक उपक्रम 1 वर्ष या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता. तर या निमित्तानं भूषण सरांना खरी श्रद्धांजली हीच ठरेल की त्यांचा हा एक स्वप्न होतं की नगरदर्शनसाठी किमान महिन्यातून 1 बस सुरू राहिली पाहिजे. तर या ठिकाणी पुढे देखील हा वारसा आपण सगळ्यांनी मिळून चालवला तर खऱ्या अर्थानं हीच भूषण सरांना श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.
19: भूषण सरांच्या जाण्यामुळे फक्त पत्रकारितेचंच नाही तर शहराचं मोठं नुकसान झालेलं आहे. भूषण सरांचं आणि आमचं नातं म्हणजे दैनिक दिव्य मराठीचं नातं खूप पहिलेपासूनचं आहे. 8-10 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे दिव्य मराठीमध्ये. आणि वैयक्तिकरित्या म्हणजे जेव्हा नगरमध्ये मी आलो तर शहराची इतकी ओळख नव्हती पण आमच्यासारख्या शहराची ओळख नसणाऱ्या असंख्य लोकांपर्यंत त्यांनी इतिहास नेलेला आहे आणि पोहोचवलेला आहे तो इतिहास नगरचा. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
12: श्री दीपक तलेजा कापड बाजार क्लॉथ बाजारचे अध्यक्ष असोसिएशनचे पदाधिकारी
20: भूक लागल्यानंतर अन्न ग्रहण करणं यास आपण प्रकृती म्हणतो आणि भूक लागलेली असताना अन्न ग्रहण करणं आपण विकृती म्हणतो. पण भूक लागलेली असताना समोरच्याला भुकेलेल्या आपल्या ताटातल्या 2 भाकरीतून 1 भाकर देणं यास आपण संस्कृती म्हणतो. असे सुसंस्कृत विचार जे काही प्रदान केले आम्हाला भूषण सरांनी आमच्या भावानी आज तो भाऊ आमच्यात नाही आहे यासारखं दुःख फार मोठ म्हणजे शब्दात व्यक्त नाही करू शकत. आमच्या सर्व स्नेहालय परिवारातर्फे आणि आमच्या स्नेहालय परिवारातर्फे जे काही त्यांच्याशी संबंधित काही ज्या काही संस्था आहेत आयडियल हेल्पिंग हँड सावली अनाम प्रेम उडान या सर्व जे काही तळागाळाचे आम्ही जे काही कार्यकर्ते आहोत त्यांच्या सर्वांच्या वतीने निधी भक्त प्रजा माझ्या परिवाराच्या वतीने आणि आमच्या अहमदनगर कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने आदरणीय व्यक्त करतो.
12: ज्येष्ठ प्राध्यापक विचारवंत सुधाकर शिलार प्राध्यापक माननीय श्री सदानंद भंगे अजून कोणकोण बोलायला आहेत का?
21: अत्यंत विनम्र व्यक्तिमत्व नगरवर प्रेम करणारं आणि सरांना आपलेसं करणारं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलं. ते अत्यंत मोठं काम त्यांनी आतापर्यंत केलं की नगरमधले कलावंत कलाकार शोधून त्यांची मुलाखत दर आठवड्याला घेत होते. हे फार मोठं काम आहे की त्यांचं जवळजवळ 1 वर्षभर त्यांनी सगळ्यांची मुलाखती घेतलेल्या हे एक अत्यंत महत्त्वाचं काम की जे 100 वर्ष पुढे टिकणार आहे. माझी त्यांना साहित्य परिषद मसाप यातर्फे आणि सर्व कलावंतांतर्फे नाट्यग्रुपतर्फे मी त्यांना श्रद्धांजली वाहतो.
12: ज्येष्ठ पत्रकार प्रेस फोटोग्राफर मंदार साबळे
22: भूषण सरांच्या संदर्भामध्ये बोला तेवढं कमीच आहे. माझे आणि त्यांचे जवळपास 30 वर्षांचे संबंध होते आणि माझे पत्रकारितेचे ते पहिले गुरु होते. त्यांनीच आम्हाला पत्रकारिता कशी करायची हे शिकवलं. मी वृत्तपत्र छायाचित्रकार संघटनेच्या वतीने तसंच वन्यजीव प्रेमींच्या वतीने मी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.
12: ज्येष्ठ कवी सुधाकर कुराडे मान्यश्री दशरथ खासे आपल्या
0: सर्वांचे स्नेही मार्गदर्शक माननीय भूषण देशमुख सर आपल्यातून आज परलोकवासी झाले, त्यांना मी महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखा शिशु संगोपन संस्था यशवंतराव चव्हाण व्यासपीठ या संस्थांच्या वतीने आणि मी माझ्या परिवाराच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो.
2: प्राध्यापक सुधाकर कुलवाडे.
4: भूषण हा जाणता पत्रकार आणि चांगला इतिहासाचा अभ्यासक होता हे सर्वांनाच ज्ञात आहे. परंतु अक्षय तृतीया 1991 साली मी स्वतः भूषण देशमुख आणि त्यांचे मामा बाळासाहेब कुलकर्णी जे पुण्यात आहे आम्ही तिघांनी मिळून नगर जिल्ह्यामध्ये प्रथमतः निसर्ग मित्र मंडळाची स्थापना केली होती आणि आमच्या दोघांसमवेत भूषण अनेकदा कापूरवाडी पिंपळगाव विसापूर या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी येत असत आणि त्यांची अशी इच्छा होती की आपण नगर शहराच्या पक्षांवर जिल्ह्याच्या पक्षांवर काहीतरी करावं आणि या पद्धतीने आम्ही 5 वर्षांपूर्वी एक पुस्तिका प्रकाशित करू बागरोजामध्ये त्या पुस्तिकेचं प्रकाशन केलं होतं असा एक पक्षमित्र इतिहास अभ्यासक जाणकार पत्रकार आपल्यातून गेला. त्यांना निसर्ग मित्र मंडळ अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पक्षी अभ्यासक आणि कुऱ्हाडे कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.
2: ज्येष्ठ कवी श्री सोनवणे साहेब.
23: सान्निध्य अल्पसे कसे तुमचे लाभ जे एका पूर्वजन्मांचे होते क्षण राहिले. नगरकरांसाठी खूप आभारच गुंतवलेला आहे असं म्हणजे सरांनी शब्दगंध साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने पांडवळे मामाची माझी घेतलेली मुलाखत, वैयक्तिक माझी एकदा घेतलेली मुलाखत, कोटबाग त्या फळबाग तिथे घेतलेलं एक फार मोठं कवी संमेलन, या सगळ्या गोष्टी अक्षरशः अंतर्मनामध्ये काबूल करतात. आदरणीय सर, तुम्ही दिवे पांघरुणी आला अंधार भरल्या राती, खडकाला पुढून पाझरं तुम्ही त्यात लावल्या ज्योती. बंदितो तुम्हाला आमचा हा भक्ती भरला भाव, या समाज पंढरी मधले तुम्ही मनामनातील देव हृदय मधले. माझ्या सोनवणे परिवाराच्या वतीनं शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने व निसर्ग मित्र समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीनं भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो.
2: भूषणच्या अटीचे जवळचे मित्र इंग्लंडहून खास आलेले मान्य निक कॉक्स ज्यांचं न्यायालयामध्ये पण काम आहे.
24: Bhushan Deshmukh sir, a few months ago, last month, was World Heritage Day. Who better than Bhushan to talk about the heritage of your great, great city, Ahmednagar, Alinagar, we call it what we want. I realized that his brain, it wasn't so much as an encyclopedia of Alinagar. He had a library up there full of facts, figures. And this was really my last interaction with Bhushan. And he was so grateful for just imparting his knowledge. And that's what he did. He even taught the Snalia kids how to be kind. He shared his knowledge with everybody. We all got to hear about Alinagar through dear Bhushan. We're going to miss him. We're going to miss him. Thank you.
2: माननीय आडम मॅडम, यानंतर आपल्या या शहराचे आमदार आणि भूषणच्या प्रत्येक प्रोजेक्टच्या बाबतीत ज्यांना अतिशय कायम लक्षात करत आल्याचे असे आमदार संग्राम भैया बोलतील.
25: भूषण सर, हेच आमच्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचं खरं वैभव. षटकारयुक्त जीवन आपण जगलात नवनवीन क्षेत्रात आम्हास नेत्र दीपक असं डोळ्यांनी दाखवलं प्रत्यक्ष आमचा इतिहास अहमदशहा बादशहाची ही नगरी. देवणी आम्हास सर्वांना नेत्र निरांजने ही या ऐतिहासिक शहराची खरी ओळखीची. शतकारयुक्त जीवन आपण जगलात, आपणासह तुम्ही आम्हास दिलेत वरदान या शहराचं. मुख्य आमच्या सर्व या अहिल्या नगरीचं नाव दिलं तेही तुम्ही वैभवानं. खणखणीत नानं आमच्या या अहमदनगर शहराचं वाजवून गेलात, अहिल्यानगर या नावाने डंका पेटवलात अशा या भूषण सरांना बुराडम परिवार, राष्ट्र सेवा दलाची एक छोटी सैनिका, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय शिक्षण हक्क सभा, सार्वमत नजराणा महिला मंच आणि महिला सभा अशा अनेक अंगांनी त्यांना त्रिवार वंदन करते. आणि भूषण सर अचानक गेल्याची दुपारी बातमी अंधश्रद्धा निर्मूलन लंकेसरांनी तिथं सांगितली आणि नुकतीच मी वाचली होती. अगदीच मन भरून आलं की अशी हिरा आम्ही गमावला, कसा मिळवणार आम्हा या शहराला अहिल्यानगरी हे नाव, आम्ही सार्थ कसे ठरवणार. त्यासाठी त्या सरांनी सुचवलेलं दर महिन्याला नव्हे दर रविवारी आपल्या नगर वैभव दाखवणारी एक दर्शन बस ही नक्की असावी आणि तेवढे 60 लोक नगर पाहायला नक्की जात असतील असं मला तरी वाटतं. महिन्यात एक नावी दर रविवारी निघावी. पुणे मुंबई सहली कशा होतात तसं ऐतिहासिक नगर शहराचा हा वारसा, हा वसा पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी नक्की सुरू व्हावी अशी माझी मनाची इच्छा. नक्कीच भूषण सरांना ही पोचेल एवढीच प्रार्थना.
1: रोटरी क्लबचे, लायन्स क्लबचे सामाजिक कार्यकर्ते जय फेडरेशनचे संजय गोगळे.
5: आज अक्षरशः एक धक्काच बसलाय. गेली 20-25 वर्ष भूषणजीचे माझे संघटना होते. मेहरबाबा अवतार मेहरबाबाच्या पुण्यती अमरतीच्या वेळेस दरवर्षी काही मी अगत्यांची द्यायचे. त्याचप्रमाणे आचार्य आनंदधामच्या तिथं हेरिटेज वॉकच्यासाठी सगळ्यांना ते घेऊन यायचे आणि नेहमी मला सांगायचे की जसे जर तुला शक्य आहे तसं येत जा. आणि खरंतर आज इतकी मोठी त्यांच्या म्हणजे मित्रमंडळी हे एवढ्या शोकाकृत झालेले आहेत. यांना माझ्या जॉईंट ग्रुपतर्फे भारतीय जैन संघटना आणि या सर्व किरी संघटना यांच्या सर्वतर मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो.
1: सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साळवे, प्रत्येक व्यक्ती आपल्या परिवारावरती, आपल्या मुलाबाळावरती आणि आपल्या संसारामध्ये प्रेम करतो. पण भूषण सर असं व्यक्ती होतं की त्यांनी या शहरावर प्रेम केलं, आपल्या मुलाप्रमाणे प्रेम केलं, आपल्या अगदी प्रिय व्यक्तीप्रमाणे प्रेम केलं असं त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्या सर्वांना जाणवतं. मी माझ्या सावळे परिवाराच्या वतीनं आणि राष्ट्रीय जन्मकार महासंघाच्या वतीनं भूषण सरांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण.
6: नमस्कार. भूषण सरांचा नामचा गिरीश कुलकर्णी सरांचा नामचा खूप जुना परिचय आहे. लक्ष्मीकारंजे इथे माझं महाराष्ट्र मिस पार्लर आहे आणि तिथे पूर्वी स्वातंत्र्य सैनिक एकनाथ यशवंत वाघमारे आणि त्यांचे जे काही जुने फोटो होते 15 मे 1961 सालचे फोटो, भूषण सर हे माझे क्लायंट असल्यामुळे सर्वांना मी नेहमी आपण ते फोटो दाखवत असायचे. तर ज्या वेळेला पंडित नेहरू नगरला आले होते, परत आपले सर्वपल्ली राधाकृष्णन हे जुने लोक जे आले होते ते फोटो सगळे माझ्याकडे आहेत. आगरकर सरांना माहिती, आगरकर सरांचे वडील पण त्यांचे फोटो आहेत त्यामध्ये. सरांना ज्या वेळेला ते फोटो दाखवले त्यांनी ते सर्व फोटो आहे किल्ल्यामध्ये इतके छान व्यवस्थित लावले होते. आणि सर माझे क्लायंट असल्यामुळं आज सरांना आमच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
1: थोडक्यात आकाशवाणीचे माझे संचालक
7: भूषण देशमुख सर आणि मी गेल्या 34 वर्षापासून आमचा सहवास होता. आकाशवाणीतर्फे अनेक कार्यक्रम आम्ही सादर केले, त्यावेळेस भूषण देशमुख सरांचा अतिशय मोलाचा असा सहभाग आम्हाला लाभला. भूषण देशमुख सर हे अत्यंत निगर्वी त्याचप्रमाणे अजरशत्रू असलेले एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्या सर्वांना माहितीच आहे. आकाशवाणीतर्फे आम्ही चला कव्य पर्यटन ही मालिका मध्यंतरी प्रसारित केली, त्यावेळेस मी त्यांची 2 भागामध्ये मुलाखत घेतली. अहमदनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळ या नावाखाली ती मुलाखत होती. ती मुलाखत अनेक लोकांनी ऐकली आणि अतिशय गाजलेली आहे. ती मुलाखत आज पण माझ्या मोबाईलमध्ये आहे. तर मी ज्यावेळेस मागच्या वर्षी रिटायर झालो त्यावेळेस त्यांनी माझी मुलाखत रेडिओ नगर या ठिकाणी माझी मुलाखत घेतली, ती पण त्यांनी छानपैकी प्रसारित केली. तर सर्वांशी अतिशय जिव्हाळ्याचे नातं असं निर्माण केलेलं आहे. असे हे भूषण देशमुख सर आज आपल्यात नाहीत ही आपल्या अहमदनगरवासींसाठी अतिशय मोठी हानी आहे असं मला वाटतं. त्यांच्या परिवाराला या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देव ही मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
2: भूषण, या शहराच्या ऐतिहासिक वास्तू, धार्मिक वास्तूंच्या संदर्भात इथला जो वारसा आहे हा वारसा कायम जपला जावा, याच्यामध्ये काहीतरी वेगळी समृद्धी पुन्हा नव्याने फुलावी याच्यासाठी कायम प्रयत्नशील असायचा. या सगळ्या प्रयत्नांना अतिशय मनापासून साथ देणारे, त्यांना सहकार्य करणारे आमदार माननीय संग्रामबाई असतात, हे जे इथे या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत आपल्या शहराचे, तरी त्यांचे जवळचे अतिशय सख्य मित्र होते. मी माननीय आमदार संग्रामबाई यांना विनंती करतो.
3: उपस्थित सर्व शोकाकुल बंधू, आज आपण सर्वच दुःखात अंतकरणानं आपल्या अहिल्यानगर शहराचंच नाही तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नावाप्रमाणे भूषण असणार असं भूषणजी देशमुख यांच्या त्यांना अखेरचा निरोप देण्याकरता आपण सर्वजण दुःखात अंतकरण उपस्थित आहोत. तर शेकडो लोकांनी आपल्या भावना भूषण सरांबद्दल व्यक्त केलेल्या आहेत. तर व्यक्त करत असताना प्रत्येकाने प्रयत्न केला की किती जवळचे संबंध त्या व्यक्तीचे भूषण सरांचे आणि त्या व्यक्तीचे होते. अरे की तो माणूसच असा होता की तो ज्या व्यक्तीला भेटल्यानंतर बोलल्यानंतर त्या प्रत्येक व्यक्तीला तो माणूस आपलासा वाटायचा. आणि इतिहासकार म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीला इतिहासाबद्दल जाणून घ्यायची एक वेगळी आवड असते. काय इतिहास आहे म्हणजे स्वतःचा सुद्धा एखादा इतिहास सांगत बसा तो सुद्धा माणूस ऐकून घेतो, इतकं प्रत्येक व्यक्तीला इतिहासाबद्दलची रुची असते. आणि म्हणून या व्यक्तीनं आपल्या संबंध अहिल्यानगरचा इतिहास हा फक्त जाणून नाही घेतला, त्याच्यावरती अगदी छोट्या मोठ्या गोष्टीचा देखील अभ्यास केला आणि अभ्यास करून याच्यावरती हा इतिहास हा पुढं पिढ्याना पिढ्या हा जिवंत राहिला पाहिजे याच्याकरता त्यांनी सातत्यानं प्रयत्न केला आणि स्वतः देखील प्रयत्नशील राहिले. आणि त्या माध्यमातून जसं आता येलुकर साहेबांनी सांगितलं की अहिल्यानगर दर्शन, जिल्ह्याचं दर्शन, ही सातत्याने वेगवेगळ्या संकल्पना ते मांडत गेले. आमच्याकडे देखील सातत्याने ते सांगत असायचे की इतिहास देखील आपण जोपासला गेला पाहिजे. मग आमचा नेहमी त्यांच्याशी संवाद होत असताना मी सांगायचो इतिहास तर आपल्याला जोपासायचा आहे, पण त्याबरोबरीने आपल्याला कुठंतरी आपण जसं इतर शहरांप्रमाणे देखील आपल्याला कुठंतरी पुढं जावं लागणार आहे. मग त्याच्यावर देखील अनेक वेळेला आमची चर्चा व्हायची, पण चर्चेमध्ये आम्ही पाहायचो कुठलाही कार्यक्रम असो काही असो त्यांना तसं आवश्यकता नव्हती. त्यांच्या डोक्यात प्रत्येक व्यक्त बोलल्यानंतर ते नेहमी डोक्यामध्ये असायचे, पण तरी देखील रेकॉर्डर असायचं का, तर पुढं हे सांभाळलं गेलं पाहिजे कोण व्यक्ती कसा बोललेला आहे, कोण व्यक्ती काय बोललेला आहे. आणि ते रेकॉर्ड आता अलीकडच्या काळामध्ये आता व्हिडिओ रेकॉर्ड होतात, सोशल मीडियावर जातात, यूट्यूबला जातात, पण हे रेकॉर्डर केलं त्याच्यामध्ये ते रेकॉर्डिंग असल्यानंतर त्याचा बारीक बारीक आवाजसुद्धा रेकॉर्ड व्हायचा, म्हणजे त्या व्यक्तीचं प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्दाना शब्द हा त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून, म्हणजे एवढं मोठा साठा त्यांच्याकडे आजही असणार आहे की ज्याच्यातनं जसं आज आपण इतिहासावर बोलतो तसं भविष्यामध्ये देखील त्यांच्या इतिहासावर कोणतरी बोलल एवढा मोठा अभ्यास त्यांनी आज करून ठेवलेला आहे. प्रत्येक व्यक्ती कशा पद्धतीनं बोलत होता, काय करत होता, याच्यावर देखील त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचा एक वेगळा अभ्यास असायचा. आणि चर्चेतनं येलुकर साहेब आपल्या सर्वांना कायम जाणवायचे. ज्यावेळी त्यांच्या बाबतीतची घटना घडली तसं सांगितलं की त्यांना लक्षात आलं नाही की आपल्याला सर्पदंशी झालेला आहे, पण नंतर थोडा त्रास झाल्यानंतर काहीतरी जाणवलं, पण थोडा उशीर झाल्यानंतर या सगळ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तरी फार तसं पाहायला गेलं तर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यावरती, अहिल्यानगर शहरावरती फार मोठं तसं एक दुःखाचं सावट आहे. कारण की फक्त इतिहासकार नाही, माणूस हा एक वेगळा होता, एक वैभवशाली माणूस होता. कारण की आपण पाहतो की काही काही माणसं त्या क्षेत्रातलं वैभव असतं, काही काही त्या जिल्ह्याचं वैभव असतं, त्या शहराचं वैभव असतं, एखादा गावचं एखादा व्यक्ती वैभव असतो, पण भूषण सर देखील आपल्या अहिल्यानगरचं एक वेगळं वैभव होतं की जे आज इतिहासामधलंच नाही तर पुढच्या पिढीला विचार देणारं व्यक्तिमत्व होतं. आणि ते आज कुठंतरी आपल्यातून हरपलेलं आहे. आमच्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना त्यांनी विचार दिला की काय विचार दिला, तर समाजात जसं भोसले साहेबांनी सांगितलं की त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांनी ती अहिल्यानगर शहराची एक वेगळी इतिहासाची एक प्रतिकृती त्या भिंतीच्या माध्यमातून निर्माण केली. मग हा असा विचार देणारा व्यक्तिमत्व हे आज कुठेतरी आपल्यात हरपलेला आहे. म्हणून कुठेतरी आज त्यांच्या विचाराला उजळा, बऱ्याच लोकांनी त्यांच्या आपापल्या
8: श्रद्धांजली पर मनोगतामधून व्यक्त केलेला आहे. आणि आताच मला जर सुधीरजी लंके सर बोलत असतात त्यांनी सांगितलं पत्रकारांच्या वतीने देखील श्रद्धांजली घेणार आहोत. पण या लोकांचं काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीने स्मरण ठेवलं पाहिजे की ज्याच्यातनं आपल्याला यांचे विचार ते पुढचं सातत्याने स्मरणात राहतील. मग त्याच्याकरता देखील आम्ही प्रयत्नशील असू आणि त्याच्यातनं म्हणजे आज काही इथं आम्ही त्याच्यावरती बोलणार नाही कारण दुःखद घटना आहे. पण तरी देखील याच्यावरती आपलं काही ठराविक मंडळाची चर्चा करून आपण सगळेजण बसून कारण की फक्त एका कुटुंबापुरते देशमुख कुटुंबापुरते मर्यादित नव्हते किंवा कोणी सांगितलं जामखेड मार्ग त्याच्यापुरते मर्यादित नव्हते. आणि इतिहासकार म्हटलं तर तो जगाच्या पाठीवरती अभ्यास करत असतो. म्हणजे त्यांनी काय फक्त आपल्या अजिनगरपुरता अभ्यास केलेला नव्हता, जगाचं एक वेगळं इतिहासाचा अभ्यास करणं आणि आपल्या अजिनगरची भूमीतलं इतिहास सातत्याने मांडणं याच्याकरता ते प्रयत्नशील असायचे. त्यामुळे अशा इतिहासकाराचं नावलौकिक हे आपण जरी ते नसले ते हायत नसले तरी त्यांच्या विचारांना आपण कुठेतरी पुढच्या पिढीला हा देण्याकरता आपण निश्चित प्रामाणिकपणे प्रयत्न करू. मग ते पुढं कसा त्यांचा विचार नाही याच्यावरती निश्चित रूपानं गिरीश सर आपण सगळेजण पुढाकार घेऊन आपण त्याच्यावरती काम करू तो निर्णय घेऊ. पण खरंच एक वेगळं वैभव आज आपल्यातनं हरवलेलं आहे, एक हरपलेलं आहे त्यांच्या जाण्यानं. म्हणजे हा तसं पाहायला गेलं तर आपण त्यांना रिप्लेसमेंट कुणीच नाही आहे. कारण की कसं असतं एखाद्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो एखादा मनुष्य रिप्लेसमेंट असतो पण मला वाटत नाही की भूषण सरांना कुणी त्यांच्या जागेवर जाऊन रिप्लेस करू शकतो. तर त्यांनी बऱ्याच लोकांना इतिहासाची आवड लावली. आज बरेच लोक कमीत कमी त्यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात आणि कुठेतरी छोटं मोठं काम करतायत. तर निश्चित रूपाने त्यांचे विचार आपण सगळेजण या आपल्या अहिल्यानगरच्या भूमीमध्ये सातत्याने आपण कसे राहतील याच्याकरता आपण प्रयत्नशील राहू आणि तीच खरी त्यांना श्रद्धांजली असणार आहे. तर मी आपल्या सर्वच उपस्थितांच्या वतीनं आणि अहिल्यानगरवासियांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि परमेश्वरसाठी प्रार्थना करतो की त्यांना चिरशांती लाभो. ओम शांती.

इतिहासाचे अभ्यासक बरेच लोक असतात, पण तो इतिहास सांगण्याची आणि समोर जिवंत उभा करण्याची क्षमता प्रत्येकात नसते. अशी दुर्मिळ हातोटी आणि कसल्याही प्रकारच्या आधाराशिवाय सगळ्या तारखा, नावं, ठिकाणं मुखोद्गत असणारे आणि न कंटाळता प्रत्येकाला तेवढ्याच जोमानं सांगणारे, नगरचे खऱ्या अर्थानं भूषण असणारे भूषणजी देशमुख आज आपल्यात नाहीत. ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक भूषणजी देशमुख यांचं काल दुर्दैवी निधन झालं आणि संपूर्ण नगर शहरासाठी ही अजूनही खरं न वाटणारी गोष्ट आहे. रेडिओ नगरचे ते गेल्या अनेक वर्षांपासून संचालक होते. त्यांच्या निधनानं नगरचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कोश नक्कीच हरपला आहे. स्नेहालय परिवार, रेडिओ नगरच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं मी सरांना खूप भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आपला कॉलेज कट्टा हा संडे स्पेशल शो सुरू झालाय आणि मी आलीये तुम्हाला भेटायला एका नवीन अशा व्यक्तिमत्वासोबत. आज आपल्या सोबत आहेत रेशमा चव्हाण आणि आज आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. अनेक नवनवीन ज्या गोष्टी आहेत त्या आपण आज जाणून घेणार आहोत. तर मॅडम, सर्वप्रथम आपल्या रेडिओ नगर मध्ये आणि या स्टुडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुमचं बालपण कसं होतं आणि झोपडपट्टीतील तुमचं आयुष्य आहे असं मी जाणून आहे, तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: थँक्यू रितू, फर्स्ट ऑफ ऑल अँड रेडिओ नगर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली बोलायला आणि माझे हे जर्नी शेअर करायला. तर ऑनेस्टली मी ज्या बॅकग्राऊंडमधून येते किंवा जिथून मी येते, ही रूम पण त्याच्यापेक्षा मोठी आहे बेसिकली, ज्या घरी मी राहिली आहे. आणि म्हणजे आमचं वस्तीमध्ये घर होतं, एका साईडला कव्वालीचा आवाज, एका साईडला सलमानची गाणी, आणि त्यात बसून अभ्यास करावा लागत होता. पण ते सगळ्यात मोठं चॅलेंज नव्हतं. सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की रोजचं जेवण अरेंज करणं, पाणी अरेंज करणं. बऱ्याचदा शाळा बंक करून चुकवून पाणी आणायला लागायचं, खूप लांबून भिंतीवर उड्या टाकून पाणी वगैरे आणायला लागायचं. सो ह्या सगळ्यामध्ये तो बॅलन्स शोधून अभ्यास करणं हे खूप चॅलेंजिंग होतं. आणि मी ज्या वस्तीत राहत होते तिथे आजूबाजूला व्हायलेन्सही खूप होता. म्हणजे मी दुसरीत वगैरे असेल तेव्हा मी दारामध्ये गळा कापताना वगैरे पाहिला होता, ब्लड स्टेन्स पाहिले होते जे एक महिनाभर त्या दरवाजात होते. आणि मी खूप घाबरायचे की ह्या काय गोष्टी होत आहेत, मी कुठे राहते. आणि मला पहिली दुसरीपर्यंत हे माहितीच नव्हतं की मी जिथे राहते त्याला झोपडपट्टी म्हणतात. आणि ज्या दिवशी मला हे कळालं मला खूप वाईट वाटलं, कारण मी माझ्या क्लासमेटसोबत स्वतःला कम्पेअर करायला लागले की हे नव्हतं मला पाहिजे, मी कुठे जन्माला आली आहे. पण त्याच्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही. आणि दुसरीपर्यंत मला वाचता वगैरे येत नव्हतं. म्हणजे माझे वडील शिकलेले होते, खूप जास्त नाही, प्रायमरी ते बिझनेसमध्ये होते. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की खाण्या इतके पैसे होते, पण खूप काही जगाबद्दल माहिती नव्हती त्यांना, बाहेर काय चाललं माहीत नव्हतं. आई माझी गृहिणीच होती, आईला इच्छा होती खूप की मी शिकावी, बहुतेक तिला तिची स्वप्न माझ्या थ्रू पूर्ण करायची होती. आणि मग तेव्हा एक डोअर स्टेप स्कूल नावाची एक फाउंडेशन आमच्या वस्तीमध्ये पुस्तकं वाटायला आली होती. आणि तेव्हा माझ्या आईने इन्सिस्ट केले की तू नाव दे, मला त्या नावही लिहिता येत नव्हतं. तर आई बोलली की नाही, नाव दे, ते दर आठवड्याला आपल्या घरी येऊन पुस्तक देणार आहेत, वाचायला शिकवणार आहेत कम्युनिटी हॉलमध्ये, तो एक मंडळाचा जो हॉल असतो तिथे येऊन शिकवणार आहेत. सो त्यामुळे तू ते शिक आणि त्याच्यानंतर मग बघ तुला वाचायला लिहायला येते का. आणि ते गेल्यानंतर एक वर्षामध्ये मला खूप चांगले लिहिता वाचता यायला लागलं आणि माझा अकॅडमिक स्कोअर खूप चांगला इम्प्रूव्ह झाला. आणि मलाही ॲक्च्युली असंच वाटत होतं माझ्या चुलत बहिणी भावंडांकडे बघून की 14-15 वर्षाचं झाल्यावर लग्न करायचं, लाईफ चिल, बाकी काही नाही करायचं आयुष्यामध्ये. पण जेव्हा पुस्तकं वाचायला लागले तेव्हा ते बघावती विचार डोक्यात यायला लागले की ह्याच्या बाहेर एक जग आहे जे आपल्याला माहीत नाही आहे. आणि त्यावेळी म्हणजे हे 1995-96 गोष्ट आहे, हे जेव्हा माझं दुसरी तिसरीचं वय होतं, तर तेव्हा ना इंटरनेट होतं, नाही काही चॅट जीपीटी होतं जे तुम्हाला सांगेल की करायचं काय आयुष्यात. तर त्यामुळे पुस्तकच ती गोष्ट होती ज्यांनी मला हे दाखवून दिले की बाहेर एक जग आहे आणि त्याच्याकडे मी जायला पाहिजे.
0: त्या स्कूलच्या मार्फत तुम्हाला कोणकोणत्या अशा ऑपॉर्च्युनिटी मिळाल्या की तिथे तुम्हाला कळालं की हा बाबा आता मी या चान्सच्या थ्रू मी स्वतःला सिद्ध करू शकते किंवा मी याच्यामध्ये आणखी छान पद्धतीने करिअर करू शकते किंवा पुढे जाऊ शकते?
1: तर मी मला वाटतं मी 4th-5th असेल तर हे जे पुस्तकं आणून देणारे आता ताई होत्या, त्या एक तर खूप डेडिकेटली काम करायच्या, त्या वस्तीमध्ये त्या सायकलवरती पुस्तकं घेऊन येऊन वाटायच्या, शिकवायच्या, हॅट्स ऑफ टू दॅम. तर ती जी पुस्तकं मी वाचली होती म्हणजे त्याच्यामध्ये कल्पना चावला, किरण बेदी, त्याच्यानंतर एक होता कारवर, अशी काही पुस्तकं होती, मराठीच वाचतायचं मला, मराठी पुस्तकं वाचत होते. पण त्यात हे कळालं की फक्त मुलांच्या वर्गामध्ये एक मुलगी जाऊनही काहीतरी शिकतीये. म्हणजे जसं किरण बेदी यांची स्टोरी आहे किंवा कल्पना चावला, त्यांच्या स्टोरीज त्याच की त्या एकट्या फिमेल होत्या आणि तरी त्यांनी गेलं. मग मला असं वाटायला लागलं की अरे म्हणजे मलाही काहीतरी करता येऊ शकलं आणि करू शकते मी. आणि मी जेव्हा 4th-5th होते तेव्हा मला शास्त्रज्ञ या शब्दाचा अर्थ कळाला की हे काय असतं. आणि तेव्हापासून मी खूप पॅशनेट होते या गोष्टीला, घेऊन की नाही काहीतरी नवीन शोधायचं, आपण हे सगळे करताय ते खूप छान आहे पण काहीतरी नवीन शोधायचं. आणि काहीतरी नवीन शोधणाऱ्याला सायंटिस्ट म्हणतात, शास्त्रज्ञ म्हणतात, आणि आपण शास्त्रज्ञ व्हायचं. कसं काय वगैरे काही माहीत नव्हतं, पण एवढं कळलं होतं की 10th-10th तर शिकावं लागेल बेअर मिनिमम, आणि पुढचं काही माहीत नव्हतं टू बी ऑनेस्ट. मग 10th-10th मी खूप मन लावून अभ्यास केला.
0: आणि मग 10th-10th मग तुम्ही कोणत्या गोष्टीकडे वळालात?
1: 10th-10th एक्झाम झाल्यानंतर माझ्या आई वडिलांचं ठरलं, आता झालं 15 वर्ष पूर्ण झालं, आता झालं, बेअर मिनिमम क्वालिफिकेशन तर झालं, आता लग्न लावू. पण ना वडिलांना कोणीतरी तेव्हा सांगितलं की अरे बघ आता तुझी मुलगी थोडी अभ्यासू आहे, तर जरा 50-60% आले ना तर जरा चांगला मुलगा मिळेल, त्यामुळे रिझल्ट येईपर्यंत वेट कर. तर टू देअर सरप्राईज 50-60% नाही, मला 83% वगैरे आले आणि मी पूर्ण त्या एरियामध्ये पहिली मुलगी होती जिने इव्हन 50% पुढे आणले होते 10वीत मार्क्स. आणि मग त्यावेळी आय थिंक वडिलांना ती जाणीव झाली की नाही आता आपल्या मुलीला शिकवायला पाहिजे, आणि मग त्यांनी मग असं घरामध्ये सांगून दिलं की नाही आता हिची डिग्री तरी होऊ द्यायची, आता हिच्या लग्नाच्या मागे कोणीच नाही लागायचं. कारण त्यांच्यासाठी तो एक प्राऊडवाला मोमेंट होता की माझ्या मुलीमुळे आज मला ओळखलं जातं आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. मग मला टॉपचं कॉलेज मिळालं 11th 12th साठीही, आणि 12th मला तेव्हा खूप लोकांनी टोमणे मारले माझ्या आई वडिलांना की मुलीला शिकून काय होणार आहे, तिच्या पैशांवरती थोडी ना घर चालतंय, आता तिचे वडील जेवढं कमावतात तेवढं तिला मिळणारही नाही आहे, तुम्ही असे फालतूचे लाड करू नका, हाताबाहेर जाईल मुलगी. शेवटी माझ्या वडिलांनी कंटाळून घरच बदललं आणि 12वीमध्ये मला, म्हणजे ते असं म्हणत होतं की 10वीमध्ये जास्त पडले तर 12वीला कमी येतील, पण 12वीला मला 88% पडले.
0: अरे वा.
1: मग ते अजून शॉकिंग होतं बऱ्याच लोकांसाठी आणि ते टोमण्याचं प्रमाणही खूप वाढत गेलं. पण मग त्यावेळी आई वडिलांनी मला बरीच साथ दिली जी बऱ्याच लोकांना मिळत नाही. तर आय वुड डेफिनेटली से की सुरुवातीला आई होती सोबत आणि नंतर वडिलांनीही तेवढा सिरियसली इंटरेस्ट घेतला आणि मला तिथेही पुण्याच्या मोठ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली, PICT मध्ये, आणि तिथून मग मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं माझं.
0: नक्कीच, कारण कसं आहे की प्रत्येक मुलीला जर घरच्या सोबत असतील ना तर मग समाजाचं एवढं काही घेणं देणं नसतं, कारण समाजामध्ये अनेक लोक असतात की ते अनेक जण मागे खेचायलाच बसलेले असतात. आणि ज्या एरियातून तुम्ही आलात तर तिथे तर स्ट्रगल करणं म्हणजे खूपच जास्तच चॅलेंजिंग होतं. आणि त्याचसोबत शिक्षण घेताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्या?
1: मला ड्रायव्हिंग येत नव्हती आणि नाही माझ्या घरी कार और बाईक कोणी चालवत होतं एनकरेज करत होतं, सो बसने जाणं येणं एक मोठं चॅलेंज होतं. आणि आय वुड से की मी पहिली इंजिनियर असल्यामुळे मला अभ्यासात खूप अडचणी आल्या. दो मी 12वीमध्ये टॉपर होते, 10वीत चांगले मार्क आणले, पण अभ्यासात खूप अडचणी आल्या. आणि त्यावेळी जो माझा फ्रेंड सर्कल होता त्यांनी बऱ्याच मला हेल्प केलं, जसं की मी मराठी मिडियममध्ये नव्हते, इंग्लिश मिडियममध्ये पूर्ण जाणं त्यात अभ्यास करणं, पण त्यावेळी त्यांनी खूप समजून घेतलं, म्हणजे व्याकरणातल्या चुका न काढता त्यांनी सपोर्ट केला, समजून सांगितलं. आणि आय थिंक ते खूप मॅटर करतं की तुम्ही कोणासोबत आहात, तुमची संगत काय, तेही तेवढीच मॅटर करते. कारण आईवडिलांचा सपोर्ट तुम्ही घरात असेल तेव्हा असेल, एकदा घराच्या बाहेर पडला तर तुम्ही कुठल्या टाईपच्या लोकांसोबत असता ते खूप मॅटर करतं. ते म्हणतात ना तुम्ही एक तुमच्या 5 जणांचा ॲव्हरेज बनता, तर माझ्या केसमध्ये ते झालं. तर माझ्या आय थिंक माझ्या केसमध्ये इमोशनली मॅच्युअर आणि सपोर्ट करणारे खूप चांगले फ्रेंड्स मिळाले आणि त्याच्यामुळे मला त्या कम्युनिकेशन मधल्या सॉफ्ट स्किल मधल्या अडचणी कमी करण्यात चांगली मदत झाली.
0: नक्कीच. आणि शैक्षणिक बाबतीत तर आपण बोलतच आहोत, पण असं पर्सनल लाईफ मध्ये असा एखादा काळ होता का की जो आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ आहे, आणि आता तुम्हाला त्यावेळेत शिक्षणाला सुद्धा तुम्हाला अवघडपणा येतोय की शिक्षण करू की नको किंवा परिस्थिती सांभाळू की नको, अशा परिस्थितीमध्ये मग तुम्ही काय केलं किंवा असा काळ आला का काही?
1: डेफिनेटली आला. टू बी ऑनेस्ट, इंजिनिअरिंगमध्ये हार्टब्रेक झाला आणि त्या हार्टब्रेकचा इम्पॅक्ट मी इतका करून घेतला की मी एक्झामच दिली नाही.
0: अरे बाप.
1: त्याच्यामुळे माझा पूर्ण इयर ड्रॉप झाला आणि त्यावेळी मला रिअलाईज झालं की हे एवढं जे स्ट्रगल मी करत होते की मला त्या ग्रुपमधून त्या कम्युनिटीमधून बाहेर पडायचं ते मी विसरली आहे, जस्ट बिकॉज मी नको त्या गोष्टींना प्रायोरिटी दिली आहे. आय मीन ऑब्विसली ते मॅटर करतात, पण एज अप्रोप्रिएट पाहिजे. तो एक मोठा धक्का मिळाला आणि त्यातनं मी स्वतःला हेही चॅलेंज केलं होतं की ह्याच्या पुढे मी मास्टर्स करणार आणि मास्टर्सला मी टॉपच करणार. सो दो बी माझं 60% झालं, बट मास्टर्सला आय लाईक फुल ग्रेड्स, लाईक 10 out of 10 grades.
0: अरे वा, खूपच चांगलं. आणि मग त्या काळात तुम्हाला आधार देणारे कोणकोण लोक होते?
1: तेव्हा माझे भाऊ, कारण आता मी मॅच्युअर झाले होते, मोठी झाले होते, बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या, जसं प्रेमभंग ही घरी सांगण्यासारखी गोष्ट नव्हती, पण माझे भाऊ कायम माझ्यासोबत होते, ते पदोपदी माझ्यासोबत होते, समजून सांगायचे, जिथे पाहिजे तिथे सपोर्टला यायचे. आणि फ्रेंड सर्कल जो मला खरंच वाटतं की आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, म्हणजे माझी डिग्री 2011 झाली आहे आणि आजही ते तेवढ्याच प्रेमाने सोबत आहेत आणि काही लागली तरी ते हाकेला धावून येतील. तर आय थिंक ती सपोर्ट सिस्टीम खूप मॅटर करते
0: आणि ते असणं फार गरजेचं आहे, कारण त्या काळामध्ये सांभाळून घेणाऱ्या व्यक्तींची आपल्याला गरज लागत असते. तर त्याचसोबत आता तुम्ही जेव्हा सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये आलात तर तिथे जाण्यासाठी प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली की हेच मला करिअर करायचंय, किंवा अदरही ऑप्शन्स असतील तुमच्याकडे, इकडे जावं किंवा सायन्समध्ये जावं, डॉक्टर करावं, वकील करावं, पण मग याच क्षेत्रामध्ये का?
1: ऍक्च्युली मी जेव्हा 10वीनंतर हे बघत होते की शास्त्रज्ञ होण्यासाठी काय काय करायचं, जो माझा 4थीतला गोल होता, पण मला असं वाटायला लागलं की मी स्पेस रिसर्चमध्ये जावं. नासाने खूप इन्स्पायर्ड होते मी, पण तिथपर्यंत कसं जायचं काही आयडिया नव्हती. मग मला असं कोणीतरी सांगितलं की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग थ्रू जाऊ शकतेस, तिथे स्पेस रिसर्चमध्ये तुला चान्स मिळू शकतो. बिकॉज जे कॉलेजेस पुण्यामध्ये होते त्यावेळी, तर तिथे मुलींना ॲडमिशन्सच नव्हत्या, तिथे एकही मुलगी नव्हती. आणि मग पुण्याच्या बाहेर कुठेही पाठवायला माझे घरचे रेडी नव्हते. सो आय वॉज लाईक की आता इतकं शिकायला मिळते तेही खूप आहे, त्यात अजून जर मी केलं तर हेही बंद होईल. सो मी म्हटलं ठीक आहे फाईन, मग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा वे जिथून मी करू शकते. म्हणून मी 11th 12th घेताना PCM घेतला होता, PCB घेतला नव्हता, कारण मला मेडिकलला जाण्यात इंटरेस्ट नव्हता. आणि फार्मसीमध्ये तर ते क्लिअर होतं माझं, इंजिनिअरिंगला जायचं बट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला जायचं, सो ते क्लिअर होतं. आणि मग कोडिंगमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. सो त्यावेळी माझे कोडिंग स्किल्स असे होते की माझे क्लासमेट्सही त्यासाठी मला अजूनही ओळखतात, इनपुट द्या आउटपुट द्या कोड लिहून देईल. आणि त्या टाईपच्या ॲटिट्यूडने मग मी माझे कोडिंग स्किल्स इम्प्रूव्ह करत गेले. आणि मला कॅम्पसमधूनच प्लेस मिळाली, डे वनला जी कंपनी आली तिथेच मी प्लेस झाले. पर्सिस्टंट पासून मी सुरुवात केली आयटी करिअरची.
0: ओके. आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा त्यांची पहिली नोकरी असते, नोकरीचा पहिला दिवस असतो, तो खूप जास्त इम्पॉर्टंट असतो आणि ती फिलिंगच वेगळी असते. मग तो दिवस तुमचा कसा होता?
1: अहो बापरे, हा कॉलेजमध्ये आपल्याला बंक करण्याची इतकी सवय झालेली असते ना की पूर्ण 9 तास एका जागेवरती बसून काहीतरी करणं म्हणजे खूप अवघड पडतं. आणि मला आठवते की माझा डे वनला घेऊन माझे आई वडील जास्त एक्सायटेड होते, तर माझे वडील म्हणले की तू कपडे आयन करून घालून जा, पहिला दिवस आहे तर इम्प्रेशन मॅटर करतं. आणि त्याच्यानंतर 5 वाजता मी घरी आली असेल, मी चेंजही नाही केले, काही नाही केले, 5:30 मी झोपून गेले होते. आणि म्हणजे मी ते झोपेमध्ये ऐकले की माझे वडील असे इमोशनल होऊन बोलतायत, पोरीचा जॉबचा पहिला दिवस होता, थकली असेल, तिला उठवू नकोस. आणि त्यावेळी मला कळलं की एवढी वर्ष हे वडील कसे करत आलेत. सो तर पहिला दिवस इतका डेंजर होता आणि आय वॉज टेरिफाईड बाय द थॉट की पुढचे कित्येक वर्ष मला हे करायचे, मी कशी करेल.
0: आणि त्याचसोबत आज तुम्ही ज्या पदावरती काम करता तिथपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठे टप्पे पार करावे लागतात आणि अनेक जण आहेत, खास करून अनेक मुली आहेत की त्या हे क्षेत्र निवडतात. तर मग तुम्हाला त्यांना जर मार्गदर्शन करायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल?
1: मी ऑनेस्टली सांगेल की आपल्याला जेव्हा आपली स्वप्न विचारतात ना आपण खूप छोटी सांगतो, तर ॲटलिस्ट ना जिथे आपण क्रिएटिव्ह बनू शकतो आणि जिथे खूप स्कोप आहे तिथे तरी जरा एक्स्ट्रा स्वप्न पहा, मोठी स्वप्न पहा. पूर्ण होतील न होतील नंतरचा पार्ट आहे आणि हर्डल्स येणारच आहेत. असं नाही की माझा 14 वर्षाचा आयटीची जर्नी खूप स्मूथ होती. जसं म्हटलं, प्रेमभंग होता, जॉबमध्ये कंपनीचं फायनान्शियल इश्यूज होते, म्हणजे 7 कंपन्यांमध्ये काम केलं मी 14 वर्षात. सो कधी काही हे येतच राहणार आहे, पण तुमची विल पॉवर आणि सपोर्ट सिस्टीम जसं तुम्ही म्हणालात, हे दोन्ही जर चांगले स्ट्रॉंग असतील तर तुम्ही आय थिंक निघू शकता त्या सिच्युएशनमधून, स्वतःला सावरू शकता. आणि मला नाही वाटत पृथ्वी तलावर असा एकही माणूस आहे की ज्याच्या आयुष्यात सगळं काही चांगलं चालू आहे, स्मूथ चालू आहे आणि त्यात ते जगत आहेत. नाही, तुम्हाला तो बॅलन्स स्वतः शोधावा लागतो. आणि असेही दिवस आहेत माझ्या लाईफमध्ये की मला वाटलं की सगळं बंद करून, सगळं सोडून देऊन कुठेतरी निघून जावं, संन्यास घ्यावा, आणि ते सगळ्यांना वाटतं, साहजिक आहे. मग त्यावेळी थोडी तुमची एनर्जी तुम्हाला दुसऱ्या गोष्टींवर, फोकस तुमचा दुसऱ्या गोष्टींवर शिफ्ट केला पाहिजे. आणि मुलगी असो वा मुलगा, मला असं वाटतं की बऱ्याचदा तुम्हाला फॅमिलीला सपोर्ट द्यायला काही करिअर चॉईसेस करावे लागतात. जो तुमचं पॅशन असेल तरी तुम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही, पण ठीक आहे, काही वर्ष करा, सपोर्ट द्या, आणि त्याच्यानंतर एकदा तुम्ही सेल्फ सफिशियंट झालात की मग मात्र तुमच्या स्वप्नांना परस्यू करा. हेच मी डेफिनेटली सगळ्यांना सांगू इच्छिते.
0: आता तुम्ही अनेक कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, अनेक कंपन्यांचा तुम्हाला अनुभव आहे. आपण असं म्हणतो आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं की जसं पॉलिटिकल राजकारण म्हणजे जसं आहे ना तिथे, तसंच तुमच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा होत असतं. तर असा काही प्रकार तुम्हाला बघायला मिळाला का की कंपनीमध्ये यार मला आता हे राहू देत आहेत की नाही राहू देत आहेत, मग तसं काही सिच्युएशन आली का?
1: ऍक्च्युली माझ्या केसमध्ये ना माझं ॲप्रेझल नेहमी चांगलं झालंय. तर एका कंपनीमध्ये माझ्या मॅनेजरला मी मागितले 30% हाईक, त्यांनी दिली 40%, त्यांच्या बॉसने दिली 50%. ओके, पण ॲट द सेम टाइम त्यांनी रिमार्क दिला की आय हॅव अँगर इश्यूज. सो आय वॉज सरप्राईज बाय दिस. बट देन अगेन, इफ यू लुक ॲट माय जर्नी, यू वुड अंडरस्टँड की तो राग का होता, ती रिझेंटमेंट का होती माझ्यामध्ये, कारण मला प्रत्येक गोष्टीसाठी फाईट करावी लागली. आणि त्यामुळे कंपनीमध्ये मी कधी बॅकफूटवर जायचीच नाही. मला जर वाटलं की मी हे डिझर्व करते तर मी ते भांडून घेतलेलं आहे, अँड दॅट इज द रिझन वाय 14 वर्षात मला 7 कंपन्यांमध्ये काम करावं लागली. की जिथे मला असं वाटत नाही की ही ट्रीटमेंट फेअर आहे, तिथे मी तो जॉब सोडलेला आहे विदाऊट एनी ऑफर इन हँड, बिकॉज आय वॉज कॉन्फिडंट इनफ की पुढच्या 1-2 महिन्यात मी दुसरी ऑफर लँड करू शकते. आणि ते नेहमी झालं आहे माझ्यासोबत. आणि ज्या ज्या बॉस सोबत मॅनेजर सोबत हे इश्यूज झाले ते कामाबद्दल होते, नथिंग पर्सनल, हे त्यांनाही कळत होतं. आणि त्यामुळे मागच्या 6 वर्षात मी जिथे जिथे काम केलं और जिथे फ्रीलान्सिंगचे प्रोजेक्ट्स केलेत तिथे मी रेफरलवरतीच केलेत, मी तिथे इंटरव्ह्यूजच दिलेले नाही आहेत. कारण माझे आधीचेच बॉस आणि मॅनेजर्सने मला, जस्ट बिकॉज माझं काम खूप चांगले, खूप प्रोफेशनल आहे, त्यांनी मला रेफरन्सेस दिलेले आहेत. सो आय वुड से की टेबल्स टर्न होतात, तुम्हाला तुमचा चान्स मिळतो, पण तुम्ही काम जर चांगलं केलं तर नो मॅटर तुम्ही कुठल्या वेने ते रिलेशनशिप एंड केलं असेल तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळत जातात. इनफॅक्ट त्याच्यामुळेच आय गॉट टू वर्क ऑन व्हेरी नाईस डिफेन्स प्रोजेक्ट ऑल्सो. सो एक मी केला होता डेहराडूनच्या कॅम्पससाठी, इट वॉज फॉर द लोकल्स सिव्हिलियन्स आणि जे डिफेन्सचे लोक तिथे राहत होते त्यांच्यासाठी एक ॲप बनवलं होतं. अँड अनदर वॉज ऑपरेशन सिंदूरमध्ये जे एक ड्रोन यूज केले होते जॉनेट कंपनीचे, सो त्यांच्यासाठी आम्ही एक POC बनवला होता. सो माझ्या पूर्ण IT करिअरमधला सगळ्यात सॅटिस्फाईंग काम माझ्यासाठी ते राहील, डिफेन्स टेकमध्ये काम करणं आणि काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करणं कंट्रीच्या बेटरमेंटसाठी.
0: नक्कीच. आणि आता तुम्ही 30 मे आणि 31 मेला सेशन अरेंज केलेली, तर मग त्या सेशनची थीम काय?
1: आय थिंक मला जसं प्रीती मॅडमने सांगितलंय की ही मुलं त्याच बॅकग्राऊंडमधून आलेली आहेत ज्याच्यातून मी आली आहे, तर त्यामुळे मी कुठली थीम मनात न ठेवता पहिले तर त्यांच्याशी कनेक्ट करण्याचा ट्राय करणार आहे. आणि मला हे बघायचं की आता ती मुलं कुठं स्टँड करत आहेत, काय त्यांची ती स्वप्न, इच्छा, आशा, अपेक्षा आहेत, आणि ते समजल्यानंतर मी माझ्या साईडने त्यांना जे जे इनपुट देता येईल ते देण्याचा ट्राय करणार आहे. तर असं काही डोक्यात थीम ठेवून तर नाही चालली आहे, कारण मला आधी हे समजलं पाहिजे की त्यांना काय पाहिजे आणि मी काय त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलू शकते.
0: या आधी सुद्धा तुम्ही सेशन्स वगैरे इतर घेतलेले आहेत, मागच्या वर्षी असेल किंवा दरवर्षी असेल?
1: मागच्या 1 वर्षामध्ये आय हॅव ट्रेन्ड मोर दॅन 700 स्टुडंट्स. त्याच्यामध्ये MBAचे आहेत, AICS इंजिनिअरिंगची मुलं आहेत फ्रॉम MIT, सिम्बॉयसिस, DY पाटील, जागरण लेक सिटी, भोपाळ, अवंतिका युनिव्हर्सिटी. सो मी या सगळ्यांना डेटा सायन्स, मशीन लर्निंगचे कोर्सेस, डेटा सायन्स इन मराठी, एथिकल AI काय असतो, एथिकल वेने रिस्पॉन्सिबल AI कसं डिझाईन करू शकता ह्याच्यावरती ट्रेनिंग दिलेल्या आहेत.
0: अच्छा. आणि मग या अशा सत्रांमध्ये मुलांकडून तुम्हाला सगळ्यात जास्त विचारणारे प्रश्न कोणत्या टाईपचे असतात?
1: की आता AI येणार आहे तर आम्ही हे केलं पाहिजे का? तर माझं त्यांना आन्सर हे आहे की आता हे सॉफ्टवेअर साईड झाली AIची, पण हार्डवेअरची साईड येत आहे तर खूप वेळ लागेल. तर त्यामुळे आत्ता कुठल्याही इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला दोन्ही साईडचं नॉलेज असणं इज इम्पॉर्टंट, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. कारण इंडिया हार्डवेअरमध्ये थोडं मागं पडतं कारण आपण ते मॅन्युफॅक्चर नाही करत. सो मी सगळ्यांना हे सांगते, फक्त AI साईडला नका करू, कोडिंग आता कोणी करू शकतं, पण ते स्केलिंग महत्त्वाचं आहे. तुम्ही 2 लोकांसाठी प्रोजेक्ट करू शकता, पण तो 2 लाखांसाठी कसा करायचा आणि त्याच्यासोबत तुमचा हार्डवेअर कॉम्पोनंट कसा इंट्रोड्यूस करायचा ह्याच्याकडे फोकस करा, देन यू बिकम इरिप्लेसेबल.
0: नक्कीच. आणि माझाही एक पर्सनल प्रश्न आहे तुम्हाला की आता AIचा आपण सगळेजण अनुभवतो आहोत, आपल्या मोबाईलमध्ये अनेक ठिकाणी अनेक ॲप्समध्ये AIने आता एंट्री घेतलेली आहे. मग आता अनेक लोक म्हणतात की AIमुळे भविष्यामध्ये जॉब जाण्याची शक्यता आहे किंवा अनेक क्षेत्रांमध्ये AIचा इम्पॅक्ट पडू शकतो. मग तुमच्यामध्ये काय आहे पुढचं जे भविष्यातलं जे विद्यार्थ्यांसाठीचं धोरण आहे, जॉब्स असतील तर AIचा किती इम्पॅक्ट पडू शकतो यामध्ये?
1: AI आता मेनली जास्त सॉफ्टवेअर अँड डॉक्युमेंटेशन क्रिएटिव्हवाले काम करत आहे, तर मला त्यामुळे वाटते की त्याच्यासोबत आपण ॲडिशनल काही गोष्टी शिकल्या पाहिजे. जसं मी स्वतः माझं जसं बॅचलर्स मी सांगितलं होते की कॉम्प्युटर्समध्ये होतं आणि देन मास्टर्स माझं IT होतं, बट स्टील मला हे कळते की आता मला हार्डवेअर साईडचंही नॉलेज पाहिजे आणि देन तो कॉम्बिनेशनचं आहे, तर नीश बनेल. AI जॉब्स घेईलच, बऱ्याच प्रमाणात घेईल, पण ॲट द सेम टाईम AIचा कॉस्टही कंपन्यांना परवडायला पाहिजे. तर सगळ्याच कंपन्या AIवरती शिफ्ट होतील असं नाही, पण ज्या डेव्हलपर्सना, ज्या ज्युनियर लेवल जॉब करणाऱ्या डेव्हलपर्सना कोडिंग चांगली येते त्यांना नाही कोणी रिप्लेस करू शकत. त्यामुळे एकदमच तुम्ही स्किप करू नका AI आहे म्हणून सगळं, तर मला वाटतं तो बॅलन्स ठेवला पाहिजे.
0: बरोबर. आणि आता जर विद्यार्थ्यांना, आता मोस्टली आपण जेनझी म्हणू कारण आपल्या काळातलं शिक्षण थोडंसं वेगळं होतं, पण आता अनेक टेक्नॉलॉजी वगैरे आलेली आहे, तर मग यशस्वी होण्यासाठी गुणांपेक्षा आणखी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी त्या अप्लाय केल्या पाहिजेत स्वतःमध्ये?
1: आय थिंक एकच गोष्ट आहे, दॅट इज कन्सिस्टन्सी. आपल्याला असं वाटतं की माझं Day 1 परफेक्ट प्रोडक्ट बनला पाहिजे, पण जगातली कुठलीही सोशल मीडिया साईट, IT कंपनी कुठलीही गोष्ट उचलून बघा, ती Day 1 कधीच सक्सेसफुल नव्हती. त्यांनी मागचे 10 वर्ष 5 वर्ष ग्रँट वर्क केलेलं आहे आणि तेव्हा जाऊन ते सक्सेसफुल झालेत. तर आपण सोशल मीडियाच्या आता फोमोमध्ये येतो की याच्यासारखे आपले एवढे मिलियन फॉलोअर नाही आहेत म्हणून आपण काही करू शकत नाही. तुमच्याकडे 0 फॉलोअर जरी असतील, 0 बॅकिंग असेल, 0 सपोर्ट असेल, तरी तुम्हाला जे आवडतं ते रोज करा आणि ते शोकेस पण करा. म्हणजे करून फक्त स्वतः पुरतं ठेवू नका. आय थिंक दॅट कन्सिस्टन्सी अँड ॲट दॅट सेम टाईम की ते शोकेस करणं मॅटर करतं. कारण आता तुम्ही इथे बसून कोणालाही अप्रोच करू शकता. तुम्ही जॉब पोर्टलवर जॉब अप्लाय करण्यापेक्षा सोशल मीडियावरून जास्त लोकांना अट्रॅक्ट करू शकता.
0: तर आता सुद्धा आपल्या जर म्हटलं तर आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आपल्या
1: धारावीमध्ये
0: मुंबईमध्ये आहे. पण मला एक विचारायचंय की आता तुम्ही सुद्धा त्या एरियामधून आलात, तर त्या एरियातील मुलींचे प्रश्न काय काय आहेत?
1: बऱ्याचदा ना कम्प्लिटली पॅरेंट्स पण म्हणजे रिस्पॉन्सिबल नाही आहेत की ह्या ज्या गोष्टी होतात किंवा मुलींना शिकायला मिळत नाही. बऱ्याचदा त्या मुली जेव्हा शाळेत जातात त्यांना कोणी त्रास देतं, छेडछाडी करतं, त्यामुळे मुली गिवअप करतात की नाही जाणार आम्ही. आणि आईवडिलांना असं वाटतं की ते रोज वॉच नाही ठेवू शकत. तो हा एक सगळ्यात मोठा कन्सर्न आहे की त्यांना कोणीतरी बॉदर करते म्हणून ते शाळेत जात नाही आहेत. किंवा त्यांना जी बेसिक हेल्प पाहिजे, जसं आता मला वाचायला येत नव्हतं, मला असं वाटतं अजून एक दोन वर्ष वाचता आलं असतं तर मी शाळा सोडून दिली असती. सो तिथून बेसिक कडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे.
0: ओके.
1: आणि या दोन गोष्टी म्हणजे एक सेफ्टी आणि बेसिक्स, या दोन गोष्टी जास्त मॅटर करतात.
0: नक्कीच. आणि सेफ्टी जर म्हटलं तर मग झोपडपट्टीच्या प्रदेशामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कसं आहे?
1: ॲक्च्युली गुन्हेगारी, टू बी ऑनेस्ट, एज्युकेशन आणि त्याचा काही कोरिलेशन नाही हे माझ्याच एका स्टुडंटच्या डेटा सायन्सच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला कळालं आहे रिसेंटली. सो आय वुडंट एम्फॅसिस ऑन दॅट पॉईंट, बट ॲट द सेम टाईम माइंडसेट मॅटर करतो, एनकरेजमेंट मॅटर करतं, मेंटॅलिटी मॅटर करते. की तुमच्या आजूबाजूला मुलीच्या शिक्षणाला सपोर्ट करणारी लोकं असतील तर आईवडीलही त्याच्यासाठी प्रवृत्त होतील. तर त्यामुळे आय थिंक माइंडसेट मॅटर करतो.
0: आता तुमच्या सत्रामध्ये तुम्ही जे सेशन्स वगैरे घेता त्यामध्ये अनेक मुलं शहरी भागातील सुद्धा असतील आणि अनेक मुलं ग्रामीणमधून पण येतात. मग त्यांच्या प्रश्नांमध्ये किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असा काही फरक जाणून येतो का? किंवा प्रश्न वेगळे आहेत त्यांचे, प्रत्येकाचे व्यक्तिगत प्रश्न, त्यांचे समजा समस्या, अशा वेगवेगळ्या भिन्नता त्याच्यामध्ये कशी दिसून येते तुम्हाला?
1: एक मी पाहिलेलं आहे की जी मुलं जरा क्रीम बॅकग्राऊंडमधून येतात तर ते जरा जास्त बाकीचे छंद जोपासतात आणि तो चान्स दुसऱ्या मुलांना मिळत नाही आणि त्यांचा फोकस फक्त एज्युकेशनवर राहतो आणि त्यामुळे त्यांचे इंटरपर्सनल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स ते डेव्हलप होत नाहीत. आणि मग जेव्हा इंटरव्ह्यूचे राऊंड येतात, एच आर राऊंड येतात, तर तिथे ती मुलं थोडी कमी पडतात. बिकॉज त्यांना तो एक्सपोजर मिळालेला नसतो की तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्ही ओपन होऊ शकता. किंवा ते जसं लँग्वेजचा बॅरियर आहे की तुम्ही मराठीत बोलू शकता पण इंग्लिशमध्ये कम्युनिकेट नाही करू शकत आहे म्हणून तुम्हाला कोणी जज करते, या फिअरने ते पुढे येत नाही, तो एक कॉम्प्लेक्स ते बाळगून असतात. आय थिंक तो एक कॉन्फिडन्सचा खूप मोठा फरक मी पाहिलेला आहे. प्रश्नच विचारले जात नाहीत रादर.
0: त्याचसोबत विद्यार्थ्यांमध्ये आता नेतृत्व गुण विकसित करायचे आहेत, तर मग त्यासाठी काय आवश्यक आहे आणि तुम्ही तुमच्या सत्रांद्वारे त्यांना काय असा संदेश देता?
1: मला असं वाटतं की आपण जे ग्रुप प्रोजेक्ट्स घेतो तर ते खूप मॅटर करतात. त्याच्यामध्येच तुम्ही ते स्किल्स, स्ट्रेंथ आणि विकनेसेस आयडेंटिफाय करू शकता. बट ॲट द सेम टाईम प्रत्येकजण लीड करायलाही नाही बनलाय. काही लोकांना जबाबदाऱ्या घ्यायला आवडतात आणि काही लोकांना तुम्ही पुश केल्यानंतर ते करू शकतात. आय थिंक ह्या तीन कॅटेगरीज तुम्ही आयडेंटिफाय केल्या पाहिजेत की कोण लीड करू शकतो, कोणाला थोड्या पुशची गरज आहे आणि कोण फक्त सोलो टाईप आहे की ज्याला एकटेकटं करायला आवडतं. सो ह्या कॅटेगरीजना आयडेंटिफाय करून ॲज अ टीचर, ॲज अ पॅरेंट तुम्ही ते एनकरेज केलं पाहिजे थ्रू डिफरंट प्रोजेक्ट्स, नॉट जस्ट अकॅडमिक बट थोडे अवांतर आणि एक्स्ट्रा करिक्युलमवाले प्रोजेक्ट्स पण तुम्ही इन्क्लूड करून ते केलं पाहिजे.
0: ओके. आणि आता जर तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या स्वतःला जर एक सल्ला द्यायचा असेल तर तो काय असेल?
1: रिस्क घे. खूप सारा रिस्क घे. बिकॉज बऱ्याचशा गोष्टी न केल्याचं रिग्रेट मला जास्त आहे दॅन मी जे केलं त्याचं. तर मी डेफिनेटली आणि स्वतःला मी हे सांगेल की इट्स ओके, सगळं काही ठीक होईल, हे मी एक नक्की स्वतःला सांगेल.
0: नक्कीच. आता आपण पाहतोच की अनेक मुलं आजकाल डिप्रेशनचं वारं वाहत आहे सगळीकडे की काही करायला गेलं यार मी डिप्रेशनमध्ये वगैरे. तर मग आत्ता जी मुलं डिप्रेशन वगैरे घेत आहेत तर त्यांच्यासाठी तुमचं म्हणणं काय असेल?
1: सोशल मीडियापासून लांब राहा. कारण मोस्ट ऑफ द टाईम इव्हन आपणसुद्धा आपण जेव्हा बघतो की सोशल मीडियाने वरती कोणीतरी त्यांची लाईफ खूप चांगल्या वेने प्रेझेंट केली आहे तर आपण त्याला सत्य मानून आपली वस्तुस्थिती त्यांच्यासोबत कम्पेअर करायला लागतो आणि त्याच्यामुळे आपण डिप्रेस फील करतो. तर त्यामुळे थोडंसं तिथून कट डाऊन करून आपल्याला जी लाईफ पाहिजे, ज्या प्रकारची जीवनशैली पाहिजे, त्याच्यासाठी एफर्ट देण्याची गरज आहे. कम्पेअर करून त्याच्याबद्दल सॅड फील करून काही नाही होणार आहे. तर त्यामुळे जेव्हा जेव्हा असं वाटेल, मी ऑनेस्टली सांगेल, तुम्ही सोशल मीडियापासून कट डाऊन व्हा, डिजिटल डिटॉक्स एक ब्रेक घ्या आणि नेचरला कनेक्ट करायला कुठेतरी फिरायला निघून जा. नॉट नेसेसरी तुम्ही हरिद्वार और कन्याकुमारीला जायला पाहिजे, आजूबाजूच्या पार्कमध्ये जाऊन तुम्ही रोज एक दोन तास बसून थोडा इंट्रोस्पेक्ट करू शकता.
0: नक्कीच. आणि असं एखादं तुमचं स्वप्न आहे का की आजही ते अपूर्ण आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे?
1: शास्त्रज्ञ बनायचं. सो दो मी मास्टर्स कम्प्लीट केलंय, बट मी आता माझं PhD माझी कोर्स वर्कची तयारी सुरू आहे. सो दोन तीन टॉपिक्सचे ऑप्शन्स आहेत माझ्याकडे, बट अल्टिमेटली मला डिफेन्स टेकमध्येच जायचं आहे आता.
0: ओके, नक्कीच. आणि तुमच्या या स्वप्नासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आपल्या रेडिओनगरतर्फे. आणि मॅडम, तुम्ही इथे आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलं, तुमच्या सेशनची माहिती दिली आणि तुमच्या आयुष्याबद्दलच्या, तुम्ही इथपर्यंत जे स्ट्रगल केलं त्याबद्दलच्या अनेक गोष्टी आपण आपल्या श्रोत्यांना सांगितल्यात. आणि सगळ्यांनी त्या म्हणजे एक त्यांना प्रेरणा मिळेल की प्रतिकूल परिस्थिती कितीही असू दे, पण जर आपल्यामध्ये जिद्द असेल, धाडस असेल, तर मग आपण ते काहीही करू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढच्या व्हिजनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच.
1: थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोता हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आपला रविवार स्पेशल किस्से नाटकातले हा शो सुरू झालाय आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई किस्से नाटकातले या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच अहिल्यानगर येथील ज्येष्ठ नाट्य कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्रेणिक शिंगवी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत महेश खताळ.
1: नमस्कार, मी आहे महेश खताळ आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला शो सुरू झाला आहे किस्से नाटकातले आणि आज आपल्यासोबत पाहुणे आहेत नगरचे नाट्य कलाकार, नाट्यकर्मी. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप काही त्यांनी शिकवलेलं आहे, त्यांनी खूप विद्यार्थी पण घडवलेत. राज्य नाट्य, सिरियल, सिनेमा यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या अहिल्यानगरचे नाट्यकर्मी श्रेणिक शिंगवी सर आलेले आहेत, तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. नाटकातले खूप अनुभव त्यांच्याकडे आहेत, खूप किस्से त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडूनच आपल्याला आज खूप सारे किस्से ऐकायला मिळणार आहेत. तर नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आपला शो आहे ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले.
2: हो.
1: की रंगमंचावर जेव्हा कला सादर होती, प्रेक्षकांना एक कलाकृती दिसत असते की तंत्रज्ञ त्यांचं काम करतात, कलाकार त्यांचं काम करत असतात, त्या नाटकामागे एक अजून एक नाटक घडत असतं, विंगीत घडत असतं, स्टेजच्या पाठीमागे एक वेगळंच नाटक घडत असतं. एक कलाकार म्हटलं की सगळ्यात पहिली एक कलाकार म्हणून त्याच्या मनात एक कायम गोष्ट असते, पहिली एंट्री विंगीत उभं राहिलेला, छातीत धडधड, पायाचे लटलट कापणारे पाय आणि पोटात आलेला गोळा. तर तुमची पहिली एंट्री कशी होती?
2: एक्झॅक्ट पहिली एंट्री म्हटलं तर असं थोडं आठवणं अवघड आहे, कारण माझ्या प्रवासाला झालीत 38 वर्ष.
1: बापरे,
2: 38 वर्ष मी सतत सातत्यानं रंगभूमीवर काम करतोय. जवळजवळ माझ्या 15-16 एकांकिका झाल्यात आणि 25 राज्यनाट्य झालेत.
1: बापरे.
2: त्यामुळे हा प्रवास खूप मोठा आहे माझा. पहिलं नाटक असं नाही आठवणार मला, पण धडधड मला आजही होते. म्हणजे आत्ता मागच्या वर्षी मी सादर केलेलं मॉडर्न फॅमिली नाटक होतं की त्याचाच सुरुवातीचाच पहिला किस्सा तो सांगतो मागच्या वर्षीच, मग हळूहळू मागं जाऊया आपण. त्यातला पहिला किस्सा असा होता की लोकांनी तिकीट म्हणजे बॉक्स ऑफिसवर लागलेली लाईन आणि त्याचे फोटो मला पाठवले होते. का तिकीट घ्यायला सुद्धा 20 मिनिटं लागत आहेत.
1: वा.
2: आणि इतकं झाल्यानंतर नाविला जाणं, पायऱ्यासुद्धा सगळ्या फुल झाल्यानंतर तिकीट तेही विकायचे बंद करावे लागले आणि जवळजवळ 100-150 पब्लिक रिटर्न गेलं. इतकी अफाट गर्दी त्या नाटकाला होती.
1: म्हणजे राज्य नाट्याच्या स्पर्धेच्या प्रयोगाला हाऊसफुल बोर्ड लागला.
2: आणि महत्वाचं म्हणजे स्पर्धेचा पहिलाच प्रयोग होता.
1: पहिलाच प्रयोग आणि हाऊसफुलचा बोर्ड लागला.
2: हाऊसफुलचा ओव्हरफुल झाला होता तो. नाटकही खूप सुंदर होतं. तर अशा प्रकारे आता नाटक तसे मागच्या वर्षी झालेलं मॉडर्न फॅमिली, त्याच्या आधी वारूळ झालं, त्याच्या आधी कन्यादान झालं, खूप आहेत. म्हणजे आता मला तसं नाव आठवणं पण अवघड आहेत, पण ठीक आहे, काही नाटकातले किस्से आवर्जून सांगण्यासारखे आहेत. आता सगळ्यात महत्वाचे जे काही काही किस्से असतात, पहिलं म्हणजे मी बालनाट्यापासून सुरुवात केली होती. बालनाट्याच्या वेळेस आता त्यावेळेसचे तर काही फारसे तसे किस्से नव्हते, पण राज्यनाट्य सुरू केल्यानंतर खूप काही किस्से घडत होते. आम्ही 2011-2011 सावरकरांचं एक खूप मोठं नाटक केलं होतं, आरोपी क्रमांक 8 म्हणून, ज्याने अख्ख्या महाराष्ट्रानी त्या नाटकाला डोक्यावर घेतलं. अख्ख्या महाराष्ट्रातल्या 100 सावरकरांपैकी लक्षवेधी सावरकर म्हणून मला शासनानं पुरस्कार दिला. त्या नाटकाचे दिग्दर्शक होते अनंत जोशी. नाटकात सीन होते 30 दृश्य नाटकात बदलायची होती, एक सगळ्यात मोठा चॅलेंज होतं. आता त्या नाटकातला एक किस्सा असा होता, मी जेलमध्ये असताना तो जेलमधला एक हवालदार असतो आणि तो चापकानी फटके मारत असतो. आता चापकानी फटके मारतो त्यावेळेस त्या फटक्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले होते आणि ते द्यायचे होते, पण त्या कलाकाराला इतकी सवय लागलेली होती त्या फटक्याच्या आवाजांची की तो विंगेत उभा होता आणि दुसऱ्या बाजूनी विंगेत कैद्यांना फटके मारतात असं दाखवायचं होतं. तर ते चालू होतं, रेकॉर्डिंगवर आवाज पण येत होता, पण हा तोंडातून फाट फाट असा आवाज होत. म्हणजे आज जवळजवळ 15 वर्ष झाली त्या किस्स्याला, पण आजही थिएटरवर जर गेलं तर फटाक या आवाजाने तो कलाकारच फेमस आहे, फटाक या नावाने.
1: वा वा वा.
2: असे खूप किस्से असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, तू आता ज्याप्रमाणे म्हणालास की धडधड वाढणं किंवा काय, कलाकाराची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, जोपर्यंत पहिली एंट्री घेताना किंवा विंगेतून स्टेजवर येताना तुमचं काळीज धडधडतंय तोपर्यंत तुमच्यातला कलाकार जिवंत आहे.
1: वा,
2: हे 100%.
1: वा वा.
2: ज्या दिवशी ती तुमची धडधड बंद पडली किंवा तुम्ही अगदीच इझिली स्टेजवर गेलात किंवा तुमची भूक संपलेली असते, स्टेजवरचं तुमचं जे काही तुम्हाला सादर करायचं असतं, जे आपण नाटकाला दरवेळी प्रयोग म्हणतो, ते प्रयोग जो करायचा असतो ना, त्या प्रयोगाची क्षमता तुमची कुठंतरी संपलेली असते. तुम्ही आहे त्या रुटीन ढाच्यात काम करत असता, त्यामुळे धडधड जिवंत राहिलीच पाहिजे. आणि ती आजही माझी आहे 100%. आजही पहिली एंट्री घेताना मला 2-5 मिनटं सुरुवातीची खूप धडधड होते, अगदी कधी कधी सुधरत नाही. म्हणजे मी नाटकांची इतके वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आता नाटकांचा म्हणजे 2 कलाकारांचं 2.25 तासाचं नाटक हा तसा न पेलणारा विषय असतो, पण तोही एक्सपेरिमेंट मी 4 वेळा केला आहे.
1: दास्तान
2: केलं आहे, विजय तेंडुलकरांचं नियतीच्या बैलाला म्हणून एक नाटक आहे, ते 2 वेळा केलं आहे. का त्या 2 कलाकार आहेत,
1: 2 कलाकार
2: आणि 2.25 तास स्टेजवर थांबायचं असतं. हे प्रचंड मोठं चॅलेंज असतं. हे आपल्याला इथं बोलणं किंवा सांगणं खूप सोपं असतं, पण हे घडवण्यामागची जी भयानक मेहनत असते ना, ती फार अवघड असते. त्यातला एक किस्सा असा असतो ना, एखादा शब्द किंवा एखादं वाक्य तुमचं मागं पुढं झालं, बरं, दरवेळी कलाकार समोरचा जो आर्टिस्ट आहे तो नवीन असतो, माझ्यासमोर एकच दरवेळी नसतो, दरवेळी वेगवेगळे असतात. त्यातले कधी नवखे असतात, कधी अनुभवी असतात. आता त्यातलं नवखं कलाकार समोर आला, तो एखाद्या वाक्याला गडबडला, तिला अख्खं नाटक कोलॅप्स व्हायची भीती असते. थोडंसं एखाद्या प्रयोगाच्या वेळेस असं जाणवत पण होतं, पण आता काय झालं, इतक्या वर्षाच्या अनुभवाने ते अगदी इझिली, अगदी सहजपणे ते निभावून नेता येतं. त्यात काय फारसं वेगळं वाटत नाही. आता माझ्याबरोबर ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांना थोडासा माझा तो अनुभव पण आहे. काय होतं, सुदैवानं म्हणा, मला नाटकातल्या ज्या मोठ्या भूमिका असतात त्या माझ्या पातीला येतात, त्यामुळं नॅचरली माझ्या पातीला पाठांतर खूप असतं. एक नाटक होतं आकाश पक्षी म्हणून, खूप कलाकार होते. आता माझ्याबरोबर पूर्वी ज्यांनी काम केलं त्यांना माहीत होतं की एखाद दुसरं वाक्य सरांचं विसरू शकतं, पण हे विसरलेलं वाक्य त्यांचं एक आपलं आहे हे आपल्याला कळत नाही, ते इतके बेमालूम पुढे निघून जातात, आपण गोंधळात पडतो की चला आपलं चुकलं की काय. आणि नेमकं तसंच किस्सा झाला. एक असंच ते कैदी सगळे बसलेले असतात आणि त्या तिथं तो TV वरचा एक सीन चालू असतो आणि तिथं मला म्हणायचं असतं की बा अरे कोणीतरी मॅच लावा रे ती, एवढंच वाक्य होतं माझं ते त्यावेळेस. त्यावेळेस ते काय माझ्या डोक्यातून निघून गेलं वाक्य. आता समोर बसलेले जे कलाकार होते त्यांचे त्याच्यावर डिपेंड असलेले वाक्य होते, ते गोंधळात पडले.
1: कारण तुम्ही वाक्यच घेतलं नाही.
2: मी वाक्य घेतलं नाही, माझा क्यू दिला नाही मी. माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली, मी त्यांनाच जोरात विचारतो, अरे बोला ना, तुमचे तोंड शिवलेत का, बोला बोला, काय तुमच्या मनात आहे ते बोलून टाका. असं बोलून त्यांना बोलतं करावं लागायचं.
1: बापरे.
2: आता या गोष्टी नॅचरल असतात. काय होतं, ज्याच्या पातीला पाठांतर खूप असतं ना, त्याला एखाद्या वेळेस हा प्रॉब्लेम असतोच. आणि यावेळी फक्त अनुभव तारून येतो. माझं नाटक कधीही थांबलं नाही, सुदैवानं नटराजाच्या कृपेनं रंगमंचावर मी जेव्हाही उभं राहिलो कधीही माझं नाटक गुंतलेलं नाही, किंवा म्हणजे कुठे गुंतलं नाही, का गुंतून थांबलंय असं कधीही झालेलं नाही. सुदैवानं तेवढी मेहरबानी माझ्यावर. म्हणूनच 25 राज्यनाट्यमध्ये मला 14 प्रमाणपत्र आहेत आणि 2 मेडल आहेत, म्हणजे 25 पैकी 16 बक्षीस आहेत माझ्याकडं. त्यामुळं अनुभवानं त्या गोष्टी सहज निघून जातात. गोंधळ नवीन माणसाचं नक्की होतो, जे माझ्याबरोबर काम करतात त्यांचा मग गोंधळ होतो.
1: पण सर, एवढा अनुभव असून तुम्ही आता खूप काही काही गोष्टी एवढ्या छान सांगितल्या तुम्ही, की एवढे वर्ष झाले काम करतात, आजही तुमच्या छातीत धडधड होती. आणि तुम्ही एक वाक्य खूप छान बोलले की ज्या दिवशी धडधड बंद होईल त्याशी कलाकार मरण, हे खूप छान बोललात तुम्ही. सर आपण आता किस्से, तुम्ही एका प्रश्न, तुमच्याकडे एवढे किस्से निघाले अजून तर खूप किस्से करायचे आहेत. मला तुम्हाला असं विचारायचं की एक कलाकार म्हणून, की अनुभवी तर तुम्ही आहातच, पण कधी कधी असं होतं की एखाद्या प्रॉपर्टीवर आपले नाटकातले प्रसंग ठरलेले असतात. आणि असं कधी झालं आहे का की तुमचा जो सहकलाकार आहे त्याला ती प्रॉपर्टी घेऊन यायची आहे आणि त्या प्रॉपर्टीला अनुसरून तुमचे प्रसंग पुढे चालू होणार आहेत आणि तो कलाकार प्रॉपर्टीच विसरला पण आता तुम्हाला सावरून न्यायचंय, असं झालंय का कधी?
2: होतं असं. आता एक वेळ नाटकाची सुरुवात होती आणि माझ्या हातात उदबत्त्या असतात, त्या उदबत्त्या मी घरभर फिरवत फिरवत तोंडात मंत्रांचं उच्चारण करत करत देवघरापाशी जातो आणि त्या उदबत्त्या तिथे लावतो. दुर्दैवानं बॅकस्टेज पाहणाऱ्यांनी उदबत्त्या तिथे अवेलेबल केल्याच नाहीत. बरं, मला आता तेवढं माहित होतं का उदबत्त्यासाठी माझं तो सीन आणणार नाही. मी आपला मंत्र उच्चार करत करत हात जोडत इकडं तिकडं इकडं तिकडं पाहत पाहत देवघरापाशी गेलो. देवाच्या तिथं हात जोडले, तिथं उदबत्त्या दिसल्या मला देवघरात, त्या तिथंच पेटून तिथंच लावल्या. असे किस्से होतात.
1: म्हणजे तुम्हाला हा अनुभवामुळं तुम्हाला माहिती आहे की त्यावेळी काय झालं पाहिजे. आणि जरी तुम्हाला त्या अगरबत्त्या नसत्या जरी सापडल्या तरी तुम्ही काहीतरी पुढे केलं असता आणि नाटक थांबून नसतं दिलं.
2: हा फरक मी तेच सांगितलं ना, हा फरक आहे ना अनुभवाचा असतो. तुमच्या वागण्या बोलण्यात जो एक सफाईदारपणा येतो ना तो त्या याच्यानी सुरुवातीपासून माझं म्हणजे नाटकात माझी स्वतःची एक शैली जी मी डेव्हलप केली आधीपासून. मी अगदी 60-65 वर्षाच्या दिग्दर्शकापासून ते अगदी आत्ताच्या 22-25 वर्षाच्या वयाच्या मुलाच्या दिग्दर्शनाच्या त्यांच्या हाताखाली सुद्धा काम करतो. त्यामुळे मला त्या प्रवासापासून आजचा चाललेला जो नाटकाचा प्रवास आहे हा सुद्धा चांगला माहिती आहे का नाटक कुठल्या दिशेनं चाललंय, किती वेगानं चाललंय. पूर्वी 3.5 तासाचं नाटक होतं जे आता 2.25 तासावर आलंय, म्हणजे नाटकाला स्पीड किती आलाय, लोकांना आजकाल काय लागतं, या सगळ्या गोष्टी त्या कळालेल्या असतात. आणि त्या अनुभवातून त्यात काय होतं, आपण प्रत्येक वयाच्या लोका वयोगटात सामील होत राहिलो ना मग ते आपोआप आत्मसात होत राहतं, या सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतात. आता याच्यात किस्स्यांमध्ये भरपूर असे काही किस्से असतात की जे घडू नयेत पण घडतात बाबा. आता एक जी ए कुलकर्णींचं नाटक करत होतो मी, दैव माचिंत्य म्हणून नाटक होतं. त्याच्यात मी हिमालयातून आलेला एक 260 वर्ष वय असलेला साधू असतो. आता सगळं नाटक सुंदर चाललेलं, कॉस्ट्युम सुंदर होते, सगळ्यांचं नाटकही खूप छान चाललेलं होतं, सगळं सुंदर झालं होतं. आणि मागे एक लेव्हल टाकलेली होती आणि त्या लेव्हलच्या मागे पाण्याचा झरा असतो असं एस्टॅब्लिश केलेलं होतं. आता गंमत अशी होते की मी चुकून त्या पाण्याच्या झऱ्यातनं चालत त्या लेव्हलवर आलो. हे मला कळालं होतं की मी पाण्याच्या झऱ्यातून आलोय, मला पाय ओले हे फील करणं किंवा हे समोर एस्टॅब्लिश करणं गरजेचं होतं. एक 2 सेकंदासाठी थोडस विचलित झालो मी, पण वर लेव्हलवर आल्यानंतर मग पाय झटकणं, पाय पुसणं हे सगळं केलं. ऍक्च्युली ते नाटकात काहीच नव्हतं कारण मी पाण्यातून येतच नव्हतो, पण मी चुकून पाण्यातून आलो होतो. अशा काही गोष्टी असतात.
1: म्हणजे तो वेळ तुम्हाला माहित होती की आपल्याकडून चुकलंय, पण ते प्रेक्षकांच्या लक्षात येऊ द्यायचं नाही,
2: कधीच नाही, कधीच नाही. आणि मुळात काय असतं, तुमची जी एक सलगता असते, कथानकाची सलगता असते, किंवा काही एखाद दुसरं वाक्य तुमचं विसरलं किंवा एखाद दुसरी स्टेप तुमची चुकली, प्रेक्षकांना माहीत नसते. तुमचं काम एकच असतं की ते सफाईदारपणे त्यांना सलग दाखवणं, ते कुठेही तुटता कामा नाही. मग तुमचं एखाद दुसरं वाक्य राहिलं काय काय त्यांनी काही फरक पडत नाही, ते ऑडियन्सच्या लवकर लक्षात येत नसतं कारण स्क्रिप्ट आपण पाठ करत असतो, त्यामुळे ते आपल्याला माहीत असतं. बऱ्याचशा वेळी आता असं होतं नाटकाला उभं राहिलं का माझे सोलो म्हणा किंवा माझे मुळात आता सोलोचे दिवस राहिलेच नाहीत, माझे डायलॉग म्हणा, तर ते लेखक तिथं सोडून देतात, सर तुम्हाला तिथं जे योग्य वाटेल ते वाक्य तुम्ही घ्या.
1: मग ते अनुभवामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे ना की एवढा मोठा अनुभव आहे. तुम्ही आता एक गोष्ट सांगितली की तुम्ही प्रत्येक वयोगटाच्या दिग्दर्शकासोबत काम केलंय. काय होतं की ज्यावेळेस तुम्ही आधी काम करत होते आणि आत्ताच्या नवीन दिग्दर्शक काम करतात, आणि यामध्ये मला असं विचारायचं की जे नवीन दिग्दर्शकासोबत कधी असं घडलंय का की आता तुम्हाला अनुभव एवढा मोठा आहे, साहजिकच समोरचा दिग्दर्शक थोडा तुम्हाला घाबरत असेल आणि तुम्हाला ते त्याला सांगायचं आहे काहीतरी पण तो घाबरतो, त्या मी कसं सरांना सांगू, पण तुम्ही त्यावेळेस हे केलं की अरे नाही बाबा तू दिग्दर्शक आहे, तर असं काही एखादा किस्सा तुमचा.
2: असेच किस्से कसे असतात की म्हणजे आता या नगरच्या नाट्यक्षेत्रात जरी म्हटलं किंवा बाहेर जरी विचारलं कोणाला, कोणीही सांगेल की श्रेणिक शिंगवी हे दिग्दर्शकाचा नट आहे. मी माझा कुठलाही शेप न घेता तिथं आलेलो आहे, तुम्हाला हवा तो शेप द्या, मी तो ती द्यायची जबाबदारी माझी, तुम्हाला जे हवं आहे ते द्यायचे. आता तू सांगितलं त्याच्यावर एक किस्सा आठवला, तर मागच्या वर्षीचं नाटक होतं मॉडर्न फॅमिली, हे नाटक होतं माझ्या जावायचं विपुल महापुरुषचं. आता सगळीकडनंच प्रॉब्लेम असा होता का तो जावाई वयानं माझ्यापेक्षा निम्मा काही सूचना, पण आधीच आमचं अंडरस्टँडिंग झालेलं होतं की मी एक आर्टिस्ट म्हणून तुझ्यासमोर उभा आहे, तुला काय हवंय ते तू माझ्याकडनं काढून घे किंवा मला सांग, मी ते द्यायचा 100% प्रयत्न करतो तुला जे हवंय ते. इथं नातं किंवा काही नाही, आपण प्रामाणिक फक्त रंगभूमीशी राहायचं किंवा नाटकाशी राहायचं. आपला प्रामाणिकपणा हा नाटकाशी, बाकी आपल्याला काही, कारण स्टेजवर किंवा नाटकाच्या तालमी चालू असताना आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते का, तिथं बाहेरचं जग हे शून्य असतं, तिथं जे आहे ते आहे, समोरचा दिग्दर्शक आहे, मी कलाकार आहे, समोरचा लाईट्सवाला आहे, मी समोर आर्टिस्ट आहे, समोरचा म्युझिकवाला आहे, मी आर्टिस्ट आहे, एवढंच नातं असतं. आणि हेच रंगभूमीशी नाटकाशी प्रामाणिक राहण्याचं सगळ्यात मोठं एक उदाहरण असतं.
1: तेच सर, आता एवढे वर्ष झालं तुम्ही काम करतात, खूप वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केलेल्या असतील, आणि काय होतं, एक कलाकार म्हटलं की जेव्हा आपण स्क्रिप्ट वाचतो आणि आपल्या वाट्याला जी भूमिका आलेली आहे, आपण ते वाचताना आपण बऱ्याच वेळा असं करतो की हे पात्र मला कुठे सापडेल का, मग ते पात्र कसं शोधायचं, ते पात्रासारखं मी दिसलो पाहिजे, वागलो पाहिजे, तर कधीकधी ते पात्र आपल्याला सापडतच नाही, की प्रयत्न करतो आपण, असं नाही की प्रयत्न नाही, प्रयत्न करतो पण ते सापडत नाही, आणि असंच कुठंतरी बाहेर गेलोत आणि एखादा काही किस्सा घडला आणि अचानक क्लिक झालं, अरे हा मला जे पात्र सापडत नव्हतं ना ते समोर मला दिसतंय, आणि ते घेऊन मग तुम्ही इकडं प्रॅक्टिस वगैरे केली, असं घडलंय का कधी?
2: माझा अनुभव अतिशय वेगळा आहे. मी कधीही दिसणाऱ्या पात्राची किंवा कुठे पाहिलेल्या पात्राची कधीही आजपर्यंत नक्कल केलेली नाही किंवा करत नाही. माझ्या दृष्टीनं त्या नाटकाचा सगळ्यात मोठा गुरु असतो समोरचा दिग्दर्शक आणि लेखक, ज्यानं ते पात्र लिहिलंय त्याला काय अपेक्षित आहे त्या पात्राकडनं, ते मी माझ्या पद्धतीनं देणार. मी कुणाचं पाहिलेलं किंवा नाटक झाल्यानंतर माझ्यासारखं पात्र दिसलं हे जन्मात मी आजपर्यंत कधीही टॅली केलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही, हे मी कधीच करत नाही, करणार नाही.
1: जे काय ते ओजी
2: जे आहे ते माझं आहे, मला जसं जमल तेच मी दाखवणार, मी कोणाचं पाहून कॉपी कधीच करणार नाही. आता याच्यात एक मगाचा किस्सा सांगायचा राहिला, माझी पहिली एकांकिका होती, राजेश भालेरावांनी लिहिलेली होती शोध म्हणून, पहिला प्रयोग होता आमचा श्रीरामपूरला, दुसरा होता नगरला, तिसरा होता पुण्याला.
1: हे स्पर्धेचे प्रयोग,
2: एक स्पर्धेचा, दोन स्पर्धेचे होते, पाच प्रयोग केले होते आम्ही, पण तीन असे सादरीकरण होते, कारण एकांकिका खूप सुंदर होती ती. आता पहिलाच प्रयोग होता आमचा श्रीरामपूरचा आणि परिस्थिती अशी झाली होती, नाटकात दोन सीन वेगवेगळे असे होते की घोळक्यांमध्ये किंवा याच्यात तरुण मुलं डीजेवर किंवा याच्यावर नाचता येतात, ही गोष्ट जवळजवळ 35-36 वर्षापूर्वीची, त्यावेळी जो प्रकार होता धांगडदिंग घालण्याचा, त्या प्रकारचा तो सीन होता की बाहेर बँड बाजा वगैरे वाजतायत, पोरं बेधुंद होऊन नाचतायत, काहीतरी अंगविक्षेप करतायत, आणि तिथं गाणं लागलेलं असतं प्यार का वादा, 50-50 आदा आदा, हे गाणं त्यावेळी फार फेमस होतं. आणि दुसरा सीन असा होता की शाळेच्या बाहेर झेंडाबंधनासाठी सगळे गोळा झालेले आहेत आम्ही, आणि सॅल्यूट मारून उभे, आणि त्यावेळेस गाणं लागतं सारे जहासे अच्छा हिंदो सीता अमारा. आमच्या दुर्दैवानं नेमकं उलटं झालं, नाच करायला लागलो आणि गाणं लागलं सारे जहासे अच्छा हिंदो सीता अमारा, सॅल्यूट करायला उभे लागलो राहिलो आणि तिथं गाणं लागलं प्यार का वादा 50-50.
1: बापरे.
2: आणि ही पहिली एकांकिका, पहिला प्रयोग श्रीरामपूरला. पण सुदैवानं तिथंही गडबड गोंधळ झाला नाही, कसा तो निभावून न्यायचा तो नेला, पण अख्ख्या महाराष्ट्रभर ती एकांकिका पहिली येत होती, तिथेही पहिली झाली होती. ती चूक म्हणजे लोकांना वाटलं की हे मुद्दाम केलेलं होतं,
1: हे
2: कॉन्ट्रोवर्सी म्हणून मुद्दाम केलंय असं लोकांना वाटलं म्हणून जास्त टाळ्या पडल्या, आणि आम्ही घामागुम झालेलो होतो
1: की आता काय होईल
2: काय होईल, म्हणजे सॅल्यूट मारलं आणि गाणं लागले प्यार का वादा 50-50 कसं सहन होईल.
1: म्हणजे तो एक प्रयोगच केला, चुकून झाला पण प्रयोग झाला,
2: प्रयोग झाला.
1: म्हणजे असंच होतं की तुम्ही पहिलं याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये तुम्ही सांगितलं की आपण हौशी कलाकार प्रत्येक वेळी प्रयोगच करतो, त्याच्यामुळे तर आपण आत्तापर्यंत आहोत आणि पुढं चालतोय आपण. सर आता तुम्ही जसं टेक्निकलची एक गोष्ट सांगितली की टेक्निकल चूक म्हणू आपण ती, की त्यामुळे ते जे गाणं ज्या सीन वाजायला पाहिजे तिथं न वाजता दुसरीकडेच वाजलं, अशा टेक्निकल चुका होतात की असं कधी झालं आहे का की आपण ज्यावेळेस तालीम करतो तर तालमीच्या वेळेस आपल्याला लाईट्सचा सेटअप काही नसतो ना, म्युझिकचे ट्रॅक जरी काढले तर आपण आत्ता मोबाईलवर वाजवतोय, तुम्ही ज्यावेळेस काम करत होता त्यावेळी तर हे काही सोयच नव्हत्या, तर आणि जे काही करायचंय ते स्टेजवर आल्यावरच करायचं की तिथंच लाईट सेटअप,
2: तीच रंगीत तालीम, तोच प्रयोग,
1: तेच करायचं. अशी एखादं घडलंय का की चुकून जसं हे सांगितलं की तो चुकून गाणं वाजलं पण नम्रत आली, तसं लाईटचं झालंय का की त्याच्याकडून चुकून काहीतरी गडबड झाली आणि ते बक्षीसच आलं, लाईटचं बक्षीस मिळालं.
2: नाही, लाईटच्या बाबतीत नाही तसा अनुभव, पण नेपथ्याच्या बाबतीत आहे. एक शशिकांत नाजांचीच एकांक होती, त्याचं त्यांनी 2 अंकी केलं होतं jagrangondhal.com म्हणून. छान नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाच्या सुरुवातीला 1-2-3 खुर्च्या वगैरे असं नेपथ्य जुजबी घेऊन येतात असं त्या नाटकाची सुरुवात होती. सगळे आर्टिस्ट सगळे विसरलेले होते आणि एकच खुर्ची स्टेजवर आली होती.
1: बापरे.
2: आणि विशेष म्हणजे एका खुर्चीवर त्या नाटकाला नेपथ्याचं पहिलं बक्षीस मिळालं. एकच खुर्ची आणि त्याचा वापर इतका सुंदर केला
1: सगळे
2: हो, म्हणून त्या नेपथ्याचं पहिलं पारितोषिक मिळालं.
1: म्हणजे चूक झाली होती आणि त्या चुकीतून पण एवढं झालं असं की ज्या कलाकारांनी तिचा जो वापर केला त्याच्यामुळे मग त्याला ते
2: सुदैवानं काय होतं. आता त्या एकांकिकेत काम करणारे कलाकार तसे ताकदीचे कलाकार होते. बलबीम पटरे होते, मी होतो आणि आम्हाला 2-3 जणांनाच ते खुर्ची ती वापरायची होती. त्याच्यामुळे तो भाग असा होता की ती आता निभावून नेणं गरजेचं होतं. तेवढी तर आता मॅच्युरिटी आलेली होती का
1: त्या वर्ष.
2: आता या एका खुर्चीवर आपल्याला जादू करायची आणि ती एका खुर्चीवर जादू झाली. एका खुर्चीवर नेपथ्याचं पहिलं बक्षीस मिळालं.
1: क्या बात
2: आहे. असे पण काही अनुभव येत. आता एक एकांकिका होती माझीच लिहिलेली होती विटनेस म्हणून. मी नगर कॉलेजला त्यावेळेस शिकत होतो. ती चर्चा नाट्य होतं. ते 3 जण बसलेले असतात आणि त्या 3 जणांची चर्चा चालू स्टेजवर अशी एकांकिका होती. पण ती एकांकिकेचा लिखाण आणि विषय इतका सुंदर झालेला होता अख्ख्या महाराष्ट्रभर तिला बक्षीस सगळी मिळत होती. आणि ती आम्ही नगर कॉलेजच्या गॅदरिंगला स्नेहसंमेलनात तिथं सादर करत होतो. आणि जेव्हा का त्या अपोजिशनच्या लोकांना कळलं की एकांकिका सगळ्यांना धुऊन टाकते, त्याने अक्षरशः सगळं गॅदरिंग उधळायच्या मागे लागले.
1: बापरे.
2: सगळेजण अचानक उठले, सगळीकडे धूळ माती असं दिसायला लागलं. पण अजिबात आम्ही डगमगलो नाही. तिन्हीचे तिन्ही कलाकार तसेच्या तसे खाली उतरलो स्टेजवरनं. कोण कोण शोधत होतो तोपर्यंत ते पळत सुटले होते. बाकीचे मग नंतर सरांनी वगैरे येऊन सगळे विद्यार्थी बसवले, सगळे शांत केलं. आम्ही पुन्हा स्टेजवर जाऊन परत एकांका तिथून पुढे चालू केली.
1: तिथं थांबली, तिथूनच चालू केली.
2: आणि तेव्हाही ती पहिली आली.
1: म्हणजे हे मी आत्ताच्या काळात ऐकलं होतं की म्हणजे पुरुषोत्तमला वगैरे अँटी लाफ्टर देणं किंवा एखादी एकांकिका पाडण्याचा प्रयत्न करायचं, म्हणजे तेव्हापासून हे चालूच होतं.
2: हो, आता पुरुषोत्तमचं नाव काढलं तू म्हणून सांग. पुरुषोत्तम मी 5 वर्ष केलंय.
1: क्या बात.
2: सुदैवानं माझीच एकांकिका होती कुठे संस्कृती म्हणून. पण समाजात चाललेला बदल म्हणजे त्यात थोडक्यात अशा काही गोष्टी होत्या की डान्स बार किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आजकालची विद्यापीठं झाली. ह्या तुमचा समाज ओळखण्याची युनिव्हर्सिटी आहे. ह्या त्या एकांकितनं साधारणतः हे सांगत होतो. तर दुसऱ्या वर्षी पुरुषोत्तमला कुठून बाहेर अफवा पसरली गेली माहीत नाही, काही एकांकिका नाना पाटेकरांनी लिहिलेली.
1: बर.
2: आणि त्यावेळी नाना पाटेकरांचा प्रतिघात हा पिक्चर आलेला होता आणि त्यांचा तो त्यातला वेड्याचा रोल आणि या एकांकितला वेड्याचा रोल हा बऱ्यापैकी सिमिलर होता. मी पिक्चर पाहिलेला नव्हता, तो रोल मीच करत होतो. मला त्यावेळी अभिनयाचं पारितोषिक पण होतं पुरुषोत्तमचं, पण मी त्यांचा रोल पाहिलेला नव्हता. पण ते हे बाहेर डिक्लेअर झालं. इतकी भयानक गर्दी झाली, इतकी भयानक गर्दी झाली त्यावेळी भरतनाट्य मंदिरला. म्हणजे अक्षरशः पोलीस बंदोबस्तात मला त्या भरतनाट्य मंदिरला एक जेलसारखा असा दरवाजा असलेलं एक पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यात आत उभं केलं. लोकांना भेटण्यासाठी लोकांनी इतकी भयानक तिथं गर्दी केली की अगदी कंट्रोलच्या बाहेर जायला लागलं होतं. मग पोलीस बंदोबस्तात मला त्या रूममध्ये उभं केलं सगळ्यांना भेटवण्यासाठी, पण पोलीस बंदोबस्त. इतकी अफाट एकांकिका होती ती आणि ती सलग 3 वर्ष पुरुषोत्तमला तीच केली, सादर केली होती.
1: आणि तिला बक्षीस किती वेळा?
2: तिला अभिनयाचे बक्षीस मला होते.
1: तुम्हाला? क्या बात आहे. सर, लिखाणाचा उल्लेख आता तुम्ही केलाय तर तुम्ही एकांकिका वगैरे लिहिलात तुम्ही, तर असं बऱ्याच वेळा होतं की एखादं आपण त्यातलं पात्र असतं ते आपण करत असतो आणि जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच वेळा ह्या एकांकिका वगैरे याच्यामध्ये जसं तुम्ही नगर कॉलेजचा उल्लेख केला की तिथं एकांकिका पाडण्यासाठी प्रयत्न केला, पण तुम्ही स्टेजवर खाली आले, एकांकिका थांबली होती, थांबून परत जाऊन जिथं थांबलेली एकांकिका तुम्ही परत चालू केली. पुरुषोत्तमचंही तुम्ही आता तेच सांगितलं की असं नाटकात किंवा राज्यनाट्यला असं घडलंय का कधी की काही कारण असं, आता लाईट जाणं हा एक वेगळा भाग येतो की लाईट गेल्यानंतर नाटक थांबतं, पण राज्यनाट्यला आपण हौशी कलाकार म्हणून जर पाहिलं तर असं घडलं का की काही एखादा कारण झालं आणि नाटक थांबवावं लागलं?
2: एकदा राज्यनाट्यला केव्हा तरी एकदा झालं असं की प्रयोग चालू असताना खूप छान नाटक होतं ते, सुदैवानं माझ्या पात्राला सगळी चांगलीच नाटकं आली, म्हणजे असं विसरण्यासारखं पात्र आणि विसरण्यासारखं नाटक मला उभ्या आयुष्यात मिळालंच नाही. सुदैवानं माझ्यासाठी पात्र लिहिली गेली, माझ्यासाठी एक नाटकं लिहिली गेली. ते नाटक चालू असताना ऑडियन्समध्ये प्रेक्षकरात मागे काहीतरी गोंधळ चालू होता खूप, आणि नेमका नाटकाचा खूप सिरियस पॅच होता तो, तर मी 2 मिनिट नाटक थांबवलं होतं. बरं, जनरली काय होतं, आता सिनियरिटी म्हणा, अनुभवामुळं म्हणा, बाकीचे आर्टिस्ट बिचारे सगळे ते, म्हणजे जनरली असंही माझ्या शब्दाबाहेर कोणी जात नव्हतं, अजूनही जात नाहीत. तर 2 मिनिट सगळ्यांना मी सांगितलं होतं, आपण 2 मिनिट थांबूया. सगळे आहे तिथंच थांबले. स्टेजवरूनच मी अनाऊन्स केलं होतं, तुम्हाला गोंधळ घालायचा असेल तर स्टेजवर येऊन घाला, खाली बसून. जनरली पुरुषार्थ नाही हा खाली बसून गोंधळ घालणे, हे म्हणजे
1: आणि ते योग्य पण नाही.
2: हा म्हणजे तुमच्यात पुरुषार्थ असेल तर स्टेजवर येऊन गोंधळ घाला, त्यानंतर टाचणी पडेल तरी आवाज होईल, इतकी शांतता झाली आणि 5 मिनिटात नाटक चालू झालं.
1: वा, पण हे खरंच असं करणं गरजेचं पण असतं, कारण बऱ्याच वेळा आपण राज्यनाट्याच्या जो स्पर्धा असतात प्रत्येक वेळी अनाऊन्समेंट करून सुद्धा की मोबाईल बंद ठेवा, लहान मुलं जर रडत असेल तर बाजूला घेऊन जा, पण करत नाहीत. पण तुम्ही ती एक हिंमत दाखवली की तुम्ही स्वतः डायरेक्ट बोलले स्टेजवरून, आणि हे असं मला तरी वाटतं की हौशी कलाकारांनी असंच राहायला पाहिजे.
2: हाही भाग अनुभवाचा येतो. आता हे जर नवीन कलाकाराला तू सांगितलं तर तो गडबडून जाईल, किंवा तो करणार नाही, तो आहे तसंच नाटक रेटून पुढे नेत राहील, इकडे गोंधळ चालू राहील. पण ही चपराक एकदा दिली गेली ना, परत मला उभ्या आयुष्यात हा अनुभव कधीच आला नाही.
1: लक्षात ठेवतात सगळे आणि ते ठेवायला पण,
2: आणि ती शिस्त पाळलीच गेली पाहिजे ना. एक नाटक बसवण्यासाठी जी मेहनत लागते, आता तूही नाटकातला आहे तुलाही माहिती आहे का, त्याच्यामागची मेहनत किती प्रचंड असते. मेहनत असते, पैसा असतो, सगळ्याच गोष्टी, आणि प्रयोग एकच करायचा असतो.
1: सर, आता आपण हौशी कलाकार म्हटलं की जसं आता तुम्ही शेवट एक उल्लेख केला की मेहनत आणि पैसा हे लागतो, हौशी कलाकार म्हटलं की दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी आलं की थोडं आवरायचं, फ्रेश व्हायचं आणि तालमीला जायचं. हौशी कलाकारांकडं शक्यतो पैशाचा हा भाग येतच ना की हौशी आहेत आपण, जे काय करू ते जुगाडाने करू. तर असं म्हणता येईल की हौशी कलाकार हा खूप मोठा जुगाडू असतो, तो काहीही करतो. तर तुमच्याकडे असा एखादा किस्सा आहे का की आपण प्रॉपर्टीज वगैरे सगळं प्रयोगाच्या आदल्या दिवशी सगळं गोळा करतो, आणून ठेवतो, नाही काय तर याच्या कोणत्याकडून घेतो आपण, पण असं झालं का कधी की समजा तुमचा प्रयोग कुठे बाहेरगावी आहे, एकांकिका असू द्या किंवा नाटकाचा असू द्या, सगळं ठरल्याप्रमाणे झालेलं आहे, तिथं गेल्यानंतर लक्षात आलं आहे की एक अशी महत्त्वाची काहीतरी प्रॉपर्टी आपण विसरलोत आणि मग तिथं काही जुगाड करावा लागला.
2: असे छोटे छोटे अनुभव खूप आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या, पण त्याच्या वाचून नाटकासाठी फारसं काही अडत नव्हतं. असं फार मोठा त्याच्यातला काही असा भाग अनुभवाचा नाही माझा, किंवा अगदी मेजर गोष्ट राहिली म्हणजे नाटकातलं महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती विसरून राहिली, असं जनरली माझ्या बाबतीत घडलेलं नाही कधी.
1: म्हणजे तुम्ही
2: मुळात मला माझ्याच होमवर्कची इतकी घाणेरडी किंवा चांगली सवय का ती माझ्याबरोबर काम, आता माझ्याबरोबर आता ह्या 10-12 वर्षात आनंद रिसे पण काम करतात, ते नेपथ्याचं छान काम करतात, तर आधीपासून आम्हाला डिसिप्लिन, म्हणजे त्यालासुद्धा तेच सांगण्यात किंवा माझ्याबरोबर कोणी काम असू द्या, त्यांनी कलाकारांसुद्धा आपापली प्रॉपर्टीची एक यादी ठेवायची बरोबर, सोबत घेतलं की तुझी जबाबदारी, कारण आपण हौशी लोक, आपण व्यावसायिक नाहीत. व्यावसायिकच्या आर्टवाल्यांच्या टीम वेगळ्या असतात, त्या तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतात, पण इथं असं होत नसतं, इथं आपली जबाबदारी आपण पार पाडायची असते, त्याच्यामुळे जनरली असं माझ्या बाबतीत तरी नाही मला कधी फारसा त्रास झाला.
1: सर, तुम्ही जसं मगाशी सांगितलं, मगाच एक मला तुमच्या किस्स्यातलंच एक हे आठवला की सिरियस सीन चालू असतो कधी कधी आणि अचानक कोणीतरी हसतं किंवा काहीतरी घडतं प्रेक्षकांमध्ये, घडू द्या किंवा विंगेत पण कधी कधी घडतं काहीतरी अचानक आणि सिरियस सीन कॉमेडीच्या बाजूला झुकतो, तर असं.
2: आता मी सुरुवातीला जो सांगितला ना सावरकरांच्या नाटकाचा किस्सा होता, अतिशय सिरियस सीन होता. सावरकरांना कोठडीत समोर मारतात, तो जो बारी म्हणून असतो त्या इन्स्पेक्टर, तो समोर मारतोय आणि बाकीच्या कायद्यानं विंगेत मारतात. अतिशय सेन्सिटिव्ह असा तो सीन होता, म्हणजे खूप लोकांना तो इतका अंगावर आला की त्यांनी नंतर असं दाखवायला नव्हतं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला सूचना केल्या की तुम्ही तात्यारावांना मारताना दाखवायला नव्हतं पाहिजे. इतका सिरियस सीन होता आणि त्या सीनला आमच्याच आर्टिस्टनी व्यंग्यातून फट्याक आवाज काढला तो एक फार हास्यास्पद गोष्ट झाली होती. तो सगळ्यात मोठा इश्यू होता आमच्याकडे.
1: हे सांगितलंच तुम्ही की ते एका फट्याक आवाजामुळे समजा तो सिरियस सीन हे झाला. सर आता आपण म्हणजे तुमच्याकडूनच बऱ्याच वेळा शिकलेलो आहे की तुम्ही सांगतात की एक कलाकार म्हणून ज्यावेळेस आपण एखादं पात्र साकारत असतो तर 100% त्यामध्ये नाही घुसायचं. त्याचा वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो नाटकावर म्हणा किंवा पर्सनल आयुष्यावर पण होऊ शकतो. तर असं तुमच्या पाहण्यात किंवा तुमच्या याच्यात असं
2: नाही. मी माझा अनुभव सांगतो बाकीच्यांपेक्षा. हे मी बाकीच्यांना किंवा सोबत काम करणाऱ्या नवीन कलाकारांना नेहमी का सांगतो इन्वॉल्व्ह होऊन काम करा 100% करा. आता जितकं होमवर्क जितकी मेहनत आम्ही दिली आहे तिथे आता आजकालची नवी पोरं एवढी नाटकासाठी देतील का नाही शंका आहे. कारण आजकाल कसं झालं रील इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आहे. नाटकासाठी एवढी मेहनत एका प्रयोगासाठी म्हटल्यावर त्यांच्या जीवावर येतं. पण जनरली हा विषय कसा असतो की त्याला साधारणतः म्हणजे तुला उत्तर अपेक्षित काय नक्की
1: नाही. एखाद्या वेळी काय होतं की एखादा कलाकार आहे की तो कलाकार 100% त्यात हे झाला इन्वॉल्व्ह झाला.
2: अच्छा मी दुसऱ्याच्या बाबतीत सांगू.
1: हा इन्वॉल्व्ह झाला
2: नाही दुसऱ्याच्या बाबतीत नाही पण मी माझ्या बाबतीत सांगू शकेल. 2-4 नाटकं अशी होती का त्या प्रयोगानंतर मी 15-20 मिनिटं ग्रीन रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. बाहेरच पडू शकलो नाही. अतिशय अंगात भिनलेली नाटकं होती आणि त्या भूमिकाही तशा होत्या. कमाला नंतरची 15 मिनिटं आवाज ऐकू येत नव्हते लाईट दिसत नव्हत्या काहीच नव्हतं. मी 15 मिनिटं ग्रीन रूममध्ये कोंडून घेतलेलं होतं. आणि हे माझे स्वतःचे अनुभव असल्यामुळे मी नवीन मुलांना नेहमी सांगतो इन्वॉल्व्ह व्हा रोलमध्ये छान रोल करा सगळं करा पण किमान आमच्यासारखा वेडेपणा करू नका कारण ती कॅपॅसिटी नाही राहिली.
1: तेवढा त्रास पण
2: नाही आणि तेवढी त्रास सहन करायची कॅपॅसिटी राहिली नाही. आता काय होतं आता इमिजिएट त्याचा मनावर परिणाम
1: होतो. बरोबर.
2: मग त्यावेळी असंही असायचं की म्हणजे जुना एक विनोदी किस्सा असा होता आपल्या बाबतीतला नाही पण आम्ही ऐकलेला किस्सा असाच होता. एक माणूस कायम छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायचा आणि तो कायम त्याच आवेशात राहायचा. म्हणजे अंगावर कॉस्ट्युम कुठलंही असू द्या पण त्याच आवेशात असायचा. बाहेर जागताना सुद्धा असाच जागायचा. तो बसमध्ये चढायला लागला. बसमध्ये चढला कंडक्टरने त्याला तिकीट विचारलं. तर त्याने कंडक्टरला सांगितलं महाराजांना तुम्ही तिकीट मागणार. बरे तो कंडक्टर बावचळला आता करायचं काय बाबा याला कसं काय करावं. तर तो कंडक्टरने बेल मारली रायगड म्हटला आणि छत्रपती महाराजांची भूमिका करावं तो कलाकार खाली उतरला. म्हणजे याचे काही विनोदी किस्से पण असतात.
1: तुमच्याकडं खूप काय ऐकायला आहे आणि एवढं सांगतात तरी मला अजून बाकीचं काही गोष्टी विचारायच्या अशा होत्या की आपण हौशी कलाकार आहोत. हौशी कलाकार आपण राज्य नाट्यासाठी आपण जवळजवळ 2-2 महिने तालीम करतो आणि सगळं पाठांतर वगैरे सगळं आपलं असतं की समोरचा कलाकार तेवढा हे करतो. पण शेवटी होतं काय की आपण तालमीमध्ये प्रॅक्टिस करताना आता मला हा तुमचा अनुभव काय ऐकायचा की तुमच्याकडून हे घडलं आहे का कधी की बऱ्याच वेळा असं होतं की दिग्दर्शक तुम्हाला सांगतो तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही दिग्दर्शकाचा नट आहेत असं करता पण कधी चुकून म्हणा किंवा तुम्हाला वाटलं की अरे हे गरजेचं आहे स्टेजवर आल्यानंतर बदल केलाय का आणि तो चांगल्या प्रकारे झाला.
2: दुर्दैवानं म्हणा किंवा कसंही म्हणजे माझ्या बाबतीत वाईट गोष्ट ती एक आहे का माझं प्रॅक्टिसमधलं रूप आणि स्टेजवरचं रूप याच्यात जमीन आसमानचा फरक असतो.
1: हे मी पण पाहिलं खूप वेळा.
2: स्टेजवर गेल्यानंतर माझ्यातला जो नट समोर करतो ते आता बरोबर काम करणाऱ्यांनी थोडीशी सवय ठेवावी लागते. माझा नाईलाज आहे त्या गोष्टीला. काही स्टेप चेंज होतात काही गोष्टी चेंज होत राहतात कारण त्या आवेशात मला कळत नाही मी काय करतो इथे आणि ते रूपच वेगळं असतं त्याच्यामुळे त्या गोष्टी घडतात.
1: नटेश्वराची कृपा
2: 100% कृपा. तुला चांगलं माहिती आहे चिन्मईला चांगलं माहिती आहे हे समोर जे दिसतंय ते वेगळे तिथे दिसणारे ते वेगळे.
1: बरोबर.
2: कारण तेवढी ईश्वराची कृपा आहे आपल्यावर तो काय भाग नाही आणि प्रामाणिकपणे आपण नाटक म्हणजे नाटकच करतो बाकीच्या काही भानगडीत पडत नाही.
1: सर तुमच्यासोबत आता जुने कलाकारांनी तर खूप काम केलं नगरमधल्या नवीन कलाकार ज्यावेळेस तुमच्यासोबत काम करतो जसं तुम्ही सांगितलं की त्यांना थोडंसं सावरता आलं पाहिजे, कारण तुम्ही प्रॅक्टिसमध्ये वेगळे असतात आणि ती एक कृपा म्हणा की एकदा तुम्ही रंगमंचावर पाऊल ठेवला की तुम्ही त्या रंगमंचाचे असतात आणि प्रेक्षकांचे असतात. तर नवीन कलाकारांना अशी कधी गडबड झाली आहे का त्यामुळं? आणि त्याचा परिणाम तर नाटकं तुम्ही होऊन देणारच नाही, कारण तुम्ही बरोबर तेवढं सावरून नेता. पण नंतर सांगितलं का सर झालं होतं बरं का असं?
2: हां, तर याचं प्रश्नही तूच विचारला, उत्तरही तूच दिलं की होतात अशा खूप वेळा होतात. मी मध्ये सांगितलं तो आकाश पक्षीचं एक नाटक होतं, तिथं तो तसा असे गोंधळ होत राहतात, पण ते शेवटी सावरूनही मलाच घ्यावं लागतं. माझ्या लक्षात येतं का समोरचे नवीन कलाकार आहेत बरोबर, माझी सवय नाही आहे त्यांना, माझ्या ह्या अशा बरं. त्यात अनुभवी नट किंवा अनुभवी जर कलाकार बरोबर असतील ना तर मग ही वेळच येत नाही, कारण ते दोघं एकमेकाला आम्ही बरोबर सावरून घेतो. पण नवीन असल्यावर थोडा गोंधळ होतो कधी कधी, पण ते सावरूनही मलाच घ्यावं लागतं.
1: आणि जसं की समजा कलाकार जास्त असतील, मॉडर्न फॅमिलीमध्ये पाहिलं होतं आपण की तीन जोड्या होत्या किंवा जास्त,
2: 11 जण होते.
1: आणि तुम्ही जसं म्हणलं की दोन पात्रांचे पण तुम्ही नाटक केलेत, एकांकिका आपण मान्य करू की 45 मिनिटांमध्ये पूर्ण संपतं किंवा एक तासात सगळं संपतं, 1.5 तास तुम्ही स्टेजवर असायचे, तर अशा वेळी कधी गडबड झालेली आहे का की दोघंच आहेत, सावरायचं तर तुम्हाला पण समोरचा तरीही? आता एक मी ऐकलेला किस्सा आहे की एक नाटकामध्ये कुणीतरी दोनच पात्र होते आणि समोरचा पूर्णपणे शांत झाला होता आणि फक्त एकच कलाकार त्याचेही डायलॉग बोलत होता आणि याचेही बोलत होता, अशी तुमची कधी वेळ आली
2: नाही? दोन पात्राच्या नाटकात ती वेळ आली नाही, कारण ते येऊ. माझं एक गोष्ट पक्की आहे, माझं नाणं खणखणीत वाजणार असेल तर मी स्टेजवर जाऊन प्रयोग करतो. मी कच्च्या प्रॅक्टिसवर कधीही हा खेळ करत नाही. आणि दुसरी गोष्ट, एक आज अचानक म्हणून नाटक करत होतो आम्ही योगेश सोमनांचं, सतीश लोटके, मी, आम्ही 4-5 जण होतो. त्यात नाटक चालू होऊन 15 मिनटं झाली होती आणि आता सहकलाकार, माझ्या मी नाव सांगत नाही, सहकलाकार डायलॉग बोलता बोलता अचानक दुसऱ्या अंकात गेला होता. बरं, हे मला जाणवलं, कारण ती लिंक अचानक मधली लिंकच तुटली गेली एक अख्ख्या अंकाची. त्याला घेऊन मी मग बोलता बोलता, म्हणजे बरं दुर्दैव असं की माझ्या घरात घुसलेला तो अतिरेकी आहे आणि त्याला आता समजू कसं मी? तर असंच बोलत बोलत आम्ही मागच्या खिडकीपर्यंत गेलो, तिथे जाऊन त्यांना सांगितलं, म्हणजे आपण नाटक दुसऱ्या अंकात चाललेलो.
1: ऑन स्टेज कसं सांगितलं?
2: ते मागे जाऊन उलटा उभं राहून त्याला हळूच सांगितलं. त्याच्या लक्षात आलं चूक झाली, तो म्हणला खरंच दुसरं, म्हणला रे हो बाबा आपण दुसऱ्या अंकात चाललोय. तो पण इतका म्हणजे मुरलेला माणूस आहे, तो माझ्याच घरात माझ्या बेडरूममध्ये घुसला, विंगेत गेला, 2 मिनिटात स्क्रिप्टचं पान पाहून आला आणि परत जिथे थांबलो तिथून सुरू झालं. पण हे थांबलेलं आम्हाला माहीत होतं, ऑडियन्सला काही कळलं नाही, त्यावेळेसही ते नाटक दुसरं आलं होतं.
1: वा क्या बात आहे, म्हणजे प्रेक्षकांना काहीच समजून नाही दिलं की
2: पण त्याला दोघेही तेवढे अनुभवी असावे
1: लागतात. बरोबर, की समजा एखादा नवखा कलाकार
2: तो गोंधळून
1: जाईल पूर्णपणे की आता काय करायचं.
2: ती एवढं ऑडियन्स समोर पाहिल्यानंतर नवीन आर्टिस्ट गोंधळ.
1: एवढे किस्से आहेत सर तुमच्याकडे. मला एक असं विचारायचं होतं की दिग्दर्शन करताना, की तुम्ही नाटकाचं दिग्दर्शन केलंच असेल, तर दिग्दर्शन करताना बऱ्याच वेळा असं होतं की दिग्दर्शक चिडतो आणि बाकीचे जे आहेत जे कलाकार आहेत तर त्यांना असं वाटतं की आता काही खरं नाही. आणि अचानक असा काही एखादी घटना घडती की एखादं खोडीला असतंच, प्रत्येक संघामध्ये एखादं खोडीला असतं आणि त्याच्या त्या खोडीमुळं सगळं वातावरण निवांत होतं, तर तुम्ही दिग्दर्शक असताना असं खोडील होतं का कोणी?
2: आता हे मी स्वतःच सांगू नये, पण काय होतं नाटकातला एकंदरीत माझा अनुभवाचा ओरा एवढा मोठा आहे ना, त्याच्यामुळे जनरली असं कोणी आगाऊपणा करत नाही का मी दिग्दर्शक करतोय आणि कोणी असं खोडसाळपणे विनोद करेल किंवा वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करेल, जनरली तसं कोणी करत नाही. आणि असंही मी म्हणजे लोक 10 नंतर चिडत असतील, मी 100 नंतर चिडतो, माझा फरक आहे. फक्त माझं चिडणं थोडं जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे मी 100 नंतर चिडतो.
1: म्हणजे तुम्ही
2: फारसं मी चिडतच
1: नाही, त्यामुळे
2: 2-3-4 सांगून कळत नाही ना, त्याला 5-10 मिनिटं बाजूला बसवतो, एकदा रूलचा स्टडी कर सांगतो, मग आपण प्रॅक्टिस करू असं. त्याच्यामुळे मी सहसा तशी

0: त्याची पूजा करताय. आणि तुमचं ते एक स्टेटमेंट मला खूप आवडलं की ज्याच्या छातीत धडधड होणार नाही तो कलाकार नाही, हे खूप आवडलं मला. तर तुम्ही आज रेडिओ नगरला आलात, इथं आमच्या स्टुडिओला भेट दिली, गप्पा मारल्या एवढ्या, मलाही खूप शिकायला मिळत आहे, मीही शिकतोय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: हा सगळा प्रवास आपल्या एकट्याचा कधीच नसतो. या सगळ्या प्रवासात ज्या ज्या लोकांनी मला साथ दिली, जे माझे सहकलाकार होते, ज्यांनी माझ्या चुका सांभाळल्या, माझा नाटकातला तोरा सांभाळला, माझ्या ॲक्ट्रेसेस, सगळ्यात महत्त्वाचे माझे दिग्दर्शक शशिकांत नजान, अनंत जोशी, विनोद लवेकर सर, अमोल कोले सर, या वर्षीचं नाटक केलेले माझे जावई विपुल महापुरुष, तसंच या सगळ्या प्रवासात माझ्या कायमसाथीला असलेले अनंत रिसे, या सगळ्यांचे खरंच मनापासून खूप आभार. आणि या आभारात सगळ्यात महत्त्वाचे माझे गुरुवर्य मकरंजी खेर सर यांचेही खूप खूप आभार. हा सगळा प्रवास त्यांच्यामुळं घडला घडतोय म्हणून या सगळ्यांचे आभार मानणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, आजच्या किस्से नाटकातले या शो मध्ये आपण ऐकत होता अहिल्यानगर येथील ज्येष्ठ नाट्य कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्रेणिक शिंगवी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला महेश खताळे यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका वेगळ्या नाटक कलाकारासोबत किस्से नाटकातले या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटत, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दागत, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही। तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ, उन्हामागून चालत येते गार गार कातरवे, चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। श्रोते हो, मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम स्वरांची मैफल आपण ऐकणार आहोत। सादर करते आहे सुहास अंतरकर। तर ऐकूया मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम स्वरांची मैफल।
1: पहिलं एक गाणं असं मी निवडलेलं आहे, रिमझिम गिरे सावन। 1979 सालचा मंजिल हा चित्रपट होता। अमिताभ बच्चन यांच्यावर हे गाणं चित्रित झालेलं आहे आणि किशोर कुमार यांनी ते गायलेलं आहे। या गाण्याचे गीतकार योगेश आणि आरडी बर्मन यांचं संगीत आहे। सिनेमा तितकासा गाजला नाही, पण अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं हे गाणं खूप गाजलं। विशेष म्हणजे या चित्रपटातील भूमिका अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पत्नीच्या रेकमेंडेशनमुळे मिळालेली होती। तर आता आपण हे गाणे ऐकूया।

मला असं वाटतं की हे असं हे गाणं आपल्यालाही माझ्या इतकंच आपणालाही आवडलेलं असेल. दुसरं गाणं मी निवडलं आहे मेरा जूता है जपानी. हे 1955 सालच्या श्री 420 या चित्रपटातलं राज कपूर यांच्यावर चित्रित झालेलं आणि मुकेशजींच्या आवाजातलं हे गाणं आजही तितक्याच आवडीने हे ऐकलं जातं. सर्व अबालवृद्ध लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हे गाणं अजूनही तितक्याच आवडीने ऐकलं जातं. त्याचं कारण मला असं वाटतं की त्यात ह्या गाण्यामधील राज कपूर यांचा साधा पेहराव, चार्ली चॅपलिनप्रमाणे त्यांच्या चाल, मिस्किलपणे चेहऱ्यावरचे भाव, भोळा त्यांचा चेहरा असा भाव, असा मला तो खूप आवडला. आणि मला असं वाटतं की हेच या गाण्यामागचं प्रसिद्धी, त्याला जेवढी लोकप्रियता मिळेल त्याचं गमक असावं. या गाण्याचे गीतकार आहेत शैलेंद्र आणि संगीत दिलं आहे शंकर जयकिसन यांनी. तर आपण हे ऐकूयात.

पुकारता चला हूं मैं। 1965 सालच्या मेरे सनम या चित्रपटातलं विश्वजीत व आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आणि याला रफी साहेबांचा आवाज आहे। असं खूप एनर्जेटिक हे गाणं सुरू झालं कीच आपल्याला असं जाण खूप अशी ऊर्जा मिळते असं मला वाटतं। असं हे खूप एनर्जेटिक गाणं आहे। मजरू सुलतानपुरी यांचे शब्द, ओ पी नय्यर यांचं संगीत आणि रफी साहेबांचा आवाज, एवढे मोठे दिग्गज कलाकार, गीतकार, संगीतकार असताना हे गाणं हिट होणं हे क्रमप्राप्तच आहे। तर ऐकूयात हे गाणं।

दीवाना हुआ बादल। 1964 सालच्या काश्मीर की कली या चित्रपटातलं हे अत्यंत लोकप्रिय गाणं। हरहुन्नरी कलाकार शम्मी कपूर व शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेलं आहे। श्रीनगरमधील प्रसिद्ध दाल सरोवरात हे गाणंचं शूटिंग झालं होतं। त्या परिसराचा एकंदरीत माहौलच इतका अप्रतिम आहे की मलाही काश्मीरमध्ये श्रीनगरला गेल्यानंतर शिकाऱ्यात बसून हे गाणं गाण्याचा मोह आवरता आला नाही। तर ऐकूयात ही मी तिथे गायलेले हे गाणं।

झुकी झुकी सी नजर अर्थ या चित्रपटातली ही माझी एक आवडती गझल आहे. सांगीतिक प्रवास गझलशिवाय उलगडलाच जाऊ शकत नाही. या गझलचे कैफी आझमी यांचे शब्द आहेत व संगीतकार आणि गायक दोन्हीही जगजीत सिंग आहे. त्यांच्या या अशा धीरगंभीर आवाजातली ही गझल ना रात्रीच्या निवांत वेळी ऐकली म्हणजे ही एक मोठी सांगीतिक मेजवानीच वाटते. तर ऐकूयात ही गझल.

आता शब्दा वाचूनी कळले सारे. हिंदी चित्रपटसृष्टीतली ही गाणी जशी मनात पक्की घर करून राहतात ना, तशीच मराठीतली ही पुष्कळशी गाणी आहेत. त्यात भक्तिगीत आलं, युगलगीत आलं, नाट्यगीत आलं, गझलगीत आले, प्रणयगीत आले, सर्व काही आलं. या सगळ्या गाण्यांची गोडी एक अवीट अशी गोडी आहे. एक गाणं ऐकून झालं ना की आणि परत दुसरं लावलं की पहिल्यापेक्षा दुसरं सरस वाटतं, अशी आपली एक द्विधा आणि दोन्हीपैकी कुठलं सरस अशी आपली एक द्विधा मनस्थिती होती. असंच एक हे अवीट गोडीचं गीत आहे. मंगेश पाडगावकरांचे शब्द आहेत आणि अभिषेकी बुवांचा स्वरसाज आहे. त्यांनी त्यांच्या आवाजातलं हे मी गाण्याचा एक प्रयत्न आहे. तोच चंद्रमा न भात. कोजागिरी पौर्णिमा आली ना की या गाण्याची प्रकर्षाने आठवण होते. शांता शेळकेंचे शब्द असलेल्या या गाण्याने बाबूजींनी गाऊन अक्षरशः सोने केलं आहे. मी लहानपणापासून हे गाणं अजूनही ऐकतो, पण तितक्याच आवडीने या गाण्याची गोडी अशी आहे. ऐकता ऐकता कधी गुणगुणावं असं वाटतं आणि आपण गुणगुणतो हे लक्षातही येत नाही. हेच असं हे गुणगुणणं या गाण्यातनं.

गाणे नंबर 9, शुक्रतारा मंदवारा। मंगेश पाडगावकरांचे शब्द असलेल्या या गाण्याला खळे काकांचं संगीत आहे। अरुणदाते व सुधा मल्होत्रा या दोन्ही गायकांनी हे गाणं गाऊन अजरामर केले। प्रथम हे अरुणदाते हे गाणं गाण्यास तयार नव्हते, कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या मराठी उच्चाराबाबत ते जरा शंका होती, कारण ते इंदूरचे राहणारे होते, त्यामुळे त्यांच्या आवाजात जरा हिंदी साज असायचा। पण खळे काकांनी हट्टानी त्यांच्याकडून हे गाणं गाऊन घेतलं आणि या गाण्याने एक इतिहास घडवला। माझ्याबरोबर या गाण्यामध्ये आपल्याच नगरच्या सहगायिका सौ मेधा वाळिंबे आहेत।

आपके अनुरोध पे मैं ये गीत सुनाता हूँ। 1976 सालच्या अनुरोध ह्या चित्रपटातील हे गीत, आनंद बक्षी यांचे शब्द, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत आणि किशोर कुमार यांचा जादवी आणि मधुर आवाज, राजेश खन्ना यांचा सहज सुंदर अभिनय, या सर्वांमुळं हे गाणं एक संस्मरणीय ठरलं आहे। मला हे गाणं ऐकलं ना एक आनंद आणि समाधान मनाला असं वाटतं आणि त्याचा एक फील येतो। तर हे आता आपण हे ऐकूया गाण्याचं।

श्रोतेहो, नुकतीच आपण ऐकलीत स्वरांची मैफल, मराठी हिंदी गाण्यांचा कार्यक्रम तुम्ही नुकताच ऐकला. सादर करते होते सुहास अंतरकर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.
1: मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं. मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोल राधा बोल संगम होगा के नहीं. अर बोल राधा बोल संगम होगा के नहीं.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, 6 जून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शिवराज्याभिषेक दिवस आपण साजरा करतो. आणि आज आपल्यासोबत एक खास व्यक्तिमत्व आहे, आणि इतकं खास आहे की 1999 ते 2008 या वर्षामध्ये रायगडावर ते होते, ते म्हणजे डॉक्टर किसन पिसाळ आज आपल्यासोबत आहेत. मारुतीरावजी घुले पाटील बुल्हेगाव या कॉलेजचे मराठी विभाग प्रमुखाचे डॉक्टर किसन पिसाळ सर आज आपल्यासोबत आहे. आणि जसं मी आत्ता उल्लेख केला की 1999 ते 2008 हा काळ रायगडावर ते होते, रायगडावर रायगड मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलं, त्याचबरोबर अनेक वर्ष तिथे पायथ्याशीसुद्धा होते, गडावरसुद्धा वास्तव्याला होते. त्यामुळे अनेक आठवणी रायगडाबद्दलच्या त्यांच्या आहेत. रायगडावर काही शिलालेख आहेत आणि अतिशय प्राचीन असणारे हे शिलालेख, ते अगदी तोंडपाठ त्यांचे आहेत. संस्कृत भाषेमधले हे रायगडावरचे शिलालेख आपल्याला आढळतात. आणि या त्यांच्या 8 वर्षांच्या रायगडाच्या तिथल्या काळामध्ये अनेक माणसं, अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. आणि एक खूप छान संवाद नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी साधणार आहोत. सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद सर. सर, जसं मी आत्ता म्हणाले की 1999 ते 2008 हा काळ तुमच्यासाठी खूप सुवर्ण काळ होता किंवा खूप छान दिवस तुमचे होते, रायगडावर राहणं आणि हे भाग्य तुम्हाला मिळालेलं होतं. सर, तुम्ही रायगडावर कसे गेलात आणि हा काळ 1999 चा रायगड तेव्हा कसं होतं?
1: मॅडम, असं आहे की मी पुण्यामध्ये विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आज जे आहे त्या पुणे विद्यापीठामध्ये मी शिक्षण घेत होतो. आणि त्यावेळेस मला माझं MPhil झालं, मी सेट उत्तीर्ण झालो आणि त्यानंतर मला नोकरीची गरज होती. आणि त्यावेळेस माझे मार्गदर्शक डॉक्टर बाळकृष्ण ललित यांनी मला एक जाहिरात दाखवली आणि सांगितलं की सन रायगडावर रायगड मार्गदर्शक म्हणून नोकरी आहे, तर तू जातोस का? आणि खरं सांगायचं म्हणजे मला लहानपणापासून पोवाडे मांडण्याची आवड होती आणि इतिहास विषय मला आवडायचा. आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण आता रायगडला आपण जायचं. आणि म्हणून मी मुलाखत दिली. पुण्यामध्ये मुलाखत दिल्यानंतर आणि एक लेखी परीक्षा होती आणि ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मला जोग इंजिनिअरिंग लिमिटेड पुणे या कंपनीने मला रायगडला पाठवलं. आणि मग रायगडला मी त्या ठिकाणी 1999 साली गेलो. त्यावेळेस आमचा प्रवास एसटीने झाला, म्हणजे त्यावेळेस मी एकटाच नव्हतो मॅडम, आणखी 9 जण होते. आणि मग आम्ही अगोदर त्या रायगड रोपवेचं जे स्टेशन आहे हिरकणीवाडी या ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही 1999 साली पोहोचलो. आणि त्यानंतर आम्हाला मग रायगड दाखवण्यासाठी निनाद बेडेकर ते इतिहास अभ्यासक म्हणून आहेत, तर त्या कंपनीने त्यांची नियुक्ती केलेली होती आणि त्यांनी आम्हाला तो रायगड दाखवला. आणि त्यानंतर मग आम्ही स्वतःच म्हणजे रायगडावरची प्रत्येक ठिकाणं, रायगडावरचा तो परिसर, आणि जसं जसं आम्ही ते पाहत गेलो तशी तशी आमची जिज्ञासा निर्माण झाली, इथं काय असेल, कसं असेल, किंवा शिवाजी महाराजांच्या काळात कसं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आम्हाला थक्क करणाऱ्याच होत्या. आणि मला तर असं वाटतं की रायगडावर गेलेला कुठलाही माणूस असो तो रायगडाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहतच नाही. त्याचं कारण असं आहे की रायगड आणि शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे माणबिंदू आहे. त्यांनी केलेलं कार्य हे अलौकिक आहे. आणि विशेषतः आपण जर पाहिलं तर रायगडावर वेगवेगळ्या ऋतूमध्ये जेव्हा आपण राहतो त्यावेळेस त्या प्रत्येक ऋतूचं वेगळेपण आपल्याला थक्क करणार आहे खरं म्हणजे. तर मला असं वाटतं की आम्ही जर गेलो तर मी एक नोकरी काही दिवस आपण तिथे करूया आणि रायगडावर राहूया तर समजून घेऊया आणि नंतर आपण मग समजा त्यानंतर जर आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध झाली तर मग आपण एक प्राध्यापक म्हणून आपण नोकरी करूयात असा माझा सुरुवातीला उद्देश होता. पण जेव्हा मी तिथे गेलो तर मला तिथून अगदी तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की याच्यापेक्षा दुसरी कुठली नोकरीच करू नये किंवा इथून जाऊच नाही अशी माझी इच्छा झाली. आणि मग मी तरी 8 वर्ष मी रायगडावर राहिलो होती.
0: नक्कीच, रायगड मार्गदर्शक म्हणून तुम्ही तिथे 8 वर्ष काम केलं. अनेक पर्यटक तिथे येत असतील, अनेक सहली येत असतील, अनेक मुलं येत असतील, युवा पिढी येत असतील, प्रत्येक वयोगटातील माणसं येत होती रायगडावर.
1: बरोबर.
0: रायगडावर पर्यटक म्हणून लोकांना माहिती देताना किंवा रायगड सांगताना कसं वाटायचं तुम्हाला?
1: मॅडम, म्हणजे मला असं नेहमी वाटायचं की आपण रायगड एखाद्या अशिक्षित माणसाने सांगणं आणि अभ्यास करून रायगड सांगणं याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की येणारे जे लोक आहे ते सगळ्यांनाच काय रायगड माहिती असतो असं नाही, किंवा तिथला इतिहास माहिती नसतो, तिथला भूगोल माहिती नसतो. तर मग मी सांगतानाच मुळामध्ये त्यांना अगदी रायगडाची भौगोलिक रचना, रायगडाचा थोडासा इतिहास, तिथे घडलेले प्रसंग आणि ते प्रत्यक्ष डोळ्यासमोर प्रसंग उभे करणे, त्यांना एखादा पोवाडा गाऊन दाखवणं आणि त्याबरोबरच इतर काही रायगडाचे इतर रायगडावरची इतर जी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांविषयी माहिती देणं आणि त्यामुळे हे सांगत असताना त्या पर्यटकांचे किंवा त्या शिवभक्तांचे 2-3 तास कधी जायचे त्यांना कळायचेच नाही. आणि त्यामुळे मी बऱ्याच वेळा असंही अनुभवलं की तेच पर्यटक पुन्हा तिथं काही दिवस काही वेळेस तिथे राहिले किंवा पुन्हा परत पुन्हा पुन्हा यायला लागले. तर त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये अभ्यासपूर्ण रायगड सांगणं, आणि मी मुळामध्ये त्या संदर्भात अनेक काही पुस्तकं वाचली रायगडावर राहून, किंवा येणे जे वेगवेगळे लोक यायचे त्यांची मतं काय आहेत ती तिचं काही जाणून घेतली आणि त्याच्यातून एक वेगळा रायगड जे जो काही आहे तिथल्या वास्तू, तिथला इतिहास हे मी त्या ठिकाणी सांगायचो.
0: नक्कीच. रायगडावर असताना सर तुम्ही अनेक शिवराज्याभिषेक सोहळे पाहिले असतील.
1: हो, नक्कीच.
0: कसे होते? 1999 जो काळ होता जेव्हा आता आपण पाहतो की अनेक सोहळे होतात ते डिजिटल पद्धतीनं सोशल मीडियावर दिसतात, किंवा आत्ता ज्या पद्धतीनं हे सोहळे होतात पूर्वीही तसेच होत होते का काही वेगळं स्वरूप होतं?
1: मुळामध्ये रायगडावर राज्याभिषेक सोहळा अनुभवणं ही वेगळीच गोष्ट आहे. मुळामध्ये रायगड जर आपण पाहिला तर त्या सभासद बकरीमध्ये त्याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे की महाराजांनी जेव्हा प्रत्यक्ष पहिल्यांदा कदाचित तो रायगड पाहिला असावा त्यावेळेस सभासदकार लिहितो, राजा खासा जाऊन पाहता गडभौत चखोट, चौथरपा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रजन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही, धोंडा ताशीव एकच आहे, दौलताबाद पृथ्वीवर चखोडगड खरा परंतु तो उंचीने थोडका, दौलताबादचे दशगुणी उंच ऐसे देखोन राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा. हे सभासदकाराने ते उद्गार महाराजांचे ते असं त्यांनी लिहिलेले आहेत आठवून. पण मुळामध्ये हा रायगड आपण पाहिला तर 2851 फूट उंच आहे समुद्र सपाटीपासून आणि त्याच्या सभोवताली सगळ्या सह्याद्रीच्या रांगा आहे आणि या सह्याद्रीच्या रांगांमधून आपल्याला रायगडाच्या भोवती 8 किल्ले आपल्याला दिसतात. सोनगड, मानगड, चांभारगड, मकरंदगड, प्रतापगड, राजगड, तोरणा असे अनेक किल्ले आहेत आणि या सह्याद्रीच्या डोंगराच्या अली म्हणजे रायगड आणि सह्याद्रीच्या रांगा त्याच्यामध्ये काळ, गांधारी या नद्याने रायगडला वेढा मारलेला आहे आणि तिथून राज्याभिषेकाचा दिवस आला. त्याच्या अगोदरच आपण तुम्ही पाहिलं की राज्याभिषेकाची तयारी सुरू होत असताना हा कालखंड नेमका पाऊस उन्हाळा संपतो आणि पावसाळा सुरू होतो असा असा कालावधी आहे. आणि मग जेव्हा रायगडावर येणारे जे भक्त आहेत, शिवभक्त आहेत, आपण पाहिलं की त्यावेळेस सगळे असे लोक पायी यायचे गडावर, त्यांची सगळी तयारी, हे सगळं साहित्य डोक्यावर वरती आणायचं आणि रोपेतून सगळं साहित्य नीत म्हणजे बऱ्याच नंतर मग ते रोपेतून न्यायला लागले खऱ्या अर्थाने. की बघ आता त्यावेळेस मग त्या मुळामध्ये कधी असं व्हायचं की लोकांना रोपवेमधून जर गर्दी झाली तर जो कंपनीचे जे मालक होते राजेंद्र जोग तर त्यांनी अनेक लोकांना सांगितलं की तुम्ही आता जे तरुण आहे तुम्ही ते पायी या तुम्ही आणि सगळं साहित्य त्या रोपवेतून आणलं जायचं. पण वरती गडावर आल्यानंतर त्या काळामध्ये होणारा जो उत्सव आहे की रात्रीच्या वेळी पोवड्यांचे कार्यक्रम आजही होतात ते, त्याचं स्वरूप वाढलंय. दुसरी गोष्ट रायगडावर होणारी मिरवणूक, ती मिरवणूक दांडपट्टे त्या ठिकाणी तलवारी फिरवणे, भाले फिरवणे आणि अशा प्रकारे ती मिरवणूक जगदीश्वर मंदिरापर्यंत जायची आणि तिथं अशा वेळेसुद्धा पावसाळ्यामध्ये सुद्धा राहायचं, म्हणजे कधी आपण पाहिलं तर राज्याभिषेकाच्या दिवशी सुद्धा पाऊस आलेला आहे आणि त्या दिवशी लोक कशी राहतात तरी त्या पावसामध्ये, त्या दिवशी राहून रात्रीचा ते शाहिरांचा कार्यक्रम आणि मिरवणूक आणि शेवटी महाप्रसाद हे सगळं करू लोक भक्ती मोठ्या भक्तीने निष्ठेने त्या ठिकाणी करतात. आणि खरोखर आम्हाला त्यावेळेस मला असं वाटायचं की हे लो जेवढे म्हणजे आज मला वाटतं हे सगळे मावळ्यांसारखंच हे सगळा त्याग हे योगदान लोक देत आहेत आणि म्हणून आपण हे कार्य करीत राहिलं पाहिजे असं नेहमी वाटायचं. त्यामुळे त्यावेळेचं स्वरूप थोडंसं लहान होतं, आज ते स्वरूप निश्चितपणे मोठं झालेलं दिसतं.
0: नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की रायगडावर पायथ्याशी सुद्धा तुम्ही राहिला होतात काही दिवस आणि त्यानंतर गडावर सुद्धा राहिला होतात, तर पायथ्याशी राहत असताना किंवा गडावर राहत असतानाचा अनुभव कसा होता, कसे ते दिवस होते, रोजचं तुमचं रुटीन कसं असायचं किंवा रोजचं तुमचं कामकाज कसं असायचं?
1: मुळामध्ये माझं लग्न झाल्यानंतर मला असं वाटलं की बाबा माझी जी सौभाग्य होती आहे तिला पण हा सगळा रायगड तिथलं राहणं हे सगळं तिला अनुभवता आलं पाहिजे. आणि मुळामध्ये आम्ही तिथं गेलो तेव्हा राहिलो रायगडवाडीमध्ये, पण तिथं गेल्यानंतर आमच्या समस्या लक्षात आल्या की व तिथं जर समजा आपल्याला पाहिलं त्या काळामध्ये रॉकेल घ्यायचं म्हटलं तर 5 किलोमीटर जायचं, भाजी घ्यायचं किंवा किराणा जर घ्या तुम्हाला भरायचं म्हटलं तर महाडला जावं लागायचं 23 किलोमीटर, आणि त्यामुळं पाण्याची समस्या असायची उन्हाळ्यामध्ये, म्हणजे खाली गावामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो. तर या सगळ्या गोष्टी जरी होत्या पण तरी सुद्धा त्या परिसरामध्ये राहणं, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझी मिसेस तिथे आल्यानंतर पहिल्यांदा तिला ते सगळं शिवचरित्र तिने वाचलं आणि ती सुद्धा अशी वेड्यासारखी मग असं ते गडावर किंवा काही ठिकाणी काही वास्तू आहेत पाचाड इकडं तिकडं त्या ठिकाणांकडे जायची बघायची त्याच्याकडे अशी वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागली. म्हणजे ते निश्चितपणे असं होतं की तिथे रायगडाच्या एकदा आपण सहवासात गेलो की आपण रायगडमय होऊन जातो आणि आपण त्या काळात मध्ये जातो, एक आपण शिवकाळामध्ये जातो आणि त्या काळामध्ये हे लोक कसे राहत असतील, त्या काळामध्ये धोधो कोसळणारा पाऊस रायगडावर असं म्हटलं होतं की वरून धबधबे असे कोसळतात आणि वारा तर प्रचंड भयंकर असतो. म्हणजे मला असं वाटतं की अनेक शायरांनीच वर्णन केलं की इथे येण्याची मत होईल ती फक्त वाऱ्याच्या झोताला आणि खाली जाण्याची मत होईल ती फक्त पाण्याच्या धारेला असं म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं गडाच्या खाली राहणं ते सुद्धा तुम्हाला सांगतो, आजही तुम्ही गडाच्या खाली जे राहिले किंवा आम्ही त्यावेळेस राहिलो तरी आम्हाला अगदी शिवकाळात असल्यासारखंच वाटायचं, असं वेगळं असं काही वाटत नाही. किंवा तिथं सुद्धा आम्ही होळीचा सण असेल, म्हणजे आपण तुम्ही जर पाहिलं की रायगडाच्या पायथ्याशी सुद्धा जे रायगडवाडी म्हणून गावी फार मोठा होळीचा सण होतो, तो शिवकाळामध्ये जशा प्रकारच्या होळीचे सण व्हायचे उत्सव व्हायचा तसाच उत्सव आजही त्या गावामध्ये होतो. त्यामुळं सगळं ते वातावरण आपण पाहिलं की रायगड आणि रायगडाचा परिसर हा आजही किंवा तुम्ही त्या काळामध्ये जरी पाहिला तरी आपल्याला नक्कीच भारावून टाकणार आहे असं मला वाटतं.
0: नक्कीच. जसं आता तुम्ही होळीच्या सणाचा उल्लेख केला सर, असे अनेक सण किंवा काही पारंपरिक कार्यक्रम किंवा श्रावण असेल आषाढ असेल येणारे प्रत्येक सण मग अगदी दसरा दिवाळी असेल, कशा पद्धतीने तिथे गडाच्या पायथ्याशी साजरे होत असत किंवा काही वेगळ्या पद्धती सुद्धा तुम्ही तिथे पाहिल्या का?
1: मुळामध्ये आपण जर पाहिलं तर होळी हा सण कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होतो आणि होळीच्या सणाच्या वेळेस तुम्हाला सांगतो की त्या होळीसाठी आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे आणि म्हणून लोक काय करायचे की जंगलामधून मोठमोठे उंडके ते घेऊन त्या होळीच्या माळावर टाकायचे. त्यानंतर होळीच्या माळावर टाकल्यानंतर रात्रीच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल, मी असं पाहिलं की त्या होळीच्या माळावर त्या होळी येऊन दुसऱ्या गावातल्या लोकांना काही शिवे देण्याची पद्धत आहे तिथं सुद्धा अजूनही, मी तिकडनं बी लोक द्यायचे असं, फार अंतर खूप आहे पण असं एक पद्धत आहे त्या काळातली. आणि मग त्या होळी ओंडक्याबरोबरच लाकडाची होळी आणि त्याला वरून गवताचं आच्छादन. आता तिथं रायगडवाडीमध्ये झोलाई माता आहे, त्या झोलाई मातेला मिरवणुकीने त्या होळीच्या माळावर आणायचं आणि त्या मिरवणुकीने मग सगळे घरातले सगळे लोक म्हणजे महिला पुरुष लहान बालकं सगळे त्या माळावर येणार आणि माळावर आल्यानंतर तुम्हाला सांगतो ते मशाली पेटवायच्या आणि त्या वाजंत्र्याच्या एकदम सनई चौघड्याच्या निनादामध्ये ती होळी पेटवायची. पण त्या विशेष असं की ते वरती त्या होळीच्या टोकावर एक कोंबडं लटकवलेलं असायचं आणि बरोबर त्याचं ते होळीने पेट घेतला की ते तरुण मुलं जायचे आणि ते होळीतून ते कोंबडं बाहेर काढायचे. जसं महाराजांच्या काळामध्ये जर एखाद्या काही वस्तू होळीतून बाहेर काढली तर त्याला सोन्याचं कडे दिलं जायचं ना, तर तसं एक कोंबडं होळीचे ते बाहेर काढायचं आणि मग ती मिरवणुकीने पुन्हा एकदा त्या मंदिरात जायचं आणि त्याचा प्रसाद बनवायचा आणि त्या प्रसाद म्हणजे भात खिचडी बनवायची आणि तो प्रसाद त्या ठिकाणी देवीच्या नावाने वाटला जायचा. म्हणजे असे जे सण आहेत सगळे म्हणजे आणि काही महत्वाचे सण तिकडे चांगले होतात म्हणजे ते विशेषतः होळी. तर मी ते तिथं ज्यावेळेस मी राहिलो तर ते त्यांचं त्या सणामध्ये लोकांचं एकरूप होणं आणि विशेषतः एक शिवकालामध्ये अशा जे काही होळीचे उत्सव व्हायचे त्याची आपल्याला आठवण किंवा ती पुन्हा एकदा आपल्याला पाहण्याचं भाग्य तिथे गेल्यानंतर आपल्याला लाभतं.
0: नक्कीच नक्कीच. रायगडावर अजूनही बघण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, काही वास्तू आहेत.
1: नक्की नक्की.
0: तर या वास्तू काय आहेत, कुठल्या आहेत?
1: आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं महाराज ज्या ठिकाणी राहत होते तो त्यांचाच वाडा, चौसोपी वाडा. एवढे महाराजांचा जेथे राज्याभिषेक झाला ते ठिकाण, म्हणजे आपण पाहिलं की महाराजांचा तो दरबार आणि दरबाराच्या समोरच असणारा भव्य दिव्य असा नगारखाना आणि महाराजांचे ज्या ठिकाणी राज्याभिषेक झालेले ती आज आपल्याला तिथं मंडपी आणि त्या मंडपीमध्ये असलेला महाराजांचा पुतळा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मी ज्यावेळेस रायगडावर गेलो होतो त्यावेळेस तिथे तो पुतळा नव्हता. 1999 साली जेव्हा मी गेलो नंतर तो पुतळा त्या ठिकाणी बसवला. मुळामध्ये माझ्या अगोदर सुद्धा मी काही असे फोटो पाहिलेत की तिथे ती मंडपी सुद्धा नव्हती. डॉक्टर भारताचे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांनी जेव्हा ते रायगडाला भेट दिली त्यावेळेस त्यांनी भेट दिल्यानंतर ती मंडपी तिथे बसवली असं लोक तिथे सांगत होते. आणि त्यानंतर आज आपण पाहिलं की होळीच्या माळावर बसवलेला महाराजांचा पुतळा आहे की आणि त्यानंतर ज्याला आपण बाजारपेठ म्हणतो भव्य दिव्य असे बाजारपेठ, महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर आणि विशेषतः आपण पाहिलं की अनेक टकमक टोक आहे. आपण होळीचा माळ ज्याला म्हणतो आपण ही शिरकाई मंदिर आहे. रायगडावर अनेक पाण्याचे तलाव आहे, त्यांची संख्या अगदी बारा अगदी 10-12 पर्यंत जाते. म्हणजे इथे पाण्याचे वेगवेगळे तलाव आहे. वाडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आपण पाहिले आणि महादरवाजा असेल किंवा वाघ दरवाजा, मेना दरवाजा असेल, असे कितीतरी ठिकाणे. म्हणजे मी तर असं म्हणेल की रायगड जर मला असं प्रत्येक वेळेस अनेक ठिकाणं जर अगदी बारकाईने जर तुम्ही पाहिली तर निश्चितपणे तुम्हाला कमीत कमी एक 4 दिवस तरी रायगडासाठी काढायला पाहिजे. आणि आता अलीकडे लोक 2 तासात जातात, विशेषतः ते रोपवेने जातात. वरती रोपवेने घे जायला हरकत नाही, वयोवृद्ध वगैरे सगळं जायला हरकत नाही, पण पुन्हा ते थोड्या वेळात एका तासात किंवा 2 तासात रायगड पाहून परत येणं हे माझ्या मनाला कधी बरं वाटत नव्हतं की हे सगळं आपण तिथला इतिहास, तिथला भूगोल, तिथल्या घडलेल्या त्या सगळ्या घटना प्रसंग आपण तिथल्या कथा विशेषतः त्या समजून घेतल्या पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच. शिलालेख सुद्धा रायगडावर आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा मंदिरांमध्ये वास्तूंमध्ये शिलालेख आढळतात. वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत, अगदी मराठी असेल, त्याचबरोबर मोडी भाषेमध्ये असतील, संस्कृत भाषेमध्ये असतील, असे अनेक शिलालेख आढळतात. तर रायगडावरचा शिलालेख जो तुमचाही तोंडपाठ आहे तर तो आपल्याला काय सांगतो?
1: मॅडम रायगडावर 2 शिलालेख आहेत. एक पहिला शिलालेख जो आहे तो जगदीश्वर मंदिराच्या समोर जो नगारखाना आहे मंदिराचा त्याच्या पायरीची जी पहिली पायरी उतरलो आपण समोर की तिथं तो आपल्याला हिरोजी इंदुलकर यांच्या नावाचा शिलालेख आपल्याला तिथे पाहायला मिळतो. आणि रायगडावर असताना खरं म्हणजे तो शिलालेख पाहिल्यानंतर मी ती कल्पना केली होती पुढे ती संपूर्ण महाराष्ट्रभर झाली असं मला वाटतं कदाचित. तेव्हा ते हिरोजी इंदुलकर ज्यांनी हा रायगड बांधला होता ते आपण सगळ्यांनी अनेक ठिकाणी ही गोष्ट ऐकलेली आहे की बाबा महाराजांनी त्यांना विचारलं की गडाचं बांधकाम भक्कम झालं ना, तेव्हा ते म्हणाले ते महाराज जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र आणि सूर्य तळपत राहतील तोपर्यंत या इमारती अबाधित राहतील. आणि त्यावेळेस त्यांना महाराज म्हणाले होते की बा आता रायगड तर तुम्ही भक्कम म्हणला पण आता काहीतरी बक्षीस घ्या. आणि त्यावेळेस ते म्हणाले माझं बक्षीस योग्य वेळ आल्यानंतर मी घेईन. तेव्हा राज्याभिषेकाच्या दिवशी म्हणजे जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर महाराजांची मिरवणूक जगदीश्वराच्या ठिकाणी आली आणि त्यावेळेस महाराज हातीवरून खाली उतरले आणि जगदीश्वराची पायरी चढणार, तोच हिरोजी इंदुलकर म्हटले महाराज थोडं थांबा माझी बक्षीस मागून घेण्याची वेळ आलेली आहे. महाराज म्हणाले नाही का, महाराज म्हणाले तुम्ही स्वराज्य मागितलं तरी सुद्धा आम्ही देऊ. परंतु त्यांनी म्हणले मागा, आपल्याला हवं ते मागा. आणि त्यावेळेस त्यांनी त्या दगडावरचं वस्त्र बाजूला केलं आणि तिथे ते वस्त्र बाजूला केलं त्याच्यावर लिहिलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज म्हणले महाराज आता तुमच्या पायाचा उजवा स्पर्श उजव्या पायाचा स्पर्श माझ्या नावाला करा आणि पाठी येथे लावण्याची आज्ञा द्या. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हे पाहिल्यानंतर महाराज म्हणले एवढेच बक्षीस आणि ते या ठिकाणी का. तेव्हा हिरोजी म्हणाले की महाराज केलेलं सर्व कार्य या जगदीश्वराच्या चरणी अर्पण केलेलं आहे. येणारा प्रत्येक माणूस या ठिकाणी आला आणि माझं नाव पाहिलं की स्वराज्यासाठी काहीतरी करावं ही इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होईल. तेव्हा महाराज म्हणाले हिरोजी आपल्यासारखी स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं जर निर्माण झाली तर या स्वराज्याला कधीही अवकळा येणार नाही. स्वराज्याचं वैभव दिवसेंदिवस वाढत जाईल आणि तुमचं नाव मात्र कायमस्वरूपी या ठिकाणी अजरामर होईल. हा पहिला एक शिलालेख आहे. दुसरा शिलालेख त्याच नगारखाण्याच्या आपण पाहिलं जेव्हा आपण बाहेर पडतो मंदिराच्या समोरून तेव्हाच उजव्या बाजूला त्या ठिकाणी शिलालेख आहे. आणि तो शिलालेख इतका महत्वाचा आहे की त्या शिलालेखावरून रायगडावर केलेली बांधकामं रायगडावर असलेली महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आपल्याला तिथे मिळते मॅडम. कारण तिथे लिहिलेलं आहे श्री गणेश गणपते नमहा प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंद दोनुद्नय श्रीमत छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठता शाक्य षण्णव बाणभूमी गणनादानंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सारपे तिथो वापी कूप तडाग राज रुचिरम हर्मे मोणम विथिके स्तंभे कुंभी गृहे नरेंद्र सदने रमरम लिये मिहिते श्री मद्राये गिरो गिरो गिराम विषये हिराजिना निर्मितो यावचंद्र दिवाकरो विलसत सावस मृजुंबते. म्हणजे या ठिकाणी महाराजांच्या राज्याभिषेकाची तिथी आपल्याला त्या शिलालेखावर रायगडावर केलेली स्तंभ असतील त्या ठिकाणी नगारखाना असेल वाडे असतील बांधलेले या सगळ्या गोष्टींची माहिती त्या शिलालेखातून आपल्याला मिळते. आणि शिवाय त्यांनी शेवटी शाश्वती दिले यावत चंद्र दिवाकरो विलसत सावस्त मृजुंबते म्हणजे जोपर्यंत या सगळ्या इमारती. पण मी आणखी एक गम्मत सांगतो ती तिथी वाचताना वापी कूप तडाग राज रुचिरम हरमे वणम विथिके असं म्हणले. वापी म्हणजे आड विहीर आणि तलाव याचा सुद्धा उल्लेख तिथे आलेला आहे. काय काय बांधणं नुसतं राज रुचिरम चिरेबंद वाडे हरमे वणम विथिके म्हणजे सुंदर अशी वण बांधली बागा तयार केल्या रमरमली आहे मी ते श्रीमद्राय गिरो गिरामिषे हिराजिना निर्मितो त्या हिरोजीचं पण नाव आलंय जे त्या हे सगळं निर्माण केलं ते हिरोजीने निर्माण केलं आणि त्याची शाश्वती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळं हा शिलालेख जर आपण वाचला आणि तो पाहिला तर निश्चितपणे आपला तो फार मोठा पुरावा आहे म्हणजे आपण पाहिलं शिवकाळातील. पण तो मला असं वाटतं की तो जतन करण्यासाठी शासनाने अजून काहीतरी तिथं प्रयत्न केले पाहिजे कारण तो ऊन वारा पाऊस याच्याशी आजही तो झुंजतोय असं मला वाटतं.
0: नक्कीच शिवजयंती असेल शिवराज्याभिषेक दिवस असेल अनेक महत्वाचे दिवस असतील तेव्हा पोवाडे नक्कीच आपण ऐकतो. तर असे दोन पोवाडे आहेत आणि या दोन पोवाड्यांची खास गोष्ट सुद्धा तुमच्याकडे आहे माहिती सुद्धा आहे. तर हे पोवाडे कुठले आहेत, पहिला पोवाडा कुठला सांगाल
1: मॅडम? म्हणजे आता आपण रायगडावर बोलतोय आणि रायगडावर आपण पाहिलं असेल की टकमक टोक आहे किंवा आपण पाहिलं की राज्याभिषेक झालेला आहे आणि राज्याभिषेकाच्या अगोदरच्या दिवशी ही रात्र शाहिरांची असा कार्यक्रम असतो शाहिरांसाठी. म्हणजे अनेक शाहीर आजही अगोदरच्या दिवशी आपल्याला रायगडावरच्या राजसभेमध्ये आपल्याला पोवाडा म्हणण्याचा मान मिळावा म्हणून त्या ठिकाणी जात असतात आणि त्यामुळं मग तिथे जे पोवाडे होतात ते स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांचे पोवाडे असतात ते, त्यांचे त्यांचं गुणगान घातलं जातं, त्या वीरांचं गुणगान गायलं जातं, त्यांची आठवण केली जाते. पण मला असं वाटतं की मी म्हणजे माझा आवडता जो पोवाडा आहे, गड आला पण शिव गेला, म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी तो पोवाडा, मी लहानपणी त्यांचा तो पोवाडा ऐकला होता आणि मी आजही अनेक ठिकाणी तो पोवाडा अगदी थोडक्यात मी ते सादर करतो आणि त्याच्यातून मला निश्चितपणे खूप प्रेरणा मिळते. तो पोवाडा मी थोडासा तुम्हाला गाऊन दाखवतो. पहिले नमन साधू संताला, पहिले नमन साधू संताला, साधू संताला छत्रपती शिवाजी राजाला, आई भवानी जगदंबा मातेला, तुम्हा समस्त शिव भक्तांना, शिव भक्तांना जिर रजीजी, शिव भक्तांना जिर रजीजी. किल्ला कोणाला मंत्र्यांच्या ताब्यात आला, गवताची गंजी पेटली गेली, राजांना गडावरून तोफांचे इशारे देण्यात आले, परंतु इकडं काय भयानक प्रकार घडलेला आहे. रक्ताच्या थवळ्यात पडलेला तानाला सूर्याजीने मिठी मारली, दादा दादा. रायमंडी जर मला विचारलं काका आबा कुठे आहे, काका आबा कुठे आहे, काका. वहिनी जर मला विचारलं धनी कुठे आहे, काय सांगू प्रिय वहिनीला, प्रिय वहिनीला, प्रिय वहिनीला, दादा दादा. इतक्यात इतक्या सेलार मामा त्या ठिकाणी आलेल्या आहे. रक्ताच्या थळ्यात पडलेल्या तानाला सेलार मामाने कडकडून मिठी मारली, ताना आम्हाला सोडून गेलात, आम्हाला सोडून गेलात. इतक्यात इतक्यात राजा गड्याच्या पायऱ्या चढू लागले. राजांनी मावळ्यांच्याकडे पाहिलं, सगळ्यांचे चेहरे पडलेले होते. मावळ्यांनो रडू नका, डोळे पुसा, गड आला पण माझा सिंह गेला. आजपासून या गडाचं नाव सिंहगड. मावळे संघटित झाले, रक्ताने नाले, रक्ताने नाले, रक्ताने लिहिला अमर इतिहास, रक्ताने लिहिला अमर इतिहास. शाहीर पिसाळ गातो पवड्या सजी जी जी, शाहीर पिसाळ गात पवड्या सजी जी जी. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे, झाले तयार. हर हर महादेव झाली गर्जना, झाले अमर जीर र जी जी जी, जीर र जी जी जी, जीर र जी जी जी. हा एक पोवाडा मी असं गात असतो मॅडम. आणि दुसरा जो छोटासाच पोवाडा आहे तो म्हणजे हिरकणीचा पोवाडा. आणि रायगडावर जे अनेक तुम्ही मग अशी उल्लेख केला होता की अनेक शिवभक्त रायगडावर यायचे, त्याच्यामध्ये महिला वृद्ध तरुण हे सगळे रायगडावर येत असताना मुंबईवरून विरले पार्ले येथून विभावरी भास्कर लेले या आजी रायगडावर आल्या, त्यांची एक आठवण तुम्हाला सांगतो. आणि आल्यानंतर त्या म्हटले, मला किसन मला सिंहासनाची जागा आणि हिरकणीचा बुरुज मला पाहायचा आहे. म्हटलं आजी सिंहासनाची जागा जवळ आहे पण हिरकणी बुरुजाकडे जायचं म्हटलं तर तुम्हाला जाणं जाता येणार नाही, तुम्ही वयोवृद्ध आहात, चालणं तुम्हाला अवघड होत आहे दिसतंय मला चालता येणं. ते म्हटले नाही नाही नाही, मला माझी इच्छा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या बुरुजाच्या दिशेने निघालो त्यावेळेस तो बुरुज बुरुजापर्यंत जाणं शक्यच नव्हतं, पण अगदी वर माथ्यावर एक जागा आहे म्हणजे मेना दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर रायगडावर पाठीमागच्या बाजूला आम्ही तिथे गेलो आणि सपाट जागेवरती जाऊन बसलो. आता त्यांच्याबरोबर आलेले बाकीचे लोक मात्र ते म्हणले नाही तुम्ही आजींना घेऊन जा, आम्ही तिकडं मंदिराकडून आलो आहे, आम्ही थोडा इथं बसतो. तिथे बसल्यानंतर आजींनी मला सांगितलं की सर मी हिरकणीची कथा मी पेपरमध्ये वाचली किंवा अनेक ठिकाणी मी जेव्हा ऐकली ती, आणि मी काय केलं की घरी बसल्या बसल्या मी तिच्यावर एक काव्य लिहिलेलं आहे ते तुम्हाला म्हणे मी ऐकवते. आणि ते काव्य मला ऐकवल्यानंतर मी रायगडावर येणार, जेव्हा मला जेव्हा जेव्हा लोक मला हिरकणीच्या बुरुजाबद्दल विचारायचे त्यावेळेस मी ती हिरत्या लिहिलेत आजींचा पोवाडा मी त्या ठिकाणी तो म्हणून दाखवायचो. तुम्हाला पण म्हणून दाखवतो आज तो असा आहे. रायगडावर राजधानीती होती शिव छत्रपतींची, कथा सांगतो आता ऐका तेथील हिरकणी बुरजाची. वसले होते गाव तळासी वाळूसरे या नावाचे, राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नाव त्या तडपदार घरवालीचे. सांझ सकाळी हिरा जातसे दूध घेऊन गडावरती, चालत होती उपजीविका त्या नेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध गालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी आही आले तिच्या सांज वेळ कधी टळून गेली. सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली गरी बाळता ने माझे. हात जोडून करी विनवणी म्हणे जाऊ द्या खाली मला, गडकरी म्हणती नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाच्या आठवे जाहली माय माऊली वेडी पिसी, कडा उतरुणी धावत जाऊनी बाळाला ती गेई कुशी. आतुलनीय हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देऊन प्रेमे सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची, ऐकू येते कथा अजूनही अशी हिरकणी बुरुजाची. ऐकू येते कथा अजूनही अशी हिरकणी बुरुजाची. आणि खरी गंमत म्हणजे असं आहे की ती हिरकणी त्या ठिकाणाहून गेल्यानंतर आपल्या बाळासाठी पुढची कथा फार मी अगदी रंजक पद्धतीने सांगायचो आणि ती खरी वास्तव वाटते की मुळामध्ये की महाराजांनी त्या कड्यावरून जेव्हा दुसऱ्या दिवशी ती गवळण हिरकणी गवळण दूध घेऊन पुन्हा ती आली, ती सामान्य गळून तिच्या काय आपण काय फार मोठं धाडस केलं असं तिला काही वाटलंच नाही. पण त्या दरवाजामध्ये जे काही होते म्हणजे त्या ठिकाणी त्या गडावर असणारे महादरवाजावर रखवालदार, ते म्हणजे रात्री तुला आम्ही गडाच्या खाली सोडलं नाही आणि तू खाली गेली कशी, ते म्हणजे त्या कड्यावरून. आणि कड्यावरून तिथून तर अगदी कठीण जागा आहे म्हणे, काही नाही माझ्या बाळासाठी मी कड्याला पकडत पकडत खाली उतरून घरी गेले. मग ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळाली, कारण ताबडतोब ही कुठली घटना रायगडावर महाराजांच्या पर्यंत पोहोचणं त्या काळामध्ये सहज शक्य होतं, आणि पोहोचल्यानंतर मग महाराजांना समजलं अशक्य आहे. कारण महाराजांनी रायगड जेव्हा बांधला त्यावेळेस महाराजांनी असं सांगितलं की जो कोणी हा रायगड सर करेल त्याला मी सोन्याचं कडं देईल. आणि त्यावेळेस महाराजांनी सगळं पाहिलं होतं, कुठलाही कडावर कुणी चढून येऊ शकत नव्हतं. आणि मग महाराजांनी हे खरं जाणून घेण्यासाठी पालखी पाठवली आणि पालखीमध्ये बसून जेव्हा तिला रायगडावर आणलं तेव्हा पालखी कशाला, मी पायी रोज पायी पायी जाण्याची मला सवय आहे नाही, तेव्हा महाराजांनी पालखीत बसून आणायला सांगितले. आणि जेव्हा ती दरबारात आली तेव्हा महाराजांनी हिरोजी इंदलकरांना बोलवलेलं होतं आणि त्यांना सांगितलं. त्याचं कारण असं होतं, कारण हिरोजी म्हणाले होते महाराज रायगडावर येण्याची हिंमत होईल ती फक्त वाऱ्याच्या झोताला आणि खाली जाण्याची हिंमत होईल पाण्याच्या धाराला. जेव्हा महाराजांनी ते विचारलं हे सगळं केलं कशासाठी, तेव्हा माझ्या बाळासाठी. आणि मग महाराजांनी सांगितलं की त्या हिरोजी इंदुलकरांना बोलवा. आणि त्याच्या सत्कार महाराजांनी अगोदर नाही केला, हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते केला, कारण त्यांनाही कळावं तुमचं बांधकाम कच्च आहे खोटं ठरलंय या हिरकणीमुळं. आणि मग महाराजांनी त्यांना सांगितलं, त्यांना सुद्धा सत्कार केल्यानंतर त्यांचा चेहरा पडला दरबारामध्ये, कारण अप्रत्यक्षरित्या महाराजांनी दाखवून दिलंय की तुमचं बांधकाम बघा. आणि मग महाराजांनी साडी चोळी देऊन तिचा सत्कार केला, तो बुरुज तासला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिर. तुम्ही आमचे असं म्हटलेलं आहे की तुम्ही आमचा हिरोजी, बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोजी, आणि जिने तुमचं बांधकाम कापलं ती हिरकणी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काचेला हिरकणीच कापू शकते, तसा तो कडा तो हिरकणीने तिचं उतरून गेली म्हणून तिला त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आजही मी त्यांना सांगायचो की एक माता आपल्या बाळासाठी काय करू शकते हे जर पाहायचं असेल तर तो हिरकणी बुरुज पहा. आणि जगातल्या आदर्श मातामध्ये सगळ्यात प्रथम पहिली माता म्हणून हिरकणीचा मला असं वाटतं की त्या ठिकाणी नावलौकिक झालेला आहे. म्हणजे जगातली प्रथम माता म्हणून जगामध्ये तिला सन्मान दिला जातो हिरकणीला, त्या बुरुजाला.
0: नक्कीच सर. रायगडावर असताना अनेक माणसं सर तुम्हाला भेटली असतील, अनेक मोठमोठी मंडळी, इतिहास अभ्यासक भेटली असतील, तर अशा अनेक खास आठवणींपैकी कोणाची आठवण तुम्ही इथे सांगाल रेडिओ नगरवर?
1: त्याच्यामध्ये मला विशेष तुम्हाला सांगतो की अनेक लोक यायचे त्याच्यामध्ये, ज्यांनी मला सुरुवातीला मार्गदर्शन केलं ते योगायोगानेच आम्हाला भेटले. म्हणजे मला काही माहिती नव्हतं, पण निनाद बेडेकर होते. बेडेकर भूषण कवीची काव्य फार छान सांगायचे, आणि मला असं वाटतं की अलीकडे आपण पाहिलं की भूषण कवीच्या कवीच्या माध्यमातून त्याने पाहिलेला रायगड, त्याने त्या भूषण कवीने राज्याभिषेकाची सुद्धा वर्णने केलेली आहेत. म्हणजे भूषण कवी रायगडावर होता राज्याभिषेकासाठी आलेला, आपण ते त्याची असं म्हटलं जातं की कवी भूषण आणि महाराजांची पहिली भेट त्या जगदीश्वर मंदिरामध्ये झाली होती, आणि महाराजांना पहिलं काव्य त्याने जे त्या मंदिरामध्ये ऐकवलेलं होतं ते आता इंद्रजिमी जुंब परत हे सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यानंतर अभ्यासक म्हणून गोपाळ चांदोरकर म्हणून यायचे रायगडावर, कारण ते सांगायचं की व त्यांचा तो अभ्यास होता की ह्या वास्तूंच्या बद्दल काय असावं बाबा. सगळ्याच वास्तू कधी काही आपण पाहतो की रायगडावर अनेक सत्ता येऊन गेल्या. म्हणजे सुरुवातीला आपण पाहतो की 12व्या शतकानंतर आपण पाहतो बहामणीची सत्ता, निजामशाही, त्याच्यानंतर आदिलशाही, नंतर शिवाजी महाराजांचा काळ होऊन गेला आहे, संभाजी महाराजांचा काळ आहे, सिद्धीचा काळ आहे, नंतर पेशवे आहे, आणि नंतर इंग्रज आहे. मग ह्या काळामध्ये काहीतरी परिवर्तन झालं असेल की नाही, म्हणजे अनेक सत्ता तिथे होऊन गेल्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो टॉमस निकल्स याने रायगडावर जेव्हा आला तेव्हा त्याने लिहून ठेवलंय त्यांनी तो त्याने त्याची डायरी आहे, त्या डायरीमध्ये त्याने लिहिलेलं आहे की तो म्हणतो की रायगडावर जाण्यासाठी अरुंद अवघड पाऊलवाट खडकामध्ये खोदलेल्या पायऱ्या तो गडा म्हणतो 24 फुटाची पहिली उंच जिथं गडाला नैसर्गिक अभेद्यता नाही तिथं 24 फूट उंचीची भिंत आणि तिच्यावर परत दुसरी भिंत शिवाजीराजांनी बांधलेली आहे. गडावर 64 वाडा 300 इमारती असा तो उल्लेख आणि अनेक पाण्याचे तलावे. या गडावर जर भरपूर अन्नधान्याचा साठा असेल तर हा राजा संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं युरोपीय लोक याला ईस्ट ऑफ जिब्राल्टर पूर्वेकडचा जिब्राल्टर म्हणायचंय. त्यामुळं रायगडाला तनस, राशीवटा, जम्बूद्वीप, नंदादीप, बदेनूर, रेड्डी, इस्लामगड, उत्तमगड, राहीर, रायगिरी, रायरी अशी वेगवेगळी नावं आहेत. त्याचं कारणच ते की अनेक सत्ता, आणि त्याच्यामुळं गोपाळ चांदोरकर एक अभ्यासक म्हणून यायचे. त्यानंतर प्रके घाणेकर यायचे. प्रके घाणेकर सुद्धा वनस्पती शास्त्राच्या वनस्पतीच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक वास्तूच्या अनुषंगाने त्यांनी ते पण येत होते. आणि आमचे एक अभ्यासक सुरेश वाडकर म्हणून एक होते बा, ते खरं दुर्दैवाने आज नाही आहेत, पण ते रायगडावर भरपूर प्रेम करणारे, पक्ष्यांचे आवाज काढायचे, ते पक्षी जवळ बोलवायचे. म्हणजे अशी लोक मी पाहिलेले, किंवा वनस्पतींच्या बद्दल माहिती द्यायचे रायगडावरच्या. म्हणजे असं मला असं वाटतंय की याशिवाय बाबासाहेब पुरंदरे सुद्धा मी पाहिलं रायगडावरची सिंहासनाच्या पाठीमागची जी भिंत आहे विटायची ती पुन्हा जेव्हा बांधायचं ठरलं तेव्हा त्या दिवशी ते रात्रीच तिथं आले होते. म्हणजे असे अभ्यासक वेगवेगळ्या अनेक अभ्यासक तिथे यायचे आणि इतर सुद्धा अभ्यासक त्या ठिकाणी यायचे. तर या सगळ्या अभ्यासकांशी भेटून किंवा त्यांची मतं ऐकून निश्चितपणे वेगवेगळी दृष्टी मला त्यावेळेस मिळत होती. पण मी असं एकच एक अभ्यासक असं म्हणणार नाही की मला त्याच्यामध्ये त्यांचंच मला आवडत होतं असं नाही. ज्याचं चांगलं मला असं वाटायचं की बाबा याच्यात मध्ये तथ्य आहे तर तुम्ही ते स्वीकारत असायचं होते.
0: नक्कीच. आज आपण संवर्धनाबद्दल किंवा गडावरची स्वच्छता शिस्त राखण्याबाबत जर बोलायचं झालं तर अनेक वर्ष तुम्ही तिथे होतात, अनेक पर्यटकांना मार्गदर्शक करत होतात, तर आत्ताच्या काळामध्ये स्वच्छतेबाबत शिस्तीबाबत बोलायचं झालं तर काय सांगाल या माध्यमातून?
1: एक गोष्ट मॅडम मला असं वाटतंय की इतर गडांच्यावर आपण पाहतो की बऱ्याच वेळा पर्यटक येतात भिंतीवर लिहितात खडूने किंवा पेनाने काय आपलं नाव तिथं लिहिण्याचा प्रयत्न करतात. रायगडावर तुम्हाला तसं दिसणार नाही, शक्यतो तुम्हाला लिहिलेलं कुठे दिसत नाही. त्याचं कारण रायगडावर सगळ्यांचं लक्ष आहे. पण एक गोष्ट आहे रायगडावर की कचऱ्याचा प्रश्न हा थोडा अजूनही विचारात घेण्यासारखा आहे. आणि पर्यटक काय करतात की तिथं घेतलेले काही वस्तू किंवा काही आपण पाहिलं की जे काही एखादी वस्तू आपण बरोबर आणलेली आहे खाण्यासाठी किंवा कागद असेल तर ते तिथं घ्यायचा. लोक बऱ्याच वेळा काय करतात की आपल्याला जी नेहमी सवय लागलेली असते आपलं काम झालं की टाकून द्यायचं, तसं रायगडावर लोक कचरा टाकतात. पण आता ठिकठिकाणी जनजागृतीचे बोर्ड मी पाहिलेले आहेत आता लावलेले, पण अजूनही आपण पाहतो की बा गड्यातून रोपवेतून जाताना असेल किंवा पायी येताना असेल लोक कुठेतरी कड्याच्या खाली कागद वगैरे टाकून देतात. तर याच्या बाबतीत मात्र निश्चितपणे आता जनजागृती म्हणजे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की हे इथं महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. म्हणजे आपण पाहिलं की विजयनगरचं साम्राज्य किंवा देवगिरीचं जे काही आपण पाहतो राज्य होतं, त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपल्याला थेट शिवाजी महाराजांचं राज्य स्वराज्य उभं राहिलं ते रायगडावर राहिलेलं आहे. आणि रायगड तुम्हाला माहिती आहे की महाराजांनी हे स्वराज्य उभं करताना त्याच्यासाठी किती यातना किती

0: गडकोट किल्ले आहेत म्हणून तरी आपल्याला अजूनही ते महाराजांचं मोठेपण आपल्याला फार भावतंय. आज जगानी नोंद घेतलेली आहे गडकोट किल्ल्यांची. आणि अशा किल्ल्यांवर जाऊन आपण कचरा टाकणं, तिथं आपण कधी काहीतरी खडू नये लिहिणं किंवा तिथे अस्वच्छता करणं हे तर हे चुकीचं आहे असं मला वाटतं. पण मध्यंतरी सुद्धा काही तरुणांचं कौतुक आहे मॅडम की रायगडावर असे काही तरुण मंडळी आजही जातात आणि कुठे कचरा गोळा करतात आणि खरं असं त्यांच्यावरती वेळ येऊ नये. कारण मला असं वाटतं की हे आपल्या स्वराज्याच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा आपल्या देशाच्या दृष्टीने निश्चितपणे भूषणावह नाही.
1: नक्कीच. आज सर तुम्ही रेडिओ नगरच्या माध्यमात इथे आला आहात आणि अनेक लोकांपर्यंत, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, तर या माध्यमातून काय सांगाल लोकांना, अनेक लोक जे तुम्हाला ऐकतात त्यांना?
0: मी लोकांना, अनेकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये महाराजांचे अनेक गडकोट किल्ले आहेत आणि ते अजूनही आपली वाट पाहत आहेत.
1: नक्कीच.
0: तिथला इतिहास, तिथल्या कथा, तिथला संघर्ष आणि मला असं वाटते की अजूनही शिवाजी महाराज की म्हटलं की आपण जय म्हणतो, आपल्या मनामध्ये ती प्रेरणा आहे आणि महाराजांचं मोठेपण. आज आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये शिवाजी महाराजांचा जय जयकार होताना दिसतोय. म्हणजे त्या नावावरच फक्त आज आपल्याला म्हणजे अनेक जे नावं आहेत त्यापैकी एक नाव म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव, ज्याच्यावर विश्वास आहे लोकांचा. आणि त्यामुळं तरुणांनी हे सगळं एकदा पुन्हा पाहिलं पाहिजे आणि मला निश्चित वाटते की या शिवरायांच्या इतिहासातूनच बोध घेऊन आपला समाज आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय. त्यामुळं ऐतिहासिक शिवचरित्र वाचणं आणि शिवरायांनी निर्माण केले किल्ले, त्याचबरोबर जे उत्सव होतात रायगडावर किंवा रायगड असेल, प्रतापगड असेल, या ठिकाणी सहभागी होऊन तो प्रसंग अनुभवणं हे फार मला महत्वाचं वाटतं.
1: नक्कीच सर. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात. रायगडावरचा अनुभव प्रत्यक्ष जो तुम्ही अनुभवलेला आहे तो अनेक लोकांपर्यंत पोहोचला आणि खरंच ही सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणा असेल की अनेक जण नक्कीच रायगडावर जातील. अनेक किल्ले आहेत, गडकोट आहेत, पण रायगडाला भेट देणं हे आयुष्यामधलं एक खूप छान अनुभव आहे, एक स्फूर्तीदायक अनुभव आहे आणि तो नक्कीच अनेकांसाठी असेल. तर सर वेळात वेळ काढून तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार सर.
0: हो धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमात आपल्यासोबत होते मारुतीराव गुल्हे पाटील महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर किसन पिसाळ सर. रायगडावरचा त्यांचा अनुभव, त्यांचं रायगडावर असणारं वास्तव्य आणि तेथील अनुभव अनेक नगरकरांना नक्कीच आवडला असेल. आणि श्रोते हो, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमामध्ये याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 9 FM आवाज तुमचा.
1: रसिको हो नमस्कार, तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM तुमचा क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार रणजीपटू अझीम काझी, ज्येष्ठ पै धोपावकर यांनी.
2: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी अजय धोपावकर. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे, महाराष्ट्र रणजी संघाचे डावखुरे फलंदाज आणि त्याचबरोबरीने मुश्ताक अली स्पर्धेत T20 स्पर्धा, विजय हजारे 50 षटकांची स्पर्धा, असं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे अझीम काझी आज आपल्या समवेत आहेत. त्यांची कामगिरी अतिशय चौफेर आहे, म्हणजे त्यांनी रणजी स्पर्धेत 4 षटकांची कमाई केलेली आहे, म्हणजे

0: नगरच्या एखाद्या खेळाडूने शतक मारण्याचं पहिलं भाग्य त्यांना लाभलं. त्याचबरोबरी मुश्ताक अली स्पर्धेत 71 धावांची सर्वाधिक खेळी त्यांनी केलेली आहे आणि विजय हजारे स्पर्धेत 3 शतकं त्यांनी 50 षटकांच्या स्पर्धेमध्ये झळकावलेली आहेत. असे हे डावखुरे धुरंधर फलंदाज आपल्या समवेत आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
1: थँक्यू, थँक्यू सो मच सर.
0: सर, मला तुमचं आवडेल लहानपण, बालपण आणि शिक्षण आणि तुम्ही क्रिकेटकडे कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
1: सर, अगोदर मी शिक्षणासाठी सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये होतो.
0: बर.
1: तिकडे काय एवढं क्रिकेटचं स्कोप नव्हतं.
0: बर.
1: तिकडे काही क्रिकेटची काय क्लासेस वगैरे काही नव्हते. आम्ही फक्त गल्लीमधून खेळचो. सकाळी सुट्टी होती संडेला.
0: बर.
1: तर आमची गल्लीमध्ये.
0: तुमची गल्ली कुठली?
1: तांबटकर गल्ली.
0: तांबटकर गल्ली होते. बर.
1: आमची टीम फेमस होती त्यावेळेस, पॅकर्सची टीम.
0: बर बर बर. पॅकर्स.
1: ते माझे डॅडी पण खेळायचे.
0: बर. तुमचे
1: वडील काझी.
0: बर.
1: ते कॅप्टन होते.
0: बर. अरे बापरे.
1: तो आम्ही खेळायचो संडे टू संडे खेळायचो सकाळी टेनिसवर. एकदा असं गोष्ट घडली.
0: गल्ली क्रिकेटच का?
1: हा, गल्ली क्रिकेट. एकदम गल्ली क्रिकेट. एकदा काय झालं, एक नॅचरल टॅलेंट होता घरी. पापा पण खेळायचे आमच्यामध्ये. आम्ही काय कुठं काय अकॅडमी वगैरे जॉईन नाही केली होती. फक्त नॉर्मल असं संडे टू संडे खेळायचो आणि एक नॅचरल टॅलेंट म्हणतो ना आपण, एक लेफ्ट आर्म स्पिन, लेफ्टी बॅट्समन नॅचरली झालो. माझा भाऊ पण खेळायचो, मोठा भाऊ, तो पण माझ्यासोबतच होता. आम्ही एकदा काय झालं, आमची गल्ली ती मॅच होती वाड्या पार्कला क्रॉम्प्टनची. क्रॉम्प्टनची मॅच होती. त्यांच्याकडे 11 प्लेयर झाले नाही होते. त्यांना एक प्लेअर पाहिजे होता
0: पॅकरला.
1: पॅकरला अमन खान तेव्हा कॅप्टन होते. माझ्या डॅडीने रिटायरमेंट घेतली होती.
0: बर बर बर.
1: अमन खान कॅप्टन होते. त्यांनी मला बघितले होते टेनिसवर खेळून, खेळायचे टेनिसवर. त्यांनी मला टेनिसवर चान्स पण दिले होते लेफ्ट आर्म स्पिन मध्ये अमन खाननीच. एक टुर्नामेंट होती निर्मल नगरला. त्या म्हटले, चल तू बॉलिंग टाका
0: टेनिस बॉलवर.
1: टेनिस बॉलवर त्यांनी बघितले की नाही का, अरे बॉलिंग लेफ्ट आर्म स्पिन लय भारी टाकतोय, त्याला बॉलिंग देऊ आपण. तेव्हा लेफ्ट आर्म स्पिन लय अवघड होतं प्लेयर्सला. टर्न बोल तर लय अवघड होतं लेफ्ट आर्म स्पिन, डिफिकल्ट होतं. तर त्यांनी मला चान्स दिले वाडे पार्क मध्ये. आमची मॅच होती. त्यांनी मला चान्स दिले.
0: किती साले असेल अंदाजे?
1: मला वाटतं ही माझी 16 वर्ष होतं माझं.
0: तुमचं 16? वय
1: 16 आणि 2010 किंवा 2011 बर बर बर. तर त्यांनी मला चान्स दिली की आपल्याला एक प्लेअर पाहिजे, चल तो तुला आज सुट्टी पण आहे, चल.
0: बर.
1: त्यांनी मला मग तिकडे अपॉर्च्युनिटी पण दिली मॅचेसला, बॉलिंग दिली. बॅटिंग मला आले नाही. ते मला काय त्यांच्या त्यांना कॉन्फिडन्स नव्हता माझ्यावर.
0: बरोबर.
1: की त्यांनी कधी बघितलं नाही ना मी कधी खेळलो नाही. पहिली मॅच डायरेक्ट मॅच खेळलो मी, अकॅडमी वगैरे काही जॉईन नाही.
0: डायरेक्ट म्हणजे लेदर बॉल वर खेळण्याची पहिलीच वेळ होती.
1: पहिलीच वेळ होती. मी कधी बॅट पण धरली नव्हती.
0: टेनिस बॉलची स्पर्धा खेळले होते.
1: हा, टेनिस बॉल खूप खेळलो होतो मी.
0: लेदर बॉल वर.
1: लेदर बॉल पहिलंच मॅच होती. माझी खूप धाकधूक होती ना, प्रेशर होतं. पहिल्यांदा खेळतोय, लेदर बॉल कसा आहे, काय किती हेवी आहे, लागणार की नाही लागणार.
0: बर.
1: ते थोडंफार होतं नाही का पहिली मॅच म्हटली तर. तो त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली, बॉलिंग दिली. मी 3 विकेट काढले.
0: अरे बापरे. पहिल्याच मॅच मध्ये?
1: पहिल्याच मॅच मध्ये. 3
0: कोणाच्या विरुद्ध होती आठवत आहे का?
1: मला वाटतं श्रीगोंदा सोबत होते.
0: श्रीगोंदा
1: विरुद्ध
0: श्रीगोंदा. बर.
1: आणि ते सेकंड मॅच होती लीगची, सेकंड मॅच.
0: बर बर.
1: मग क्वार्टर फायनलला गेलो. परत त्यांनी काय म्हटलं, नाही तू खेळणारच, आपल्याला एक लेफ्ट आर्म स्पिनर पाहिजे होता.
0: पहिल्या मॅचला 3 विकेट घेतले.
1: त्यांचे जे प्लेअर होते त्यांना ते म्हटले की नाही तुम्ही थांबा, आम्ही याला चान्स देतो.
0: अरे वा.
1: मग त्यांनी मला क्वार्टर फायनल मध्ये. आम्ही हारलो पण मी 4 विकेट घेतले.
0: अरे क्वार्टर फायनल. कोणाविरुद्ध होती?
1: माझा मला टीम काय आठवण येत नाही. ते आपल्या तालुक्याची टीम होती.
0: बर बर बर.
1: त्या मी 4 विकेट घेतले आणि बॅटिंग मी 10 नंबरला गेलो.
0: बर.
1: पर बॅटिंग चांगली केली मी, बरीपैकी चांगली केली.
0: बर बर.
1: 15 किंवा 20 रन केले होते, रनआउट झालो होतो मी.
0: अरे बापरे.
1: पर चांगली केली.
0: शेवटी येऊन तुम्ही रन काढले.
1: हो, शेवटी मॅच हारलो आम्ही.
0: बर बर.
1: पर मी केली तो मॅच. पहिली मॅच नंतर लय लोकांनी आमच्या गल्लीमध्ये नॅचरल क्रिकेटर क्रिकेट आहे तांबटकर गल्लीमध्ये. म्हटलं एवढं टॅलेंट आहे सगळे. तुम्ही बघतील ना सकाळी 70 ते 80 प्लेयर सकाळी असतो मॅच खेळायला टेनिसवर.
0: बर. ते गल्लीतच खेळतात?
1: गल्लीत गल्लीत खेळतात सगळे.
0: बर.
1: हा, टेनिसमध्ये तो टॅलेंट खूप चांगला आहे. तो पहिली मॅच झाली माझी खूप लोकांनी माझ्या डॅडीला सांगितलं की तुझा मुलगा चांगला खेळतो तू बघ येऊन. मग डॅडी सेकंड मॅचला आले, बघितले माझी बॉलिंग, ते म्हटले नाही की हा आपण अकॅडमीला जाऊ, आपण अकॅडमीला तू करणार का, इंटरेस्ट आहे काय? म्हटलं खूप इंटरेस्ट आहे मला, मी आणि माझा भाऊ, मोठा भाऊ होता.
0: काय नाव भावाचं?
1: मोसिन काझी. तो पण खेळायचा माझा. तो आम्ही दोघं मग पहिल्यांदा आम्ही समर नेटला गेलो निंबाळकर सर कडून. निंबाळकर सरकडे गेलो आम्ही, एक दोन महिने झाले. मग इन्व्हिटेशन स्टार्ट केलं मी, इन्व्हिटेशन डिस्ट्रिक्ट अंडर डिस्ट्रिक्ट 16 ला स्टार्ट केलं. मी तिकडे आमची जर्नी स्टार्ट झाली. अंडर 16 इन्व्हिटेशन केलो. मग अंडर 16 ला स्टेटच्या कॅम्प ला आलो.
0: नाही मला एक सांगा की तुम्ही बॉलिंग करायचे
1: पहिले? मी फक्त बॉलिंग.
0: पण तुम्ही बॅट्समन म्हणून तुमचं कसं तुम्हाला कळलं टॅलेंट?
1: काय झालं, अंडर 16 स्टेट आपला इन्व्हिटेशन मॅचेस अंडर डिस्ट्रिक्ट. आता मी 6 नंबर 7 नंबर बॅटिंग करायचो.
0: बर,
1: बॅटिंग आली, 2 दिवसाचे मॅच होते ना, बॅटिंग आली, मी बॅटिंग. मग तिकडे नॅचरल टॅलेंट आपण म्हणत नाही ना, नॅचरल टॅलेंट. तिकडे मी 50 केले 16 मध्ये, 100 पण केले डायरेक्ट मॅचेस मध्ये,
0: डायरेक्ट मॅचेस मध्ये.
1: मग मी मग मला समजलं की पहिले मी बॅटिंग चांगली करतोय, नंतर मी बॉलिंग चांगली करतोय.
0: अरे म्हणजे अष्टपैलू म्हणूनच तुमचं सुरुवात झाली बा, पण बॉलर म्हणून सुरुवात झाली.
1: मी म्हटलो की मी बॅट्समन चांगला आहे, बॉलिंग पण टाकू शकतो, असं आहे. मी बॉलर हु कॅन बॅट्समन नाही आहे, बॅट्समन हु कॅन बॉल आहे.
0: अरे
1: आता तसं माझा जर्नी स्टार्ट झाली,
0: बॅट्समन म्हणून जर्नी सुरू झाली.
1: बॅट्समन म्हणे बरेपैकी 16 कॅम्प अटेंड केलो. मग सिलेक्ट
0: कुठलं? नगरलाच होता का?
1: नगरला लीड केली मी.
0: बर, टीम कॅप्टन होती?
1: आम्ही फायनल पण जिंकलो इन्व्हिटेशन.
0: अरे बापरे. बर, कुठले?
1: पूर्ण महाराष्ट्रामधून आम्ही जिंकलो. नगर पहिल्यांदा फायनल जिंकली होती.
0: बर बर बर. अंडर 16 ची?
1: हा.
0: बर,
1: अगेन्स्ट नाशिक.
0: हा,
1: ऍट पुणे PYC.
0: बर बर बर.
1: आम्ही फायनल जिंकलो होतो.
0: मग तुमचा परफॉर्मन्स कसा होता?
1: माझे सगळे जास्त रन होते टीम मध्ये आणि विकेट पण चांगले होते.
0: आणि 2 दिवसाचे मॅचेस होते?
1: 2 दिवसाचे मॅचेस.
0: बर बर बर बर.
1: मग मी कॅम्पला सिलेक्ट झालो.
0: सेंचुरी वगैरे झाली का?
1: सेंचुरी पण झाली.
0: बर,
1: तेव्हापासून मला वाटलं ना की मी बॅट्समन आहे.
0: अरे खात्री झाली?
1: खात्री झाली. मग खूप लोकल टुर्नामेंट वगैरे खेळलो. आपल्या इकडची फेमस टुर्नामेंट होती क्रॉम्प्टन वगैरे, ते पण खेळलो. बाहेर खूप मॅचेस खेळलो.
0: बर,
1: मग 16 मध्ये सिलेक्शन झालं नाही, परत इन्व्हिटेशनला 19 मध्ये सिलेक्शन झाला. 19 स्टेटला
0: का?
1: हा, 19 स्टेटला सिलेक्शन झाला. पहिलाच मॅच मी टीम मध्ये पण खेळलो, दोन मॅच, पण माझा काही परफॉर्मन्स नाही होता. पहिले दोन्ही मॅचला 0 आउट झाला.
0: अरे बापरे. बॅट्समन म्हणूनच घेतलं तुम्हाला?
1: तेव्हापासून माझा बॅट्समनची जर्नी स्टार्ट झाली. मी बॉलिंग कमी टाकत हो, मग टाकत हो, मग कमी टाकली. मग टाकली
0: 19 स्पर्धा कुठे झाल्या होत्या?
1: पहिली मॅच माझी झाली होती मोहालीला, पंजाबला.
0: बर बर बर.
1: अगेन्स्ट
0: महाराष्ट्र टीम, महाराष्ट्रामध्ये खेळले तुम्ही अंडर 19 ला.
1: अंडर 19.
0: मग तुमचा परफॉर्मन्स वर तुम्हाला हे मिळालं का, कशी संधी मिळाली अंडर 19 च्या टीम मध्ये?
1: तसंच सर, इन्व्हिटेशनला मी परफॉर्मन्स केलं, खूप परफॉर्म.
0: कुठं? असं कुठल्या स्पर्धांमध्ये?
1: आता डिस्ट्रिक्टचे लेवलचे मॅचेस होते ना.
0: बर,
1: अंडर 19 चे.
0: हा हा, त्याच्यामध्ये
1: मी परफॉर्मन्स केले.
0: बर,
1: मग अंडर 19 चे
0: कॅप्टन होते नगरचे?
1: हा, कॅप्टन होतो मी.
0: बर,
1: मग मी अंडर 19 कॅम्पला सिलेक्ट झालो.
0: बर,
1: शॉर्टलिस्ट निघाली 30 प्लेयरांची, मी तिकडे सिलेक्ट झालो.
0: कुठं कॅम्प झाला?
1: पुण्यामध्ये.
0: पुण्यामध्ये. बर,
1: तिकडे मी सिलेक्शन मॅचेस मध्ये रन्स केले.
0: अरे वा,
1: खूप रन्स केले. मग मी टीम मध्ये 15 स्क्वॉड मध्ये मी सिलेक्ट झालो.
0: अरे वा वा वा. आणि मग 2 मॅच फेल गेले का? पहिले
1: 2 मॅच मी 0 केले.
0: अरे बाप,
1: 0 आउट झालो.
0: मग नंतर
1: ड्रॉप झालो. मग
0: अरे बापरे,
1: टीम मध्ये ड्रॉप झालो. परत मग 4 वर्ष ब्रेक लागला. म्हटलं कशा ब्रेक, की मी परत सिलेक्ट झालो नाही. 19 ओव्हरच झालो. अंडर 23 मध्ये आलो मी.
0: बर,
1: परत तसंच 0 पासून स्टार्ट केले.
0: बर,
1: इन्व्हिटेशनला परफॉर्मन्स करायचो, सिलेक्शन मॅचेसला जायचो. सिलेक्शन मॅचेस मध्ये रनच नाही करायचे मी.
0: अरे बाप,
1: एक किंवा 2 मॅच असते सिलेक्शन मॅचेस मी आउट होत.
0: बर,
1: कधी
0: काय असं कसं कसं
1: प्रेशर? प्रेशर मला खूप प्रेशर होतं नाही का, की मला सिलेक्ट होतंय. त्यामुळे काय झालं, मी माझा नॅचरल गेम खेळायचे नाही.
0: बर,
1: नॅचरल गेम विसरून मी फक्त बर्डन घेतो. सिलेक्शन मॅचेस मला रन करायचे, रन करायचे, फक्त बर्डन होतो.
0: दबावाखाली तुमचं
1: माझे मतलब नॅचरल गेम मी स्ट्रोक, आपण म्हटलो ना की नॅचरल स्ट्रोक खेळायला पाहिजे, ते मी खेळायचोच नाही.
0: बर,
1: त्या फटका मला बसला नाही का सिलेक्शन मॅच मध्ये. नंतर 23 शेवटचा इयर होता माझा.
0: बर,
1: मी थोडा विचार केला नाही का आपण खेळू या नॅचरल असं पण आपण सिलेक्ट नाही होत.
0: बरोबर,
1: एकदम नॅचरल. जसं आपण लोकल टुर्नामेंट खेळतो ना, क्लब क्रिकेट खेळतो ना, तसंच
0: रिलॅक्स खेळायचं,
1: रिलॅक्स एकदम एन्जॉय करू आपण.
0: बरोबर.
1: तर मी खूप रन केले परत.
0: किती रन गेले काय आठवत?
1: मी सिलेक्शन मॅचेसला एक ट्रॉफी होती एमसीसी, काही निंबाळकर ट्रॉफी होती वाटतं, त्यामध्ये 100 केले. सिलेक्शन मॅचेस मध्ये 250 केले.
0: अरे बाप,
1: मी खूप टच मध्ये होतो तेव्हा 123.
0: तुम्ही कुठल्या पोझिशनला खेळायचे त्यावेळेस?
1: मी 5 नंबर 6 नंबर.
0: बर,
1: जास्त 4, 5, 6 असे माझी पोझिशन होती.
0: बर, म्हणजे 23 ला,
1: अंडर 23 ला.
0: आणि 19 ला तसेच खेळायचे का?
1: 19 ला मी 6 नंबर बॅटिंग,
0: 6 नंबर
1: बॅटिंग दोन इनिंगला. आणि तेव्हा 4 मॅचेस होते लीगचे, 4 मॅचेस फक्त स्टेटला, महाराष्ट्राला. तुम्हाला चान्सच नाही भेटला.
0: बर,
1: प्लेइंग 11 मध्ये 15 मध्ये मी होतो.
0: बर,
1: पण मला 11 मध्ये चान्स नाही भेटली. मग परत सीझन संपला, आम्ही क्वालिफाय नाही झालो. सीझन संपला, मग 2 वर्षानंतर मी 2018 ला, 3 वर्षानंतर माझी वयस 26 होती, 2018 शेवटच्या ट्रॉफी होती मुश्ताक अली.
0: बर,
1: विजय हजार आपण चांगला खेळलो, महाराष्ट्र क्वालिफाय झालो होतो, क्वालिफाय झालो होतो. रणजी ट्रॉफी आपण खराब खेळलो होतो, आपण रेलिगेट झाले रणजी ट्रॉफी मध्ये. ते महाराष्ट्राने एक देव ट्रॉफी ठेवली होती, ते मुश्ताक अली सिलेक्शन मॅचेस, आणि त्यांना नवीन प्लेअर पाहिजे होते का. आपण विजय हजारे खूप खराब खेळलो, सॉरी रणजी ट्रॉफी खूप खराब खेळलो, तर मुश्ताक अली मध्ये त्यांना थोडे यंगस्टर पाहिजे होते, नवीन प्लेअर.
0: आणि 2020 च्या स्पर्धा असतात, त्यामुळे ते मारजोड करणारे प्लेअर.
1: बरोबर. आपल्याकडे लेफ्ट आर्म स्पिनर लेफ्टी बॅट्समन खूप कमी होतो.
0: बर बर बर, महाराष्ट्र टीम मध्ये अभावच आहे तसा,
1: खूप कमी.
0: बर बर.
1: तर मी देव ट्रॉफी क्लब ऑफ महाराष्ट्र करून खेळलो मी, आणि खूप चांगलं केलं मी बॅटिंग मध्ये आणि बॉलिंग पण मध्ये, दोन्ही क्षेत्रामध्ये.
0: अरे वा,
1: खूप चांगलं केलं. मग मी सिलेक्ट झालो.
0: अरे वा, मुश्ताक अलीला.
1: मुश्ताक अलीला 18 चा स्कॉड निकाला.
0: बर,
1: 18 मध्ये मग आमचे प्रॅक्टिस मॅचेस झाले गौंजेवर.
0: बर,
1: मध्य प्रदेशची टीम आली होती, मुंबईची टीम आली होती.
0: बर,
1: तिकडं पण मी चांगलं केलं बॅटिंग. एवढी मला ऑपॉर्च्युनिटी नाही भेटली की बॅटिंग मध्ये, तेव्हा खूप चांगले प्लेअर होते आपल्याकडे, राहुल त्रिपाठी, अंकित भावने, ऋतुराज गायकवाड, नौशाद शेख, आणि नंतर मी निखिल नाईक, नंतर मी होतो 6-7 नंबरला.
0: आणि 220 ला 6 नंबरला बॅटिंगला संधी थोडीशी कमीच मिळते.
1: कमीच मिळते, बरोबर. आणि मला संधी मिळाली नाही एवढी, पण मी बॉलिंग भारी चाकली. आमचे कोच होते सुरेंद्र भावे, त्यांना माझी बॉलिंग आवडली बरीपैकी. त्यांना माहित होतं की बरीपैकी बॅटिंग पण करतो, असं नाही का बॅटिंग भारी करतो, त्यांना माहित नव्हतं. त्यांनी मला कधी बघितलंच नव्हतं बॅटिंग करायला, बॅटिंग कशी करतो काय करतो त्यांना माहितच नव्हतं. त्यांना फक्त माहित होतं की हा बॉलिंग चांगली टाकतोय, बरीपैकी बॅटिंग करतो नाही का, आपल्याला टेलेंडर्स बरीपैकी बॅटिंग केलं. त्यांनी मला सिलेक्ट केलं. मग मुश्ताक अलीला आम्ही दिल्लीला आमची मॅचेस होते, तिकडे मी बॉलिंग सगळे मॅच खेळलो मी.
0: बर,
1: पहिली मॅच बाहेर होतो, मग नंतर सगळे मॅच खेळलो.
0: दिल्ली विरुद्ध खेळले का
1: पहिली मॅच? नाही, लीग मॅच सगळे एक जागा होती मुश्ताक अली.
0: बर,
1: 8 टीम येते तिकडे. आणि पहिली मॅच मी, दुसरी मॅच मी खेळलो सर्व्हिसेस विरुद्ध.
0: बर,
1: मग हैदराबाद. पहिली विकेट माझी होती अंबाती रायडो.
0: अरे बापरे, बर बर.
1: तो करंट खेळ,
0: तो त्यावेळेस करंट खेळणार
1: होता, प्लेअर होता, इंडिया प्लेअर होता तो. पहिली विकेट माझी अंबाती रायडो.
0: अरे म्हणजे एक मोठा प्लेअरची विकेट काढली,
1: प्लेअरची विकेट.
0: बर बर बर,
1: खूप आनंद
0: झाला. रन नाही काढले का त्यांनी? लगेच आउट झाला का?
1: लगेच आउट झाला, एक 10-12 रनवर तो आउट झाला मला मिड विकेट.
0: तो इंडिया खेळला होता ना तेव्हा?
1: करंट खेळायचा होतो.
0: बर बर बर,
1: करंट प्लेअर होतो इंडियाला 2019. मग तशी अशी जर्नी स्टार्ट झाली. मग
0: पहिल्या मॅचला एक विकेट घेतली का?
1: पहिली मॅचला एक विकेट,
0: तीच अंबाती रायडू.
1: अंबाती रायडू,
0: अरे वा, लवकर गुंडाळलं त्याला.
1: मग पहिले ते आमचे लीग मॅचेस झाले तिकडे, 7 मॅच आम्ही सगळे मॅच जिंकलो.
0: अरे बापरे,
1: विनर. एक पण मॅचला बॅटिंगची अपॉर्च्युनिटी नाही,
0: संधी, बॉलिंग मात्र मिळाली,
1: फक्त बॉलिंग भेटायची.
0: बर, मग विकेट काढल्या का त्याच्या?
1: विकेट मला 8 विकेट होते 6 मॅच मध्ये.
0: अरे वा,
1: खूप चांगली बॉलिंग टाकली. इकॉनॉमी माझा 4 पॉईंट काहीतरीच होता.
0: बर, अरे बापरे, म्हणजे एकदम शाईन झाला जो.
1: हा, एकदम. मग तर आम्ही क्वालिफाय झालो, इंदोरला गेलो होलकर स्टेडियमला. ते लाईव्ह मॅचेस, पहिल्यांदा लाईव्ह मॅचेस होते हॉटस्टार वर.
0: बर,
1: स्टार स्पोर्ट्स हॉटस्टार वर पहिल्यांदा लाईव्ह मॅचेस होते.
0: अरे वा.
1: मग आमची सेमी फायनल होती, मस्ट विन गेम होता आम्हाला फायनल जिंकण्यासाठी अगेन्स्ट गुजरात.
0: बर,
1: त्यांच्याकडे प्लेयर खूप चांगले होते, पियुष चावला होता, करण अक्षर पटेल होता, ते अजून दोन तीन प्लेयर चांगले होते. आम्हाला 150+ रन करायचे होते.
0: बर,
1: आमची चेसिंग होती, आमचे 70/80 झाले होते.
0: बर,
1: पहिल्यांदा मला
0: बॅटिंग मिळा. अरे गुजरात विरुद्ध,
1: गुजरात विरुद्ध.
0: अरे वा,
1: आणि ती मॅच मी जिंकवली.
0: अरे वा, क्या बात
1: आहे. मग
0: किती रन काय काढले?
1: मी 39 केले होते.
0: बापरे, किती बॉल मध्ये?
1: 24 किंवा 25
0: बॉल. अरे बाप, म्हणजे एकदम म्हणजे न भूत न भविष्य त्याची कामगिरी.
1: 40+ केले होते काही वाटतं.
0: बर बर बर बर बर.
1: पर ती मॅच मी जिंकवली. मग
0: आणि म्हणजे गुजरातच्या सेमीफायनलला मारली म्हणजे तुम्ही?
1: हा,
0: क्या बात आहे. म्हणजे गेलेली मॅच तुम्ही आणली?
1: गेलेली मॅच मी, आज मी आणि दिव्यांग इंगणेकर होतो.
0: बर, त्यांनी दोघांनी बॅट,
1: आमची दोघांची पार्टनरशिप झाली.
0: बर,
1: 30 बॉल काहीतरी 65-70 पाहिजे होता. आम्ही दोन बॉल, एक बॉल रंगून जिंकले.
0: क्या बात आहे. आणि काय 4-6 आठवत आहे काही?
1: मी दोन बॉल दोन होते, मी 6 मारली.
0: क्या
1: पाच बॉलला फाईल लेग वर.
0: बर,
1: आणि आम्ही जिंकलो मॅच.
0: म्हणजे दोन बॉल मध्ये 5 रन हवे होते?
1: नाही, दोन बॉल मध्ये 2 होते.
0: बर,
1: एक ओव्हर मध्ये 11 होते, दोन बॉल मध्ये 2 आले.
0: बर,
1: मी 6 मारले.
0: 6 मारले, एक बॉल राखून जिंकले.
1: एक बॉल राखून जिंकले.
0: अरे वा, क्या बात आहे. म्हणजे ते नाव झालं भाऊ,
1: नाव झालं. आणि लाईव्ह मॅच होती ना, अख्खा इंडिया बघत होता.
0: अरे बापरे,
1: अख्खा इंडिया बघत.
0: 2018 घटना ही.
1: 2018 घटना ही.
0: बर बर बर बर,
1: एवढी आनंद झालो होतो मी.
0: आणि मॅच महाराष्ट्राला काढून
1: आणि आम्ही फायनलला गेलो.
0: आणि बॅट्समन म्हणून पहिली ओळख झाली.
1: पहिली ओळख झाली सगळ्यांना. प्लेयर्सला माहित होतं, कुछ काही काही प्लेयर्सला माहित होतं या बॅट्समन आहे, पण सगळ्यांना तिकडे माहित पडला. सिलेक्टर्स, ऍडमिनिस्ट्रेटर, आमचे कोच हे सगळ्यांना की बॅटिंग चांगली करतो
0: हा.
1: मग पुढे मला विजय हजाराला संधी मिळली 2019.
0: बर,
1: केदार जाधव कॅप्टन झालाय.
0: बर,
1: त्याच्या अंडर मी विजय हजाराला डेब्यू केलं.
0: बर,
1: मग तिकडनं मला बॅटिंग जास्त भेटू राहिली.
0: म्हणजे आता ते टॅलेंट कळालं सगळ्यांना.
1: हा, मग 2019 पासून मी तिन्ही फॉर्मॅट कंटिन्यूअस खेळलो.
0: बर बर, म्हणजे तिन्ही फॉर्मॅट खेळण्याचं भाग्य लाभलं होतं.
1: विजय हजारा चांगलं केलं. मी लिडिंग विकेट टेकर होतो, परत 13 विकेट घेतले होते मी 7 मॅच मध्ये.
0: अरे बापरे,
1: मग बॅटिंग मध्ये पण रन्स केले होते.
0: विजय हजारे 50 षटकांची मॅच.
1: हा, 50 षटकांची. विजय हजारेला एक मॅच मी तसंच झाली आमची हिमाचल सोबत.
0: बर,
1: मस्ट विन गेम होता क्वालिफाय साठी.
0: बर,
1: विकेट खूप खराब होती, खूप खराब.
0: बर,
1: बरोडाला. आणि आम्ही आम्हाला चेस करायचे होते 210 काहीतरी.
0: बर,
1: आमचे 30/5 आउट झाले.
0: अरे बाप,
1: तिकडनं मी मॅच काढली. 90 रन्स केले.
0: क्या बात आहे.
1: हा, मग तिकडनं
0: 90 रन केले.
1: 90 रन्स.
0: अरे वा.
1: मग तिकडनं माझी जर्नी स्टार्ट झाली. तशी
0: तिन्ही फोटो मॅच होती
1: ती बरोडाला.
0: बरोड्याला होती. बर बर बर बर. मग ती कोणाच्या विरुद्ध होती?
1: ती होती हिमाचल प्रदेश.
0: हिमाचल प्रदेश. अरे बाबा, अरे वा, म्हणजे एकदम दोन मॅचेस अशा तू काढून दिल्यास, विजय हजारेचे आणि मुश्ताक अलीच्या.
1: मग सगळ्यांना कॉन्फिडन्स झालो. नाही, बॅटिंग चांगली करतोय, बॉलिंग पण चांगली टाकतोय, फिल्डिंग चांगली आहे. तिन्ही फॉर्मॅटला मला
0: ऑलराऊंडर म्हणून तुझी
1: ओळख झाली.
0: ओळख झाली.
1: मग तिन्ही फॉर्मॅटला मला चान्स दिले. रणजी ट्रॉफी माझा डेब्यू झाला.
0: तसे प्लेयर कमी असतील ना असे तिन्ही फॉर्मॅट मध्ये?
1: ले कमी प्लेयर आहे. आणि लेफ्ट आर्म स्पिनर, लेफ्टी बॅट्समन ले कमी आपल्याकडे.
0: असे कोण आहेत आता टीम मध्ये?
1: लेफ्टी बॅट्समन तिन्ही फॉर्मॅट खेळणारे ले कमी प्लेयर आपल्याकडे.
0: तुम्हीच एक हे मिळालो भाऊ.
1: बर, ले कमी प्लेयर आपल्याकडे.
0: बर बर. आणि नंतर मग त्यावेळेस महाराष्ट्राची काय पोझिशन होती?
1: आम्ही विजय हजारे क्वालिफाय नाही झालो.
0: बर,
1: मग आम्ही रणजी ट्रॉफीला आलो.
0: बर,
1: विजय हजार नंतर रणजी ट्रॉफी स्टार्ट झाली. ते विजय हजाराचे परफॉर्मन्स मुळे मला रणजी ट्रॉफी मध्ये संधी दिली सिलेक्टरने.
0: 19 साली. बर बर. ती कुठली पहिली रणजी खेळला?
1: मी हरियाणाला खेळलो.
0: बर,
1: लालीवर अगेन्स्ट हरियाणा.
0: बर,
1: तिकडे मी 37 आउट झालो
0: पहिल्या मॅचला.
1: पहिल्या मॅचला.
0: आणि कितव्या नंबरवर बॅटिंग मिळाली?
1: मी 6 नंबरला.
0: बर, तुम्हाला 6 नंबर
1: दिले होते किंवा पहिले 5 बॅट्समन चांगले होते ना, ऋतुराज, अंकित बावने, नौशाद, ते अजून ओपनर होते स्वप्नील घुगडे, चिराग खुराना, ते पहिले सिनियर प्लेयर होते.
0: हो,
1: त्यांनी खूप चांगलं पण केलं होतं महाराष्ट्रासाठी. त्यांना 6 नंबर साठी एक बॅट्समन पाहिजे होता.
0: बर बर बर.
1: मग दुसरी मॅचला मी 100 केलो.
0: क्या बात आहे. दुसऱ्या मॅचला,
1: दुसरीची रणजी, दुसरीच मॅच होती माझी.
0: बर,
1: 100 केलो मी.
0: ती कोणा विरुद्ध?
1: मी झारखंड विरुद्ध.
0: अरे,
1: वरुण अरुण होता.
0: बर,
1: खूप जोरात टाकायचं.
0: बॉल, बॉलिंग चांगली होती.
1: बॉलिंग चांगली होती. वरुण अरुण इंडिया प्लेयर.
0: इंडिया प्लेयर.
1: शाबाज नदीम होता.
0: बर,
1: त्यांच्या विरुद्ध मी
0: 100 मारले
1: नागोठाण्याला, रायगडला ग्राउंड आपला रिलायन्स, होम ग्राउंड होता
0: नगरचा, एक पहिला रणजी प्लेयर आणि त्यांनी सेंचुरी मारण्याचं भाग्य मिळालं.
1: बरोबर, ते पण मला माहित नव्हतं, मला काही माहितच नव्हतं. ते एकदा मी 100 केले आणि मी घरी आलो सीझन संपल्यावर. मी त्या सीझनवर, त्या सीझन मध्ये मी 5 रणजी ट्रॉफी मॅच खेळले.
0: बर,
1: एक 100 आणि एक 50 केले होते मी.
0: बर,
1: मग 30
0: 50 कोणाच्या विरुद्ध केले?
1: 50 मी 50 केले त्रिपुरा अगेन्स्ट केले. एक 50 आणि एक 100 केली होती. सीझन संपल्यावर मी घरी आलो आणि ते बाबा चांदोरकर सर आले होते घरी,
0: बापरे,
1: त्यांचे वाईफ सोबत आले होते.
0: अरे बापरे, बर.
1: त्यांनी माझे नाव आणि एक ट्रॉफी बनवली होती. तू आणि त्यांनी मला सांगितले तू पहिला नगरकर आहे
0: सेंचुरी.
1: आणि चेतन सर होते,
0: चेतन बोगावत
1: सर, त्यांनी पण मला विशेष दिले होते खूप, पहिला नगरकर. आणि त्यांनी मराठा पेपर मध्ये,
0: नव मराठा मध्ये
1: फ्रंट पेज वर त्यांनी ते दिलं होतं,
0: बातमी आली,
1: बातमी दिली होती की पहिला नगरकर
0: सेंचुरी मारणार
1: इन रणजी ट्रॉफी.
0: अरे रणजी ट्रॉफी, आणि ते एकेकाळी त्यांनी रणजी ट्रॉफी गाजवलेली आहे. पण त्यांना मला माहिती आहे कारण त्यांची मी मुलाखत घेतली होती बाबा चांदोरकरांची. तर त्यांनी 19 त्यांना नर्वसनेस होता, त्यांनी त्यांच्या सेंचुऱ्या हुकलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: म्हणजे ते स्वतः खेळलेले आहेत महाराष्ट्राकडनं, परंतु त्यांना 90 च्या दरम्यान ते 3 ते 4 त्यांच्या सेंचुऱ्या हुकलेल्या आहेत. पण त्यांनी तुझं कदर केली नाही का, आणि तुझी खास त्यांनी अभिनंदन करण्यासाठी.
1: मला तेव्हा वाटलं की रणजी ट्रॉफी म्हणजे ले भारी, रणजी ट्रॉफी म्हणजे ले वरच्या क्लास. त्यांनी मला सगळं म्हटलं की रणजी ट्रॉफी एवढं सोपं नसतं,
0: नाही
1: सेंचुरी करणं,
0: सेंचुरी करणं तर अवघडच,
1: ले अवघड, पेशन्स लागतं
0: आणि संधी मिळणं त्यात अवघड.
1: संधी मिळणं, संधी भेटती सगळ्यांना, संधी भेटती तिथे टिकणं
0: लय
1: डिफिकल्ट जॉब.
0: बरोबर,
1: तू टिकलं, तिन्ही फॉर्मॅट आता खेळतोय.
0: आणि 19 तू 5 रणजीस खेळलास ना पहिल्यांदाच, म्हणजे
1: हा 19 पहिले 5 रणजी ट्रॉफी
0: खेळली, त्याच्यातले एक सेंचुरी आणि
1: एक हाफ सेंचुरी होती.
0: अरे वा वा वा. आणि बॉलिंग मध्ये होतं का?
1: बॉलिंग मध्ये पण 5 विकेट होते, 5 मॅच मध्ये 5 एवढी बॉलिंग. रणजी मध्ये काय बॉलर स्कोप होते ना आपल्याकडे.
0: बर बर बर,
1: लेफ्ट हँड स्पिनर पण होता खूप, सत्यजित बादशाह आपल्याकडे लीडिंग विकेट टेकर आहे आपला.
0: बर,
1: आणि फास्ट बॉलर पण चांगले होते. बॉलिंग मध्ये एवढी ऑपॉर्च्युनिटी नाही भेटत होती. बॅटिंग मध्ये फिक्स येणार आपल्याला माहिती आहे, बॅटिंग फिक्स येणार आहे आपल्याला.
0: बरोबर,
1: बॉलिंग मध्ये नाही भेटत.
0: बरं, मग काय वाटलं तुला पहिली सेंचुरी मारली तर?
1: मी झोपलोच नाही रात्रभर, खरंच सांगतो तुम्हाला. मला स्वतःला विश्वास नाही झाला की मी सेंचुरी केली.
0: अरे बाप रे,
1: मी पहिले फक्त म्हणायचं नाही की आपल्याला फक्त व्हाईट बॉल खेळायचे, व्हाईट बॉल चांगला आहे, आपलं टॅलेंट पण व्हाईट बॉल मध्ये चांगलं आहे, रेड बॉल थोडा डिफिकल्ट आहे. आपण बघतो ना मॅचेस बघतो, अरे रेड बॉल डिफिकल्ट आहे. पण जेव्हा मी सेंचुरी केली ना, मी रात्रभर झोपलो नाही.
0: अरे
1: मग मला कळालं की रेड बॉल पण आपण खेळू शकतो, आपण करू शकतो, फक्त विश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे, बिलीफ पाहिजे, आपण आरामात करू शकतो.
0: आणि महाराष्ट्रात सेंचुरी झाली नागठाण्याला.
1: नागठाण्याला आपल्याला फक्त थोडी अजून मेहनत करावं लागेल, थोडा डिसिप्लिन आणावा लागेल, फिटनेस करावा लागेल, आणि आपल्याकडे स्किल सेट आहे, आपण आरामात करू शकतो. तेव्हा मला बिलीफ झाला, मग मी तेव्हापासून स्वतःवर अजून बिलीफ ठेवलं की नाही आपण तिन्ही फॉर्मॅट करू शकतो आणि मोठं करू शकतो. अशी माझी झाली.
0: 5-7 वर्ष आता तिन्ही फॉर्मॅट मध्ये खेळतात.
1: तिन्ही फॉर्मॅट कंटिन्यू मी खेळलो, एक पण मॅच बाहेर नाही बसलो.
0: अरे वा,
1: 2019
0: कोरोनाचा काळ थोडासा हे झाला असेल.
1: हा, कोरोना काळात आम्ही रणजी ट्रॉफी खेळलोच नाही ना.
0: बरोबर, एक वर्ष तेवढा गॅप पडला.
1: एक वर्षाचा गॅप पडलो आम्ही, फक्त व्हाईट बॉल 5-5 लीग खेळलो, 10 मॅच खेळलो फक्त.
0: बर,
1: 5 मुस्ताक अली आणि 5 विजय हजारे, संपले मॅचेस.
0: त्याच्यात काय परफॉर्मन्स होता?
1: परफॉर्मन्स चांगला केला मी, आता आठवण येत नाही, पण मी विजय हजारे पण चांगला खेळलो. हा, विजय हजारेला मी लीडिंग सेकंड लीडिंग रन स्कोरर होतो महाराष्ट्र करून.
0: अरे बापरे,
1: आमचे मॅचेस होते जयपूरला, माझी 100 झाली मुंबईवर होते.
0: अरे बापरे, मुंबई
1: सगळे होते. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जयस्वाल, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, शर्ष मुलानी, सगळे होते प्लेयर.
0: म्हणजे सगळे इंडियन प्लेयर होते. सगळे शार्दुल ठाकूर सारख्या बॉलरला तुम्ही खेळलात, कारण तो इंडियन बॉलर आहे ना, फास्टर.
1: बरोबर बरोबर. आणि आपले झाले, पहिली बॅटिंग होती आपली सकाळी सकाळी, धवल कुलकर्णी होता.
0: अरे बापरे, तो फास्ट बॉलर आहे ना,
1: फास्ट बॉलर.
0: म्हणजे धवल कुलकर्णी आणि हा शार्दुल,
1: दोघे पण
0: कसोटी म्हणजे भारताकडनं त्यांच्या विरुद्ध सेंचुरी मारली.
1: त्यांच्या विरुद्ध ते पण आपले पहिली बॅटिंग होती. 30 आपले 4 आउट झाले.
0: अरे बापरे.
1: ऋतुराज, केदार, नौशाद,
0: केदार जाधव पण होता. केदार जाधव कॅप्टन होता का?
1: नाही, ऋतुराज कॅप्टन होता.
0: बर.
1: आणि अंकित भावने 4 आउट झाले होते.
0: अरे बापर.
1: यश नहार आणि मी, त्याची त्याच्या पण एक फ्रेश पहिला सीझन होता यश नहारचा. त्याची पण दुसरी मॅच होती विजय हजारेची.
0: बर.
1: आणि त्यांनी आणि मी, आम्ही दोघांनी 250 रनची पार्टनरशिप केली.
0: बापरे.
1: त्यांनी पण 100 केले, मी पण 100.
0: दोघांनी सेंचुरी मारली.
1: हा, दोघांनी. आम्ही हारलो मॅच, मग आम्ही 300 रन केले.
0: बापरे. 50 ओव्हरमध्ये.
1: 50 ओव्हरमध्ये आम्ही हारलो, पण आम्ही लय भारी बॅटिंग केली त्या मॅचला.
0: अरे बाप. म्हणजे
1: 4
0: आउट
1: 30 होते.
0: 30
1: तिकडनं आम्ही
0: 270 रन काढले.
1: 270-380 आमच्या टार्गेट, 300 रनचा टार्गेट झाला आमचा.
0: बर बर बर बर.
1: तिकडनं त्या सीझनला मी दिल्ली सोबत पण 93 आउट झालो.
0: अरे बापरे. म्हणजे ती सेंचुरी हुकली.
1: धवन होता.
0: म्हणजे विजय हजारेला.
1: विजय हजारेला.
0: बर.
1: ती सेंचुरी हुकली माझी.
0: अरे,
1: प्रत्येक मॅचला मी 50 केले.
0: कुठले? विजय.
1: विजय हजारेला 5 मॅच होते. आपण क्वालिफाय नाही झालो. 4 मॅच 4 50 होते. आणि 100 होते माझी.
0: बर बर बर.
1: त्या 5 मॅच मध्ये मी 400 रन केले होते.
0: क्या बात आहे.
1: खूप मतलब ऑल ओव्हर इंडियात मी 11 नंबरला होतो रन लीग मॅचेस मध्ये.
0: लीग मॅचेस मध्ये
1: 11 नाही, 7 नंबरला होतो.
0: अरे बापरे. म्हणजे सर्वाधिक रन काढणार
1: ऑल ओव्हर इंडियामध्ये.
0: ऑल इंडियात. बर बर बर. पुढे काही संधी मिळाली नाही का? पण
1: मग मी
0: पश्चिम विभागाला,
1: मी झालो ना दिलीप ट्रॉफीला, मी स्टँड बाय झालो.
0: बर.
1: देवधर ट्रॉफीला पण मी स्टँड बाय झालो.
0: अरे
1: 15 नाही आलो, स्टँड बाय झालो मी.
0: बर बर बर बर बर. पण संधी मिळाली नाही.
1: संधी मिळाली नाही.
0: दिलीप ट्रॉफीला आणि नंतर रणजीला कुठल्या सेंचुरी मारल्यानंतर?
1: नंतर मी दिल्ली सोबत 100 केली.
0: बर.
1: गौंजे स्टेडियमला,
0: नगर आपल्या पुण्यात.
1: पुण्यातला.
0: बर.
1: ईशांत शर्मा होता, ते मयंक यादव आणि सिमरजीत सिंग हे. पहिले मी एवढे फास्ट बॉलर खेळलो, एवढे जोरात टाकणारे पहिल्यांदा मी खेळलो. खूप जोरात टाकलो.
0: ईशांत शर्मा तर एक,
1: तेव्हा पण आपली परिस्थिती कशी होती माहित आहे?
0: सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा गोलंदाज येतो.
1: बरोबर. 100 मॅच खेळले.
0: हो, 100 मॅचेस खेळले.
1: आपली परिस्थिती होती 60-7 आउट.
0: अरे बापर.
1: तिकडनं मी 100 केली.
0: क्या बात आहे. दिल्ली
1: आपण मॅच जिंकलो.
0: दिल्लीला हरवलं.
1: दिल्लीला हरवलं.
0: म्हणजे बलाढ्य टीमला हरवलं. महाराष्ट्र
1: मोठी टीम होती. नितेश राणा, ते सगळे होते. यश धोल.
0: बर.
1: सगळे होते त्यांच्याकडून.
0: अरे बापरे. म्हणजे मोठ्या मोठ्या प्लेयरशी संबंध, संपर्क आला तुमचा.
1: आणि 100 मी कोविडचे काळात दुसरं वर्ष, फक्त 3 मॅच झाले रणजी ट्रॉफीचे.
0: बर.
1: तेव्हा मी UP सोबत केले 100.
0: क्या बात आहे. बर बर.
1: मग 100 मी केली तामिळनाडू सोबत.
0: बर. 2023 ला.
1: बरोबर. असे 400.
0: सर्वाधिक रन किती आहेत?
1: 140 आहे अगेन्स्ट झारखंड.
0: झारखंड. बर बर बर.
1: अगेन्स्ट झारखंड.
0: झारखंड मध्ये
1: 140 केलं.
0: हा हा हा.
1: 300 बॉल मध्ये.
0: किती?
1: 300
0: बॉल मध्ये. क्या बात आहे. म्हणजे एकदम अशी टॅलेंट दाखवलं सगळं.
1: येस.
0: पण तुम्हाला देवधर ट्रॉफीला संधी मिळाली.
1: फर्स्ट
0: टाइम ट्रॉफीला पण इन मध्ये टीम मध्ये संधी मिळाली.
1: इंग्लंड मध्ये.
0: आणि त्याच्यानंतर आता मुश्ताक अलीच काय मग पुढे? मुश्ताक अली आणि विजय हजारेच.
1: मुश्ताक अली पण तसंच.
0: महाराष्ट्राची परफॉर्मन्स कसा होता तुमच्या याच्यात?
1: माझ्या याच्यात आम्ही एकदा फायनल खेळलो मुश्ताक अली.
0: बर.
1: एकदा सेमी फायनल खेळलो.
0: बर.
1: विजय हजारे आम्ही एकदा फायनल खेळलो. एकदा क्वार्टर फायनल खेळलो.
0: बर बर बर.
1: माझ्या याच्यात आम्ही प्रत्येक वर्ष क्वालिफाय झालो. व्हाइट बॉल मध्ये.
0: व्हाइट बॉल मध्ये.
1: रणजी ट्रॉफी मध्ये आपण आम्ही क्वालिफाय नाही झालो. एकदा आम्ही दोनदा 1-1 पॉइंट क्वालिफाय नाही झालो. दोन पॉइंट अनलकी ठरलो. सगळे मॅच आम्ही जिंकलो तरी पण आम्ही क्वालिफाय नाही झालो. ठीक आहे. कारण की आम्ही आउटरेट कमी जिंकले. फर्स्ट इनिंग खूप जास्त जिंकले. आउटरेट कमी जिंकले त्यामुळे आम्ही क्वालिफाय नाही झालो. फायनल जे एकदा विजय हजारे मध्ये खेळलो 2023 ला.
0: बर.
1: 2024 ला क्वार्टर फायनल खेळलो. मुश्ताक अली 2018 फायनल, 2019 सेमीफायनल. आणि 2021 किंवा 2022 परत क्वार्टर फायनल खेळलो. मुश्ताक अली.
0: तुम्ही सगळ्या मॅचेस मध्ये खेळलात?
1: सगळ्या मॅच
0: पन्नास मॅच झाले, पन्नास मॅच झाले.
1: माझे विजय आजारे 50
0: आणि
1: 50 प्लस 52 झाले काही. विजय आजारे पण 50 प्लस झाले आणि रणजी ट्रॉफी 21
0: झाले.
1: सगळे मॅच मी मतलब एक पण मॅच भार नाही बसलो.
0: क्या बात आहे. बरोबर. आता तुम्ही मुश्ताक अलीला होतात ना टीम मध्ये?
1: मुश्ताक अलीला होता. आता माझा परफॉर्मन्स नाही झाला.
0: बर बर. आता तुमचं पुढचं काय वाटचाल मग? एमपीएल वगैरे काय त्याचं?
1: एमपीएल मग एमपीएलला मी ऍज अ आयकॉन प्लेअर सिलेक्ट झालो.
0: बर.
1: रत्नागिरी जेट्सला.
0: बर.
1: कॅप्टन झालो मी.
0: बर.
1: पहिले 2 वर्ष आम्ही फायनल जिंकलो.
0: अरे वा.
1: 2023-2024
0: क्या बात.
1: पहिले दोन्ही वर्ष आम्ही रत्नागिरी जेट्स फायनल जिंकलो.
0: अरे वा वा.
1: तिसरं वर्ष आम्ही क्वालिफाय नाही झालो पावसामुळे. आमचे 4 मॅच पावसामुळे रद्द झाले आणि आम्ही क्वालिफाय नाही झालो.
0: बर बर बर. आणि त्या किती ओव्हरच्या असतात?
1: टी20 महाराष्ट्र प्रीमियर
0: लीग. बर बर. रत्नागिरी याच्याकडनं कॅप्टन तुम्ही?
1: कॅप्टन मी.
0: क्या बात आहे. आणि आता त्याच्या एमपीएलच्या चालू आहेत ना स्पर्धा?
1: आता पोस्टपोन झाले.
0: बर.
1: ते इलेक्शन मुळे ना.
0: हा
1: हा. आता 2 जून पासून होते एमपीएल.
0: बर बर बर.
1: पण आता पोस्टपोन झाले.
0: हो का.
1: इलेक्शन झाले नाही ना त्यामुळे पोस्टपोन झाले.
0: आता कुठल्या स्पर्धा आहे वगैरे काय?
1: आता ऑफ सीझन आहे. आता डायरेक्ट ऑक्टोबर मध्ये रणजी ट्रॉफी स्टार्ट होईल.
0: बर बर बर. आता रणजीसाठी तयारी चालू
1: आहे? चालू आहे. प्रॅक्टिस आमची थांबत नाही.
0: बर.
1: प्रॅक्टिस फिटनेस. आता पावसामध्ये जास्त प्रॅक्टिस होत नाही. फिटनेसवर आम्ही लक्ष जास्त देतो.
0: मग इथं प्रॅक्टिस कुठे करता तुम्ही?
1: हुंडेकरी अकॅडमी.
0: बर. मग त्याच्याबद्दल सांगा बरं. वसीम भाई हुंडेकरींनी हुंडेकरी अकॅडमीची हे केली ना?
1: त्यांनी एस्टॅब्लिश केली.
0: बर.
1: आम्ही पहिले त्यांचा एम हेच होता की आपल्या इकडच्या प्लेअरना घरचा प्लेअर इंडिया खेळायला पाहिजे.
0: बर बर.
1: त्याला काय काय फॅसिलिटी पाहिजे ते त्यांनी उपलब्ध करून दिली तिकडे हुंडेकरी अकॅडमी. तिकडे आपल्याकडे 4
0: खेळपट्टी बनवली ना?
1: खेळपट्टी 4 टर्फ विकेट आपल्याकडे.
0: बर.
1: आपल्या
0: नागरदेवळेला.
1: नागरदेवळेला सिमेंट विकेट आहे.
0: बर.
1: ग्रास आहे, पूर्ण ग्रास आहे फिल्डिंग साठी.
0: बर.
1: पूर्ण अकॅडमी त्यांनी स्टार्ट केली. त्यांचा एम हेच होता की आपले नगर वरून इंडिया प्लेअर पाहिजे. जसं झाहीर खान निघालाय अजून पाहिजे. त्यांना काय काय फॅसिलिटी पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे ते त्यांनी उपलब्ध करून दिले तिकडे. आता आपली सारखी अकॅडमी कुठंच नाही. आणि पहिले 4-5 वर्ष पण नाही, मी तुम्हाला जास्त सांगतो 7-8 वर्ष आपण फीस पण नाही घेत होतो तिकडे.
0: अरे बापरे. बर. किती मुलं आहे?
1: खूप मुलं होते तिकडे.
0: हो का.
1: 100 मुलं होते.
0: क्या बात.
1: फीस पण नाही, बॉल पण ते प्रोव्हाइड करत होते.
0: बर बर बर.
1: जिम पण होती तिकडे.
0: बर. म्हणजे सगळं वर्कआउट तुम्ही तुमचं
1: करायचं? पूर्ण सेटअप केलं होतं.
0: अरे बापरे.
1: पूर्ण सेटअप केला
0: म्हणजे वाहून घ्यायचं व खेळासाठी.
1: आणि कोच जे सरफराज बांगडेल आहे ना.
0: बर बर बर.
1: एवढं कष्ट करतो, एवढी मेहनत घेतो प्लेअर करून. आता मी करंट सिच्युएशन तुम्हाला सांगतो की डिस्ट्रिक्ट मध्ये पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट मध्ये सगळे जास्त प्लेअर महाराष्ट्राला रिप्रेझेंट करते आपल्या अकॅडमी वरून.
0: बर.
1: एक क्लब मधून.
0: बर बर. कोण कोण आहेत प्लेअर?
1: मी रणजी ट्रॉफी खेळतोय.
0: हो.
1: किरण चोरमोले.
0: बर.
1: रणजी ट्रॉफी डेब्यू केलाय आता 23 करंट आहे.
0: बर.
1: आणि इंडिया अंडर 19 खेळलाय एशिया कप.
0: एशिया कप. तो बॉलर आहे का बॅट्समन आहे?
1: ऑलराऊंडर.
0: ऑलराऊंडर.
1: ऑफ स्पिन राईटी बॅट्समन.
0: बर.
1: यश जाधव आहे.
0: यश जाधव.
1: तो पॉंडिचेरी करून खेळलोय.
0: बर.
1: पॉंडिचेरी करून. मुश्ताक अली, विजय हजारे खेळला. एज ग्रुप पण खेळलोय.
0: अरे वा.
1: आशकान काझी माझा छोटा भाऊ आहे.
0: बर.
1: अंडर 19 अंडर 23 आता करंट खेळतोय.
0: बर.
1: रोनक अंदानी आहे तो आता अंडर 19 खेळलाय.
0: बर.
1: 2 मुली आहे. एक श्रेया गडक आहे.
0: बर.
1: त्यांनी अंडर 19 का अंडर 23 रिप्रेझेंट केली महाराष्ट्राला. आत्ता या वर्षी एक मुली आहे सौमेनी भालेकर. त्यांनी पण चांगलं परफॉर्मन्स केलंय महाराष्ट्राला. असे आपल्या क्लब मधून सगळे जास्त रिप्रेझेंट करणारे मुलं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलला
0: प्रत्येक वयोगटात त्यांचे सहभाग आहे
1: आपले मुले. आणि कॅम्पला तर ले मुले गेले आपले रिप्रेझेंट करायला.
0: अरे वा.
1: एवढी चांगली तो प्रॅक्टिस घेतो. त्याच्याकडे काय माहित आहे का? त्याला माहित आहे की महाराष्ट्राला इंडियाला खेळायला कोणती प्रॅक्टिस हवी आहे. पोरांना प्रॅक्टिस कशी करायची आहे ते अपग्रेडवाली प्रॅक्टिस पाहिजे ना. T20 मध्ये आता मार तोडवाले लागते. आता रणजी मध्ये पण आता असं नाही राहिलं की तुम्ही 100 बॉल खेळले, 10 रन केले, 20 रन खेळले, तसं नाही.
0: तसं नाही राहिलं.
1: 60-70 स्ट्राईक रेट पाहिजे. त्याला माहित आहे सगळं, कारण तो खुद स्वतः खेळलाय ना.
0: वसीम हुंडेकरी
1: नाही, सरफराज
0: बांगडेवाला.
1: तो कोच आहे.
0: बर.
1: त्याच्या अंडरच आम्ही खेळलो ना सगळे.
0: बर बर.
1: त्याच्या अंडर मी रणजी ट्रॉफीला खेळलो, त्याच्या अंडर किरण चोरमले इंडियाला खेळलो,
0: अरे वा,
1: आशकान, यश जाधव, रोना कंदानी,
0: अरे वा,
1: ते सगळं त्याच्या अंडर खेळले.
0: बर बर बर बर.
1: तो स्वतः एमपीएल प्रत्येक एज ग्रुपला कॅम्प केलंय त्यांनी.
0: बर.
1: एमपीएल खेळलंय रायगड रॉयल्स करून.
0: हा
1: हा. तो त्याला आयडिया आहे सगळे.
0: हा हा.
1: आणि तो प्रॅक्टिस पण मला वाटतं तो आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये मतलब डिस्ट्रिक्ट मध्ये त्याच्यासारखा चांगला कोच
0: नाही.
1: नाही.
0: बर बर. सर
1: खूप चांगली प्रॅक्टिस घेतो. आणि असं पण नाही की तो एक्स्ट्रा तुम्ही दमलो तरी तो म्हणणार नाही तू खेळ.
0: क्या बात आहे. सपोर्ट करणार.
1: सपोर्ट करणार. तुम्हाला मोटिवेट करणार. तुम्हाला वाटलं की आता मी सिलेक्ट नाही झालो तुम्ही थोडा डिमोटिवेट असता ना. पण तो तसा नाही.
0: इन्करेज करणार.
1: तुम्ही तुम्हाला इन्करेज करणार. तुम्हाला फोन करेल तो.
0: अरे
1: नाही चल आपण परत येतो नगरला आपण प्रॅक्टिस स्टार्ट करू. आपण नेक्स्ट वर्ष आता या वर्षी आपण 800 रन केले ना नाही सिलेक्ट झालो ना चल पुढच्या वर्षी आपण 1200 रन करू.
0: अरे वा.
1: ते अॅटिट्यूड त्याच्याकडे
0: म्हणजे एकदम पॉझिटिव्हिटीने करतात.
1: एकदम
0: प्लेअर तयार करण्यासाठी झोकून काम करतात.
1: एकदम.
0: आणि
1: दिल से करत.
0: बर बर.
1: बोलते ना हम लोग की दिल से करने वाला चाहिए. ऐसे तो प्रॅक्टिस लेने वाले बहुत कोच है पर दिल से करने वाला चाहिए और करवा के लेने वाला चाहिए.
0: मग आता सध्या कॅम्प चालू असेल ना.
1: नाही आता आता काहीच चालू नाही आहे.
0: बर.
1: कॅम्प स्टार्ट होतो ऑगस्ट मध्ये.
0: बर.
1: आता 2 महिने काहीच नाही.
0: काहीच नाही का.
1: आता काय
0: मग आता सध्या तुमची प्रॅक्टिस कुठे चालू आहे.
1: आमची हुंडेकर
0: अकॅडमी.
1: रेग्युलर तिकडेच प्रॅक्टिस. हुंडेकर अकॅडमी.
0: मग त्यांची शिबिर वगैरे असेल ना हुंडेकर.
1: समर कॅम्प चालू असतो ना.
0: बर बर.
1: समर कॅम्प चालू
0: आहे. आता किती मुलं आहेत समर कॅम्प मध्ये सध्या.
1: 100+ मुले.
0: अर बापरे.
1: सगळे एज मिळून.
0: हो ना.
1: 14-12 वुमेन्स.
0: आणि सगळे फॅसिलिटीज दिलेल्या आहेत.
1: सगळे फॅसिलिटी आपल्याकडे. सगळे टर्फ विकेट आहे. 4 टर्फ विकेट आहे. सिमेंट विकेट आहे. जिम आहे.
0: अरे बाप.
1: सगळे आपल्याकडे.
0: बर. आता एकूण जर क्रिकेट खेळायचं तर तुमचं करिअरच्या दृष्टीने काय त्याचा उपयोग झाला तुम्हाला क्रिकेट.
1: मला वाटतंय आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला आहे ना पोरांनी थोडा पेशन्स ठेवा लागेल.
0: बर.
1: काय माहित आहे का आपलं डिस्ट्रिक्ट लेवलला काय होतं की आपण 1-2 वर्ष सिलेक्ट नाही झालो तर पॅरेंट्स काय करतात नाही जाऊ दे चल तू दुसरा बघ तू एकतर बिझनेस कर जॉब कर पढाई कर तिकडे कर. क्रिकेटमध्ये असं नसतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवा लागतो.
0: बरोबर.
1: 1 वर्षात तुम्हाला इंडिया पण भेटल आणि 10 वर्षात तुम्हाला काही भेटल नाही असे दोन रस्ते. कधी कधी आपण खूप मेहनत करतो खूप डिसिप्लिननी जातो खूप तयारी करतो पण आपण सिलेक्ट नाही होत. लक फॅक्टर पण पाहिजे ना. आणि कधी काय तो 1 वर्षात आपण स्टेट डिस्ट्रिक्ट मध्ये चांगला परफॉर्मन्स केले स्टेटला झालं स्टेटला चांगला परफॉर्मन्स केले एनसीए झालं या आयपीएल झालं तिकडं एकदा चांगला परफॉर्मन्स केले इंडिया.
0: बरोबर.
1: किती प्लेअर आहे ते 1 वर्षात इंडिया खेळले पण त्याच्या मागे त्यांची मेहनत
0: कष्ट
1: 10 वर्ष त्यांनी मेहनत केली पेशन्स ठेवली.
0: पेशन्स ठेवले.
1: मेहनत तर सगळे करतात पण पेशन्स
0: पेशन्स फार महत्वाचे
1: फार महत्वाचे आणि ते डिस्ट्रिक्ट मध्ये कमी आहे. मला एकच सांगणं आहे पॅरेंट्सला पण प्लेयर्सला पण क्रिकेट तुम्ही स्टार्ट करताय ना तो पहिले तुम्ही डिसिप्लिन आणि दुसरं तुम्ही पेशन्स ठेवा. तुम्ही रिझल्ट कडे पाहू नका. तुम्ही प्रोसेस ठेवा. प्रोसेस चांगली ठेवा. तुम्हाला रिझल्ट ऑटोमॅटिक भेटेल.
0: बरोबर.
1: 1 वर्षात नाही 2 वर्षात नाही 3 वर्षात नाही. तुमचे प्लेअर मध्ये प्लेअरला माहित आहे माझ्याकडे टॅलेंट आहे तर बिलीव्ह ठेवा.
0: बरोबर.
1: आणि पॅरेंट्सला माहित आहे की पोरांकडे आपलं टॅलेंट आहे तर तुम्ही पेशन्स ठेवा.
0: बरोबर.
1: या सपोर्टनीच प्लेअर पुढे जाणार
0: आहे. बरोबर.
1: सगळं पॅरेंट्सचा सपोर्ट पाहिजे कोचेसचा सपोर्ट पाहिजे लय इम्पॉर्टंट आहे.
0: बरोबर आहे. पण आर्थिक गणित असतं एक त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो ना पण
1: असते ना. असते ना. पर तुम्हाला कुठे ना कुठे सॅक्रिफाईस करावं लागेल.
0: बरोबर.
1: एक तर तुम्हाला तिकडे सॅक्रिफाईस करावं लागेल नाहीतर क्रिकेटमध्ये सॅक्रिफाईस करावं लागेल. आता किती जण इंडिया खेळले त्यांची आर्थिक अडचण होतीच
0: हो
1: पण तरी पण ते इंडिया खेळले.
0: बरोबर.
1: पण त्यांनी सॅक्रिफाईस नाही केलं. त्यांना बिलीव्ह होतं इकडे मी चांगला नाही करणार पण क्रिकेटमध्ये माझा टॅलेंट आहे मला माहित आहे मला बिलीव्ह आहे मी काय पण करून स्टेट खेळणार आहे आणि इंडिया खेळणार
0: आहे.
1: मी माझं फॅमिली पण सेटल करू आणि मी पण सेटल हो माझे अख्खे फॅमिली सेटल करू.
0: बरोबर.
1: ते ही बिलीव्ह पाहिजे. आता आर्थिक तुम्ही म्हणताय तिकडं पण कष्ट आहे ना. आणि तिकडे गॅरंटी
0: वरच्या लेवलला गेल्यावर तेवढं आर्थिक हे मिळतं का?
1: आहे ना, आता आता आली आहे ना आयपीएल मुळे खूप आलं आहे ना.
0: बर,
1: तुम्ही एक तुम्ही दोन तीन वर्ष स्टेट खेळलं ना तर तुम्ही तुम्ही तुम्ही पण सेटल होऊ शकतो बऱ्यापैकी.
0: बर,
1: आणि फॅमिली पण सेटल करू शकतो.
0: अरे
1: बऱ्यापैकी एवढी तुम्हाला भेटती.
0: बर,
1: द मॅच फीज काय ना तुम्हाला भेटती, चांगली भेटती.
0: बर बर,
1: पण याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागेल.
0: मेहनत करावं
1: काय, आता कॉम्पिटिशन खूप वाढलंय. आयपीएल मुळे एवढा कॉम्पिटिशन वाढलाय ना, तुम्ही दोन मॅच खराब केले की बाहेर पडणार आहे. आणि दोन मॅच मध्ये तुम्ही दोन

0: ऑप्शन
1: ऑप्शन मध्ये शॉर्ट लिस्ट मध्ये मी सिलेक्ट झालो
0: बर
1: पण टीम मध्ये
0: संधी
1: नाही भेटली कोणी घेतलं नाही मला
0: बर बर
1: पण मी ट्राय करतोय मला माहित आहे माझं स्वतःवर बिलीव आहे
0: कधी ना कधी संधी मिळेल
1: कधी ना कधी या वर्षी ने पुढच्या वर्षी
0: प्रॅक्टिस आपली मेहनत कष्ट
1: अजून जास्त करेल मी अजून जास्त करेल एक ना एक वर्ष मला माहित आहे एक ना एक दिवशी मी येणार येस
0: बरोबर पण रणजी वगैरे तुम्हाला मानधन वगैरे कसं मिळतं
1: मॅच फीस वर असतो
0: बर कसं असतं ते
1: प्लेईंग इलेव्हनला मॅच फीस पूर्ण असते
0: पॅकेज असतात का
1: पॅकेज नाही पॅकेज नाही पर मॅच ला
0: बर
1: रणजी ट्रॉफीला तुम्ही 20 मॅच पेक्षा कमी खेळले तर तुम्हाला 1.5 लाख भेटणार आहे
0: बर
1: प्लेईंग इलेव्हनला
0: बर
1: आणि बाहेर बसलेले अर्धे 75,000
0: बर बर बर
1: आणि 20 मॅच वरची तुम्ही खेळले वरती 20 मॅच 40 मॅच तुम्हाला 2 लाख
0: बर
1: आणि 40 मॅच वरती तुम्ही
0: प्रत्येक मॅचेसला
1: प्रत्येक मॅच 2.5 लाख भेटते
0: बर बर
1: आणि बाहेर बसल्यांना अर्धी
0: बर अशी प्रोसिजर आहे
1: आणि मुश्ताक अलीला 20,000 आणि विजय हजारला 40,000 प्लेईंग इलेव्हन
0: प्लेईंग इलेव्हनला
1: बाहेर बसल्यांना आधी
0: बर बर सगळ्यांना अशी हे मिळाले तुम्हाला
1: क्रिकेट मध्ये आहे आता खूप स्कोप आलाय
0: खूप
1: चांगला आता कसं आहे तुम्हाला रिटर्न पण भेटत
0: रिटर्न्स मिळायला लागले
1: रिटर्न्स मिळायला लागले तुम्हाला तुम्ही आयपीएल ला गेलं तर विषयच नाही मग
0: बरोबर
1: तिकडे तर अमाऊंट भेटेल तुम्हाला
0: रणजी परत म्हणजे महाराष्ट्राकडनं खेळलं तरी तुम्हाला थोडस
1: आरामात आहे तुम्ही तिन्ही फॉर्मॅट खेळले ना
0: तर तुम्हाला संधी आहे
1: चांगली
0: करिअरच्या दृष्टीने चांगली हे आहे
1: चांगली
0: त्या टीम मध्ये सिलेक्ट झालं की काय त्याच्यानंतर परत काही हे असतं मानधन वगैरे मिळतं का
1: नाही नाही तसं नाही
0: तसं नाही
1: प्लेईंग इलेव्हन मध्ये तुम्ही खेळ
0: तर
1: तुम्हाला
0: बर
1: बाहेर बसलं ना तुम्ही 15 मध्ये आले ना तुम्हाला मानधन स्टार्ट
0: होत बर बर बर बर मग तुम्हाला चांगली संधी त्याच्यामुळे तुम्हाला एक सपोर्ट मिळाला
1: मला खूप सपोर्ट मिळाला माझा
0: मग आता काही नोकरीसाठी वगैरे काही असं काही प्रयत्न
1: नाही मी आता माझी स्वतःची स्पोर्ट्सची शॉप टाकली आहे
0: बर कुठे
1: 47 स्पोर्ट सर्जेपुराला
0: बर
1: 47 स्पोर्ट्सची शॉप टाकली आहे
0: अरे वा
1: माझा एम हेच होतं की जे टॉप क्वालिटीचे स्टफ होतं क्रिकेट मध्ये जे मला भेटले नाही जे आपले नगरकरांचे प्लेअरला भेटायला पाहिजे
0: बर बर बर
1: आणि ते पण चांगले क्वालिटी मध्ये भेटायला पाहिजे चांगले रेट मध्ये भेटायला पाहिजे आता क्रिकेटचे इक्विपमेंट एवढे महाग झाले
0: हो
1: ते आपल्याला प्रत्येक काय पण आणण्यासाठी ग्लव्स म्हणा काय पण बॅट ग्लव्स किट बॅग वगैरे आणण्यासाठी पॅरेंट्सला या प्लेयर्सला मुंबई किंवा पुण्याला जावं लागतं
0: बर
1: माझा एम हेच होतं की आता त्यांना आपल्याकडे भेटायला पाहिजे नगरमध्ये तेच क्वालिटी त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी
0: बर
1: आता मी खेळलोय मला माहित आहे जास्त जास्त कुठं चांगली क्वालिटी ऑफ स्टफ भेटेल मी फॅक्टरीमध्ये सगळं स्वतः जाऊन चॉईस करून बॅट आणतो
0: अरे वा
1: सो आपल्या प्लेअरला चांगली बॅट भेटायला पाहिजे कमी रेट मध्ये चांगली ते त्यांच्या येण्या जाण्याचा खर्चा पण वाचेल क्वालिटी पण चांगली भेटेल आपल्याकडे तसा माझा एम होता
0: मग बॅट तुम्ही कुठली वापरत असत
1: माझा पहिले होता एसएसचा कॉन्ट्रॅक्ट होता मग आता डीएससी सोबत आहे मी
0: बर
1: मला 3 वर्ष झाले डीएससी सोबत पहिले 4 वर्ष मी एसएस सोबत होतो
0: बर कॉन्ट्रॅक्ट असतं का असं
1: कॉन्ट्रॅक्ट असतो
0: बर मग त्याच्यात तुम्हाला जे बॅट वापरला की तुम्हाला त्याचं मानधन मिळतं का काय कसं आहे प्रोसिजर काय
1: ते प्रोसिजर असते ना मॅच लाईव्ह मॅचेसला तुम्हाला मानधन असते
0: बर
1: आयपीएलला तुम्हाला मानधन असते इंडियाला असते आणि रणजी ट्रॉफीला तुम्हाला लाईव्ह मॅचेसला असते
0: अरे बर बर बर त्या बॅट तुम्ही त्या कंपनीचे वापरले
1: सगळे बॅट पॅड ग्लव्स हेल्मेट सगळं
0: तुम्हाला त्याच्यात
1: ते प्रोव्हाइड करतात
0: अरे वा वा
1: ते प्रोव्हाइड करतात वर्षाला आपल्याला 4-6 किंवा 8 बॅट देते ते
0: अरे वा
1: ग्लव्स पॅड सगळं ते प्रोव्हाइड करतात किट बॅग
0: मग तुम्ही आता सगळ्या प्रकारचे चांगल्या प्रकारचं किट इथं ठेवलेलं आहे
1: सगळ्या प्रकारचे चांगले किट आपल्याकडे
0: अरे वा
1: नगरमध्ये
0: किती वर्ष झाले दुकान सुरू केलं
1: आता 6 महिने झाले
0: 6 महिने झाले
1: आता ओपन केली मी
0: अरे वा वा
1: 47 स्पोर्ट्स आहे आपली
0: बर आता तुम्ही चढ उतार पाहिले खेळातले म्हणजे तुम्ही एकेकाळी म्हणजे पहिल्याच मॅचेसला ज्यावेळेस संधी मिळाली अंडर 19 झिरो आउट झाले 2 मॅचेसला नंतर 2 वेळा संधी मिळाली तर एकदा सेंच्युरी मारली विजय हजारेला आणि महाराष्ट्राकडनं इथंही नागाठोण्याला सेंच्युरी मारली तर हे तुम्ही अपयशातून यशाकडे कसे वळालात आणि ते एक गमक आहे नाही का तुम्ही ह्या संदर्भात काय सांगू इच्छित कारण हे प्रत्येकाला चढ उतर आयुष्यात
1: नाही, लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन्स

0: तर येणार असे. एक क्रिकेटरची जर्नी मध्ये अप्स अँड डाऊन तर येणार असे.
1: बरोबर.
0: आता आपण बघतो की विराट कोहली पण थोडा स्ट्रगल केला. स्ट्रगल नाही, त्याने त्याच्या स्टँडर्ड सेट केला होता 100 तो 50 करायचा. लोक तो 50 करायचा पण लोक काय म्हणायचं 50 तो फॉर्म मध्ये नाहीये, तो स्ट्रगल करतोय. पण मला माहित आहे 50 करायला पण ले स्ट्रगल आहे.
1: बरोबर.
0: इम्पॉर्टन्स आहे. पण त्यांनी त्याच्या स्टँडर्ड सेट केला होता 100, त्यामुळे 50 त्यांना लोकांना काय वाटत 50 याच्यासाठी काहीच नाही, फ्लॉप आहे असं नसतो. क्रिकेटरची जर्नी मध्ये अप्स अँड डाऊन येणारच आहे. तुम्ही किती पण रन्स करा, किती पण तुम्ही इंडिया खेळा, पण एक वेळ असा येणारच आहे की तुम्ही एक एक रन साठी स्ट्रगल करणार
1: आहे,
0: एक एक विकेट साठी स्ट्रगल करणार आहे. पण ते कसं असतं, चांगला टाइम पण आपल्याकडे येतं ते जातात, खराब टाइम पण येणार आहे जाणार
1: आहे.
0: फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे, डिसिप्लिन मध्ये पाहिजे, तुम्ही तुम्हाला रुटीन मध्ये पाहिजे. रुटीन सोडू नका, बिलीव्ह ठेवा, ते खराब टाइम पण निघणार आहे.
1: बरोबर.
0: माझ्या डोक्यात पण हेच होतं, मला माहित आहे की हा ठीक आहे, चांगला टाइम आलाय आपला, खराब टाइम पण येणार आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यासाठी आपण प्रिपेअर राहावा, आणि आला तर आपण कसं पॉझिटिव्ह राहील. तो टाइम असतो आपले पॅरेंट्स आणि आपण आणि आपले कोचेस थोडे पॉझिटिव्ह विचार करतात, ते आपल्याला बॅक करतात. ते टाइम असतो आपल्याला सपोर्टची गरज लागते. त्याचा मला एकच सांगणं आहे, कोचेस आणि पॅरेंट्स नेहमी तेच टाइम प्लेयर्सला थोडा पॉझिटिव्ह मोटिवेट करा, सपोर्ट करा, त्याला बॅक करा. तुम्ही तो एक टाइम निघाला ना, मग तुम्ही थांबणार नाही, मग तुम्ही तुमची ग्राफ वरतीच जाणार आहे.
1: तुम्ही ऋतुराज गायकवाड, केदार जाधव यांच्यासारख्या भारतीय संघाकडनं खेळणाऱ्या प्लेअर बरोबर खेळालात, त्यात अंकित बावणे आहे, याच्यासारखे टॅलेंटेड प्लेअर आहेत, तर त्यांच्याबद्दलचा काही अनुभव सांगता येईल का?
0: त्यांच्याबद्दल मी त्यांच्या सोबत खेळून खेळून मी खूप शिकलोय. कशी इनिंग कॅरी करायची आहे, कसे माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह ठेवायचा आहे. केदार सोबत बी, केदार जाधव सोबत बी, ऋतुराजशी माझा का जास्त बोलणं चालतो आता पण. त्याची आणि माझी मैत्री खूप जवळची
1: आहे. अरे बाप रे, क्या बात आहे.
0: त्याच्याकडून मी आता रत्नागिरी जेटचा कॅप्टन झालो, खूप त्याच्याकडून मी बघून बघून शिकलोय.
1: अरे वा,
0: कसं टीम मध्ये पॉझिटिव्हनेस आणायचं आहे, कसं टीमला वरची ठेवायचं आहे. तू ऍज अ बॅट्समन तेव्हा बॅटिंग करतो, कशी बॅटिंग तू करायची, आणि ऍज अ फिल्डिंगला तू आलं मग तुझा कॅप्टनशीचा रोल कसा असणार आहे. बॅटिंग मध्ये पण तू कुठं अजून इम्प्रूव्ह करू शकतो. केदारने पण खूप हेल्प केली मला, नौशादने, अंकितने, राहुल त्रिपाठीने. बॅटिंग मध्ये मी अजून काय इम्प्रूव्ह करू शकतो, माझं काफी बोलणं झालं त्यांच्यासोबत.
1: केदार जाधव होत 6 बॅटिंग करायचं भारत.
0: बरोबर.
1: म्हणजे तुमचं आणि त्याचं साधर्म्य होतं. बरोबर आहे. बरोबर. महाराष्ट्राकडनं खेळायचे आणि भारताकडनं खेळायचे.
0: बरोबर.
1: कारण ते 5-6 ते शेवटीच बॅटिंग करायचे.
0: राईट राईट. बरोबर.
1: आणि ऋतुराज गायकवाड तर वन डे मध्ये तर आता तो टीम मध्ये आहेच
0: आहे.
1: बॅटिंग आहे, त्यांनी परफॉर्मन्स दिलेला आहे, पण त्याला तितकी संधी मिळत नाही. असं टीमची
0: कॉम्पिटिशन खूप वाढली आहे ना. कॉम्पिटिशन खूप वाढली त्यामुळे.
1: पण 3 फॉर्मॅट झाल्यामुळे जरा संधी मिळायला लागली का?
0: बरोबर. तीन फॉर्मॅटची 3 टीम तयार केली त्यामुळे ना काफी जे प्लेअर आहे, नवीन प्लेअर आहे, त्यांना संधी भेटते आता.
1: बरोबर. बरोबर. बरं, आता एकूण काय वाटतं क्रिकेटच्या भवितव्याविषयी?
0: फ्युचर आपण काही डिसाइड करू शकत नाही.
1: बर,
0: मला असं वाटतंय आपण प्रेझेंट मध्ये राहावा.
1: बरोबर.
0: प्रेझेंटचा विचार करावा, आपण काय अजून बेटर करू शकतो. फ्युचर आपण फ्युचरचा विचार केला तर काही होणार नाही मला वाटतं.
1: प्रॅक्टिस
0: बर्डन येईल आपल्या, एक्स्ट्रा बर्डन येईल.
1: प्रॅक्टिस आणि मेहनत चालू ठेवायची,
0: आपलं डेली रुटीन, डिसिप्लिन, जिम, फिटनेस, प्रॅक्टिस चालू ठेवा, फ्युचरचा विचारच करू नका.
1: तुमचं शेड्यूल कसं असतं सकाळपासून?
0: आम्ही सकाळ प्रॅक्टिसला जातो, तिकडे मग 12-1 प्रॅक्टिस करतो, घरी येतो, जेवण केलं आपलं, थोडा रिलॅक्स केला, मग संध्याकाळी जिमला जातो. जिम झाल्यानंतर थोडा वेळ शॉप वर बसतो.
1: बर बर बर बर.
0: ते आपली रुटीन
1: आहे. कंटिन्यू आहे ते.
0: बरोबर. कंटिन्यू रुटीन चालू असते.
1: काय नवीन प्लेअर लोकांना काय संदेश देऊ इच्छिता तुम्ही, नवीन जे युवा खेळाडू आहेत?
0: त्यांना मी एकच म्हणेल की तुम्ही चांगले प्लेअर आहे तर तुम्ही पेशन्स ठेवा,
1: बरोबर,
0: तुम्ही स्वतःवर बिलीफ ठेवा, रिझल्ट कडे फोकस करू नका, तुम्ही प्रोसेसवर फोकस करा. प्रोसेस चांगली असेल रिझल्ट ऍटोमॅटिक तुम्हाला भेटेल, आपोआप भेटेल तुम्हाला. तुम्ही जास्त विचार केले ना एक्स्ट्रा बर्डन येईल की सिलेक्ट होचे मला मी कसं करू काय करू. आणि ऑनेस्ट रहा, कोशी ऑनेस्ट रहा, लय इम्पॉर्टंट आहे.
1: बरोबर,
0: काय माहित आहे का आपल्याला माहित आहे फक्त क्रिकेट चांगला खेळायचा आहे, पण आपल्याला राईट डायरेक्शन नाही माहित आपल्याला की आपण सिलेक्ट कसे होणार, ते सीडी कशी आहे, ते प्रोसेस लय कमी लोकांना माहित असते.
1: बरोबर,
0: आज त्यांना आजकालचे पॅरेंट्स आणि प्लेयर्सला काय वाटतंय रणजी ट्रॉफी खेळणं खूप सोपं आहे, तसं नसतं. त्याला एक प्रोसेस पाहिजे, त्याला एक सीडी पाहिजे, आणि त्याला एक डायरेक्शन पाहिजे. तो डायरेक्शन देणारा तुमचा कोच असतो, तो त्याच्याशी तुम्ही ऑनेस्ट राहा.
1: बरोबर,
0: तुम्ही शॉर्टकट तिकडे बघू नका, ऑनेस्ट राहा. जे काय पण असेल ऑनेस्ट राहा, कोच सोबत डिस्कस करा काय करायचं की नाही. तुमचं पण इम्प्रुव्हमेंट होईल, कोचला पण माहीत पडेल की नाही काय इम्प्रुव्हमेंट करायचं आहे, आणि तुमचे तुमचा रिझल्ट भेटेल तुम्हाला.
1: तुमचे कोच आवडते कोणले?
0: माझे तो एकच आहे, सरफराज भांगडेवाले.
1: बर बर बर,
0: त्याचे खाली मी लहानीन मोठा झालो, त्याचे अंडर मी सगळं खेलो.
1: 1923
0: रणजी ट्रॉफी
1: उगमच इथून झाला, नगरपासून
0: इकडनंच झालो. तर माझा आवडता कोच मी त्याच सांगेल.
1: बाकी बाहेरचे सुरेंद्र भावे नंतर
0: आणि अजून सुरेंद्र भावे पण माझा मला लय आवडते.
1: बर बर,
0: त्यांनी पण माझा खूप सपोर्ट केला.
1: अजून कोण कोच होते?
0: संतोष जैद होते,
1: संतोष जैद
0: रणजी ट्रॉफी, त्यांनी पण खूप सपोर्ट केला मला.
1: बर, काय सांगू इच्छिता का एखादा वेगळा अनुभव असा खेळातला?
0: शॉकिंग अनुभव होता माझा. पहिली मॅच होती आणि दोन दिवस पहिले प्रॅक्टिस केली आम्ही हरियाणाला. मी काहीच नाही केलं बॅटिंग मध्ये, मला माहित होतं की मी बाहेर आहे.
1: बर,
0: मी प्रॅक्टिस मध्ये काहीच नाही केले, बॉलिंग वगैरे टाकले, बॅटिंग मध्ये काहीच नाही केले. सकाळी सकाळी आम्ही निघालो ग्राउंडला मॅचच्या दिवशी सकाळी, आणि ऋतुराज आला, मला सांगितलं अजिंक्य तू खेळतोय.
1: अरे बापरे, इन मध्ये
0: मला वाटलं की जोकिंग करतोय, मजाक करतोय, गप आपला चष्ट करतोय.
1: कॅप्टन होता का?
0: नाही, कॅप्टन नौशाद होता.
1: नौशाद, बर.
0: पण माझा त्याचं बॉन्डिंग चांगलं होतं ना
1: ऋतुराज,
0: आणि आम्ही बसच्या मागे बसतो. तो आला, मला मी बोला अरे का चष्ट करतो तू, नाही का जाऊ दे, मी जाऊ दे म्हटलं आणि रिलॅक्स झालं. मग कॅप्टन आला नौशाद,
1: बर,
0: बोला की अजिम तू खेळ रहा है.
1: अरे बापरे,
0: मी बोला भाई क्यों मजाक कर रहे. अरे हा सच में तू खेल रहा है, अंकित को फूड पॉइजनिंग हो गया. अंकित आपला मेन बॅट्समन,
1: अंकित
0: बावने, तो उसको फूड पॉइजनिंग हो गया, उसको ऍडमिट किए.
1: बर बर बर,
0: मग तिकडनं माझं
1: संधी मिळाली.
0: हा, तशी संधी मला भेटली पहिली डेब्यू मॅच.
1: बर,
0: मग तिकडनं मला थोडा असं धाकधुक धाकधुक नाही का, पहिली रणजी ट्रॉफी मॅच कसं होईल काय होईल, आपण प्रिपरेशन पण नाही केले काय नाही, दोन दिवस काहीच नाही केले. मी बस जेव्हापासून निघाली नाही तेव्हा मी बघत होतो की अंकित आला की नाही, अंकित आला की नाही, अंकित आला. मग बस निघाली आणि बघितलं की अंकित नाही
1: आहे.
0: मग मला वाटलं की खरं
1: आपण टीम मध्ये संधी मिळाली,
0: आता आपण इंग्लंड मध्ये.
1: म्हणजे असं न कळत असं घडून गेलं,
0: तसं घडून गेलं सगळं.
1: आणि थोडस नकारात्मकता आली होती की आज आपल्याला संधी नाहीच आहे बाबा.
0: नाही, मी रिलॅक्स होतो ना. आपण 15 मध्ये
1: पहिल्या मॅचला किती रन काढले तुम्ही?
0: मी 37 केले पहिल्याच मॅचला, 37 केले.
1: नंतर
0: सेकंडला मी 100 केले, नागठाणे 140 केले.
1: ती सर्वाधिक रन तुमची?
0: सर्वाधिक रन माझे.
1: असा वेगळा अनुभव तुमचा आहे,
0: असा वेगळा अनुभव.
1: म्हणजे शिकण्यासारखं आहे की तुमची ज्या वेळेस संधी यायची असली की कुठल्याही मार्गाने,
0: कुठल्याही मार्गाने येते.
1: म्हणजे न भूत न भविष्यात अशी कामगिरी झाली.
0: बस तुम्हाला फक्त मी म्हटलो ना, तुम्हाला
1: मेहनत करा, कष्ट करा,
0: बिलीव्ह राहा.
1: बरोबर,
0: ऑपॉर्च्युनिटी कशी पण भेटेल तुम्हाला,
1: पेशन्स ठेवा.
0: तुम्ही चांगले तुमचे ते म्हणते ना की नियत साफ असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणारच.
1: अरे वा वा,
0: फक्त त्याच्या वेट करा, त्याच्यासाठी रेडी राहा.
1: बरोबर, येस. एखाद्या बाहेरच्या टीमच्या इतर जे भारतीय संघातील खेळाडू आहेत त्यांच्याबद्दलचा काय अनुभव आहे का?
0: मी अजिंक्य राणे सोबत खूप बोलणं झालंय, सूर्यकुमार सोबत,
1: सूर्यकुमार यादव,
0: आणि धवन शिखर धवनशी पण बोलले, वसीम जाफर सोबत काय खूप जास्त बोलणं झालंय माझं. आपण तेच विचारतो ना त्यांना की आपण काय बेटर करू शकतो, आपण अजून कसं इम्प्रूव्ह होऊ शकतो.
1: आणि अंबाती रायडूची पहिली विकेट घेतली,
0: हा मी फोटो घेतला त्यांच्याशी आणि म्हटलं सर माझी माझा डेब्यू मॅच आहे आणि पहिली विकेट घेतली. तू म्हटलं नाही का चांगलं आहे, चांगलं कर अजून, चांगली चांगले बॉलिंग टाकली तू, अजून चांगलं कर, थँक्यू म्हटलो.
1: बरं, आता आपल्यासोबत महाराष्ट्राचे रणजी पटू अझीम काजी होते. त्यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीविषयी, रणजी सामने, मुश्ताक अली स्पर्धा, विजय हजारे स्पर्धा, त्यांनी केलेली कामगिरी याबद्दल सखोल विश्लेषण केलेलं आहे. आणि त्यांनी एक संदेश फार महत्त्वाचा दिलेला आहे खेळाडूंना की तुम्ही सातत्य ठेवा आणि नियमितपणा करा आणि पेशन्स ठेवा हे सांगितलेलं आहे. तर नक्कीच श्रोते त्याचा अंगीकार करतील. तर सर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ काढून आलात, धन्यवाद सर तुमचे.
0: थँक्यू थँक्यू धन्यवाद.
2: नगरकर क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकत होता रणजीपटू अझीम काजी यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी साधलेला संवाद. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीत आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी परी आहे तुमच्या सोबत। आपला शो सुरू होत आहे आठवणीतील गाणी। तर मंडळी, आपण आज एका अशा अभिनेत्रीची गोष्ट ऐकणार आहात जिची गोष्ट म्हणजे फक्त चित्रपट नाही तर एक संपूर्ण महाकाव्य आहे। एक असा जीवन प्रवास ज्यात वेदना आहे, एकटेपणा आहे, संघर्ष आहे, आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजेच जिद्द। त्या अभिनेत्री म्हणजेच सुप्रसिद्ध रेखाजी। त्यांचं संपूर्ण नाव भानुरेखा गणेशन। त्यांचा जन्म झाला 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये। त्यांचे वडील होते जेमिनी गणेशन, त्या काळाचे अत्यंत प्रसिद्ध तमिळ चित्रपट अभिनेते, आणि आई होत्या पुष्पवल्ली, एक तेलुगू अभिनेत्री आणि पार्श्वगायिका। पण इथे सुरू झाला रेखाजींचा पहिला संघर्ष। त्यांचे आई वडील विवाहित नव्हते। जेमिनी गणेशन यांनी रेखाजींच्या जन्मावेळीच आपली पितृत्वाची जबाबदारी सुद्धा स्वीकारली नाही। म्हणजेच विचार करा, मुलगी जन्माला येते आणि तिचे वडील तिला आपलं म्हणायलाही तयार नाहीत, तर लहान मनावर हे किती खोल घाव असतील। आई पुष्पवल्ली यांनी एकट्याने मुलं सांभाळली, घराची परिस्थिती नव्हती। रेखाजींना शाळेत जायला आवडायचं, शिकायचं होतं। खरं तर त्यांना मोठं होऊन विमान परिचालिका व्हायचं होतं, म्हणजेच एअर होस्टेस। किती स्वप्न होती ना, पण नियतीने वेगळाच मार्ग दाखवला। 1968 साली घराची परिस्थिती इतकी बिकट झाली की आईने रेखाजींना सांगितलं, बाळा तू अभिनयात करिअर कर, तुझ्यात तेज आहे। वयाच्या फक्त 14 वर्षी नवीत असताना रेखाजींना शाळा सोडावी लागली। आयुष्यात शिक्षण अर्धवट सोडण्याची खंत त्यांना नेहमीच राहिली, हे त्यांनी स्वतः अनेक मुलाखतीमध्ये सांगितलं आहे। पण या मुलीने एक गोष्ट ठरवली, जे स्वप्न माझ्या वाटेला आले नाही ते माझ्या धाकट्या बहिणीला द्यायचे। म्हणूनच त्यांनी आपली धाकटी बहीण राधा हिला कधीच या क्षेत्रात येऊ दिलं नाही। तिला संपूर्ण शिक्षण मिळावं म्हणून स्वतः झिजत राहिल्या। तर मंडई, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी इन आँखों की मस्ती हे गाणं उमराव जान या चित्रपटातील एक गाणं आहे। गायक आशा भोसलेजी, संगीतकार खयाम जी, गीतकार शहयार जी, कलाकार रेखाजी। तर मंडई, कुठे जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मित्रांनो, कल्पना करा, एक 14 वर्षाची मुलगी, हिंदी नीट येत नाही, मुंबई माहीत नाही, या इंडस्ट्रीत कोणी ओळखीचं नाही, आणि ती उतरते थेट कॅमेरा समोर. हे होतं रेखाजींचं बॉलिवूड मधलं पहिलं पाऊल. अभिनयाची सुरुवात झाली खरं तर तेलुगू चित्रपटातून. 1966 साली रंगुला रतनम या तेलुगू चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून झळकल्या. त्यानंतर कन्नड चित्रपटातही त्यांनी काम केलं, पण हिंदी तर त्यांना येतच नव्हती. मुंबई म्हणजे एक जंगल होतं त्यांच्यासाठी, आणि त्या निशस्त्र उतरले होते. रोज रडायच्या, जेवण आवडायचं नाही, कपडे टोचायचे, पण आईसाठी कुटुंबासाठी दात घट्ट करून राहायच्या. बॉलिवूड मधील पहिला हिंदी चित्रपट आला 1970 साली, सावन बाधो, आणि हा चित्रपट तुफान चालला. रेखाजी एकदमच चर्चेत आल्या, पण त्याचवेळी काही दिग्दर्शकांना असं वाटलं, रंग सावळा आहे, हिंदी नीट येत नाही, त्यांच्यात ग्लॅमर नाही. पण मित्रांनो, त्या काळाच्या इंडस्ट्रीमध्ये गोऱ्या रंगाला वेगळाच महत्व होता. पण रेखाजींनी त्यांच्या अभिनयातून दाखवून दिलं की गोऱ्या रंगाला महत्व नाही, तुमच्या कलेला महत्व आहे. आणि अशाच प्रकारे त्यांचा बॉलिवूड मधील प्रवास सुरू झाला. त्यांनी हिंदी शिकायला सुरुवात केली, तसंच उर्दू शिकल्या, नृत्य शिकल्या, स्वतःला इतकं घडवलं की काही वर्षातच त्यांना लोक म्हणू लागले. रेखाजींनी सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली. 70च्या दशकात एका मागून एक चित्रपट आले, रामपूर का लक्ष्मण, कहानी किस्मत की, प्राण जाय पर वचन न जाय, आणि रेखाजी हळूहळू बॉलिवूडच्या आखाडीत अभिनेत्री बनत गेल्या. तर मित्रांनो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी हमे और जीने की हे गाणं अगर तुम न होते या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक किशोर कुमारजी आणि लताजी, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलशनजी पावरा, कलाकार रमेशजी, रेखाजी आणि राजजी. तर मित्रांनो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मंडई, एखाद्या कलाकाराच्या आयुष्यात एक असा चित्रपट येतो जो त्यांना अमर करतो. रेखाजींच्या बाबतीत तो चित्रपट म्हणजेच उमराव जान 1981 साली मुझफ्फर अली या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. रेखाजींनी उमराव जान या चित्रपटात लखनौची एक संवेदनशील हुशार कविता करणारी तवायफ ची भूमिका साकारली होती, जिला लहानपणी अपहरण करून वेशालयात विकलं जातं. ती मोठी होते, कला शिकते, प्रेम करते, पण समाज तिला कधीच स्वीकारत नाही. ती शेवटपर्यंत एकटीच राहते. रेखाजींनी या भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे बदलून घेतलं होतं. त्यांना हिंदी धडी येत नव्हतं तर उर्दू काय, पण त्यांनी उर्दूचे बारकावे, लखनवी तहजीब, मुजऱ्यांच्या हालचाली सगळं स्वतः शिकून घेतलं. परिणाम काय झाला, चित्रपट बघताना प्रेक्षक विसरून गेले होते ह्या रेखाजी आहेत. त्यांना वाटलं खरंच उमराव आहेत. या भूमिकेसाठी रेखाजींना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. ज्या मुलीला तुझा रंग सावळा आहे, हिंदी येत नाही म्हणून हिनवलं होतं, त्याच मुलीने राष्ट्रीय पुरस्कार उचलला. यालाच म्हणतात जिद्दीचं फळ. तर मित्रांनो, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी मार गई मुझे तेरी जुदाई हे गाणं जुदाई या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक आशाजी भोसले आणि किशोरजी कुमार, संगीतकार लक्ष्मीकांतजी, गीतकार आनंदजी बक्षी, कलाकार जितेंद्रजी आणि रेखाजी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मंडई, रेखाजी एका साच्यात बसणाऱ्या नाहीत, म्हणून त्यांना रिन्व्हेन्शन क्वीन असं म्हटलं जातं. 1980 साली ऋषिकेश मुखर्जी यांचा खूबसूरत चित्रपट आला. यात रेखाजींनी एका मजेशीर आणि घरातील सर्वांना हसवणाऱ्या मुलीची भूमिका साकारली. हे पाहून लोकांना धक्काच बसला. ह्या त्याच रेखाजी आहे का ज्या नुकत्याच उमराव ज्यांसारख्या गंभीर भूमिकेतून आल्या होत्या. या चित्रपटासाठी त्यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मिळाला. मग आला 1978 चा खून भरी मांग. यात त्यांनी साकारली एक स्त्री जी स्वतःवर झालेल्या अन्यायाचा बदला घेते. हा चित्रपट म्हणजेच त्या काळाचा वुमन इम्प्रूव्हमेंटचं प्रतीक होतं. आणि या भूमिकेसाठीही त्यांना दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी पिया बावरी हे गाणं खूबसूरत या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक आशाजी भोसले आणि अशोक कुमारजी, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार गुलजरजी. तर मंडळी, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. आत्ता आपण बोलूया रेखा जींच्या त्या सोनेरी चित्रपटांबद्दल ज्यांनी पिढ्यांपिढ्यांना मंत्रमुग्ध केलं. रेखाजींनी 200 अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि अनेक भाषांमध्ये त्यांचे अस्मरणीय चित्रपट आहे. मुकुद्दर का सिकंदर या चित्रपटात त्यांनी साकारली एक तवायफची भूमिका. त्यानंतर घर या चित्रपटात अत्यंत संवेदनशील भूमिका होती आणि या चित्रपटाला पहिला फिल्मफेअर नामांकन मिळाला. खूबसूरत या चित्रपटात एक हसऱ्या मुलीची भूमिकेमध्ये फिल्मफेअर मिळाला. उमराव जान या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सिलसिला यांच्या सोबत शेवटचा चित्रपट उत्सव ऐतिहासिक भूमिका. खून भरी मांग दुसरा फिल्मफेअर. खिलाडियों का खिलाडी खलनायकीची भूमिका याला तिसरा फिल्मफेअर सहाय्यक अभिनेत्री म्हणून मिळाला. जुबेदा 2001, लज्जा 2001, कोई मिल गया 2003, क्रिश 2006. प्रत्येक वेळी रेखाजींनी वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसल्या. पुरस्कार सांगायचे तर राष्ट्रीय पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री उमराव जान, 3 फिल्मफेअर पुरस्कार खूबसूरत, खून भरी मांग खिलाडियों का खिलाडी 2010 मध्ये भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार, 2012 मध्ये IIFA चा आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन सिनेमा पुरस्कार, 2012 ते 2018 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. तर मंडई आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी सलामे इश्क मेरी जान हे गाणं मुकुद्दर का सिकंदर या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक किशोर कुमारजी आणि लता दीदी, संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी, गीतकार अंजनजी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि रेखाजी. तर मंडई ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर मंडई, आज वयाच्या 71व्या वर्षी रेखाजी म्हणजे जिवंत दंतकथा आहे. त्यांची ती कांजीवरम साडी, ती गजरा घातलेली वेणी, ते काजळ घातलेले डोळे, हे सगळं बघताच विश्वास बसत नाही की या महिलेने इतक्या वेदना सहन केल्या आहेत. मित्रांनो, ज्या मुलीला वडिलांनी ओळखलं नाही, ज्या मुलीला सावळी म्हणून हिणवलं, ज्या मुलीचं प्रेम अधुरं राहिलं, ज्या बायकोने नवऱ्याला गमवलं, या रेखाजींनी आज बॉलिवूडचा इतिहास लिहिला आहे. म्हणूनच म्हणतात रेखाजी म्हणजे फक्त अभिनेत्री नाही, रेखाजी म्हणजे एक प्रेरणा आहे, एक शक्ती आहे, आणि त्याही पेक्षा जास्त एक जिद्द आहे. तर श्रोते हो, आज मला आपल्याला हेच सांगायचं होतं की जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, जगणं म्हणजे रेखाजी सारखं वादळातही उभं राहणं. तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी परी आहेच तुमच्या सोबत, पण त्याआधी देखा एक ख्वाब हे गाणं सिलसिला या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक किशोर कुमारजी आणि लता मंगेशकरजी, संगीतकार शिवहरीजी, गीतकार जावेदजी, कलाकार अमिताभजी बच्चन आणि रेखाजी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

त्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
1: कुछ

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांज रंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.